শ্রোত সুপ্রভাত, এফএম 102.9 MHz নিউজ অন AIR ॲपवर आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे। आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 11 आषाढ 1948 अर्थात 2 जुलै 2026। आजच्या प्रातःकालीन सभेत आपलं स्वागत। प्रसारण कक्षाच्या घड्याळात पहाटेचे 5:57 झाले आहेत। नेहमीप्रमाणे आजच्या प्रसारणास सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

अपर्णा केळकर यांच्या स्वरात पारंपरिक रचना आता आम्ही प्रसारित केली. हे होतं दशश्लोकी स्तोत्र. कार्यक्रमात यानंतर भोपाळी ऐकवत आहोत. सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची भोपाळी, संगीत प्रभाकर जोग यांचं आहे.

सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश खेबुडकरांची भोपाळी आता पण ऐकले. संगीत दिलं प्रभाकर जोग यांनी. मंगल प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करत आहे.

मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. अजित कडकडे यांच्या स्वरात संत नरहरी सोनार यांची भक्ती रचना आता आम्ही प्रसारित केली. संगीत नंदू होनप यांचं होतं. परमार्थाच्या मार्गावरून वाटचाल करताना लोकलज्जा आड आली तर ईश्वराची प्राप्ती कशी होईल याचा विचार करून अखंडपणे सत्यानं चालू लागलो ना तर ईश्वराच्या चरणकमलाला मिठी मारल्यासारखंच. मी माझा जीवभाव देवाला समर्पण केलाय. मी त्याच्याविषयी गुरुविषयी मनात दृढ प्रेम धारण केलं आहे. गुरु व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो. त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असं म्हणून कसं चालेल. प्रपंचात सुख दुःख झालं समाधान मिळालं नाही तर मग खरं सुख कुठं आणि ते मला कोण दाखवील अशी ज्याला तळमळ आहे ना तोच गुरु करेल. प्रपंच आम्हाला कटू वाटला तर शिष्य होण्याचा प्रश्न. शिकावं असं ज्याच्या मनात येतं ना तो शिष्य आणि जो शिकवतो तो गुरु. गुरु हाच परमात्मा. गुरु परमात्मा परेशो.

संत एकनाथ महाराजांची रचना आता आम्ही प्रसारित केली. गायली सुरेश वाडकर यांनी, तर संगीत श्रीधर फडके यांचा. आणि मग मंगल प्रभात हा भक्तिप्रवास, त्यात भगवंताचं नामस्मरण. आणि हे नामस्मरण घेताना नक्कीच हे नाम घेता मनात एक समाधान प्राप्त होतं, हे नक्की.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची गीतरचना आता आपण ऐकलीत. संगीत मधुकर पाठक यांनी दिलं होतं. मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर हिंदी भक्ती रचना ऐकवत आहोत.

अजित कडकडे आणि सह गायकांच्या स्वरात हिंदी पारंपरिक रचना तामही प्रसारित केली. संगीत विलास पाटील यांनी दिलं होतं. आणि आता कार्यक्रमाचा समारोप.

दुःखितांचं दुःख बघावं जवळूनी, दुःखितांचं दुःख बघावं जवळूनी, श्रीमंतांचं ऐश्वर बघावं दुरुनी, प्राणी मात्रांवर दया करावी, प्राणी मात्रांवर दया करावी, आपली कीर्ती उज्ज्वल करावी। भगवान महावीर।

चित्र्याच्या उन्हात शिजला, निखळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही सख्त राखी तो.

0: माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीर केंद्र आपण आहात आमच्या प्रातकालीन सभेतील कार्यक्रमांसह सकाळचे 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय उज्जी माशी व्यवस्थापन संकलन आणि निवेदन कल्याण शेतींचं सादर करते योगीराज बच्चे कृषीवाणी.
1: राम राम शेतकरी बंधू. शेतकरी बंधू, जगातील रेशीम उत्पादक देशापैकी बहुतांशी रेशीम कीटकावरील परोजवी उज्जी माशीमुळे कोष उत्पादनात लक्षणीय घट झालेली आढळून आली आहे. उज्जी माशीच्या प्रादुर्भावामुळे कोषाच्या पिकाचे 5-15% पर्यंत नुकसान होते. महाराष्ट्र राज्यात तुतीवृक्ष लागवड वाढत असल्यामुळे आणि राज्यातील हवामान उष्ण आणि कोरडे असल्यामुळे उज्जी माशीचा प्रादुर्भाव कर्नाटक राज्याच्या तुलनेत कमी आहे. पूर्णा तसंच गंगाखेड तालुक्यात काही तुरळक ठिकाणी प्रादुर्भाव जाणवला आहे. उज्जी माशीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. उज्जी माशीचा प्रादुर्भाव वर्षभर आढळतो. बदलत्या पर्जन्यमान तापमान आणि आर्द्रतेनुसार उज्जी माशी अंडी देण्याची आणि अंडी फुटण्याची क्षमता बदलते. खरीप हंगामात ऑक्टोबरपर्यंत प्रादुर्भाव जास्त राहतो. उन्हाळ्यात 32-42° तापमानामुळे मार्च ते जून महिन्यात उज्जी माशीचा प्रादुर्भाव कमी आढळतो. उज्जी माशीचे एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन कसं करावं? तर रेशीम कीटकावरील अत्यंत उपद्रवी आणि अळीवर उपजीविका करणारी परोजीवी कीड म्हणजे उज्जी माशी भारत देशातील कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या रेशीम उत्पादक पारंपरिक राज्यात 20% रेशीम कोशाच्या पिकाचे नुकसान या किडीमुळे होते. उज्जी माशीचा नुकसानीचा कालावधी वर्षभर होतो. मुख्यत्वे करून मान्सूनपूर्व काळात खरीप हंगामात होतो. नुकसानीचा प्रकार असा आहे, उज्जी माशी 1 किंवा 2 पांढऱ्या दुधाळ रंगाची अंडी टाचणीच्या डोक्याच्या आकाराचे 4-5 वाढीच्या वेळीच्या अवस्थेत त्वचेवर अंडी घालते. उज्जी माशीचा अंडी उबवण काळ 48-62 तासाचा असतो. अंडी फुटून आळ्या बाहेर पडल्यानंतर रेशीम कीटकाच्या शरीरात प्रवेश करतात. त्या ठिकाणी काळा डाग पडतो. उज्जी माशीची अळी तिच्या छातीजवळील हुकच्या सहाय्याने छिद्र करून रेशीम कीटकाच्या शरीरात प्रवेश करते. रेशीम कीटकांच्या शरीरावरील काळ्या डागावरून उज्जी माशीचा प्रादुर्भाव झालेला ओळखता येतो. उज्जी माशीच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी शक्यतो महाराष्ट्रात 99% कच्चे शेडनेट संगोपनगृह आहेत. त्यांनी हळूहळू पक्के सिमेंट काँक्रीटमध्ये बांधकाम करून घ्यावे. शिफारशीप्रमाणे दरवाजे, खिडक्या आणि हवा खेळती राहण्यासाठी तिरपे वायुविजन व्यवस्था खालच्या आणि वरच्या बाजूस झरोके ठेवावेत. सर्व खिडक्या आणि दरवाजांना नायलॉन वायर मेश जाळी संरक्षण करावे, म्हणजे उज्जी माशी कीटक संगोपनगृहात सरळ प्रवेश करणार नाही. पाणी साठवण करण्यासाठी वेगळी अंधार खोलीची व्यवस्था असावी. फांदी खाद्य देण्याअगोदर उज्जी पानाद्वारे सरळ संगोपनगृहात प्रवेश करील असं होता कामा नये. संगोपनगृहात उंदीर प्रवेश विरहित करण्यासाठी शेडनेट बंद करावेत. कोठेही छिद्र ठेवू नये. उज्जी माशी प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणावरून कोष विक्री केलेल्या बाजारातून पोते किंवा बारदाना वापस आणू नये. बारदान्यासोबत उज्जी माशीचे मॅगट, युपा किंवा कोष येणार नाही याची खबरदारी घ्यावी. उज्जी माशी प्रादुर्भावग्रस्त गावात 1-1.5 महिना कोशाचे पीक बंद ठेवावे. रेशीम कीटक संगोपनगृहाचे सर्व दारे, खिडक्या नायलॉन जाळीच्या सहाय्याने सीलबंद करून घ्यावेत. कीटक संगोपनगृहात प्रवेश करताना अप्रत्यक्ष प्रवेश दालन असावे. उज्जी सापळा प्रत्येक खिडकीत खालच्या बाजूस आतून आणि बाहेरून छोट्या पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक ट्रे

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात राजा भडे यांचं महाराष्ट्र गीत आतापण इथलं संगीत दिलं श्रीनिवास खळे यांनी. हा होता मंगल प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाश

0: अंडीपुंज अंड्यापासून कोश काढणी म्हणजे 20 दिवसापर्यंत ठेवावेत. ट्रेमध्ये 1 लिटर पाण्यात 1 गोळी याप्रमाणे द्रावण मिश्रण ठेवावे. दरवाजे खिडक्याने विबंध ठेवाव्यात म्हणजे उज्जी माशीचा शिरकाव संगोपन ग्रहात होणार नाही. भौतिकरित्या प्रवेश अटकाव पद्धत, यामध्ये सर्व खिडक्यांना उज्जी सापळे लावल्याने प्रवेश करण्याऐवजी प्रौढ उज्जी माशी सापळ्या तेथेच मरते. प्रत्येक पॉकेटमध्ये 12 गोळ्या असतात. बरं तर शेतकरी म्हणून आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये एवढंच. राम राम.
1: शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रसारित कृषीवाणी दैनंदिन सूचनापत्र कार्यक्रमात उज्जी माशी व्यवस्थापन कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती आता आपण ऐकली. सादर करते योगीराज बच्चे. कृषीवाणी आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा 6:50 परिसर मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण पीयूजे ऑब्स्ट्रक्शन म्हणजे किडनी आणि लघवीच्या नळी जोडण्याची जे ठिकाण आहे तिथे असलेल्या अडथळ्यावरती माहिती घेऊन येऊया. किडनीमध्ये लघवी जिथे तयार होते आणि ज्या नळीशी ती लघवीच्या पिशवीमध्ये येते त्या ठिकाणी एक फनेलसारखा भाग असतो. या भागाला रिनल पेल्विस म्हणतात. हा कधी कधी इथे अडथळा होऊ शकतो ज्याच्यामुळे किडनीला सूज येते आणि किडनीमध्ये लघवी तुंबून राहते. याला आपण पीयूजे किंवा पेल्वी युरेट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन असं म्हणतो. साधारणपणे 1000 ते 1500 नवजात बालकांपैकी एका बालकामध्ये हा विकार दिसून येतो. जवळपास 7 ते 70% रुग्णांमध्ये डावी किडनी अफेक्टेड असते. सर्वप्रथम प्रत्येक किडनीची सूज म्हणजे पीयूजे ऑब्स्ट्रक्शन नसते. सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे किडनीला आलेली सूज ही स्वतः एक आजार नसून त्यामागे असलेल्या एखाद्या कारणाचे लक्षण आहे. हायड्रोनेफ्रोसिससाठी बरीच कारणं आहेत, जसं वेसायको युरेटिक रिफ्लक्स, मेगा युरेटर, पोस्टिरियर युरेथल वाल्व. या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यांचा इलाज करणं गरजेचं असते. पीयूजे ऑब्स्ट्रक्शनची लक्षणं कोणती? तर मोठ्या मुलांमध्ये पोटात किंवा कमरेच्या बाजूला दुखणे, उलटी होणे, वारंवार युरिनमध्ये इन्फेक्शन होणं, मात्र अनेक मुलांमध्ये कोणतीही तक्रार नाही असंही असू शकते. यासाठी पुढील तपासण्या म्हणजे सोनोग्राफी, MCU किंवा रिनल स्कॅनची आवश्यकता पडते, ज्याने आपल्याला किडनीचे कार्य, अडथळ्याची तीव्रता आणि लघवीचा प्रवाह कसा चाललाय हे समजू शकते. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पीयूजेला ऑपरेशनची गरज पडत नाही. काही लहान मुलांमध्ये ही समस्या वेळेनुसार सुधारू शकते आणि फक्त नियमित फॉलोअप आवश्यक असतो. पण जर किडनीचं कार्य कमी होत असेल, सूज वाढत असेल किंवा मुलाला त्रास होत असेल तर शस्त्रक्रियाचा सल्ला दिला जातो. प्रत्यक्षात जन्मापूर्वी निदान झालेल्या फक्त सुमारे 20 ते 30% मुलांमध्ये शस्त्रक्रियेची गरज पडते. या शस्त्रक्रियेचा यशाचं प्रमाण 95% जास्त आहे. हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे निदानाचा शेवट नाही तर योग्य कारण शोधण्याची सुरुवात आहे. योग्य वेळी तज्ज्ञ बालशल्य विशारदांचा सल्ला घेतल्यास बहुतेक मुलांना उत्कृष्ट उपचार आणि चांगले परिणाम मिळतात. किडनी सुजलेली दिसली म्हणजे लगेच ऑपरेशन लागेल असं नाही, पण योग्य तपासणी आणि फॉलोअप मात्र आवश्यक आहे. उद्याच्या भागात आपण लहान मुलांमधील लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरीवर चर्चा करूया.
0: श्रोतेहो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या सोबत आहेत. मॅडम, नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यामध्ये तुम्ही GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा आणि एकूणच त्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी कसा वापर करून घेतला?
1: आता मी सांगू, मी काही इंजिनियर नाही आहे किंवा मी GIS रिमोट सेन्सिंगची एक्सपर्ट नाही आहे, पण मी MIT एक कोर्स झाला होता पुण्यात, त्याच्यातलं मी एक वर्कशॉप अटेंड केलं. त्यातनं मला असं समजलं की एक खूप गरज आहे की जो फील्डमध्ये काम करणारा माणूस आणि जो ॲक्च्युली हा रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंगवर काम करणारे जे आहेत त्यांचा एक इंटिग्रेशन होणं खूप गरजेचं आहे. ते एक कलेक्टिव अप्रोच होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी काय केलं की गुगल अर्थचा जो आपण जर वापर केलं त्याच्यात आपल्याला दिसतात की आपण मागे मागे जाऊ शकतो. सपोज आज 2026 आहे, आपण 2010 त्याच्या आधीच्या पिरियडला आपण नदी कशी होती, कशी वाहत होती आणि तिथे कसं ग्रीनरी होता, ग्रीन झोन कसं होता, म्हणजे किती वन क्षेत्र किती होता किंवा कांदळवन किती होता, आणि या सगळ्याच्या मार्फत आपण समजू शकतो की आपल्या नदीवर एन्क्रोचमेंट आहे की आपला ॲग्रिकल्चरल लँड कमी झालाय की आपला ग्रीन कवर कमी झालाय किंवा आपल्या कुठला एरिया. म्हणजे सपोज एक नदीची स्ट्रेच जर 32 किलोमीटरची आहे तर आपण समजू शकतो कुठला पॅचला, म्हणजे कुठली स्ट्रेचला सर्वात जास्त पोल्युशन आहे. कारण त्यात एक सेन्सर्स ची जी प्रोव्हिजन आहे ह्या रिमोट सेन्सिंग आणि GIS मध्ये, ते त्यातनं आपल्याला स्वॉट अनालिसिस जेव्हा आपण करतो त्यातनं किती पोल्युशन आहे किंवा कशासाठी आहे, कुठला केमिकल्सचा वापर होतोय तिथे, किंवा त्या ती माती कशा प्रकारच्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंग थ्रू माहिती पडतं. म्हणजे आपल्याला एक स्तोप जर सांगितलं तर गॅप अनालिसिस, हा एक गॅप अनालिसिस असतो की कुठे आपल्याला कसं प्रकारच्या काम करणं गरजेचं आहे. तर एक आपल्याला इनिशियल प्राइमरी सर्वे जे करायला फील्डवर जाऊन फाइंड आउट करा किंवा 10 जागेत जा तुम्ही डेटा कलेक्ट करा सर्वे करा, पण हा जेव्हा आपण रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजेसचा आपण जेव्हा वापर करतो ऑटोमॅटिकली ते काय करतात, आपल्या जो भुवन पोर्टल किंवा गव्हर्नमेंटच्या कुठलाही वेबसाईट किंवा पब्लिकेशन जे झालेले त्यातला डेटा आपल्याला ऑटोमॅटिकली प्रोक्युअर करून आपल्याला ती एक प्रॉपर एक अनालिसिस मॅप करून देतात. तर त्या मॅप थ्रू आपल्याला काम करायला.
0: या पद्धतीचा वापर करून तुम्ही आतापर्यंत जे काही कामं केले आहेत त्यापैकी एखाद्या कामाबद्दल आम्हाला सांगा.
1: हा, तर आता मी जेव्हा आता आपण मुंबईत बसलेलो आहोत तर मुंबईच्या जेव्हा मी मला मँग्रोव्हचा क्रीक एरिया, म्हणजे जे मी म्हटलं आता नदी उगम ते संगम, आता संगम कुठे आहे क्रीक एरिया, तर त्या क्रीक एरियात असतात आपले मँग्रोव्स कांदळवन. आता आपल्याला दिसत आहेत की जेव्हा कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते तर त्याच्यासाठी कांदळवन कापलं जातो. कांदळवन कापताना आपण त्याच्या नुसतं ते काय करतात की किती झाडं कापले, पण झाडं कापले म्हणजे हे काही टेरेस्ट्रियल झाडं नाही आहे जे आपल्याला जमिनीत दिसतात झाडं तसे नाही आहेत. एक एक कांदळवनचं झाडचं खाली पण हजारो कांदळवनचे छोटे छोटे रोपं असतात, ते काउंट होत नाही. दुसरं, त्या रोपावर डिपेंड राहणारे जेवढे क्रिएचर्स असतात, म्हणजे जसं मायक्रोब्स आहे म्हणजे हे सूक्ष्मजीव आहे किंवा क्रॅब्स आहेत, बायवाल्व्स आहेत, असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्या कसल्याही प्रकारचं रेकॉर्ड केलं जात नाही. म्हणून मग मी काय केलं की हा

0: जो रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट इमेजिंग थ्रू पूर्ण मी हे मॅपिंग केलं आपल्या मुंबई रिजनचं की किती मँग्रोव्स 20 वर्ष 50 वर्ष आधी होते आणि तसंच म्हणजे 5-5 वर्षाच्या गॅपमध्ये बघितलं की किती कमी होत गेले आणि त्याचं कारण काय आहे हे सगळं आपल्याला या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट थ्रू समजते. आणि त्याच्यात आपण कम्युनिटीला पण एंगेज करतो, कारण जेव्हापर्यंत कम्युनिटी एंगेज होत नाही कुठलाही सोल्युशन आपल्याला मिळणार नाहीये. कारण हे काही 1-2 माणसाचं काम नाहीये, सगळ्यांना मिळून जेव्हा आपण एकत्र येऊन जेव्हा पर्यावरणाला वाचू तेव्हाच काम होणार.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. उद्या आपण मॅडमांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की सांडपाण्यावर प्रक्रिया करताना कोणकोणत्या महत्वाच्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो. धन्यवाद.

0: एम आकाशवाणी।
1: मुंबई के जानू प्रसारित के लिए कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले। आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे। सकाळची 6:55 झाली आहेत। यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा, तत्पूर्वी जाहिरात संदेश।
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड। संपर्क 95 95 24 25 59।
3: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव। सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर। नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड। ऍडमिशन्स ओपन। कॉल 87 88 79 36 91। सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन।
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
5: ओ मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852।
6: सचिन ज्वेलर्स, नातं सोनेरी नातं विश्वासाचं। अहो खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण, तेव्हा साजरे करा अनमोल क्षण। सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून। खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा। ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख। सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड।
7: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
8: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध।
7: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर।
1: जाहिरात संदेश आता प्रसारित केले। यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर लगेचच 7 नमस्कार बीड, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7:25 सहक्षेपित करण्यात येईल। सकाळी 7:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम। सकाळी 8:40 वन महोत्सव सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल। सकाळी 9 ते 10 विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील। सकाळी 10 एकी फिल्म हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। आजच्या कार्यक्रमात प्रेम रतन धनपायो या चित्रपटातली गाणी आपण ऐकू शकाल। सकाळी 10:30 कॉलेज कॅम्पस, आजच्या कार्यक्रमात कला शाखेतून शिक्षणाच्या दिशा आणि करिअरच्या संधी या विषयी प्राध्यापक सुहास मुरारी यांची सुप्रभा

जोशी यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. 11 वाजता गातार हे मेरादिल या कार्यक्रमाचं प्रसारण विजय पारगावकर आजचा कार्यक्रम सादर करतील. त्यानंतर 11:45 मिश्र संगीत, दुपारी 12 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून, 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण सहक्षेपित करण्यात येईल. सायंकालीन प्रसारणात युवावाणी 5:30 आणि त्यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण सहक्षेपित केलं जाईल मुंबई केंद्रावरून. उर्वरित विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण सहक्षेपित करण्यात येईल. याशिवाय नियमित वेळेवर प्रसारित सर्व बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आता आपण ऐकलेत.

कार्यक्रमांची रूपरेषा आता मी प्रसारित केली. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत. नमस्कार बीड.

नमस्कार बीड बीड आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात मी विजय पाळगावकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक घडामोडी. खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतला अहिल्यानगर बीड परळी रेल्वे कामाचा आढावा. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केला शुभारंभ. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक बीड शाखेचा मंगळा वर्धापन दिन उत्साहात साजरा. आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करावे. आणि आता सविस्तर बातम्या. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नुकताच अहिल्यानगर बीड परळी रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. आष्टी बीड दरम्यानचं इंटरलॉकिंगचं काम पूर्ण झाल्यानं दिनांक 17 सप्टेंबर पासून बीड पुणे मुंबई रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे येथील उर्वरित किरकोळ कामही लवकरच पूर्ण होणार असून रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अंतिम तयारी सुरू आहे. बीड परळी रेल्वे मार्गावरील उर्वरित कामं भूसंपादन विद्युत जोडणी आणि रूळ अंथरण्याच्या कामांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या हक्काचं संरक्षण करत कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती दिली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 30 जून 2026 पासून घर भेटीद्वारे गणना प्रपत्र भरण्याच्या महत्वपूर्ण मोहिमेला बीड जिल्ह्यात प्रत्यक्ष प्रारंभ झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याशी संवाद साधत कामकाजाची माहिती घेतली. तसंच नागरिकांना कोणताही त्रास न होता संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना दिल्या. भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार राज्यातील प्रत्येक नोंदणीकृत मतदारांची माहिती अद्ययावत करणं, मतदारांची ओळख निश्चित करणं, मॅपिंगमधील त्रुटी दूर करणं तसंच मतदार यादी अधिक अचूक आणि विश्वासार्ह बनवणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यात आजपासून सर्व BLO घराघरात जाऊन प्रत्येक मतदाराला गणना प्रपत्र देत असून ते भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदारांनी अर्जातील नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची माहिती, आधार तपशील, छायाचित्र आणि इतर आवश्यक माहिती अचूक भरावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील 2416 BLO, 244 BLO पर्यवेक्षक आणि 2616 BLO सहाय्यक नियुक्त करण्यात आले असून 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरभेटी देऊन गणना प्रपत्र भरून घेणार आहेत. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येतील. त्यावरील सुनावणी पूर्ण करून 7 ऑक्टोबर 2026 रोजी

तीन मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या बीड शाखेचा 9वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्राहक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश कोलवाडकर होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील सहकारी अर्थव्यवस्थेतील राज्य बँकेचं महत्व उपस्थितांपुढे विशद केलं. प्रसंगी द्वारकादास मंत्री बँकेचे सीईओ सोनी, संत भूमी अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष अर्जुन राऊत, भवानी अर्बन बँकेचे व्यवस्थापक अमलेकर आणि बीड जिल्हा समाज कल्याण खाते कर्मचारी पतसंस्थेचे अशोक उगले उपस्थित होते. प्रादेशिक कार्यालय संभाजीनगरचे सहाय्यक व्यवस्थापक साबळे यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेत शाखेनं यशस्वी 9 वर्ष पूर्ण करून 10व्या वर्षात पदार्पण केल्याची माहिती दिली. वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाच्या बीड जिल्हा कार्यालयामार्फत विविध कर्ज योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये वैयक्तिक कर्ज परतावा 15 लक्ष रुपये, गट कर्ज व्याज परतावा 50 लक्ष रुपये आणि 25% वीज भांडवल कर्ज योजना आणि 1 लक्ष रुपयांच्या थेट कर्ज योजनांचा समावेश आहे. आजचे दिनविशेष. 1962 रॉजर्स अर्कांसा इथं पहिलं वॉलमार्ट स्टोर उघडलं. 1972 पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षरी केली. 2001 बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गावात 104 फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. याबरोबरच नमस्कार बीड या ठिकाणी समाप्त होत आहे. मी विजय पारगावकर, लेखन अतुल कुलकर्णी, पत्रकार बीड आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. नमस्कार बीड.

0: नमस्कार बीड हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. एक जाहिरात संदेश.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
0: जाहिरात संदेश आता मी प्रसारित केला. आकाशवाणी बीड केंद्र 7:07 होत आहेत. छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित प्रादेशिक बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

युगा युगाची गणना तुझी चूल आणि मूल हीच होती. भोगवादाची शिकार तू शोभेची बाहुली होती. घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानाने जगण्याचा. तू दाखविला कसब तुझ्यातला गळून पडला अहंकार पुरुषातला. ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा. तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा. तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. आरोग्य विभागात 5,000 नव्या पदभरतीची प्रक्रिया वेगानं राबवणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती. ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठीचं विधेयक राज्य विधानसभेत सादर. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी असल्याचा दाखला देणारं विधेयकही विधानसभेत सादर. आणि मराठवाड्यात अनेक भागात जोरदार पाऊस, पुढील 2 दिवस बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची काल एकमतानं निवड झाली. महायुती तसंच महाविकास आघाडीनं प्रत्येकी एक उमेदवार दिल्यानं या पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता होती, मात्र या पदाची बिनविरोध निवड होण्याची परंपरा कायम राहावी यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अभ्यंकर यांनी माघार घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर सदनानं सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड करण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर केला. या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सदनानं सचिन अहिर यांचं अभिनंदन केलं. आरोग्य विभागात 5,000 नव्या पदभरतीची प्रक्रिया वेगानं राबवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी दिली. ते काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. पुढच्या टप्प्यात आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1,900 सीएचओ पदही लवकरच भरली जातील अशी माहितीही आंबिटकर यांनी दिली. दरम्यान राज्यातल्या सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रमाणित कार्यपद्धती लागू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही आंबिटकर यांनी सांगितलं. पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. आपले सरकार सेवा केंद्रात कार्यरत ग्रामपंचायत संगणक परिचालकांचं मानधन यापुढे दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान नियमित अदा करण्यात येईल असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य बबनराव लोणीकर यांनी ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या परिचालकांचं मार्च 2026 पर्यंतचं मानधन वितरित करण्यात आलं असून उर्वरित प्रलंबित मानधनही लवकरच अदा करण्यात येणार असल्याची माहिती गोरे यांनी दिली. लातूर रोड ते नांदेड या रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक असलेला 50% खर्च राज्य शासनानं तात्काळ मंजूर करावा अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी काल विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. 104 किलोमीटर लांबीच्या या मार्गाची अंतिम पाहणी पूर्ण झाली असून या प्रकल्पासाठी सुमारे 3,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठीचं विधेयक राज्य सरकारनं काल विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणं यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. अशा प्रकरणी न्यायालयीन सुनावणी जास्तीत जास्त 2 वेळा पुढे ढकलण्याची विनंती करता येईल अशी तरतूद या विधेयकात आहे. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचं रक्षण करण्यासाठीची तरतूदही या

0: विधेयकात करण्यात आली आहे. राज्यातल्या महिला शेतकरी आणि महिला शेतमजुरांना शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक काल विधानसभेत सादर करण्यात आलं. कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी हे विधेयक सादर केलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्या संबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात नाईक यांना अभिवादन करण्यात आलं, तर महानगरपालिकेच्या वतीनं स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये आणि इतर मान्यवरांच्या हस्ते मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात सुमारे 700 भारतीय वृक्षांची लागवड करण्यात आली. परभणी इथं वसंतराव नाईक यांची जयंती तसंच कृषी दिनाचं औचित्य साधून शेती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: आषाढी वारीसाठी शेगाव इथून निघालेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं काल मराठवाड्यात आगमन झालं. हिंगोली जिल्ह्यातल्या वाढोणा इथं हजारो भाविकांनी दिंडीचं स्वागत केलं. या दिंडी सोहळ्यात 700 वारकरी सहभागी झाले आहेत. त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसह शेकडो दिंड्यांचं काल नाशिक शहरात आगमन झालं. महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते उत्साहात पालखीचं स्वागत करण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यातल्या श्री क्षेत्र सखारामपूर इथून सखाराम महाराजांच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या पालखी सोहळ्यात झाडे लावण्याचा तसंच व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं वयाच्या 92व्या वर्षी परवा निधन झालं. नाट्य तसंच सिनेसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी काल विजयाबाईंचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना अखेरचा निरोप दिला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं मुख्य अभियंता मृद आणि जलसंधारण हे कार्यालय आजपासून कार्यान्वित होत आहे. मुख्य अभियंता म्हणून हरिभाऊ गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरानजीक पालमी परिसरातल्या या कार्यालयाचं कार्यक्षेत्र छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातल्या 8 तसंच नाशिक प्रादेशिक विभागातल्या 5 अशा एकूण 13 जिल्ह्यांचं असेल. टीईटी तसंच नीट पेपरफुटीविरोधात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं काल बीड जिल्ह्यात माजलगाव इथं तीव्र निदर्शनं करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातल्या स्थानिक उद्योग आणि कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षम स्थान मिळावं यासाठी पायाभूत सुविधा उभारणीवर विशेष भर देण्याची गरज जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा निर्यात प्रचालन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. 2026-27 तयार करण्यात आलेल्या जिल्हा निर्यात कृती आराखड्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात काल रस्ते सुरक्षा संदर्भात एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत IIT मद्रास इथल्या तज्ञांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली विविध मुद्द्यांबाबत माहिती देण्यात आली. रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधून उपाययोजना राबवण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांना राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते शेतीमित्र पुरस्कार काल मुंबईत प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे पुढील काळात शेती पाणी क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया नरहरी शिवपुरे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. अहमदाबाद इथं झालेल्या फिल्म फेम राष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 आणि गुजराती सिने पुरस्कार 2026 या सोहळ्यात अनिल कुमार होळकर यांना भुरळ डोळ्यांची या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाला यापूर्वी जवळपास 30 पुरस्कार मिळाले आहेत. पालघर इथं झालेल्या योनेक सनराईज GH रायसोनी राज्य बॅडमिंटन स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या सार्थक नलावडे आणि पुण्याच्या श्रेयस मसलेकर यांनी 19 वर्षाखालील दुहेरी गटात कांस्य पदक पटकावलं. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीनं 28 जून ते 1 जुलै दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली.

0: भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 टी20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना काल रद्द झाला. इंग्लंडमधल्या चेस्टरली स्ट्रीट इथं आयोजित हा सामना पहिला डाव झाल्यानंतर पावसामुळे रद्द करावा लागला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं निर्धारित षटकात 7 बाद 189 धावा केल्या, मात्र नंतर इंग्लंडची फलंदाजी होऊ शकली नाही. या मालिकेतला दुसरा सामना येत्या शनिवारी मँचेस्टर इथं खेळला जाणार आहे. मुंबईतल्या पूर्व तसंच पश्चिम उपनगरांसह नवी मुंबई आणि ठाणे परिसरात काल जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तसंच खुलताबादसह अनेक भागात काल दुपारनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली, यामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचलं होतं. हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव आंबा मंडळात अतिवृष्टी तर सेनगाव तालुक्यातल्या चांगेफळमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. याच काळात विदर्भ तसंच कोकणात अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर पालघर तसंच पुणे जिल्ह्याच्या काही भागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. आरोग्य विभागात 5,000 नव्या पदभरतीची प्रक्रिया वेगानं राबवणार आरोग्यमंत्र्यांची माहिती. आणि ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठीचं विधेयक राज्य विधानसभेत सादर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर न्यूज वन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. जाहिरात संदेश.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो? मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852. मध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
6: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
7: सचिन ज्वेलर्स, ना तर सोनेरी ना तर विश्वासाचं. अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण. तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड. कॉलेज कॅम्पस, कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी. सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी, अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या

0: श्रोत्याहो आणि मैत्रिणींनो, आपण जाणताच की प्लास्टिक पुनर्वापर हीच काळाची गरज. प्लास्टिक पुनर्वापराचा घेऊया वसा, पर्यावरण संवर्धनाचा मार्ग हाच खासा.
1: या पृथ्वीची टाकाऊ पदार्थ सामावून घेण्याची सुद्धा एक क्षमता आहे.
0: बरोबर,
1: पृथ्वीची ही क्षमता 1980 ला संपली.
0: श्रोत्याहो आणि मैत्रिणींनो, 3 जुलै हा दिवस आपण जागतिक प्लास्टिक पिशवी विरोधी दिन म्हणून साजरा करतो, तेव्हा यानिमित्त महिला विश्व या कार्यक्रमात अवश्य ऐका. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक मोहन परजणे यांची मुलाखत येत्या शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.
2: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. 7:25 होत आहेत. माहिती जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. महाराष्ट्राच्या कृषी विकासात दर्जेदार बियाण्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. गेली जवळपास 5 दशकं शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देत बियाणे क्षेत्रात विश्वासार्हता, गुणवत्ता आणि दर नियंत्रणाचा आदर्श निर्माण करणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अर्थातच महाबीज. यावर्षी महाबीज आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यासाठी आणि महाबीजच्या कार्याचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
2: सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सर 2011 बॅचचे IAS ऑफिसर आहेत. सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावलेली आहे. या सर्व कामांमध्ये कृषी क्षेत्राकडे सरांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच सेवा हक्क अधिनियमांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या चर्चेमधून आपल्या शेतकरी बांधवांना या सगळ्या बी बियाणांबद्दल उत्तम माहिती मिळेल अशी आपण आशा करूया. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि सर महाबीजचं जे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, तर उत्तम बीज त्यांना मिळावं यासाठी काय उद्दिष्ट आहेत?
1: नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व श्रोते वर्गांना माझा नमस्कार. मुळातच महाबीज जे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणून परिचित आहे, हे मुळातच जे स्थापन झालेलं आहे ते शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे रास्त भावामध्ये आणि वेळेवर मिळाले पाहिजेत आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचं संवर्धन झालं पाहिजेत याच्यासाठीच महामंडळाची स्थापना झालेली आहे. 1976 महामंडळाची स्थापना झाली. आज 50 वर्ष महामंडळाला पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे मला सर्वांचंच अभिनंदन करावं वाटतं. पण 50 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी जो विश्वास महामंडळावर दाखवलेला आहे त्या विश्वासावरच महामंडळ काम करत आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी मूळ गाभा काय असेल तर तो बियाणं आहे आणि ते दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना रास्त भावामध्ये मिळावं आणि जे बाजारामध्ये बोगस बियाण्याचा प्रकार आहे किंवा चढ्या भावानं बियाणे विकणे आहे या सर्व गोष्टीला आळा मिळण्यासाठीच मुळात ही

0: महामंडळाची स्थापना झालेली आहे आणि 50 वर्ष झालं सातत्यानं महामंडळ शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे.
1: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
0: निश्चितपणे, जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमेन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये वीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये वीज उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा वीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
1: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे. तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता,
0: ते अत्यंत महत्वाचा. बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळे इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत, कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमचे जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
1: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
0: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
0: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवून देतात आणि शेतकरी आहे.
1: बर,
0: आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि त्यांचे जे काही ध्येयधोरण आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि महामंडळ आणि शेतकरी याच्या मधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते जे कृषी सेवा केंद्र धारक आहेत, त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं, कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्या मधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
1: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, 2026 खरीप हंगामासाठी ऍग्री स्टॅकद्वारे वितरण व्यवस्था केली जातीय, तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना.
0: ऍग्री स्टॅक हा अतिशय महत्वाचा उपक्रम शासनानं आहे. जसं की आपण आता सगळ्या क्षेत्रामध्ये संगणकाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, मग शेती आणि शेतकरी कशासाठी दूर राहायचं आणि ऍग्री स्टॅकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एक आयडी दिलेला आहे आणि संपूर्ण

शासनाचं जे धोरण आहे की ज्याच्यामध्ये पारदर्शकता प्रशासनामध्ये आली पाहिजेत आणि जे काही शेतकऱ्यांना मदत आहे अनुदान आहे सबसिडी आहे ते सबसिडी सगळ्या पोर्टलच्या माध्यमातून संगणकीकरणाच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजेत आणि त्याचाच भाग म्हणून जे अॅग्रीस्टॅकच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी त्याच्यावर केलेली आहे आता जवळजवळ काम हे पूर्ण झालेलं आहे आणि बियाण्याच्या सध्या सुद्धा केंद्र शासन आणि राज्य शासन काही सबसिडी

0: आणि जे शेतकरी बियाणे महामंडळाकडून घेतात त्यांना त्या ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून सबसिडी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते.
1: बरोबर आहे सर. आणि साथी पोर्टल पण आहे शेतकऱ्यांसाठी, तर यामध्ये शेतकऱ्यांचा जो सहभाग आहे तो कशा पद्धतीने असतो, कारण आता हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे, त्यांना कितपत हे सोपं जात आहे?
0: नाही, साथी पोर्टल बद्दल खरंच फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना सुद्धा तो माहिती झाला पाहिजे. साथी पोर्टल हे शासनाने याच्यासाठी तयार केलं की शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळालं पाहिजेत, त्याच्यासोबत जबाबदारी पण निश्चित झाली पाहिजे, ट्रेसेबल झालं पाहिजेत कोणी बी तयार केलं होतं. आणि याच्यासाठी साथी पोर्टलवर जे कोणी बियाणे निर्माण करते आणि शेतकऱ्यांना विक्री करते त्यांनी या साथी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं पाहिजेत आणि साथी पोर्टलवर त्याची संपूर्ण नोंद केली पाहिजेत.
1: बरं.
0: परंतु सध्या मला सांगायला आनंदही आहे आणि अभिमान पण आहे, साथी पोर्टलवर फक्त महाबीजची नोंदणी झालेली आहे आणि साथी पोर्टलवर महाबीज जे जे बियाणे निर्माण करते ते साथी पोर्टलच्या माध्यमातूनच सर्व प्रक्रिया केली जाते. त्याचा एक फायदा असा आहे की शेतकऱ्यांनी डोळे झाकून बियाणे खरेदी करू शकतात, कारण साथी पोर्टलवर एकदा एंट्री केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यात नोंदी केल्यानंतर त्याचे टॅग निर्माण केले जातात आणि बियाण्याच्या प्रत्येक पिशवीला, प्रत्येक थैलीला, प्रत्येक पोत्याला ते वेगवेगळे टॅग लावले जातात. आणि तुम्ही जर बियाणे खरेदी करत असाल तर त्या टॅगवरचा जो QR कोड असतो तो QR कोड जर तुम्ही टेस्ट केला तर तुम्हाला ते बियाणे कुणाच्या शेतात तयार झालेलं आहे, त्याच्यावर प्रक्रिया कोणी केलेलं आहे, त्याची खातरजमा कोणी केलेली आहे ही सगळी माहिती, म्हणजे एखाद्याने जर काम चुकारपणा केला असेल किंवा एखाद्याच्या दुर्लक्षतेपणामुळे बियाणे भोगत झाला असेल तर ते लगेचच त्या QR कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लक्षात येऊ शकतं. आणि हा QR कोड आणि हे टॅग लावण्याचं काम फक्त महाबीज करत आहे. ही अतिशय अभिमानाची आणि आमच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे. आणि म्हणून मी सातत्यानं शेतकऱ्यांना आग्रह करतो की बियाणे खरेदी करायचं तर महाबीजचं करा आणि डोळे झाकून खरेदी करा, कारण त्या साथी पोर्टलच्या माध्यमातून 100% सत्यतेची गॅरंटी पोर्टल देते.
1: वा, नक्कीच. आणि या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांना देखील हे सांगितलेलं आहे, साथी पोर्टलचा अनेक जण आता वापर करतच आहेत. महाबीजच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीत गुणवत्ता, विश्वास आणि शेतकरी हित हेच केंद्रस्थानी राहिले असल्याचे आपण जाणून घेतले. संस्थेने शेतकऱ्यांचा विश्वास कसा जपला आणि बियाणे क्षेत्रात आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली. या महत्वपूर्ण माहितीबद्दल श्री दिलीप स्वामी सर यांचे मनपूर्वक आभार. पुढील भागात महाबीजच्या विविध योजना, बियाणे उत्पादन प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सेवांविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात
3: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. सकाळची 7:40 झाली आहेत. एक जाहिरात संदेश.
4: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. ऐकूया कार्यक्रमातलं सुरुवातीचं गाणं.

0: स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं अजय अतुल यांनी. भावधारा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात त्यानंतरचं गाणं, तत्पूर्वी एक व्यावसायिक विश्राम.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
3: श्रद्धा आणि मैत्रिणीनो, आपण जाणताच की प्लास्टिक पुनर्वापर हीच काळाची गरज. प्लास्टिक पुनर्वापराचा घेऊया वसा, पर्यावरण संवर्धनाचा मार्ग हाच खासा.
4: या पृथ्वीची टाकाऊ पदार्थ सामावून घेण्याची सुद्धा एक क्षमता आहे.
3: बरोबर.
4: पृथ्वीची ही क्षमता 1980 ला संपली.
3: श्रद्धेय आणि मैत्रिणीनो, 3 जुलै हा दिवस आपण जागतिक प्लास्टिक पिशवी विरोधी दिन म्हणून साजरा करतो. तेव्हा यानिमित्त महिला विश्व या कार्यक्रमात अवश्य ऐका. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक मोहन परजणे यांची मुलाखत येत्या शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

0: यांच्या संगीत नियोजनात सुरेश पाडकर यांना आपण ऐकलं, रचना मंगेश पाडगावकरांचे. जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोड वारा भवधारा. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीर केंद्र सादर करते. जाहिरात संदेश.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
3: सचिन ज्वेलर्स, ना तर सोनेरी ना तर विश्वासाचं. अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण. तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
0: जाहिरात संदेश आता आपण ऐकला, आणि आता भावधारा कार्यक्रमातलं शेवटचं गाणं.

लता मंगेशकर यांच्या स्वरात सुरेश भट यांची गीतरचना, आता आपण इथली संगीत दिलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. भावधारा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आज सकाळी 10 वाजता एके फिल्म कार्यक्रमात प्रेम रतन धनपायो या चित्रपटातली गाणी आम्ही प्रसारित करू. 10:30 कॉलेज कॅम्पस कलाशाखेतून शिक्षणाच्या दिशा आणि करिअरच्या संधी याविषयी प्राचार्य सुहास मोराळे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्यानंतर 11 वाजल्यापासून गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं प्रसारण. आमच्या कार्यक्रमाविषयी आता आपण जाणून घेतलं. आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्र.

0: आकाशवाणी पुणे प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची यांच्याशी वार्षिक शिखर परिषदेच्या स्तरावरील चर्चा करतील. या भेटीदरम्यान दोन्ही देशातील विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. जपानच्या पंतप्रधान 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर काल संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल झाल्या. त्यांची ही भेट भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला पुढे नेण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या 12व्या उपसमितीच्या बैठकीत भारत आणि मलेशियानं द्विपक्षीय लष्करी सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता सुरक्षा आणि नौकानयनाच्या स्वातंत्र्याप्रती असलेली आपली सामायिक कटिबद्धता यावेळी अधोरेखित झाली असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. लष्करी स्तरावरील देवाणघेवाण द्विपक्षीय सराव प्रशिक्षण कर्मचारी स्तरीय चर्चा क्षमता बांधणी सागरी सहकार्य आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील सहकार्य आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात VBGRAMJI कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्यांतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. केंद्र सरकारनं दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या 14,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 2 मोठ्या महामार्ग पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ही माहिती दिली. या प्रकल्पांमध्ये दिल्लीतील 6,969 कोटी रुपयांचा बोगदा प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील 7,145 कोटी रुपयांचा ग्रीनफील्ड महामार्ग कॉरिडॉर यांचा समावेश आहे असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. एक राष्ट्र एक निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहितेची वारंवार करावी लागणारी अंमलबजावणी कमी होईल प्रशासन सक्षम होईल आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल असं मत एक राष्ट्र एक निवडणूक या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष PP चौधरी यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या मात्र अनेकदा विधानसभा वेळेआधीच विसर्जित झाल्यामुळे किंवा काही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे निवडणूक चक्र विस्कळीत झालं असंही चौधरी यांनी यावेळी सांगितलं. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं काल मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मेटाला या युजर नेम वैशिष्ट्याबाबत 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरांनी दिली. व्हॉट्सअप वापरताना केवळ युजर नेमचा वापर झाला तर ऑनलाईन फसवणूक फिशिंग डिजिटल अरेस्टचे प्रकार आणि दुसऱ्यांचा युजर नेम वापरून होणारे सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे अशी चिंता मंत्रालयानं व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत डेंग्यूच्या सज्जतेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी राज्य आणि नगरपालिका संस्थांनी आपली पूर्वतयारी करावी असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या बैठकीत देशातील डेंग्यूची सद्यस्थिती आणि देशभरात करण्यात आलेल्या तयारीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. झारखंडमधल्या पूर्व सिंगभूम जिल्ह्यात मलेरियाच्या 4 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर झारखंड सरकारनं राज्यव्यापी आरोग्य सतर्कतेचा इशारा काल जारी केला आहे. बाधित क्षेत्रांमध्ये तापाचं सर्वेक्षण करणं मलेरियाची जलद चाचणी आणि त्वरित उपचार सुविधा पुरवणं तसंच गंभीर आजारी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणं

अशा सूचना आरोग्य विभागानं संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात काल दोहा इथं मध्यस्थांद्वारे चर्चा झाली. इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या 9 जुलैला होणाऱ्या अंत्यसंस्कारानंतर चर्चा पुढे सुरू ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असल्याचं कतार सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोहा इथल्या वाटाघाटी समाधानकारकपणे पुढे सरकत आहेत आणि तांत्रिक पातळीवरील चर्चा आधीच सुरू झाली आहे, असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी सांगितलं. रशियानं काल किऊवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले, त्यामुळे ठिकठिकाणी आग लागली आणि निवासी इमारतींचं नुकसान झालं. रशिया एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच किऊमध्ये हे हल्ले करण्यात आले आहेत.

कतार सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोहा इथल्या वाटाघाटी समाधानकारकपणे पुढे सरकत आहेत आणि तांत्रिक पातळीवरील चर्चा आधीच सुरू झाली आहे असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी सांगितलं. रशियानं काल किववर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले, त्यामुळे ठिकठिकाणी आग लागली आणि निवासी इमारतींचं नुकसान झालं. रशिया एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच किवमध्ये हे हल्ले करण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवतीनगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला ताफा आज पहाटे जम्मूवरून रवाना करण्यात आला. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरएफआयडी ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंमलबजावणीचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ योजना 1952 जागी ईपीएफ योजना 2026 अधिसूचित केली आहे. डिजिटल अनुपालन बळकट करणं, प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणं, खात्यांची पोर्टेबिलिटी वाढवणं आणि भविष्य निर्वाह निधीची रचना नवीन कामगार संहितेशी सुसंगत करणं ही या नवीन योजनेची उद्दिष्ट आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून काम पाहणारे एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी काल व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ अर्थात वायुदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी एअर मार्शल नागेश कपूर यांच्याकडून सूत्र हाती घेतली. एअर मार्शल दीक्षित यांची 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुसेवेत नियुक्ती झाली होती. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी काल पदभार स्वीकारला. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 ते लष्करात दाखल झाले आहेत. भारतानं आंध्र प्रदेशातील उंडावली इथं हेलिकॉप्टर संचलनासाठी देशातील पहिल्या खासगी पॉईंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रक्रियेला मंजुरी मिळवून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पिन्स प्रक्रियेमध्ये प्रगत उपग्रह आधारित नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे या हेलिपॉटवर पारंपरिक लँडिंग पायाभूत सुविधा नाहीत तिथं हेलिकॉप्टर सुरक्षित आणि अचूकपणे उतरू शकतं. ही यंत्रणा भारतीय विमानतळ प्राधिकरणानं विकसित केली आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांदरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. काल सामना सुरू झाला तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड संघाकडून साकीब मेहबूदनं 3 बळी घेतले, मात्र पावसामुळे सामना थांबवावा लागल्यानं यजमान इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. फिफा फुटबॉल विश्वकप स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवत जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कोंगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. हवामान. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि महाराष्ट्रातील विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसारित करत आहोत वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य मेघा बुरकुले. सादर करते कृष्णा शिंदे.
1: श्रोतो नमस्कार. श्रोतो, आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये पद्मश्री चैत्राम पवार यांना आमंत्रित केलेलं आहे आणि जल संवर्धनाचा, शेती संवर्धनाचा, माती संवर्धनाचा, वन संवर्धनाचा वेगळा असलेला बारीपाडा पॅटर्न जो पूर्ण देशभर गाजतोय, पूर्ण देश त्याचं अनुकरण करू पाहतोय, असा पॅटर्न ज्यांनी राबवला आणि यशस्वी करून दाखवला ते नाव म्हणजे चैत्राम पवार. पद्मश्री चैत्राम पवार यांचा बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चैत्राम पवार सर, आकाशवाणीच्या वतीने आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने आपलं मी स्वागत करतो. नमस्कार.
2: नमस्कार.
1: पवार सर, 90च्या दशकातला जो काळ होता, शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या समस्या, हुगडा डोंगर, बोळका माळ माथा, जल जमीन जंगल याचा कुठेतरी होणारा ऱ्हास, पाण्याची कमतरता, मजुरांचं स्थलांतर, असा तो काळ होता आणि त्यात तुम्ही उच्च शिक्षित होता. तुमचं पदव्युत्तर पदवी झालेली होती वाणिज्य शाखेतली. तुम्हाला तशी नोकरी वगैरे मिळू शकणार होती, तुम्ही देखील स्थलांतरित होऊ शकणार होता, पण तसं न करता तुम्ही बारीपाड्याला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम सुरू केलं.
2: त्यावेळेसची जी स्थिती होती ना, लक्षात यायचं की गावाकडे कुठलीच सुविधा नव्हती. किमान पहिली ते चौथी पर्यंत शाळा पण नियमित नव्हत्या. आरोग्यामध्ये सुविधा नव्हती, शिक्षणाची व्यवस्था नव्हतीच, रस्ते नव्हते आणि आपण म्हणतो की रोजगाराची कुठली संधी नव्हती, कारण शेती विकसित नव्हती. हे जर ह्याच पद्धतीने चाललं तर हा समाज जो आहे तो संघटित कधी होईल, या गोष्टींमध्ये त्याची सुधारणा कशी होईल हे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. पण तरी आम्ही 90 साधारणतः गावाने एकत्र येऊन 5,000 वृक्ष खरेदी केलेत आणि लावलेत आम्ही गावाच्या उर्वरित जागेवर. आणि लक्षात आलं की अरे हे अशी प्रकारच्या कामं आपण घेऊ शकतो का भविष्यामध्ये, असे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. आणि 91 आमची पहिली भेट झाली वनवासी कल्याणाच्या कार्यकर्त्यांची, त्याच्यामध्ये डॉक्टर आनंद फाटक जे MD मेडिसिन आहेत, त्यानंतर त्यांच्या सोबत जे होते रवी सहारे जे नाशिकमध्ये असतात, सुरगाणा तालुक्यातले आहेत ते, आणि एक शंकर राजपूत, असे तिघांची टीम होती ती. आणि टीमने त्यांनी आरोग्य प्रकल्प इथं वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून सुरू केला. आमची ज्या डॉक्टर फाटकशी भेट झाली, वन संवर्धनसाठी प्रयत्न करणारी टीम आहे त्यांच्याशी नक्कीच आपलं काहीतरी चांगलं काम जुळू शकतं. त्यावेळेस मग त्यांनी आम्हाला आणून दिलं लक्षात की आपल्याला भविष्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्ही ते करतात तेव्हा आपण बरोबरीने काम करूया. आणि तेव्हा आम्हाला कळलं की वनवासी कलाश्रम सारखी एक देशव्यापी संघटना म्हणून, संस्था आहे म्हणून, यांच्याशी आमचा संपर्क झालेला होता हे आम्हाला माहित नव्हतं. कारण आम्ही कल्याश्रम हे आम्हाला कुठल्याही प्रकारची रचना माहित नव्हती. आणि योगायक त्या टीमशी संपर्क झाला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
1: मग लोकसहभाग, लोक चळवळ,
2: त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की टीम आहे आपली, आणि त्या टीमने असं लक्षात आणून दिलं की व्यक्तिगत काम केलं तर लोक सहकार्य करत नाही, त्यामुळे सामूहिक काम कुठलं आहे त्याला आपण सुरुवात करू शकतो का. असं ना, मी शेजारचं जे वनक्षेत्र आहे ते सांभाळायला सुरुवात केली. आता वनक्षेत्र म्हणजे तसं वन विभाग तर आहेच, पण वन विभागातल्या जोडीला लोकांनी पण मदत करावी, लोकांनी पण त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं वन संवर्धन मध्ये. तेव्हा आम्ही जे केलं ते वन विभाग आणि गावकरी यांचा समन्वय साधायचा प्रयत्न केला आणि त्याला कल्याणाश्रमाने मध्यस्थी केली. लक्षात आलं की वन विभाग कर्मचारी, आपण म्हणू ना की एका रेंजमध्ये 30-40 संख्या असते
1: बरोबर,
2: आणि एवढं मोठं वनक्षेत्र ते कसे सांभाळ, त्यामुळे आपण पण त्यांना हेल्प केलं पाहिजे असं म्हणून आम्ही ते वन संवर्धन या विषयाला सुरुवात केली. ते करताना आपण काय करू शकतो, म्हणजे सरकार त्याचं काम करतंय, आपण गाव म्हणून काय करू शकतो. म्हणून आम्ही वन संवर्धनासाठी एक नियमावली तयार केली की वॉचमन आपल्या गावातला असला पाहिजे. हे सरकारी नियमात नाही, वॉचमन गावाचा असला पाहिजे, त्याला मानधन गावकऱ्यांनी दिलं पाहिजे, सरकारकडे मागायचं. त्यांचं काम, त्यांचे वॉचमन आहे, त्यांची रचना आहे, पण आपण वॉचमनला मानधन आपण द्यावं. गावाने अशी एक नियमावली उभी केली गेली 91, 92, 93 या 3-4 वर्षामध्ये की मुख्य झाड कोणी तोडू नये, तोडलं त्याला दंडात्मक कारवाई. म्हणजे नियम असा केला की डोक्यावर मुळे आणली तर 551 रुपये दंड, राखीव जंगलात बैलगाडी नेली तर 751 रुपये दंड, मुख्य झाड तोडताना कोणी सापडला तर 1,051 रुपये दंड. हे गावाने केलेले नियम, हे सरकारने आमच्यावर लादलेले नियम नाहीत, त्यामुळे गावानेच नियम केले तर गावकरीच पाळतायत. पण याच्यामध्ये मोठा प्रश्न होता की आपलं स्वयंपाकाचं जे सरपणाचा विषय हा कसा सोडवायचा, त्यामुळे महिलांमधून आवाज आला की तुम्ही कुराडबंदी, चराईबंदी सगळं करतायत, चूल कशी पेटवायची. त्यावेळेस आपण वन विभागाच्या सहकार्याने पूर्ण गावामध्ये LPG गॅस आणलेत. साधारणतः 22 पूर्वीची घटना आहे. LPG गॅस आणल्यानंतर लक्षात आलं की अरे ते LPG म्हणजे हांडा संपला की

केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: भरायला पैसे लागतात आणि 92-93 चा काळ तुम्ही म्हटल्याप्रमाणे तेव्हा आमच्याकडे पैसा बिलकुल नव्हता. त्याला आम्ही पर्याय शोधायचा प्रयत्न केला. हे सगळं चक्र टप्प्याटप्प्याने घडत गेलं. मग आम्ही IIT पवईशी संपर्क केला आपल्या कार्यकर्त्यांना आणि त्या IIT पवईशी संपर्क केल्यानंतर सितारा नावाचा जो ग्रुप आहे त्यांनी आम्हाला सोलर चूल दिली. मग आम्हाला गावकऱ्यांना ते आवडले कारण सोलर चूल चांगली आपण आणले पाहिजे. आम्ही 50 सोलर चूल विकत घेतल्यात, कमी किमतीत दिल्या त्यांनी आम्हाला. विकत घेतल्यानंतर लक्षात आलं अरे याच्यामध्ये बॉईल करता येते, फोडणी देता येत नाही. हा एक प्रश्न आला. मग आणखी थोडं पुढे जाऊन आम्ही युनायटेड नॅशन UNDP संपर्क केला आणि स्मोकलेस चुलाट युनिट आणले. बिनधुराची चूल ज्याला आपण अॅग्रिकल्चर वेस्टेज जे असतात ना तो काडी कचरा आपण त्याची ब्रिकेट बनवायची आणि वापरायची. सांगायचा मुद्दा असा की आपण जंगलतोड होऊ नये म्हणून पर्याय देत गेलो, लोकांनी त्याची सवय करून घेतली.
1: बरोबर.
0: असे नियम गावाने एकत्र केलेत, गाव संघटित झाला आणि वन संवर्धन हा विषय खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाला. त्याच्यात आम्ही वन विभागाला पण सहभागी केला. कारण शेवटी कसं आहे की समन्वयाने एकमेकांना पूरक काम केल्याशिवाय हे सिद्ध होणार नाही.
1: बरोबर.
0: असं म्हणून आम्ही वन संवर्धनाविषयी सुरू केला. नाही आम्ही काय केलं, आमचा मूळ उद्देश होता की वन सांभाळता सांभाळता शेती विकसित करणं.
1: बर.
0: कारण 70% शेती 30% वन आहे. तर वन सांभाळण्यासाठी गावकरी एकत्र आलेत आणि लक्षात आलं की आपल्याकडे जमीन आहे पण पाणी नाही, पाण्यासाठी आपण काय करू शकतो. मग आम्ही पहिला बांध बांधला श्रमदानातनं. बांध म्हणजे तो लूज बोल्डर, दगडी आणायच्या आणि रचायच्या. त्यावेळेस एक रेंज ऑफिसर होते PH वाघ म्हणून, त्यांना खूप फोटो वगैरे घ्यायची सवय होती. आम्ही थोडं काम केलं की फोटो काढणार, तर ते बांध बांधायला स्वतः उपस्थित होते. आणि त्यावेळेस आम्ही वन क्षेत्रामध्ये पहिला एक बांध बांधला, छोटा 2-3 मीटर लांबीचा 1-1.5 मीटर उंचीचा. त्याच्यामध्ये पाणी अडवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो. वाहून जाणारी जी माती आहे ती थांबते. ती आदिवासी माणसाच्या कदाचित त्यावेळेस लक्षात नाही आलं की आपण काय काम करतो. एक बांध बांधला, दुसरा बांधला, तिसरा बांधला. आम्ही बघता बघता 700 जास्त बांध बांधले,
1: छोटे छोटे
0: छोटे छोटे बांध. मग नुसतं बांध बांधायचं का, त्याला जोडून आम्ही CCT जे म्हणतो आपण समतल चर, त्याची साईज असते 1 मीटर खोल, 1 मीटर रुंदी आणि सोयीनुसार त्याची लांबी असते.
1: जलसंधारणाची कामं सुरू झाली होती.
0: 5 किलोमीटर म्हणजे साधारणतः 5000 रनिंग मीटर एवढा चर खोदला. आम्हाला त्याच्यात किती पाणी साचतं हे माहित नव्हतं. पण आमच्याकडे NSS कॅम्पचे खूप विद्यार्थी येतात, तर मराठवाडा विद्यापीठातनं 16 प्राध्यापक आलेत आमच्याकडे आणि ते अभ्यासासाठी आलेत. त्यांच्या समोराविषयी मांडल्यानंतर आम्हाला पाणी किती आडवतं हे कळत नाही. ते म्हणे की साधं गणित आहे, आम्ही काढून देतो. 5000 रनिंग मीटर चर जर खोदला, एका वेळेस जर त्याच्यात पाणी साचलं म्हणजे भरला तो चर, तर एका वेळेस 50 लाख लिटर पाणी अडवलं जातं.
1: बर.
0: एका वेळेस तो चर तेवढा जो खोदलाय त्याच्यामध्ये
1: एका सर मध्ये 5000 रनिंग मीटर
0: सर मध्ये. आम्ही म्हटलंय तर आमच्याकडे पावसाळ्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 वेळा भरतो. 30 वेळा जरी भरला तर 30 गुणिले 50 लाख एवढं पाणी आपण अडवतो हे तिथल्या लोकांच्या लक्षात नव्हतं. तेवढं अनेक जलतज्ञ आमच्याकडे आले. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आले ते डॉक्टर माधवराव चितळे संभाजीनगरवरनं. आणि त्यांनी ज्यावेळेस गावात व्हिजिट केली ते म्हणले अरे हे काम खूप चांगलं चाललंय, याच्यात तुम्ही मी एक सूचना करेल तर चालेल का. म्हटलं सांगा. ते म्हणे पहिला जो बांध आपण रचतो ना त्याचा पुढच्या बांधाचा पायथा, मागच्याचा माथा तर पुढच्याचा पायथा, ही सिस्टीम तुम्ही वापरा. तेवढं लोकांनी ऐकलं आणि त्या पद्धतीने काम सुरू केलं. डॉक्टर माधवराव चितळेने आमच्या गावाला 2 वेळा व्हिजिट दिल्यात.
1: बरं.
0: त्यानंतर जागतिक जलतज्ञ आपण म्हणतो राजेंद्र सिंहजी ते पण आलेत आमच्याकडे. त्यांनी तर दिवसभर जंगलात बसून राहिलेत. नंदुरबार कलेक्टर कलशेट्टी साहेबांच्या सोबत होते आणि ते असे म्हटले की नदी को अगर जिंदा करणं आहे तो आम्ही ये सिस्टीम ही करणार पडेगा.
1: बरं.
0: कारण आपण टॉप टू बॉटम जे बांध बांधत बांधत आलो ना हे खूप चांगलं तंत्र तिथं उभं राहिलं. त्यामुळे जंगल संवर्धनाबरोबर जलसंवर्धनाविषय सुरू झाला. मग हळू ते झाल्यानंतर लोक शेतीकडे वळले. आमच्या गावामधनं 55 कुटुंबांपेक्षा जास्त कुटुंब हे ऊस तोडणीला जायचे गुजरातमध्ये. आम्हाला वारडोली जवळ पडतं कारण शेती कोणीच करायचं नाही. शेती न केल्यामुळे मायग्रेशन आणि त्याला जोडून मुलांचं शिक्षण नाही, आरोग्य नाही, या सगळ्या गोष्टी जोडलेल्या होत्या. त्यामुळे जसजसं जंगल आणि जलमध्ये काम होत गेलं लोक हळूहळू गावाकडे यायला लागले आणि तिथली शेती विकसित व्हायला लागली. मग शेतीमध्ये आम्ही राहुरी आणि दापोली ह्या 2 कृषी विद्यापीठाची मदत घेतली आणि शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते का, तिथं कांद्याचं सीड प्लॉट होऊ शकतो का, तिथं मधुमक्षिका पालनाचा विषय होऊ शकतो का, असे छोटे छोटे प्रयोग सुरू केलेत. आणि याला सपोर्ट जो मिळत गेला तो पहिले कलेक्टर आमच्याकडे आलेत श्री भास्करराव जी मुंडे धुळ्याचे कलेक्टर, त्यांनी पहिली व्हिजिट केली. त्यानंतर लवंगाडे मॅडम आल्या. ज्या जे कलेक्टर आले ते बारीपाडाला व्हिजिट करत गेले ते आम्हाला प्रोत्साहन मिळत गेला. त्यामुळे जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन असे 5 बिंदू आपण जोडलेत. हे सगळं जे काम आहे हे वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून सुरू झालं आणि आम्ही ते सातत्याने पुढे न्यायचा प्रयत्न.
1: जलसंवर्धन जी कामं सुरू झाली की लोकांनी जमीन कसायला सुरुवात केली. जमीन कसायला सुरुवात केली की मग त्यांनी जनावर
0: 5 सूत्र जोडलेत आपण. जंगल, जल, जमीन, जन म्हणजे माणूस
1: बरोबर
0: आणि जनावर.

0: कारण सगळ्यात महत्वाचा हा जण आहे. माणसाला केंद्रबिंदू धरून हे चार बिंदू आपण विकसित करायचा एक प्रयत्न केला.
1: बरं, मग स्थलांतरित मजुरांची संख्या कमी झाली.
0: काय होतं की 45-55 कुटुंब जे जायचेत ना, म्हणजे विहिरींना पाणी यायला लागले तसे गावाकडे थांबायला लागले. आम्ही सरकारची योजना तर घेतोच, तो का भाग वेगळा, पण काही कुटुंबांनी एकत्र येऊन स्वतःच्या विहिरी खोदल्या, लँड लेवल स्वतः केले, नंतर सरकारच्या योजना घेतल्यात. आमच्या गावात 55 जास्त विहिरींची संख्या आहे. बोरवेल जवळपास 5 ते 6-7 असतील, मला आकडा सांगता येणार नाही, पण 7-8 बोरवेल आहेत, बाकी सगळ्या विहिरी आहेत. कारण वॉटर टेबल हे 70-80 फुटाच्या वरते, त्यामुळे एकत्र 4-5 कुटुंब एकत्र की विहीर होते. त्यामुळे आम्हाला ते सूत्र सापडलं की जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन हे स्थानिक संसाधन आहेत, हेच विकसित करणं आणि याच्यावर आधारित आपल्याला आपल्या गरजा सोडवता येतील का, असा एक तो चांगला प्रयोग आपण सुरू केला.
1: बरोबर. पवार साहेब, तुम्ही वाणिज्याचे पदव्युत्तर पदवीधर आहात, मग हे सगळं सुरू असताना शिक्षण?
0: नाही, मी 93 एमकॉम पूर्ण केलं. नाही, त्या परिसरामध्ये खूप शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. मी शिक्षणामध्ये वडिलांच्या हातचा खूप मार खाल्ला. एमकॉम व्हायच्या आधीच मला वनवासी कल्याणाश्रमशी संपर्क आला. त्यानंतर माझं 1-2 ठिकाण नोकरीसाठी सिलेक्शन पण झालं. पण या सगळ्या टीमच्या वतीनं असं लक्षात आलं की आपण नोकरी करू, आपण स्वतःच्या गरजा सॉल्व्ह करू, पण ह्या कुटुंबांचं, गावांचं, परिसराचं काय होईल हे मनात क्लिक झालं. तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आणि त्याच्या माध्यमात मी या कामाशी जोडले गेलो.
1: बरोबर. जल, जमीन, जंगल, जनावर आणि जन यांचा विकास होत गेला. या विकासासोबत आरोग्य, शिक्षण याचा प्रचार प्रसार.
0: नाही, कसं आहे की पर्यावरण हा खूप व्यापक शब्द आहे. पर्यावरणाला आपण बघितलं तर पर्यावरणामधले एक छोटे छोटे 5 बिंदू आहेत, जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. आता जंगल मुद्दा घेतला की त्याच्यात नुसतं वनाचं रक्षण नाही केलं, आम्ही त्या जंगलाचं बॉटनिकल सर्वे केला की किती क्षेत्र आपण सांभाळते, पण आलं किती प्रकारचे झाड आहेत, किती प्रकारचे पक्षी आहेत, किती प्रकारचे प्राणी आहेत, हा सगळा डाटा आपण जमवायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यात मोहाची झाडं किती डायरेक्ट उत्पन्न देऊ शकतात, आम्ही त्याचं वनधन विकास केंद्र, एक केंद्र सरकारची योजना घेतली आणि त्याच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या कुटुंबांना सक्षम करू शकतो, हा मुद्दा पण त्याला जोडलाय. तसं जल विषयामध्ये फक्त पाणी अडवलं एवढंच काम केलेलं नाही, तर लोकांनी स्वतःच्या जमिनी लेवल केल्या आहेत, त्याचा बांध बंदिस्त केला, त्याच्यामध्ये पाणी अडवलं गेलं, म्हणजे अॅग्रिकल्चरचा विषय आपोआप आपण जोडला. अॅग्रो फॉरेस्ट्रीमध्ये आपण बांधावरची फळझाड याला थोडासा जोर द्यायचा प्रयत्न केला, वेगळ्या संस्थांची आपण मदत घेतली. तसं आपण शेतीमधला जो बदल, तिथं शेती जी होत होती, मिलेटचे काही प्रकार होते की ज्याला आपण बिलकुल त्यावेळेस किंमत दिलेली नाही, आता मिलेट्सचा विषय खूप पुढे येतोय झपाट्याने, तर मिलेट्समध्ये परंपरागत शेती जे आम्ही ऑर्गॅनिक शब्द नाही वापरू शकतो टाळतो, त्यामुळे परंपरागत शेती आपण केली आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशनसाठी काय करता येईल असा एक प्रयत्न आपण सातत्याने करू. म्हणजे प्रत्येक बिंदू हा खूप महत्वाचा आहे. जसं तुम्ही जन शब्द ना, जनमध्ये शिक्षण पण आलं, जनमध्ये बचत गटाचा विषय आला, त्यांचा आरोग्याचा विषय आला, हे सगळे बिंदू आपण व्यापक प्रमाणे आपण, म्हणजे हे 5 बिंदू जे आहेत ना, हे प्रत्येक बिंदूवर आपण एक एक पुस्तकाचं लिखाण असे मोठे बिंदू होते. पर्यावरण व्यापक शब्द त्यात नाही, 5 बिंदू.
1: वनाचा विकास होत गेला, आपल्याला महाराष्ट्र शासनाचा वनभूषण हा प्रथम पुरस्कार देखील मिळालेला आहे, त्याचा देखील आम्हाला अभिमान आहे. वन संवर्धन, जल संवर्धन आणि इतर या ज्या गोष्टींचा विचार करत असताना या वन संवर्धनात मिळणारं जे उत्पन्न आहे, तर त्याचा लोकांना कसा फायदा होईल?
0: पण काय विचार करत, कुठलंही काम करताना आपण त्यातनं आपल्याला रिटर्न काय मिळणार आहे याची अपेक्षा करून काम सुरू केलं तर ते कधी फेल होत ते. हे आपलं कर्तव्य आहे, हे राष्ट्रीय संपत्ती आणि हे सांभाळली पाहिजे आपण. वन संवर्धित करताना त्यातनं आपल्याला काय मिळणार अशी भावना ठेवली तर ते काहीच मिळणार
1: नाही.
0: पण निसर्ग आपोआप आपल्याला देत असतो. प्रत्येक जण आम्हाला हा प्रश्न करतो की तुम्ही 1100 एकरचं जंगल सांभाळलं, तुम्हाला काय मिळालं? लोक विचार करतात, अरे खर्च आपल्याला काय मिळालं, आपल्याला काय नाही मिळालं. पण आपण दुसऱ्या अँगलने बघितलं तर तिथं जो ऑक्सिजन निर्माण होतो तो आपल्या सगळ्यांना उपयोगाचं आहे.
1: बरोबर.
0: त्याचं व्हॅल्यू कसं काढणार आपण? त्या छोट्याच्या गावाने केलेलं काम आहे, तिथला ऑक्सिजन आपण बलून मध्ये तरी भरू शकत.
1: बरोबर.
0: ते सगळ्यांसाठीच आहे. ते जंगल वाढल्यामुळे आमचा सरपणाचा प्रश्न संपला, याचं व्हॅल्यू कसं ऍड करणार? जंगल वाढल्यामुळे जंगलात पडणारं पाणी जमिनीत मुरतं आणि ते पर्क्युलेशनने शेतीला मिळतं.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे 250 एकरपेक्षा जास्त शेती आमची दुबार पिका खालची, याचं व्हॅल्यू कसं करणार हे ज्यांना कळतं तो असा प्रश्नच करत नाही की तुम्हाला यातनं काय मिळतं, कारण ते आपोआप मिळतं.
1: बरोबर.
0: आम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे वनधन विकास केंद्र स्थापन केलं आणि आम्ही मोहाच्या झाडाचा बिझनेस प्लॅन केलाय.
1: बरं.
0: त्याला आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त जे आहेत लीला बनसोड मॅडम यांनी खूप मेहनत घेतली आणि गावाला प्रत्यक्ष भेटी देऊन या सगळ्या ग्रुपला एक वेगळी दिशा द्यायचा एक प्रयत्न केला.
1: एक बाजारपेठ मिळते,
0: बाजारपेठ मिळेपर्यंत. पण आम्ही असं म्हणतोय की आमच्या गरजा कमी आहेत, त्या गरजा भागून आमचं मायग्रेशन थांबलं पाहिजे. यासाठी काय करता येईल? हे 5 बिंदू जे आहेत ना, हे जगातनं कुठेही आपल्याला आयात करायची गरज नाही. पण आपण एक विचार केला ना की जगाला ह्या सगळ्या बिंदूंची गरज भासणार आहे. ऑक्सिजन बंद झालं तर काय होईल, पाणी संपलं तर काय

0: होईल. जमीन बंजर झाली तर माणूस जगेल कसा? माणसाला लागणारी जी एनर्जी तिथं जमिनीतनं मिळते. त्यामुळे जंगल, जल, जमीन हे आपलं बँक बॅलन्स आहे असं समजून आपण ते वापरलं पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: याचं जर आपण नासाडी केली तर पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. म्हणजे विकास विकास काय तर आम्ही असं म्हणतो की लोकांचे विचार बदलले पाहिजे. सोच बदलो बाकी सब बदल जायगा. विचार बदलायची गरज आहे. आम्ही गेल्या 14 मार्चला गाव एकत्र बसलं आणि आम्ही 300 कनेक्शन बंद केलेत गॅसचे. गॅस मागवतोय, पेट्रोल मागवतोय. आपण जे आपल्याकडे जे आहे आपण सोडू शकतो ना. आम्ही वर्षभर लाकडांच्या चुलीवर स्वयंपाक करून जगू शकतो. हे आमचं गेली 35 वर्षाचं प्लॅनिंग आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्थानिक संसाधन आहेत ना हे विकसित करणं म्हणजे काय ते सांभाळले पाहिजेत. आणि हे ओरबडून न घेता हे पुढच्या पिढीसाठी आपण ठेवू शकतो का?
1: अगदी.
0: याचं भान ठेवून जर आपण आपलं जीवन जगलो तर ते अति उत्तम होईल असं मला.
1: तर आपण 1100 एकर जमीन सांभाळतायत, आपलं बारीपाडा हे गाव, त्याच्यामध्ये इतर काही स्पेसिस होत्या त्या दुर्भिक्ष झाल्या होत्या, दुर्मिळ झालेल्या होत्या, त्यांचं देखील संवर्धन झालंय. बऱ्याच ज्या पशु पक्षी यांचं देखील संवर्धन झालेलं आहे.
0: बारीपाड्या गावावर दोघांनी PhD केली. एक कॅनडामधून आला विद्यार्थी आणि एक जर्मनीमधनं जी पुण्यातली विद्यार्थिनी. कॅनडातला विद्यार्थ्याच्या लक्षात आलं की इथल्या महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, त्यातल्या त्यात वनस्पतींचं. मग वन भाजी स्पर्धा
1: हा
0: विषय सुरू झाला. आज 21 वर्ष पूर्ण झाले. 250 प्रकारच्या भाज्या आमच्या जंगलात मिळतात. ते सगळं मेडिसिन आहेत. लोक म्हणतात की ते आम्हाला मिळतील का? आम्ही विक्री नाही करत. विक्री केली की आम्ही संपवू.
1: बरोबर.
0: हे आमचं बँक बॅलन्स आहे पुढच्या पिढीसाठी. ते म्हणजे मोदीजीने घोषणा केली ना 2047 मध्ये विकसित भारत असेल, त्यावेळेस या समाजाचा पण त्याच्यात योगदान असावा.
1: अगदी.
0: हा उद्देश घेऊन आम्ही ते सगळं काम करतोय. त्यामुळे वनसंपदा सांभाळता सांभाळता आपल्याला अनेक बिंदू त्याला कशा जोडता येतील हा मुद्दा आम्ही त्याला जोडलाय. तर त्याच्यामधनं बायोडायव्हर्सिटी हा विषय चांगल्या पद्धतीने पुढे आलाय. याच्यावर छोटी पुस्तिकाचं लिखाण पण झालंय. आणि NCERT आपलं दिल्लीचं जे सेंटर आहे गणित आणि विज्ञान विभागाचं,
1: बरोबर,
0: त्याच्या सुनीता फराक्के मॅडम आमच्याकडे आल्या होत्या 5-6 वर्षापूर्वी. आणि ते आता दरवर्षी आम्हाला NCERT मध्ये बोलवतात. तिथल्या महिलांच्या नावाने ज्या ज्या वन भाज्यांची माहिती त्याचं पुस्तकात नावासह प्रकाशित केलंय. मला वाटतं हे खूप मोठी उपलब्धी
1: आहे.
0: म्हणजे आपल्याला रिटर्न मिळण्यापेक्षा आपण राष्ट्राला काय देऊ शकतो? आपलं पण कर्तव्य. आम्ही काय देऊ शकतो? तर आम्ही चांगलं ऑक्सिजन पार्क तयार केलाय. आम्ही तुम्हाला ऑक्सिजन देऊ शकतो. त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय द्यायचं ते तुम्ही ठरवा. पण आम्ही आमच्यापाशी जे ते देऊ शकता. सामुदायिक वन अधिकार हक्क जो आहे, कायदा जो आहे 2006 तो नीट अभ्यासून आम्ही आता 45 गावांना 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या त्या ग्रामसभेला मिळून दिलाय.
1: क्या बात आहे.
0: म्हणजे मला वाटतं की सगळ्यात मोठी म्हणजे क्लस्टरमध्ये काम करणार हा एक चांगला ग्रुप आपला देशभरामध्ये उभा राहतोय.
1: म्हणजे
0: काम करता आपण अनेक ठिकाणी काम उभं करू शकतो.
1: बरोबर.
0: सरकार त्याचं काम करेल. त्यांनी किती खड्डे खोदायचे, किती झाडं लावायचे त्यांच्या रचनेत होईल. आपण नागरिक आहोत या देशाचे आणि आपलं कर्तव्य आपण काय करू शकतो या हेतूने आम्ही हे सगळं काम करतो. विकास म्हणजे काय हो? विकास आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आपल्याला चांगलं निर्माण करायचे, जे आपल्यापाशी संसाधन ती योग्य पद्धतीने वापरायचे, हे करत आपल्याला पुढे जायचंय. याच्या दृष्टिकोनानं आपण या सगळ्या गावांमध्ये हा सगळा विषय रुजवायचा प्रयत्न करतोय. या सगळ्यामध्ये मुख्य प्रश्न हा की आपल्यापाशी जी संसाधनं आहेत त्याचा योग्य वापर करणं.
1: बरोबर.
0: हे काम मी केलेलं नाही, हे आपलं टीम वर्क आहे. म्हणजे बारीपाड्याला ज्यांनी ज्यांनी व्हिजिट केलं त्या सगळ्यांचं योगदान आहे. हे विचारधारा रुजवायचं आपण काम करतोय.
1: काय बात आहे. निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. पद्मश्री चैत्राम पवार साहेब, आपण आकाशवाणी नाशिकच्या स्टुडिओत आलात. बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे या दृष्टीने आम्हाला सखोल मार्गदर्शन केलं. आणि जल, जमीन, जंगल, जन आणि जनावर या 5 बिंदूंवर जर कधी लक्ष केंद्रित केलं तर आपला विकास कसा होऊ शकतो हे समजून सांगितलं. मार्गदर्शनाबद्दल आकाशवाणीच्या वतीने, आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आजची मुलाखत इथं संपवतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: आताच आपण वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं मेघा बुरकुले यांचं, सादर करते होते कृष्णा शिंदे आणि निर्मिती होती आकाशवाणी नाशिक केंद्राची.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतो विविध भारती राष्ट्रीय सभेचे कार्यक्रम आपण ऐकले. हे सर्व कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर. आपण ट्यून केले आकाशवाणी बीड केंद्र. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत एक ही फिल्म हा कार्यक्रम. दर गुरुवार आणि सकाळी 10 वाजता कार्यक्रम एक ही फिल्म. आज एक ही फिल्म कार्यक्रमासाठी चित्रपट प्रेम

येथे फिल्म कार्यक्रमासाठी चित्रपट प्रेम रतन धनपायो, हिमेश रेशमिया यांचं या चित्रपटासाठी संगीत। राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटांची एक खासियत आहे, हे चित्रपट उत्तम मनोरंजन करतात। मनोरंजन करताना ते काही मूल्यांची जपणूक करतात। कधी कधी त्याविषयी विनोद होत असले तरी काही वेळा मूल्य दाखवताना बाबूजी, माझी, भाभी अशी पात्र ही संस्कारी होतात। पण काय करणार, या साऱ्यातूनच राजश्रीचा चित्रपट तयार होत असतो। प्रेम रतन धनपायो हा चित्रपट कौटुंबिक मूल्यांविषयी, कुटुंब एकत्रित असण्याविषयी बोलणारा। सूरज बडजात्या यांनी दिग्दर्शन करताना सारीच माप अचूकपणे टाकलेला। ऐकूया आज चित्रपट एकीफिल्म कार्यक्रमासाठी प्रेम रतन धनपायो।

रतन धनपायो ही गोष्ट आहे प्रीतमपूरचा युवराज विजय सलमान खान राजकन्या मैथिली सोनम कपूर यांच्या प्रेमाची. मनोरंजन करताना ते काही मुलांची जपणूक करतात. राजकन्या मैथिली सोनम कपूर आणि प्रेम दिलवाले सलमान खान यांची ही कथा अगदी सरळ. युवराज विजयचा राज्यारोहण समारंभ होणार आहे. त्याचं कुटुंब तुटलं आहे. त्याच्या बहिणी स्वरा भास्कर आणि आशिका वेगळ्या राहतात. एक भाऊ अजय नील नितीन मुकेश यांच्या बरोबर आहे, पण तोही विरोधातच. विजयची भावी पत्नी मैथिली येण्याच्या एक दिवस आधीच त्याच्यावर जीवघेणा हल्ला होतो. दिवाण अनुपम खेर त्याला लपवतो. दरम्यान अयोध्येत रामलीला सादर करणारा प्रेम दिलवाले त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याला भेटतो. मग दिवाण प्रेमलाच युवराज म्हणून आणतात. पुरम प्रेम सारी परिस्थिती ताब्यात घेतो, नाती जोडतो, राजकन्येलाही मोकळेपणाने श्वास घेऊ देतो. आणि त्यानंतर काय घडतं ते आपल्याला चित्रपट गृहात जेव्हा आपण चित्रपट पाहतो तेव्हा लक्षात येतच.

0: श्याम आणि सहगायिकांच्या स्वरात हे गीत आतापण ऐकलं. एके फिल्म कार्यक्रमासाठी आज चित्रपट प्रेम रतन धनुपायो. रचना इर्शाद कामिल यांच्या आहेत, संगीत हिमेश रेशमिया यांचं आहे. आपला रेडिओ मित्र विजय पारगावकरांचा एके फिल्म हा कार्यक्रम सादर करत आहे. एका अल्पविरामानंतर लगेचच या कार्यक्रमात आपण भेटू.
1: कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचे डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: कॉलेज कॅम्पस
5: चलाई गँगच वेगळी.
4: कॉलेजच अख्ख कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी.
6: Now you can do it like this, take it to the left. You can do it like that, shake it to the right.
4: सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी, अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

स्वागत परत एकदा एक वेळ एकी फिल्म कार्यक्रमात. आजचा चित्रपट प्रेम रतन धनुपायो. रसिक हो, या चित्रपटात दिग्दर्शकानं कथा घट्ट बांधलेली आहे. अधेमध्ये मोकळ्या जागा असल्या तरी कथेच्या ओघात त्या खटकत नाहीत. सलमान खाननं डोक्यावर तुटलेल्या कुटुंबाचं आणि युवराज पदाचं ओझ असलेला विजय आणि मोकळ्या मनाचा तणावविरहित जगणारा प्रेम अशा दुहेरी भूमिका दोन्ही भूमिका चांगल्या पद्धतीनं वठवल्यात. सोनम कपूर यांचंही काम चांगलंच आहे. राजघराण्याच्या चौकटीत मोज मापून बोलणारी तितकीच हसणारी त्याचवेळी मनातून मोकळेपणासाठी आसुसलेली तशी संधी मिळताच तो मोकळेपणा अनुभवणारी मैथिली तिनं उत्तम वठवली. तिची वेशभूषा राजघराण्यातील स्त्रियांची आठवण करून देणारी. गायत्री देवींचे छायाचित्र पाहिल्यानंतर तिच्या वेशभूषेचं मूळ सापडतं. प्रेमचा मित्र कन्हैया साकारलेला दीपक दोबरीयालही उल्लेखनीय.

येथील नितीन मुकेशनं विजयचा धाकटा भाऊ साकारलाय, तोही उत्तमच. पाहिलं गेलं तर राजपुत्र पण सारे अधिकार थोरल्या चाहते. अशा वेळी त्या राजपुत्राची जी काही कुचंबनं होत असेल ते त्याचं चांगल्या पद्धतीनं यात दाखवलेलं आहे. अर्थात असं वाटत असल्यामुळंच पुढं कथा घडते. अनुपम खेर यांचा दिवाण राजश्री पद्धतीचा, चित्रपटातली गाणी छान जमली आहेत. त्यांच्या यापूर्वीच्या चित्रपटांप्रमाणेच ती गाणी लोकांना आवडली, लोकांनी पसंत केली आहेत.

प्रेम रतन धनपावरो। चित्रपटाच्या प्रवाहात प्रत्येकाचा आपला अभिनय प्रत्येकाच्या आपल्या जागा त्या त्या जागी व्यवस्थित बसतात। संवाद विशेषत प्रेम आणि विजय यांचे संवाद त्यांची विचारसरणी अगदी ठसठशीतपणे दाखवणार राजघराणं असल्यामुळं सर्वत्र संपन्नता आहे। सारं काही चकचकीत आणि रंगीबेरंगी, त्यामुळे चित्रपट दिसतोही चांगला आणि विशेष उल्लेख करायचा तो शेष महालाचा। चित्रपट आपण सर्वांनी पाहिलेलाच आहे आणि यातील गाणीसुद्धा आपण सर्वांनी पसंत केलेली आहेत। एकूण आपण कुटुंबासह पाहिला अतिच हरकत नाही असा हा चित्रपट आहे। मनोरंजन करतो, छान वर्क लावलेली ही साजूक तुपातली मिठाई आहे। सणाचे दिवस असल्यास आणि सुट्टीचे दिवस असल्यास हा चित्रपट पाहिला काहीच हरकत नाही।

0: जरा।
1: हॅलो वीर, बरोबर ओळखलं। डिअर लिसनर्स, ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय तो हॅलो गीतमाला आपण पुन्हा सुरू करतोय। हा कार्यक्रम पुन्हा सुरू होतोय। तुम्हाला डायल करायचा आहे आमचा हा नंबर 0242 29 59 01। कधी अहो सांगते ना, सोमवार आणि शुक्रवार सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मराठी गीतांवर आधारित हॅलो गीतमालासाठी ध्वनिमुद्रण शुक्रवारी आणि प्रसारण शनिवारी। हिंदी गीतांवर आधारित हॅलो गीतमाला ध्वनिमुद्रण सोमवारी, प्रसारण मंगळवारी। मंगळवार आणि शनिवार ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 10:30 या वेळेत। आणि हो, फोन करायलाही। पुन्हा एकदा श्रोत्यांशी संवाद, तुमच्या आवडीचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला। फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 0242 29 59।
2: श्रोतो आणि मैत्रिणींनो, आपण जाणताच की प्लास्टिक पुनर्वापर हीच काळाची गरज। प्लास्टिक पुनर्वापराचा घेऊया वसा, पर्यावरण संवर्धनाचा मार्ग हाच खासा।
3: या पृथ्वीची टाकाऊ पदार्थ सांभाळून घेण्याची सुद्धा एक क्षमता आहे।
2: बरोबर,
3: पृथ्वीची ही क्षमता 1980 ला संपली।
2: श्रोतो आणि मैत्रिणींनो, 3 जुलै हा दिवस आपण जागतिक प्लास्टिक पिशवी विरोधी दिन म्हणून साजरा करतो, तेव्हा यानिमित्त महिला विश्व या कार्यक्रमात अवश्य ऐका। ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक मोहन पर्जणे यांची मुलाखत येत्या शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर।
4: स्वागत करत एकदा एके फिल्म कार्यक्रमासह आपण आहात। आज प्रेम रतन धन पाऊ चित्रपटातली गाणी, आणि आता जाता जाता आणखी एक चित्रपट राजश्री प्रोडक्शनचा असला तरी यात बाबूजी म्हणजेच आलोकनाथ नाहीयेत, त्यामुळे संस्कार करण्याची जबाबदारी अनुपम खेर आणि स्वतः सलमान खाननं वाटून घेतली। त्यात ते कमी पडत नसले तरी पण बाबूजींची कमतरता मात्र जाणवते, हे मात्र नक्की आहे। या चित्रपटात सलमान खान, सोनम कपूर, अनुपम खेर, नितीन मुकेश सह कलाकारांनी भूमिका

चोख बजावल्यात. या गीताला हिमांश रेशमिया यांचं सजेस संगीत, तर या गीतरचना आहेत येशात कामिल यांच्या. आणि आता जाता जाता या चित्रपटातलं शीर्षक गाणं

फलक मचाल आणि सहगायकांच्या स्वरात हे गीत आता आपण ऐकलं. प्रेम रतन धन पायो या चित्रपटासाठी आज एक ही फिल्म हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात प्रेम रतन धन पायो चित्रपटातली गाणी आम्ही प्रसारित केली. रचना निषाद कानिल यांच्या होत्या, संगीत हिमेश रेशमिया यांनी दिलं होतं. हा कार्यक्रम विजय पाळगावकर यांनी सादर केला. एक ही फिल्म हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला.

0: माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र एफएम 102.9 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सकाळचे 10:30 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम, तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा

0: पेड ऍडमिशन्स ओपन कॉल 87 88 79 91 सिंदफणा पब्लिक स्कूल ऍडमिशन्स ओपन.
1: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला, यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम कॉलेज कॅम्पस. आजच्या कार्यक्रमात कलाशाखेतून शिक्षणाच्या दिशा आणि करिअरच्या संधी याविषयी प्राचार्य सुहास मोराळे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत. निवेदन सुप्रभा जोशी यांचं आहे, या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. कॉलेज कॅम्पस.
2: College campus. College campus.

0: हॅलो फ्रेंड्स, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि जसं की मागच्या 2-3 भागांमध्ये आपण विविध शाखांमधलं शिक्षण, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी या सगळ्यांविषयी जाणून घेत आहोत, आणि आजच्या या भागामध्ये त्याच अनुषंगाने स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीडचे प्राचार्य प्रोफेसर सुहास रंगनाथराव मोराळे सर आज आपल्या भेटीला आलेले आहेत. अत्यंत विद्यार्थीप्रिय असं त्यांचं व्यक्तिमत्व, प्राध्यापक म्हणून गेली 27 वर्ष त्यांचा अनुभव आहे आणि गेल्या 5 वर्षांपासून ते प्राचार्य या पदावर कार्यरत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथं विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक म्हणूनही त्यांनी 2 वर्ष काम पाहिलेलं आहे. केंद्रीय युवक महोत्सव सरांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आहेत. तर असं एक भरपूर अनुभव संपन्न असं व्यक्तिमत्व आज आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आपल्या भेटीला आलेले आहेत. आणि आजच्या या आपल्या कार्यक्रमाचा विषय असा आहे की कला शाखेमधून शिक्षणाच्या विविध दिशा आणि करिअरच्या विविध संधी याविषयी आपण त्यांच्याकडनं मार्गदर्शन करून घेणार आहोत. सर नमस्कार, कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार, बीड आकाशवाणीचा अत्यंत आभारी आहे.
0: सर माझा पहिला प्रश्न असा आहे की हल्लीच्या मुलांना इंजिनियर, डॉक्टर हे क्षेत्र अगदी व्हायचंच असतं या दृष्टीने त्यांचे पावलं अगदी 7वी-8वी पासून पडत असतात. किमान पालकांची अशी अपेक्षाही असते, पण याच अनुषंगाने मला काहीतरी वेगळं करिअर निवडायचंय किंवा वेगळी स्ट्रीम निवडायची आहे, त्यातल्या त्यात कला शाखेबद्दल जर बोलायचं झालं तर मी कला शाखा का निवडावी, काय सांगाल याबद्दल?
1: निश्चितच खूप चांगला प्रश्न आहे. आपण सगळी सर्वत्रच त्या ठिकाणी पाहतो की सायन्स स्ट्रीममधील विषयांची निवड, जसं आत्ता आपण इंजिनिअरिंग आणि नीटच्या थ्रू MBBS वैद्यकीय क्षेत्र याकडे जो कल आहे तो जरूर आहे, परंतु अनेक पालक आणि विद्यार्थी कला क्षेत्राच्यासाठी सुद्धा ते अतिशय जागरूक असतात. आणि मी आपल्यामार्फत खऱ्या अर्थानं सांगू इच्छितो की तरुणाईनं कला क्षेत्रामध्ये करिअरच्या खूप मोठ्या संधी आपल्याकडे आहेत, मग त्या नोकरीच्या माध्यमातून असतील, सरकारी नोकरीच्या माध्यमातून असतील, खासगी क्षेत्रातील असतील किंवा रोजगाराच्या, या संपूर्ण संधी आपल्याला उपलब्ध होतात. आणि 11वीपासूनच आपण त्या ठिकाणी कलाशाखेकडे वळू शकतो. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर आपण इतर बॅचलर ऑफ आर्ट्स जसं त्या ठिकाणी आपण म्हणतो, तर यामध्ये आपण प्रवेश घेऊन इतर पारंपरिक जे काही आपले सर्व विषय आहेत त्या विषयाच्या सोबत आपल्याला लँग्वेजेस, भाषाविषयी जे आहेत त्याची मोठी संधी आपल्याला उपलब्ध आहे. आणि मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, उर्दू अशा अन्य भाषांच्या सोबतच आपल्याला जे पारंपरिक विषय आहेत जसे इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, या व्यतिरिक्त आपण खऱ्या अर्थानं भूगोल असेल, मानसशास्त्र असेल, त्याचबरोबर म्युझिक, ड्रामा, मिलिटरी सायन्स, फिलॉसॉफी अशा विषयांच्या मध्ये सुद्धा आपण विशेष अशा प्रकारची रुची घेऊन विद्यार्थी त्यामध्ये आपलं करिअर करू शकतात.
0: नक्कीच, खरं तर हे खूप वास्ट किंवा मोठं असं संधी देणारं क्षेत्र म्हणता येईल आपल्याला. यामध्ये 11वी 12वी

0: जे विषय आणि आपण डिग्रीला घेणारे विषय यांचा समन्वय याबद्दल काय सांगता येईल?
1: निश्चित येत होतो, परंतु आणखी जास्त स्वतंत्र आपल्याला डिग्री कोर्स मध्ये आहे. 11वी 12वी पास झाल्यानंतर सुद्धा आपण ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणार आहात तर अशा महाविद्यालयामध्ये एक बास्केट त्या ठिकाणी वेगळे असतात विषयांच्या, त्या आपण त्या ठिकाणी निवडू शकता. जसं की पूर्वी आपण पाहतो की टीवायला आल्यानंतर ज्या विषयामध्ये त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे असा विषय आपण मेन म्हणून त्या ठिकाणी घ्यायची संधी होती. परंतु आता आपल्याकडे 1986 नंतर तब्बल 35 वर्षानंतर आपण सर्वदूरपर्यंत त्या ठिकाणी तो विषय गेलेला आहे, तो म्हणजे एनईपी अर्थातच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं विद्यार्थ्याला आपण विचारलेल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खूप मोठं स्वातंत्र्य आणि त्या

0: टीवायला आल्यानंतर ज्या विषयामध्ये त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे असा विषय आपण मेन म्हणून त्या ठिकाणी घ्यायची संधी होती. परंतु आता आपल्याकडे 1986 नंतर तब्बल 35 वर्षानंतर आपण सर्वदूरपर्यंत त्या ठिकाणी तो विषय गेलेला आहे, तो म्हणजे एनईपी अर्थातच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं विद्यार्थ्याला आपण विचारलेल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खूप मोठं स्वातंत्र्य आणि त्या पद्धतीची त्या ठिकाणी रचना दिलेली आहे. आणि त्यामुळं या विविध बास्केटचा जो विषय आहे तो त्या ठिकाणी विद्यार्थी आपल्या आवडीनं चूज करू शकतात, निवड करू शकतात, त्यामध्ये आपलं करिअर करू शकतात. याचबरोबर या कलाशाखेच्या अभ्यासासोबतच त्याला इतर विद्याशाखेतील सुद्धा विषय या आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ती मुभा दिलेली आहे, ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे कलाशाखेचा विद्यार्थी त्याला वाटलं की मला फिजिक्स मधील एक विषय घ्यायचा आहे, केमिस्ट्री मधील एक विषय घ्यायचा आहे, वाणिज्य शाखेतील त्या ठिकाणी एखाद्या विषयाचा मला अभ्यास करायचा आहे, तर ती संधी आता यावेळेस या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिली आहे. त्यामुळं कलाशाखेतील मूळ विषयासोबतच आपल्याला अन्य शाखेतील विषयाला सुद्धा अभ्यासण्याची एक संधी या माध्यमातून निर्माण झालेली आहे, हे मला आपल्या माध्यमातून सांगावं वाटतंय.
1: नक्कीच आहे सर. म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता कुठेतरी ज्या आपल्या पारंपरिक तीन शाखा असायच्या, कला शाखा आहे, वाणिज्य शाखा आहे आणि विज्ञान शाखा, हे जे तीन स्ट्रीम्स होत्या त्या कुठेतरी आता पुसट होऊन त्या कुठेतरी आता एकत्र येऊन एक वेगळी स्ट्रीम तयार होण्याचा नवीन प्रवास सुरू झालाय असं वाटतंय.
0: अगदीच वाटतंय ते. आणि यासोबतच दुसरं सुद्धा याचं एक वैशिष्ट्य आपल्याला आहे की या कलाशाखेतील आणि अन्य विद्याशाखेतील विषयांच्या सोबत कौशल्यावर आधारित असणारे कोर्सेस, स्किल बेस्ड असणारे कोर्सेस हे सुद्धा आपल्याला या डिग्री कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकता येतात. त्यामुळे आपलं हे डिग्री कोर्स सुरू असताना त्या विद्यार्थ्याकडे कुठल्या तरी एखाद्या विषयामध्ये कुशलता त्या ठिकाणी असावी, स्किल असावी, जेणेकरून तो पुढे भविष्यामध्ये रोजगाराच्यासाठी असेल किंवा दैनंदिन त्या ठिकाणी कामकाजासाठी असेल तो त्यामध्ये ते शिक्षण घेऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्या जोडीला खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना तो प्रचंड अभिमान वाटला पाहिजे आणि आहे पण की भारतीय ज्ञान परंपरेचा ITS ज्याला म्हणतो आपण की इंडियन नॉलेज सिस्टम, तर याचा सुद्धा अंतर्भाव या सर्वच विद्याशाखेतील शिक्षणामध्ये आहे, कलाशाखेमध्ये सुद्धा तो त्या ठिकाणी भरीव प्रमाणावर आहे. आणि त्यामुळं आपल्या सर्वांना भारतीय ज्ञान परंपरेचं ज्ञान हे या JNG तरुणाईला देण्यासाठी राष्ट्रीय स्तरापासून ते विद्यापीठांच्या संपूर्ण सिलेबस क्षेत्रामध्ये काम करणारी आमची जी विद्वत मंडळी आहे त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. आणि ही एक चांगली संधी मला वाटतं की या निमित्ताने निर्माण झालेली आहे.
1: अगदीच आहे, अगदीच आहे. ही खूप महत्वपूर्ण माहिती, कारण आपल्याकडे आपण एखाद्या स्ट्रीमकडे किंवा एखाद्या शाखेकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो यावर्षीपासून मोडीत निघणार आहे. आणि याच्यासाठी अर्थातच फक्त आपल्याला, आपण म्हणतो ना, आपला कल कुठल्या विषयासाठी आहे त्याचं जर तुम्ही परफेक्ट नॉलेज किंवा स्वतःला जाणून घेतलं तर हे विषय निवडण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मदत होऊन जाईल. कलाशाखेविषयी जर बोलायचं असेल तर कलाशाखेचे विषय जे वेगवेगळे असतात तर त्यांचं महत्व काय सांगता येईल आपल्याला?
0: खरोखरच आपल्याला कलाशाखेतील सर्वच विषय जे आहेत तर ते इतके आपल्याशी संबंधित आहेत, आपल्याला खऱ्या अर्थानं देशासाठी समाजासाठी काही जर करायचं असेल त्याबद्दलची भावना जी त्या ठिकाणी आपली असते तर निश्चितच कला क्षेत्रातील ह्या विषयांच्या सोबत आपण राहून आपण करिअर करू शकतो. जसं आत्ता मी पूर्वी सुद्धा म्हटलं की पारंपरिक विषय तर भरपूर आहेत, राज्यशास्त्र विषय असेल, अर्थशास्त्र विषय असेल, समाजशास्त्र विषय असेल, इतिहास विषय असेल, या माध्यमातून सुद्धा आता आपण पाहिलं असेल की नवीन निवडणुका जे काही आता होतात तर त्यांना एक पूर्ण सर्व राजकीय पक्षांना आणि त्या उमेदवारांना एक प्रकारची टीम लागते, सर्वेक्षण करणारी मंडळी असते, मतदारसंघाचं सर्वेक्षण आहे, ट्रेंड काय त्या ठिकाणी चाललेला आहे, त्यामुळे प्रायव्हेट अशा प्रकारचे अनेक अंदाज बांधणाऱ्या संस्था ज्या आहेत सपोर्ट असणाऱ्या तर त्यामध्ये आपण करिअर करू शकता. याचबरोबर आपल्याला खरं आता म्हणजे संविधानानं मूलभूत अधिकार दिलेले आहेत तर मला वाटतं की आपल्या या मूलभूत हक्कांच्या सोबत कर्तव्याची जाणीव जर त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची असेल तर आपल्याला कलाशाखेतील या सर्व विषयांचा अभ्यास, संविधानाचा अभ्यास सुद्धा या माध्यमातून होतो. त्याचबरोबर मानसशास्त्रासारखा एक विषय आहे, आपण पाहत असताल समाजामध्ये की पूर्वी जनरेशन गॅप हा एका पिढीहून दुसऱ्या पिढीपर्यंत जायचा, परंतु अलीकडील काळामध्ये हा जनरेशन गॅप जे आहे तो खूप कमी कालावधीसाठी आलेला आहे. म्हणजे आपण एक निरीक्षण करा की चौथी मध्ये शिकणारा मुलगा मुलगी असेल त्याचं व्यक्तिमत्व सातवीला बदलतंय, सातवी नंतर त्याचं व्यक्तिमत्व दहावीला बदलतंय, दहावी नंतर तो पुन्हा इकडे आमच्या बारावी पर्यंत बदलतोय, आणि तो एकदा या आमच्या

0: उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये आला त्याचं व्यक्तिमत्व पूर्णतः आज बदलून जात, त्यामुळं त्यांना त्या त्या पातळीवर आपल्या पाल्यांना संस्कारक्षम आणि मूल्याधारित शिक्षण सगळं देण्यासाठी अनेक समुपदेशनाची गरज आहे. भाषाविषयांची तितकीच महत्वाची आहे, संत साहित्याचा त्या ठिकाणी त्यामध्ये असणारा भाग आहे, अनेक फिलॉसॉफर त्या ठिकाणी आपले आहेत, त्यांचं काय खऱ्या अर्थानं मत आहे. आता जसं मी जैनजी किंवा सगळीकडे हा शब्द प्रचलित झाला आहे, परंतु मला सुप्रभाजी असं वाटतं की खऱ्या अर्थानं आम्ही भारतीय जी पिढी आहोत तर ती आम्ही जैन छत्रपती शिवाजी असतील, जैन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, जैन आम्ही विनायक दामोदर सावरकर असतील, जैन टिळक असतील, तर ही आपण खऱ्या अर्थानं आपली समृद्ध ठेवा आहे. आणि या महापुरुषांच्या नावाचं जनरेशन आता आमचं पुढचं आहे हे जगाला सगळ्या अर्थानं आपण दाखवून देण्याची मला वाटतं की ती गरज आहे. आणि निश्चितच समुपदेशनासारखं जर आपल्याला काम करायचं असेल तर मानसशास्त्रासारखा एक विषय आहे. बीडच्या स्वतंत्रवीर सावरकर महाविद्यालयामध्ये या पारंपरिक आमच्या विषयासोबत आम्ही सर्व विषय त्या ठिकाणी घेतलेत, म्हणजे तत्वज्ञानासारखा विषय आपल्याला अभ्यासण्याची संद त्या ठिकाणी आहे, म्युझिक आहे, ड्रामा आहे, मिलिटरी सायन्स आहेत, या पारंपरिक विषयांच्या सोबत आपण या सगळ्या विषयामध्ये एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी करिअर करू शकतो. फॉरेन लँग्वेजेस त्या ठिकाणी असतील, युपीएससी एमपीएससीच्या माध्यमातून सुद्धा आपण या क्षेत्राकडे जाऊन अलीकडील आपण पाहिले की युपीएससीच्या या परीक्षेमध्ये सुद्धा मातृभाषेचं स्थान जे आहे, या विषयांचं स्थान जे आहे ते महत्वाचं आहे. आणि अनेक उच्च शिक्षणामध्ये मग MBBS इंजिनिअरिंग केल्यानंतर सुद्धा काही विषय कलाशाखेतले निवडून UPSC MPSC देणारे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.
1: सर, तुम्ही आत्ताच मातृभाषेविषयी बोललात, तर सध्या सरकारचं त्रैभाषिक धोरण एक लागू करण्याचा त्यांचा मानस आहे किंवा मध्यंतरी चर्चाही झाली, त्यांच्याकडे वेगवेगळे प्रस्ताव अजूनही येऊ पाहतायत, अजूनही यावर ठोस पावलं उचलली जायची बाकी आहेत, पण हा जो प्रश्न मुळात निर्माण झालेला आहे तर याच्या मागे आपल्या भाषेचं महत्व या दृष्टीने आपण पाहावं की याच्यामध्ये जे भाषेची जी संस्कृतीशी आपल्या जोडलेली नाळ आहे आणि येणाऱ्या करिअरच्या संधी दिशा, तर याच्याकडे कुठल्या स्वरूपात आपण पाहावं?
0: खूपच चांगला प्रश्न आहे हा, कारण भाषेचं महत्व आपण पाहतो की शिक्षण तज्ञांचं असं मत आहे की आपल्याला लहान मुलांना ज्या भाषेतलं स्वप्न पडतं, थोडक्यात मातृभाषेतलं स्वप्न पडतं, त्यामुळे त्या भाषेतलं शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि पुढे चालून जर आपण पाहिलं किंवा आत्ता सद्यस्थितीला जर आपण पाहिलं तर बहुभाषिक असणं, सर्वच भाषांचा आपण आदर त्या ठिकाणी जरूर राखला पाहिजे, परंतु या मातृभाषेला आपल्या भारतीय भाषांचं स्थान हे अत्यंत अनन्यसाधारण आहे. जगामध्ये काही अनेक देश आपण पाहतोय की चायना आहे, जपान आहे, अन्य अशा देशांनी आपल्या मातृभाषेतूनच प्रगती त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. आणि भाषेच्या माध्यमातून दुसरं आणखी एक करिअर आहे, ते म्हणजे दुभाषिक आपण पाहत असताल की भाषांतरकार असतील, तर हे सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर अशा इंडस्ट्रीला असेल किंवा सिस्टीमला असेल हे लागतात, त्यामुळे तिथेही आपल्याला मोठी संधी आहे. आणि आपल्याच भाषा नव्हे तर फॉरेन लँग्वेजेस सुद्धा आता अलीकडील काळात आपण पाहत असाल की अगदी आमची जिल्हा परिषदच्या शाळेतील अनेक मुलं जी आहेत तर ते तंत्रज्ञानाच्या उपयोगातून विविध भाषा, परकीय भाषा ज्या आहेत त्याचं शिक्षण घेताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या एखादं ग्रामीण भागातलं वस्ती तांड्यावरचं गाव आहे तेथील मुलं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फॉरेन लँग्वेजेस जे आहेत ते शिक्षण घेतात. आपण ड्युलिंगो नावाचं ॲप माहीत असेल की त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला घरी बसल्यानंतर फ्रेंच, जर्मन अशा विविध जे काही देशांच्या आपल्याला वाटतंय त्या भाषेचं आपण शिक्षण यासोबतच घेऊ शकतो, किंवा प्रत्यक्ष पण तशा प्रकारची सुविधा या कलाशाखेच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे, उपलब्ध आहे, आणि त्यामध्ये सुद्धा करिअरची एक चांगली संधी निर्माण होते असं या प्रसंगी सांगता येईल.
1: नक्कीच आहे, जशी मातृभाषा आपल्या राज्याची ओळख, आपण राहतो त्या ठिकाणची ती एक मातीचा सुगंध त्याच्यात दरवळतो, तसं राष्ट्रभाषा ही आपल्याला जगाच्या पातळीवर ओळख करून देणारी आपली भाषा आहे. मातृभाषेवरचं प्रेम आणि राष्ट्रभाषेवरचं प्रेम यातला बॅलन्स आपण एक नागरिक म्हणून आपल्याला असायला पाहिजे आणि आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. सर, आता कुठली गोष्ट आपण शिकण्याच्या मागे एक छोटीशी एक आपली अपेक्षा असते की मला हे शिक्षण घेतल्याच्या नंतर काहीतरी उपजीविका करता यावी या शिक्षणाच्या आधारावर, किंवा एखादी छोटी मोठी मला नोकरी तरी मिळावी अशी एक अपेक्षा असते, तर कलाशाखेच्या बाबतीत आपल्याला हो तुम्ही हे जर स्ट्रीम्स घेतलात तर तुम्हाला इथपर्यंत पोहोचता

0: अशी कुठली पदं आहेत किंवा यातली आपली प्रगती कुठपर्यंत पोहोचते?
1: हा निश्चितच कलाशाखेची पदवी प्राप्त झाल्यानंतर आपण जे आपल्याला आपल्याकडे उपलब्ध असणारे अनेक स्पर्धा परीक्षा आहेत, UPSC MPSC सोबतच अनेक गट क ड पर्यंत आपण विविध स्पर्धांच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये असतील त्यामध्ये त्या ठिकाणी येऊ शकता. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपण BEd आणि त्यानंतर उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये येण्यासाठी सेट नेट आणि PhD प्राप्त करून त्या ठिकाणी येऊ शकता. त्याचबरोबर इतर सुद्धा आपल्याला रोजगाराच्या भरपूर संधी आहेत की तुम्ही कलाशाखेतलं शिक्षण घेऊन ते तुम्ही एक सक्षम उद्योजक म्हणून त्या ठिकाणी समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करू शकता. NGO सारख्या संस्था आहेत, समाजशास्त्र आणि इतर असे काही विषय त्या ठिकाणी आपण सोबत घेऊन अनेक NGOचं आज करोड रुपयामध्ये टर्नओव्हर आहे आणि एक समाजाच्यासाठी आपण काहीतरी काम येतो याचा एक अत्यानंद या NGO सारख्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींचा आहे. त्यामुळे CSR आपण पाहत असाल की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणून अशा NGOंना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य करून तिथे तुम्ही करिअर त्या ठिकाणी करू शकतो. MSW असेल, MHA अनेक मग त्या त्या विषयातील पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, LLB सारख्या क्षेत्रामध्ये असेल, अशा अनेक विविध संधी आपण पाहतो की या आहेत. आणि आपण जो रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला तर या कलाशाखेमध्ये आता अलीकडील काळामध्ये तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना डिग्री कोर्सला आल्यानंतर इंटर्नशिप अंतर्वासिता अशा पद्धतीचा अभ्यास दिलेला आहे, OJT सारखा अभ्यासक्रम दिलेला आहे, म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग जे की पूर्वी आपण फक्त इंजिनिअरिंग आणि या अशा कोर्सेस करिताच त्या ठिकाणी ते होतं,
0: व्यावसायिक जे क्षेत्र होतं तिकडे.
1: यस यस, तर अशा फक्त ठिकाणी OJT सारखे किंवा जॉब ट्रेनिंग सारखे ऑन जॉब ट्रेनिंग जो प्रकार आहे तो होता. परंतु आता कलाशाखेचा आमचा असणारा विद्यार्थी तो त्याच्या शिक्षणासोबत कुठे आपल्याला त्या स्थापनेच्या वर जाऊन ऑन जॉब ट्रेनिंग त्या ठिकाणी त्या माध्यमातून तो शिकू शकेल आणि इंडस्ट्रियल एक्सपिरियन्सचा जो अनुभव आहे तर तो प्रत्यक्ष त्याला शिक्षणाच्या सोबतच एक संधी त्याला ही मिळवण्याची आहे. आपोआप इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स त्या ठिकाणी त्याला त्याने तो घेतला तर तो एक भविष्यामध्ये आपला स्वतःचा जो काही रोजगार असेल, एखादा स्मॉल त्या ठिकाणी इंडस्ट्री असेल, तर ती सुद्धा त्याचं तो स्वप्न तिथे पाहू शकतो. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत आपण पाहत असाल की कलाशाखेमध्ये शिक्षण घेऊन ते चांगले सक्षम अशा प्रकारचे रोजगार निर्मितीचे त्यांनी साधन निर्माण केली, अनेकांना रोजगार दिलेले आहेत आणि उद्योजक म्हणून सुद्धा ते अतिशय यशस्वी झालेले आहेत. अशा पद्धतीचं मला वाटतं की या इतर अशा खूप सगळ्या संधी या निमित्ताने निर्माण होतात.
0: आणि अगदी खूप असं सूचक असं मार्गदर्शन आपण या प्रश्नावर केलेलं आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा स्पष्ट झाल्यात. सर, मला अजून एक असं विचारायचं की बऱ्याच जणांचं असं असतं की मला पुढे IAS अधिकारी व्हायचंय, IRS अधिकारी व्हायचंय किंवा स्पर्धा परीक्षा द्यायचंय, MPSC करायचंय, UPSC करायचंय, तरच मी कला शाखेकडे वळलं पाहिजे किंवा त्याचा खरंच एक्स्ट्राचा काही असा इफेक्ट प्रभाव आहे का हे पण आपल्याला थोडंसं स्पष्ट करून सांगितलं तर विद्यार्थ्यांमध्ये नक्की म्हणजे यातली खोली कळेल, काय सांगता येईल?
1: खरोखरच आहे की स्पर्धा परीक्षा हा खूप कष्टाचा विषय आहे, मग ती विद्याशाखा कोणतीही असेल, तर विद्यार्थ्यांना आपल्या ग्रॅज्युएशनच्या कोर्समध्ये आल्यानंतर त्याला ती रुची पाहिजे आणि अतिशय कठोर साधना, मेहनत, परिश्रम लागेल. त्याचसोबत त्या ठिकाणी तुम्हाला स्किलची जोड त्या ठिकाणी त्याला द्यावी लागेल आणि यातूनच आपण आपले स्वप्न जे आहेत ते साकार करू शकताल. मला वाटतं की आपण हा कलाशाखेच्या माध्यमातून जास्तीत जास्त टक्का तो जरूर त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून तो निर्माण होतो आणि कलाशाखेच्या विषयांचा अभ्यास जर आपण पाहिला तर ती घेऊन पास होणाऱ्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. इवन इतर विद्याशाखेमध्ये आपण शिक्षण पूर्ण करून नंतर पुन्हा आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये कलाशाखेतील विषय घेऊन त्याचा अभ्यास करून पुन्हा त्या ठिकाणी त्या स्पर्धा परीक्षेला सामोरं जाऊन यशस्वी झालेले अनेक विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे कलाशाखेतील विषयांच्या सोबत आपण प्रारंभिकपणापासून जर त्या ठिकाणी खोलात उतरून जर अभ्यास केला तर निश्चितच या सर्व परीक्षेच्या मध्ये यश हमखास आहे, परंतु आपल्याला वरवर अभ्यास करून चालणार नाहीये, खोलात उतरावं लागणार आहे. अतिशय प्रामाणिकपणे आपण स्वतः या सर्वच अध्ययनाचा वापर करत आणि अलीकडील काळात आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणावरची ह्या विविध संधी ज्या आहेत तर त्या आपल्याकडे आहेत आणि आपण विशिष्ट अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जातो, परंतु त्याऐवजी मला वाटतं की आता

0: भारतीय रेल्वेमध्ये मराठी टक्का खूप कमी प्रमाणावर आहे. इंडियन पोस्ट रेल किंवा या केंद्र सरकारच्या असणारे जे काही विविध विभाग आहेत तिथे आपण कमी पडतो आहोत असं मला वाटतं. त्यामुळं खासगी क्षेत्र असेल अशाही ठिकाणी मोठ्या संधी वास्तविक पाहता उपलब्ध आहेत. तर निश्चितच या तरुणाईनं हे सर्व विषय घेऊन आपलं करिअर आणि आपलं स्थान जे आहे ते कुठेतरी मजबूत केलं पाहिजे.
1: आणि कला शाखेमधल्या भाषांचं महत्व जाणूनच कदाचित आता बऱ्याच गोष्टी किंवा ज्या टेक्निकल पण विषय होते ते आपल्या मातृभाषेमध्ये आणण्याचा सरकारचा प्रयत्न झालाय, त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: अगदीच बरोबर आहे की शासनानं अलीकडील काळामध्ये ही खूप चांगली धोरणं केलेली आहेत की त्यांना आपल्या भाषेतील असणारं शिक्षण जे आहे ते मिळावं. त्यामुळं आपण अनेक इंजिनिअरिंग कॉलेज सारख्या ठिकाणी सुद्धा पाहत असतात की आता ते आपल्याला आपल्या भाषेतून शिक्षण मिळण्याची संधी आहे. पूर्वी इंग्रजीचा हट्ट सगळीकडेच असायचा, परंतु शासनाचे धोरण प्रशासकीय कामकाजामध्ये असतील, इतर दैनंदिन कामकाजामध्ये असतील की भाषांचं महत्व त्या ठिकाणी हे सगळं पाहता आणि प्रचार प्रसिद्धी सुद्धा एकंदरीत जर आपण पाहिली किंवा तरुणाईला सुद्धा त्याचं एक वेगळं आकर्षण निश्चितच या भाषा विषयांच्या बाबतीतलं आहे. त्यामुळे खरोखरच विद्यार्थी जे आहेत ते या भाषेच्या शिक्षणाच्या सोबत सुद्धा अनेक आपण जसं फॉरेन लँग्वेजेस आहेत ते पण शिकण्यासाठी आतुर आहेत आणि जवळपास ग्रामीण भागापासून ते शहरी पातळीवर बहुभाषिक अशा प्रकारच्या धोरणाला विद्यार्थी आणि पालक जे आहेत तेही आपल्याला मोठ्या प्रमाणावर पुरस्कर्ते आपल्याला दिसून येतात. आणि या माध्यमातून सुद्धा फील्ड संशोधनासाठी जर आपण पाहिलं तर खूप मोठी संपदा अजूनही आपल्या या भारतीय भाषेच्या मध्ये आहे, साहित्यामध्ये आहे. त्यातून नवनिर्मिती, त्यातून काहीतरी चांगलं नवनीत सुद्धा त्या ठिकाणी निघू शकेल इतकी मोठी संपदा आपल्या सगळ्या भारतीय भाषांच्या मध्ये आहे. त्यामुळे ही सुद्धा एक आपण म्हणता की ते खूप चांगली संधी ती अशी आहे.
1: नक्कीच कला शाखा ही नुसतीच शाखा नाही तर यामध्ये आपल्या भाषेची मुळं दडलेली आहेत आणि त्यांचा गाभा जपण्याचं काम ही शाखा करते असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ही शाखा का निवडावी तर आपली मुळं जी आपल्या मातृभाषेतून आपल्याला शिकायला मिळतात आणि ती इतर पिढ्यांकडे आपल्याला पोहोचवण्याची संधी आहे जिथे आपलं अस्तित्व खूप महत्वाचं आहे. तर कला शाखेमध्ये स्वतःचं व्यक्तित्व आणि चारित्र्य घडवण्यासाठी किंवा एक आपली मानसिकता खंबीर करण्यासाठी जी विषयांची मांडणी असते किंवा जे विषय निवडले गेलेले असतात तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? व्यक्ती किंवा एक नागरिक म्हणून कशी घडवणूक होते?
0: खरोखरच की आपण या देशाचे नागरिक म्हणून समाजामध्ये जेव्हा वावरतो त्यावेळेस एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याकडे सर्वांनी पाहिलं पाहिजे आणि हक्कांच्या सोबतच आपण कर्तव्याची जाणीव असणारं आपलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी कसं निर्माण होईल यासाठी व्यक्तिमत्वाचा विकास आणि चरित्र घडवण्यासाठीची एक खंबरी मानसिकता आपण जी म्हणतो तर ती कलाशाखेतील या विविध अभ्यासातून निर्माण होते. कलाशाखेत इतकी मोठी संपदा आहे आपल्या या पूर्वसुरींनी आणि भारतीय ज्ञानामध्ये, मग ते भारतीय समाजशास्त्रज्ञ असतील, भारतीय राज्यशास्त्रज्ञ त्या ठिकाणी असतील, भारतीय कौटिल्याच्या सारखं अर्थशास्त्र आपल्याला किती हजारो वर्षापासून त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर निश्चितच आपलं व्यक्तिमत्व जे आहे चरित्र घडवण्यासाठी आहे आणि कलाशाखेच्या माध्यमातून निश्चितच मला वाटतं की एक सक्षम अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि जागरूक अशा प्रकारचा एक नागरिक जो आहे तो निर्माण होतो. त्यामध्ये कलाशाखेतील विषय जे आहेत ते अभ्यासल्यानंतर निश्चितच यामध्ये आणखीन त्यांच्यामध्ये सजगता जी आपण म्हणतो ती निर्माण होते.
1: नक्कीच सर, एक जागरूक नागरिक निर्माण होणं त्यासोबतच हल्ली नेतृत्व करायला सगळ्यांना आवडतं पण त्याच्यासाठी लागणारे गुण जे आवश्यक आहेत ते सगळ्यात जास्त मला असं वाटतं की कलाशाखेतनं मिळतात. तर याच्यासाठीच व्यक्तिमत्व सुद्धा घडवणारी अशी ही कलाशाखा म्हणता येईल आपल्याला. कार्यक्रमाच्या शेवटी मला आता हे सांगाल की जर मला ऍडमिशन्स घ्यायचे असतील तर आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकर कॉलेजमध्ये कुठले कुठले विषय सध्या उपलब्ध आहेत 11वीसाठीचे आणि उच्च शिक्षणासाठीचे, काय सांगता येईल आपल्याला?
0: 11वी कलाशाखेमध्ये सुद्धा आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे ते प्रवेश सुरू आहेत, राऊंड आपल्याकडे आहेत. त्या माध्यमातून आपल्याकडे पारंपरिक विषय जे आहेत यांच्यासोबतच तत्वज्ञानासारखा विषय आहे, संस्कृत सारखे विषय आहेत, फिलॉसॉफी सारखे त्या ठिकाणी

0: जे विषय आपण आता बोललो सायकोलॉजी सारखा मानसशास्त्रा सारखा विषय त्या ठिकाणी आहे. संगीत असेल अशा विविध विषयांचं शिक्षण घेण्याची संधी आमच्या 11वी पासून ते बीए पर्यंत त्या ठिकाणी ही उपलब्ध आहे. मला अभिमान वाटेल की भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचं स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अतिशय अग्रणी महाविद्यालय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या जे ट्रिपल ए असतं शैक्षणिक आणि प्रशासकीय मानांकन त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाला ए प्लस दर्जा आहे. त्यामुळं या महाविद्यालयामध्ये पारंपरिक विषय असतील, भाषा विषयामध्ये मराठी हिंदी इंग्रजी सोबत संस्कृत त्या ठिकाणी आपण अभ्यास आणि करू शकतो, प्रवेश घेऊ शकतात. पारंपरिक विषयाच्या सोबत आपल्याकडे फिलॉसॉफी, सायकोलॉजी, म्युझिक, ड्रामा, मिलिटरी सायन्स अशा विविध विषयांचं खूप मोठ्या बास्केट आणि संधी ही विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. मला वाटतं की निश्चितच तरुणाईनं आपल्या बीड शहरातील अशा फॅकल्टी जे आहेत आमचे ते सर्वच पीएचडी प्राप्त आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांच्याकडे पीएचडीचे विद्यार्थी संशोधन करतात आणि त्यामुळे आपण निश्चितच अशा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन आपलं शैक्षणिक करिअर जे आहे तर ते आणखीन ब्राईट करणं आणि सक्षम करणं यासाठी मी निश्चितच तरुणाईंना आवाहन करेल. धन्यवाद.
1: विद्यार्थी मित्रांनो, अगदी कार्यक्रमाच्या शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयात कला शाखेतून कुठले कुठले विषय घेऊन आपल्याला वेगवेगळं शिक्षण घेता येतं, त्यातनं आपल्याला कुठलं करिअर निवडता येतं हे कळलं. आजच्या या कार्यक्रमात आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीडचे प्राचार्य प्रोफेसर सुहास रंगनाथराव मोरळे सरांनी कला शाखेविषयी, या शाखेच्या महत्वाविषयी, यातून निर्माण होणाऱ्या शिक्षणाच्या संधी आणि करिअरच्या दिशा याविषयीची सविस्तर माहिती दिलेली आहे. तेव्हा सर, आमच्या कॉलेज कॅम्पसच्या टीमकडून, सगळ्या मित्रमैत्रिणींकडून तुमचे आकाशवाणीत येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला छानशी माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद, आभार.
0: आपले आणि आकाशवाणीचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.
1: थँक्यू.

तेव्हा मित्रमैत्रिणींनो, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया. बाय.

0: कॉलेज कॅम्पस कलाशाखेतून शिक्षणाच्या दिशा आणि करिअरच्या संधी याविषयी प्राचार्य सुहास मोराळे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकली. या कार्यक्रमाचं निवेदन सुप्रभा जोशी यांनी केलं होतं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला.
0: अहो राव, तुमच्यासाठी काही विशेष, तुमच्यासाठी काही खास

आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण रसिकांसाठी खास. आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 11 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत गाता रहे मी राधील हा कार्यक्रम.

रसिक श्रोते हो नमस्कार. आजच्या गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात मी आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण आवर्जून वाट बघत होता. घड्याळाचा काटा 11 दिशेनं आला आणि कार्यक्रम सुद्धा सजून येत आहे. गाता रही मेरा दिल, आजचा आशय, आजचा विषय, सर्व काही सस्पेन्स थोड्याच वेळात क्लिअर करू.

रे तर्रम पम पम हो जा रही है मेरी हीरोइन।

स्वागताच्या व्यापार हे मराठी या कार्यक्रमात रसिक हो अगदी बरोबर. आपण ओळखलंच की ही जी दोन गाणी आम्ही सुरुवातीला आपल्याला ऐकवली यात स्वर पार्श्वगायक महमूद अजीज यांचा आहे आणि अगदी बरोबर. आज 2 जुलै आहे. 2 जुलै हा महमूद अजीज यांचा जन्मदिन. 2 जुलै 1954 साली या पार्श्वगायकाचा जन्म झाला.

जे मुन्ना या नावाने सुद्धा ओळखला जातात त्यांनी भारतीय बहुभाषिक पार्श्वगायन केलेलं आहे. प्रामुख्याने बॉलिवूड, ओडिया आणि बंगाली चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायन केलं. विविध भारतीय भाषांमध्ये भजन, हिंदी, ओडिया, बंगाली, सूफी, भक्तिगीत सुद्धा त्यांनी गायलेले आहेत. त्यांनी सुमारे 20,000 गाणी गायलेत. मोहम्मद मोहसिन दिग्दर्शित जागा हातारी बघा या ओडिया चित्रपटातून रूपा सागडीरे सुन कनिया या गाण्याद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. नंतर त्यांनी ओडियामध्ये आणि बॉलिवूड अभिनेते सिद्धांत महापात्रा यांच्यासाठी देखील पार्श्वगायन केलेलं आहे. आज गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची वाटचाल आणि आपण सेलिब्रेट करतोय मोहम्मद अजीज यांचा बर्थडे.

देसाईज आणि सुदेश भोसले यांच्या स्वरात सौदागर चित्रपटातलं गाणं आत्ता आपण ऐकलं. गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात आज मोहम्मद अजीज बर्थडे स्पेशल.

मोहम्मद अजीज लहानपणापासूनच संगीताशी जोडले. नंतर त्यांनी महान ओडिया संगीतकार राधाकृष्ण भंजा यांच्या दिग्दर्शनाखाली मानिनी नावाच्या ओडिया चित्रपटातून आपल्या व्यावसायिक संगीत कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे त्यांनी ओडिया आणि बॉलिवूड अभिनेता सिद्धांत महापात्रा यांच्यासाठी सर्वाधिक गाणी गायली. त्यानंतर ते बहुमय या नावाच्या बंगाली चित्रपटात दिसले. चित्रपटसृष्टीत चांगल्या करिअरच्या संधीसाठी ते मुंबईला आले, जिथे संगीत दिग्दर्शक सबन जगमोहन यांनी त्यांना अंबर या बॉलिवूड चित्रपटाद्वारे संधी दिली. तथापि त्यांची पहिली प्रमुख गायनाची भूमिका संगीत दिग्दर्शक अनु मलिक यांच्या मर्द चित्रपटात होती. या चित्रपटाचं मर्द टांगेवाला हे शीर्षक गीत सुपरहिट झालं.

नाव लगेच यांच्या आस्पदात मरवी चित्रपटातलं गीत आता आपण म्हटलं. आपण आहात गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमासह. आजच्या कार्यक्रमात महमूद अजीज

0: बर्थडे स्पेशल हा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम सादर करत आहे आपलाच रेडिओ मित्र विजय पारगावकर. या कार्यक्रमात आपण लवकरच परत भेटू.
1: श्रोतो आणि मैत्रिणींनो, आपण जाणताच की प्लास्टिक पुनर्वापर हीच काळाची गरज. प्लास्टिक पुनर्वापराचा घेऊया वसा, पर्यावरण संवर्धनाचा मार्ग हाच खासा.
2: या पृथ्वीची टाकाऊ पदार्थ सामावून घेण्याची सुद्धा एक क्षमता आहे.
1: बरोबर.
2: पृथ्वीची ही क्षमता 1980 ला संपली.
1: श्रोतो आणि मैत्रिणींनो, 3 जुलै हा दिवस आपण जागतिक प्लास्टिक पिशवी विरोधी दिन म्हणून साजरा करतो, तेव्हा यानिमित्त महिला विश्व या कार्यक्रमात अवश्य ऐका. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक मोहन परजणे यांची मुलाखत येत्या शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

0: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला
1: स्वागत परत एकदा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रसिकोष संगीतकार अनु मलिक यांच्या मर्द चित्रपटातलं हे गाणं सुपरहिट झालं आणि या गाण्याच्या यशानंतर 1985 मध्ये त्यांनी जानकी बाजी या चित्रपटामध्ये आते आते तेरी याद आ गई यासारखी अनेक गाणी हिट झाली. तेव्हापासून मोहम्मद अजीज त्या दशकात ओलिवूड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मागणी असलेले गायक बनले. नौशाद, शंकर जयकिशन, ओपी नय्यर, रवी खय्याम, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर डी बर्मन, बप्पी लहरी, राजेश रोशन, उषा खन्ना, अनु मलिक अशा अनेक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं, पार्श्वगायन केलं. राम लक्ष्मण, आदेश श्रीवास्तव, नदीम श्रवण, विजू शाह, दिलीप सिंग, समीर सिंग आणि इतर संगीतकार. त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी जवळजवळ 250 गाणी गायली जी त्यांनी गायलेल्या कोणत्याही संगीतकारांसाठी सर्वाधिक आहेत. हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये पार्श्वगायक म्हणून ओळख होईपर्यंत त्यांनी भगवान जगन्नाथ भजन, खाजगी संगीत अल्बम आणि ओडिया चित्रपटातील गाणी देखील गायली. 1997 जय हनुमान या टीव्ही मालिकेचं शीर्षक गाणं सुद्धा मोहम्मद अजीज यांनी गायलं. चित्रपटामध्ये काम करण्याव्यतिरिक्त त्यांनी भारत आणि इतर देशांमध्ये स्टेज शो सुद्धा केले, त्या स्टेज शो मध्ये सुद्धा सहभाग नोंदवला.

मोहम्मद अजीज। आपल्या कारकिर्दीत मोहम्मद अजीज यांनी बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार, शम्मी कपूर, धर्मेंद्र, जितेंद्र, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती, नसीरुद्दीन शाह, संजय दत्त, कुमार गौरव आदी विविध कलाकारांसाठी पार्श्वगायन केलं। सनी देओल, अनिल कपूर, अक्षय कुमार, अजय देवगण आदी नवीन आघाडीच्या अभिनेत्यांसाठी सुद्धा त्यांनी पार्श्वगायन केलं। महिला गायकांव्यतिरिक्त त्यांनी किशोर कुमार, अमित कुमार, एस पी बालसुब्रमण्यम, सुरेश पाडकर, मनोहर उदास, शैलेंद्र सिंग, नितीन मुकेश, कुमार सानू, विनोद राठोड आणि सुदेश भोसले यांच्यासोबतही काही युगलगीतांमध्ये पार्श्वगायन केलेलं आहे।

रसिको हो आपण एन्जॉय करत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आजचा कार्यक्रम मोहम्मद अजीज यांचा बर्थडे स्पेशल. तर कशी वाटतं गाणी आम्ही आपल्याशी संवाद सुद्धा साधतोय. फक्त एक सांगू इच्छितो, उद्या शुक्रवार सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान हॅलो गीत माला कार्यक्रमासाठी ध्वनी मुद्रण असेल. अवश्य फोन करायचं आणि कळवायचं आपल्या पसंतीचं कुठलंही मराठी गाणं. हे गाणं कळवताना कृपया श्रोत्यांना एक नम्र सूचना आहे की ज्या श्रोत्यांचा सदर गेल्या हप्त्यात किंवा मागील हप्त्यात फोन कॉलचा कार्यक्रमात समावेश झालेला आहे त्यांनी कृपया फोन करू नये. याने काय होईल की नवीन श्रोत्यांना या कार्यक्रमात संधी मिळेल, त्यांना सुद्धा आपलं मनपसंत गाणं ऐकायला मिळेल. अवश्य फोन करा उद्या सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान मराठी हॅलो गीतमाला या कार्यक्रमासाठी. आता आमच्या हॅलो गीतमाला फोनिन ध्वनिमुद्रणाविषयी आपण ऐकलं. स्वागत परत एकदा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. मोहम्मद अजीज 1980-90 दशकात लता मंगेशकर, आशा भोसले, चित्रा, सुलक्षणा पंडित, विजया पंडित, उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक आदी गायकांसोबत त्यांनी अनेक युगल गीतं गायले. हेमलता, सपना मुखर्जी, चंद्राणी मुखर्जी, पौर्णिमा, सारिका कपूर, उत्तरा केळकर, अलिशा चिनाई आदी गायकांसोबत त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. मैं दीवाना न जाना कब तुम्हें बेचैन इतना जी आधा किया, मैं तेरी मोहब्बत में पागल हो जाऊंगा, लाल दुपट्टा मलमल का, माय नेम इज लखन आदि गाणी लोकप्रिय आहेत. पार्श्वगायक म्हणून त्यांनी गायलेली गाणी आपण आजच्या कार्यक्रमात ऐकत आहोत.

प्रसक मोहम्मद अजीज यांना आपल्या पार्श्वगायन कारकिर्दीसाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 27 नोव्हेंबर 2018 रोजी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं वयाच्या 64व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आज जरी मोहम्मद अजीज आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी गायलेली असंख्य गाणी आजही आपल्यासोबतच आहेत, आजही ते रसिकांसोबतच आहेत. आज 2 जुलै मोहम्मद अजीज यांचा जन्मदिन आणि एक आठवण या पार्श्वगायकाची जन्मदिनाच्या निमित्तानं हा होता गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम. आणि आता जाता जाता एक छानसं गाणं

सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद अजीज यांना आज जन्मदिनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला हा सलाम. याबरोबरच आजचा गातार हे मेरा दिल हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे. मी आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर आपला निरोप घेतो. पुन्हा अगदी लवकरच याच कार्यक्रमात भेटू. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल। हा कार्यक्रम आपण ऐकलात, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला। आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात।
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01। तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला।
0: प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकांसाठी आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। आमची प्रातकालीन प्रसारण सभा आता दुपारचे 11:45 झाली आहेत। मिश्र संगीत, मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात एका भक्ती गीतानं करत आहोत।

0: स्वरात भक्तिगीत आता पण इथल्या रचना पारंपरिक होती, तर संगीत कमलेश भडकमकर यांनी दिलं होतं. यानंतर जाहिरात संदेश.
1: कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
5: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कोणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
4: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
5: सर, हे एनपीएस संचय काय?
4: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण पीएफआरडीए द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.
0: स्वागत मिश्र संगीताच्या कार्यक्रमासह. आपण आहात. देशाचं सांस्कृतिक विश्व संपन्न करण्यात महाराष्ट्राचं फार मोठं योगदान. मराठी रंगभूमीमुळेच चित्रपट सृष्टीचा पाया रचला गेला. या मराठी रंगभूमी संगीत रंगभूमीचं अस्तित्व टिकवण्यात अनेक प्रतिभावंतांचं मोठं योगदान. त्यांचे ऋण मानायलाच हवे. तब्बल 40 वर्ष रंगभूमीची सेवा करणारे एक नाव म्हणजे गणपतराव बोडस, गणेश गोविंद बोडस, जन्म 1880 साली शेवगाव, जिल्हा अहिल्यानगरचा. पण गणपतराव हेच रूढ नाव. बालपणी त्यांना खूपच संघर्ष करावा लागला. वडिलांच्या अकाली निधनानं आईने 3 भावंडांसह पुणे गाठला. आईने लोकांकडे काम करून कुटुंब भार उचलला. शेजारी नाटकांच्या गप्पा ऐकून त्यांना नाटकाचं आकर्षण वाटलं. वय होतं 11 वर्ष. शिक्षण सुटलं. काही वर्ष गेल्यानंतर आईने किर्लोस्कर कंपनीत प्रवेश मिळवून दिला. तिथं गोविंद

कोट्यवधी गायन शिकवलं. सुरुवातीला काही स्त्रीपात्र भूमिका मिळाल्या, पण पुढे तिथं अनेक नाटकात काम केलं. पुढे बालगंधर्व, गोविंदराव टेंबे यांच्यासोबत गंधर्व नाटक कंपनी स्थापन केली आणि नाटकात भूमिका केल्या. सौभद्रा या नाटकासाठी सुंदर अभिनय आणि याच नाटकातलं हे नाट्यपद.

0: शरद जांभेकर यांच्या स्वरात अण्णासाहेब किर्लोस्करांचे नाट्यपद आता आपण ऐकलं सौभद्र या नाटकासाठी. राधाधर मधु मिलिंद जय जय विश्वसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करत आहे. आणि आता कार्यक्रमात शेवटचं गाणं ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
0: जाहिरात संदेशात आपण ऐकलं.

संजय हंडे यांच्या संगीत नियोजनात रवींद्र साठे आणि सहगायकांना आपण ऐकलं रचना माधव महानोर यांचे. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. दुपारची 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण क्रमशः सहक्षेपित करण्यात येईल. ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

सोयरे वनचरे ही तुकोबा रायांची रचना ऐकली की आपल्या समोर उभी राहते ती हिरव्या कंच वृक्षवेलींनी नटलेली सजलेली आपली वसुंधरा. या वसुंधरेवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि मानवाला ऑक्सिजन पुरवण्यात ही हिरवीगार झाडं आणि जंगल यांची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आहे. याच वनसंवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी 1 ते 7 जुलै या कालावधीत वन महोत्सव सप्ताह सर्वत्र साजरा केला जातो. सध्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यानं लोकांना अधिकाधिक झाडं लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठीच हा वन महोत्सव साजरा केला जातो. मैत्रिणींनो, या झाडांचं आपल्या आयुष्यातील योगदान फार मोठं आहे. ही झाडं अन्नधान्य उत्पादनात योगदान देतात, पर्यावरणाचा समतोल राखतात, हवेची गुणवत्ता सुधारतात, हवामान बदलावर नियंत्रण मिळवतात, पाण्याची बचत करतात, जमिनीचं संरक्षण करतात, वन्यजीवांना आधार देतात, दुष्काळाची तीव्रता कमी करतात, जमिनीची होणारी धूप आणि प्रदूषण थांबवतात. जंगलतोड ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि या वनमहोत्सवाचा उद्देशच जंगल वाढवणं, ती वाचवणं, यासाठी अधिकाधिक लोकांना एकत्र आणणं हा आहे.

तर या वनमहोत्सवानिमित्त आपणही प्रत्येक जण एक तरी झाड लावूया, ते वाढवूया आणि जगवूया, हो ना? तरच या सप्ताहाचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं असं होईल.

मैत्रिणींनो, या सुरेल गीतानंतर आता वळूया वनिता मंडळ कार्यक्रमात आपल्या मालिकांकडे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉल पटू लवनीत कौर रंधावा यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधलाय राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेतून वेगवेगळ्या खेळात नाव मिळवणाऱ्या, आपलं करिअर करणाऱ्या आणि देशाचं नाव उंचावणाऱ्या मैत्रिणींशी आपण भेट घेत असतो. या अनुषंगाने वेगवेगळ्या खेळाविषयीची माहिती आपल्याला मिळते. मैत्रिणींनो, आज आपण हँडबॉल या खेळात पारंगत असलेल्या लवनीत कौर रंधावा, पूर्वाश्रमीच्या ललिता अवचट यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कशा आहात?
1: खूप छान.
0: हँडबॉल या खेळाविषयी आम्हाला फारसं माहीत नाही किंवा इतर मैत्रिणींना माहीत नसावं, तर आज सविस्तर या खेळाविषयी माहिती मिळणार आहे. या खेळाविषयीचा हा प्रवास तुमचा कसा घडला हे जाणून घेण्यासाठी मैत्रिणी तर निश्चितच उत्सुक असतील. पण सुरुवात आपण हँडबॉल या खेळाविषयी जाणून घेऊया. काय या खेळाचा इतिहास होता, या खेळाचे काय नियम आहेत, काय सांगाल?
1: मुख्यतः हँडबॉल हा खेळ आपल्या भारताचा नाही आहे, हा जर्मनीचा प्रसिद्ध खेळ आहे. आणि याची सुरुवात लेट 19th century, 20th अर्ली सेंचुरीमध्ये याची सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीला हा गेम मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता जो तुम्ही हँडबॉल बघाल तो इनडोर सोबत कमी मॉडर्न गेममध्ये त्याला सामील करण्यात आलेला आहे. आणि आधी हाच गेम, फुटबॉल जसा मोठा गेम आहे, खेळाचा जो मैदान आहे त्या मैदानामध्ये हँडबॉल खेळला जात होता.
0: बरं, म्हणजे मोठं ग्राउंड, ओपन
1: ग्राउंड. आणि तेव्हा एकाच टीममध्ये आतमध्ये खेळणारे खेळाडू 11 होत होते.
0: बरं,
1: 11-12 मध्ये, म्हणजे इन्क्लुडिंग गोलकीपर. पण येणाऱ्या काही वर्षानंतर, म्हणजे 20th century किंवा 19th century याला मॉडर्न याला प्रकार देण्यात आला. तर हँडबॉल हा सुद्धा खेळ, जसा आधी 11 लोक फुटबॉल या ग्राउंडवर खेळायचे, तसाच आता हँडबॉल हा हँडबॉल या खेळामध्ये 20x40 च्या ग्राउंडवर खेळला जातो. टीम मध्ये तर 12-16 राहतात.
0: बरं,
1: नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या प्रमाणे. पण आतमध्ये खेळणारे खेळाडू इन्क्लुडिंग गोलकीपर सोबत 7 खेळतात. आणि हा जगातला सगळ्यात, म्हणजे सेकंड फास्टेस्ट गेम इन द वर्ल्ड असं म्हटलं तरी चालेल. पहिला गेम सांगून देते आईस हॉकी, दुसरा गेम हँडबॉल. म्हणजे प्रत्येक 30-30, 15-15 सेकंड मध्ये गोल होऊ शकतात, इतका फास्ट गेम आहे. ते डिपेंड करतं. आणि आता आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा त्याचं लेवल वेगळं होतं. आणि आता जो गेम झालेला आहे हँडबॉलचा, तो अजूनही इतका फास्ट आहे. नवीन मुलामुलींमध्ये खूप साऱ्या घडामोडी आलेल्या आहेत. आणि सुरुवात आपल्या भारतामध्ये या हँडबॉलची सुरुवात 1971-71 वेळेस झालेली आहे. आणि बाहेर तर हा खूप, म्हणजे युरोपकडचाच आहे, जर्मनीचा मेन हा गेम होता. आणि भारतामध्येच आपल्या हँडबॉलमध्ये पहिली जी टीम गेली 1971-72 भारताची मुलांची पहिली टीम गेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलींची टीम पहिल्यांदा

0: जेव्हा गेली चायनाला तेव्हा त्या टीम सोबत मला पहिल्यांदा चान्स मिळाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे भारतामध्ये माझे जे सिनियर्स आहेत ज्यांचा गेम बघून मी शिकलेली आहे त्यांना याचा लाभ नाही मिळाला इंडिया खेळायचा, याची मला नेहमी खंत राहील. कारण त्यांचा जो गेम होता त्यांच्यासमोर आम्ही काहीच नाही, कारण त्यांचा गेम बघूनच आम्ही शिकलो. सोबत कोचेस लोकांची साथ राहिलीच आहे नो डाऊट, मला जे सौभाग्य मला मिळालं आणि त्यातल्या त्यात भारताची पहिली टीम आणि त्यातल्या त्यात मी पहिली महाराष्ट्राची आणि वरून नागपूरची पहिली कर्णधार भारतातली.
1: आणि तुमच्या कर्णधार पदी असताना तुम्ही भारताला ते मेडल मिळवून दिलं, इंटरनॅशनल लेवलवरची ती मॅच होती.
0: बिलकुल बिलकुल, ते दुसऱ्यांदा जेव्हा मला इंटरनॅशनल लेवलचा मला मौका मिळाला चान्स मिळाला तेव्हा सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे मी भारतातली पहिली अशी मुलगी असेल की होऊ शकतं आता माझ्या नंतर बऱ्याच मुली झाल्यात कॅप्टन, पण मी दोनदा कॅप्टनशिप केली. दुसऱ्या कॅप्टनशिप मध्ये जेव्हा दिल्लीला जेव्हा कॉमनवेल्थ गेम्स होते तेव्हा माझ्या कॅप्टनशिप मध्ये सेकंड सिल्वर मेडल मिळालं, जे इंडियाला पहिलं मुलींचं मेडल आम्ही देण्यामध्ये सक्षम झालो.
1: खूप छान विजयी ठरलात तुम्ही.
0: बिलकुल.
1: तर अशा रीतीने हँडबॉल हा खेळ कशी सुरुवात झाली काय याबद्दल आम्हाला छान माहिती मिळाली आहे आणि तुमची कॅप्टन पदीची जी वाटचाल होती तीही पुढे आपण जाणून घेणार आहोत. लवनीत, हे सांगा ना की काय या खेळाचे रूल्स असतात, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो?
0: आपण लहानपणापासून गदागदी कॅच कॅच खेळतो तसाच हा गेम आहे, फक्त इथे गदागदीच्या ऐवजी आपण एक दुसऱ्यांना मारतो. जे आपले लहानपणचे गेम आहे जे आताच्या लोकांना नाही माहीत, पण त्या गदागदीला जे मारतो आपण दुसऱ्यांना नेम धरून, तोच नेम धरून आपण त्या गोलपोस्ट मध्ये मारायचा ज्याच्यामध्ये गोलकीपर अडवणार असतो आणि त्याला आपण डॉस देऊन त्याला न लागता त्या गोलपोस्ट मध्ये गेला पाहिजे म्हणजे गोल होईल.
1: बरं.
0: हा, ही त्याच्या मागची मेन भूमिका आहे. म्हणजे हँडबॉल मध्ये आपण कॅच कॅच खेळतो, कॅच कॅच करत आपण धावत जाऊ शकतो. याच्यामध्ये काही लिमिटेशन्स असतात प्रत्येक गेम मध्ये. आता हँडबॉल म्हटलं तर हातानेच खेळणारा गेम, मग पायाला लागला तर त्याचा फाऊल होईल.
1: बरं.
0: हा, ड्रिबलिंग मध्ये त्याच्यामध्ये पण काहीतरी सीमा आहेत, बॉन्डिंग आहेत. ड्रिबलिंग केल्यानंतर एकदा ड्रिबलिंग केल्यानंतर म्हणजे टप्पे मारून, ड्रिबलिंग म्हणजे टप्पे, टप्पे मारल्यानंतर एकदा बॉल पकडला की पुन्हा नाही मारता येणार.
1: बरं.
0: त्याच्यानंतर तुम्हाला पास द्यायचाच आहे. हा जो पास द्यायचा आहे दुसऱ्याला बॉल, तो पण 3 सेकंदच्या आतमध्ये.
1: बरं.
0: हा, म्हणजे बऱ्याचशा अशा याच्यातल्या ज्या वाटचाली आहेत किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या इतक्या फास्ट आहेत, म्हणजे टायमिंग वर खूप डिपेंड करतं. 3 सेकंदच्या आधी तुम्हाला पास द्यायचा आहे आणि तुमच्या हातात बॉल आल्यानंतर 3 सेकंदच्या आतमध्ये तुम्हाला बॉल जर शूट करायचा असेल तर 3 सेकंदच्या आतमध्ये
1: करायचं, त्याच्यापेक्षा करावं
0: नाहीतर लगेच पास करा, शूट करा किंवा ड्रिबल करा. एकदा ड्रिबल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ड्रिबल करता येणार नाही.
1: बरं.
0: हाही त्याच्यामध्ये. आणि रनिंग मध्ये सुद्धा 3 स्टेपच्या वरती तुम्ही धावू शकत नाही. जसं बास्केटबॉलमध्ये 2.5 स्टेप्स आहेत, 2 स्टेप घेतल्यानंतर तिसऱ्या हाफ स्टेप मध्ये तुम्हाला एअर मध्ये जावं लागतं. याच्यामध्ये तुम्ही पूर्ण 3 स्टेप घेतल्यानंतर सुद्धा तू घेतल्यानंतर एअर मध्ये जावं लागतं. पण आजकाल इतकं फास्ट झालं की तुम्ही ऑन द स्पॉट जम्प घेऊन लगेच एका स्टेपवर सुद्धा जम्प घेऊन तुम्ही मारू शकता.
1: बरं.
0: हा, तर हँडबॉल मध्ये जेव्हा तुम्ही खरंच बघाल, आता नागपूरला जस्ट मागच्या 2 महिन्या आधी म्हणजे एप्रिल मध्ये आपल्या प्रबोधिनी जिथे क्रीडा प्रबोधिनी आहे आपल्या मानकापूर स्टेडियमवर, तिथे हँडबॉल प्री लीग झाले होते. तिथे ऑल ओव्हर इंडियाचे मुलं मुली आले होते. त्याच्यामधनं जसे मुलांना राजेश नायडू या सरांनी त्याची मोठी भूमिका निभावली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळालं. पहिल्यांदा ऑल ओव्हर इंडियामधनं सगळे चांगल्या चांगल्या लेवलचे खेळाडू मुलं मुली आले होते आणि खरंच अप्रतिम गेम त्यांचा बघण्यात आला. आणि गेम्समध्ये पूर्वीच्या हँडबॉलमध्ये आणि आत्ताच्या हँडबॉलमध्ये किती फरक तो आता आम्ही पण जाणवला.
1: हो,
0: की किती फास्ट गेम झालेला आहे
1: आणि तसाही हा गेम किती चपळाईचा आहे.
0: खूप जास्त
1: तुम्ही सांगताय आणि ते लक्षात घेणं अवघड जात आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे त्या प्लेयर्सला किती प्रॅक्टिस करावी लागते.
0: बरोबर.
1: आता आपण बघतोच की भारत देश प्रत्येक खेळात अव्वल होत चाललेला आहे, खास करून महिला या खेळामध्ये उतरलेल्या आहेत आणि भारत देशाचा झेंडा मोठ्या अभिमानाने खेळाच्या क्षेत्रामध्ये फडकवलेला आहे. आता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती का?
0: खेळाची आवड तर मला आधीपासून होतं. माझं शिक्षण नागपूरच्या एकदम प्रसिद्ध शाळेत म्हणजे भिडे गर्ल्स, जी फक्त मुलींची शाळा म्हणून ओळखल्या जाते, भिडे गर्ल्स पासून माझी सुरुवात झालेली आहे. तिथे माझ्या एक मॅडम होत्या आमच्या डोंगरे मॅडम, नंतर एनसीसी मध्ये आमच्या चौधरी मॅडम होत्या, चौहान सर एक आमचे खूप स्ट्रिक्ट सर होते जे सुरुवातीचे बिलकुल राईट साईडला आपला झोला लटकवणारे आणि हातात छडी बस त्यावेळेला सुद्धा आम्हाला त्यांचा अनुभव आलेला आहे. हँडबॉलच्या आधी खो खो खेळायची. मी तर असं म्हणेन की कुठलाही गेम खेळायचा असेल तर कुठल्याही मुला मुलींनी सगळ्यात पहिले खो खो

0: हा गेम शिकला पाहिजे. कारण जो मुलगा जो जी मुलगी खो खो गेम खेळते आणि जिला खो खो चांगल्याने येतो तो पूर्ण दुनियामधला कुठलाही गेम खेळू शकतो हे माझं एकदम ब्रीद वाक्य म्हटलं तरी चालेल किंवा एकदम धोरण एकदम पक्क. कारण मी स्वतः खो खो वाली आणि मी हा जेव्हा हँडबॉल गेम चूज केला तेव्हा मला काहीच त्रास झाला नाही. कारण खो खो मध्ये जी स्पीड आहे जी एजिलिटी आहे म्हणजे जी चपळता आहे जी फास्टनेस आहे ते सगळ्या गेम मध्ये मिळतं.
1: बरं.
0: आणि म्हणजे मी तर म्हणेन की खो खो हा सगळ्यात हार्ड गेम आहे. उठून बसणं बसणं उठणं त्या बसल्यापासून उठून फास्ट रनिंग आपली स्पीड वेगात येणं म्हणजे मी खरंच मानेन की म्हणजे मला खो खो या गेमचा खूप जास्त फायदा झाला ज्याच्यामुळे मी ॲथलेटिक्समध्ये पण करू शकली.
1: बरं.
0: आणि त्याच खो खोचा मला पूर्ण फायदा मला हँडबॉलमध्ये झाला. स्पीडमध्ये म्हणा ताकद ताकदीमध्ये म्हणा डॉजिंगमध्ये म्हणा भरपूर फायदा झाला. मग मी हँडबॉल खेळायला सुरुवात केली आणि खूप लगेच म्हणजे पहिल्याच म्हणजे 5-6 महिन्यामध्येच मी 10वी पर्यंत जिथे खो खो खेळली 11वी मध्ये मी जीएस कॉलेजमध्ये आल्यानंतर जेव्हा तिथे अशीच नावाच टीम टाकून दिली हँडबॉलची माझ्यामुळे आम्ही एक दोन माझे मैत्रीण वगैरे होतो आम्ही आणि त्याच्यामध्ये माझा गेम खूप छान झाला आणि माझं सिलेक्शन पण झालं.
1: म्हणजे तो असा प्रवास सुरू झाला
0: आणि त्यांना पाहिजेच होता रे इतकी हायटेड पोरगी आहे चांगली जम्प आहे आणि ताकद पण आहे खूप जोरात बॉल मारते कॅच पण खूप चांगला म्हणजे कलेक्शन पण खूप चांगलं आहे. तर ते सगळं बघून माझं आणि मी पहिल्याच वर्षी 1984 स्कूल गेम्समध्ये खेळलो आणि महाराष्ट्राची त्यावेळेला इतकी चांगली टीम राहायची. यशवंत स्टेडियमला मोस्टली हा गेम खेळला जायचा. मी हिस्लॉप कॉलेजमध्ये वैरागडे सरांच्या अंडरमध्ये बारसे सरांच्या अंडरमध्ये खेळायची तेव्हा तिथे. तर तिथे असे दोन क्लब होते त्याच्या तिथे एक रेशीमबागला पण क्लब होते. जेव्हा डिस्ट्रिक्ट लेवलच्या ट्रायल्स व्हायच्या तेव्हा आम्हाला कळायचे की इथे ते पण हँडबॉल सुरू आहे. मला काहीच नव्हतं माहीत. मला जेव्हा न्यायचे तिथे मी जायची खेळायची आपला गेम दाखवायची आणि गेममुळे हाईटमुळे हाईटचा मला खूप ऍडव्हान्टेज होता. नॅचरल आहे की हाईटचा प्रत्येक गेममध्ये सगळ्यांनाच ऍडव्हान्टेज मिळतो. तर तिथून माझी सुरुवात झाली 84 आणि पहिल्याच स्कूल गेम्सला आम्हाला गोल्ड मेडल मिळालं.
1: म्हणजे अशा रीतीने शाळा आणि कॉलेजमध्ये तुम्ही खेळाचे मैदान गाजवलेले असतील.
0: कॉलेजमध्ये सुद्धा मी युनिव्हर्सिटी लेवलवर म्हणजे जोपर्यंत मी खेळलेली आहे टचवूड की जोपर्यंत मी खेळली आहे तोपर्यंत मला प्रत्येक वर्षी मेडल्स मिळालेले आहेत. की जबरदस्त टीम म्हणजे आमची महाराष्ट्राची आजही लोक जे सिनियर लोक आहेत ते अजूनही नावं घेतात माझ्या सिनियर्सचे आमचे. आणि तेव्हा मला असं वाटतं की खरंच का मी इतकी चांगली खेळायची. सगळे म्हणतात की नाही लल्ली म्हणजे माझा गेम खूप छान होता खूप नॅचरल आहे त्याच्यामुळे मला इंडिया टीम मध्ये सुद्धा मला चान्स मिळाला.
1: तुम्ही तेवढी मेहनत घेतली.
0: मेहनत खूप
1: जे काय खेळासाठी गुण लागतात सराव लागतो प्रॅक्टिस म्हणा जे किंवा तुमचं व्यायाम खाणं पिणं आहार तसा होता तुमचा आणि तुम्ही ते करून दाखवलं. आणि मुख्य म्हणजे पॅशन खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती आणि तुम्ही या ग्राउंडमध्ये चमकला.
0: बिलकुल.
1: आणि करिअरही तुम्ही याच क्षेत्रात करायचं ठरवलं. तुम्ही आज एका नामवंत शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करत आहात अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवत आहात. तर तुमच्या नॅशनल लेवलवरचा आता प्रवास जाणून घेऊया. कोणकोणत्या नॅशनलच्या मॅचेस तुम्ही खेळल्यात कुठे कुठे खेळल्यात त्याबद्दल सांगा ना.
0: मी खो खो मध्ये ज्युनियर लेवलच खेळले मी 10वी पर्यंत.
1: बरं.
0: हँडबॉल मध्ये मी सिनियर नॅशनल ज्युनियर नॅशनल सिनियर नॅशनल इंटरनॅशनल लेवलचा मी प्रवास सुरू केला इथे. आणि प्रत्येक नॅशनलमध्ये माझ्या हाईट आणि ताकदीमुळे मला माझ्या बॅचमध्ये सगळ्यात पहिले मी अशी असेल की जिला सिनियर मुलींसोबत खेळायचा चान्स मिळाला.
1: बरं.
0: सिनियर नॅशनल सुद्धा मी 86 पासून खेळले आणि त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं माझं सिनियर नॅशनल स्किल ऑन होतं जे केरळमध्ये होतं तिथे सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं. त्याच्यानंतर मी भद्रेश्वर वेस्ट बेंगॉलला खेळली त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालंय. याच दरम्यान आम्ही युनिव्हर्सिटी खेळलो त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड सिल्वर म्हणजे इंटर झोन नंतर वेस्ट झोन नंतर ऑल इंडिया झोन तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जिंकत गेलो आणि प्रत्येक ऑल इंडिया लेवलवर सुद्धा आम्ही मेडल्स घेतलेले.
1: अगणित बक्षीस म्हणजे
0: बरोबर. त्याच्यामुळे आणि प्रत्येक नॅशनल्समध्ये आम्हाला मेडल मला सगळ्यात जास्त म्हणजे याच्या मागे माझा साथ म्हणजे माझ्या आईचा होता आणि माझी मोठी बहीण जी छाया सावरकर आहे आता अंधश्रद्धा निर्मूलनमध्ये ती श्याम मानवांसोबत काम करते.
1: बरं.
0: तर तिचा मला ती सुद्धा क्रिकेट प्लेअर होती तिची सुद्धा खूप जबरदस्त स्पीड होती. पण प्रत्येक घरात काही ना काही अडचणी येतात तर तिचा गेम कमी राहिला तिने आपल्याला ड्रॉप केलं.
1: बरं.
0: आणि मला तिने पुढे पाठवलं. माझे मुलं सुद्धा दोघे ते पण सुद्धा इंटरनॅशनल माझे मिस्टर सुद्धा इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहेत. म्हणजे भारतामध्ये एक अशी माझी एक रंधावा फॅमिली अशी आहे की जी फक्त हँडबॉलमध्ये चौघची चौघही आम्ही इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहोत. त्यातल्या त्यात आम्ही तिघांनी पण आम्ही कॅप्टनशिप केलेली आहेत. ते सुद्धा भारताचे म्हणजे कोच राहिलेले आहेत. मी सुद्धा कोच आहे. आता शाळेच्या लेवलवर कोचिंग करते आणि अशा प्रकारे

0: नॅशनल लेवलला मी भरपूर
1: मेडल्स घेतलेले म्हणजे एक नाही म्हणता येणार, भरपूर मेडल्स घेतले.
2: आता प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये उतरावं.
1: बिलकुल,
2: तुमचं इथे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर तिथल्या मॅचेस कोणत्या, तिथले मेडल्स कोणते ते सांगा ना.
0: इंटरनॅशनल लेवलचा माझा पहिला टूर 1991 मध्ये सुरू झाला होता, जिथे मला याच अशा सिनियर नॅशनल्समध्ये जेव्हा ते लोक येतात, जसे आता आजकाल ते पोलीसमध्ये म्हणा, डिफेन्समध्ये म्हणा, ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणजे बऱ्याच रेल्वेजमध्ये म्हणा, जसे सिलेक्शन्स होतात प्लेयर्स लोकांचे चांगल्या लेवलवर, तसेच आमच्या नॅशनल्सच्या पण वेळेस काही लोक आले होते. तेव्हा आम्हाला नव्हतं कळलं की हे लोक सिलेक्शन नाही, तर असं कळलं तर कसे लोक सेल्फ घेतात. तर तेव्हा असं पण त्यांनी असं इन जनरल तेव्हा असे जवळजवळ 50-60 मुला मुलींची अशी टीम म्हणजे काढली, त्यांना कॅम्पमध्ये बोलवलं, तेव्हा माझं नाव तिथे आलं होतं पहिल्यांदा. आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होता होता जशी कटोती होत राहते, आता 60 आहे, तर नंतर 40 राहतील, नंतर 20 राहतील, त्याच्यामधनं मग टीम बेस्ट टीम फायनलच्या वेळेस, म्हणजे टूर आता आहे त्याच्या 15 दिवस आधी फायनल टीम पूर्ण होते, त्याच्यानंतर मग त्या मोजक्या लोकांची टाईम. तशामध्ये असं करत करत मी पहिलं माझं जे इंटरनॅशनल झालं ते 91 चायनाला हायफीमध्ये झालं होतं. तिथे मला पहिल्यांदा कॅप्टनशिपचा पण मौका मिळाला होता.
2: बरं,
0: आणि त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो खेळायला, तर तिथे मात्र तो अनुभव नव्हता, कारण आम्ही आउटडोरमधनं खेळून गेलो होते. तिथे आम्हाला डायरेक्ट इनडोअर गेममध्ये,
2: बरं,
0: इथे आम्हाला इनडोअर गेममध्ये जस्ट जेव्हा जेएन स्टेडियम जवाहरलाल नेहरू दिल्लीला आमचा जेव्हा कॅम्प लागला होता, तर मोजका 4-5 दिवसाचा कॅम्प सुरुवातीला, कारण पहिल्यांदा मुलींची टीम चालली होती, तर तिथे आम्हाला फक्त इनडोअरमध्ये. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की इनडोअरमध्ये गेम खेळताना बॉलसाठी ते गम म्हणजे असा डिंक एक वेगळ्या प्रकारचा असतो हाताचा,
2: बरं,
0: ते लावून ते खेळतात, जेणेकरून आपल्याला इनडोअरमध्ये नॅचरल आहे की तिथे पण एसी असतं पण घाम येतो खेळता खेळता. तर हात आमच्या हातात आम्हाला ती सवय नसल्यामुळे किंवा त्या फॅसिलिटीज आम्हाला इंडियामध्ये तेव्हा मिळाल्या नव्हत्या किंवा त्या करण्यात आल्या नसतील, तर त्याच्यामुळे आम्हाला तिथे आम्ही कुठलंच मेडल घेण्यात आलं नाही आणि आम्ही प्रत्येक मॅच हरलो तिथे.
2: बरं,
0: पण खूप चांगला अनुभव होता. बाकीच्या दुसऱ्या देशातल्या मुली कशा खेळतात, त्यांचं लुक आणि त्यांचं जे फिटनेस आहे ते पाहून आपल्याला कळलं की आपण तर खूप म्हणजे आधी वाटायचं बापरे आपलं काय सकाळ संध्याकाळ 4-4 तास आपण प्रॅक्टिस करतो, इतका कॅम्प होऊन राहिला, तिथे कॅम्पमध्ये 3-3 सेशनची आमची प्रॅक्टिस, पण त्यांचं पाहून असं वाटायचं की ते तर काहीच नाही आपल्याला.
2: बरं,
0: म्हणजे खूप मेहनत करायची आहे. त्याच्यासाठी मेहनत, त्याच्यासाठी त्या फॅसिलिटीज ज्या आता आताच्या लोकांना सगळ्यांना मिळत आहेत, जसं तुम्ही म्हटलं की मुलींमध्ये खूप जास्त आता आपलं भारत देश खूप खरंच आणि स्पोर्ट्समध्ये भरपूर पुढे येत आहे, तर त्या फॅसिलिटीज मिळाल्यामुळे त्याच्यामुळे नॅचरल आहे, फॅसिलिटीज मिळाल्या की तुमचं डेव्हलपमेंट डे बाय डे वाढेलच आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येईलच. आता तुम्ही जस्ट आता कॉमनवेल्थ आता एक झालेलं आहे, कितीतरी आपल्या ऍथलेटिक्सच्या मुला मुलींनी किती चांगले मेडल्स आणि भले त्यांचे रेकॉर्ड पण ते आता काही काही लोकांनी रेकॉर्ड पण केले आहेत, तर प्रत्येक गेममध्ये डेव्हलपमेंट येत आहे, तर फॅसिलिटीज वाढतात. तेव्हा तर आम्हाला असं वाटायचं की बापरे मी घडाईकडे पाहत राहायचे किंवा गेम संपतो, कारण त्यांची स्पीड आमच्या हातात बॉल सुटून राहिले घामामुळे ते ग्रीपमध्येच येत नाहीये
2: आणि प्रत्येक आपल्याला गेम कसा आपल्याला शिकवतो काय कमतरता आहे आणि आता पुढे कसा तो गेम आपण आपला चांगल्या पद्धतीने करू शकतो, कसं बेस्ट देऊ शकतो,
0: बिलकुल
2: हे शिकूनच येतं आपल्याला.
0: तिथनं आल्यानंतरच आम्ही जेव्हा आम्ही आमच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो ना, तेव्हा आम्ही त्या इंडिया कॅम्प मध्ये आम्हाला कसं कोचिंग करण्यात आलं, कशी मेहनत करून घ्यायची, ती मी इथे येऊन करायची आणि ते केल्यानंतर माझ्या क्लब मधले म्हणा ग्राउंडचे मुलं मुली म्हणा त्यांना आम्ही तशी प्रॅक्टिस करून द्यायचो. त्याच्यामुळे माझ्या पण ग्राउंडच्या ज्युनियर्स मुलींनी बऱ्याच इंटरनॅशनल प्लेअर आहेत, त्याच्यामध्ये मुक्ता देशमुख आहे जी आता भवन्समध्ये जॉब करते, ती सुद्धा इंटरनॅशनलला छत्रपती अवॉर्डी आहे, अश्लेषा इंगोल आहे, प्रीती सुपारे आहेत आणि या उत्तम खेळाडू सगळ्या.
2: बरं,
0: म्हणजे फक्त अवॉर्ड म्हणजे तुम्ही समजू शकता की अवॉर्ड त्यांनाच मिळतो की ज्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलवर नॅशनल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर काहीतरी मेडल्स आणलेले आहेत, कारण त्यांची अशी मोजमाप होत राहते या डिस्ट्रिक्ट लेवलवर एवढे पॉईंट, स्टेट लेवलवर एवढे पॉईंट, नॅशनल लेवलवर एवढे पॉईंट, यांचे सगळ्यात जास्त म्हणजे मोजमाप म्हणजे मोजणी असते, ज्यांना सगळ्यात जास्त पॉईंट त्यांना मग ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं
2: सिलेक्ट केला
0: जातो, तो अवॉर्ड मिळतो.
2: लवनीत मॅम, आता तुम्ही कोचच्या भूमिकेत जेव्हा शिरलात तर काय आव्हानं तुमच्या पुढे आलीत आणि कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, कसं खेळाचे बारकावे शिकवलेत?
0: प्लेअरमध्ये असताना कसं की आपल्या मनावर असतं की एवढी प्रॅक्टिस करायची काय करायची, पण जेव्हा कोचची भूमिका जेव्हा मी केंद्रीय विद्यालयामध्ये मला ऍज अ कोच म्हणून मला जेव्हा जॉब लागला 1970 मध्ये, तेव्हा शाळेची मुलं त्यांचे वर्ग त्याच्यातनं ते स्पोर्ट्सचे पिरियड त्याच्यामध्ये प्रत्येक मुलांना एवढं शिकवणं शक्य नव्हतं,
1: आणि त्याच्यामधनं टीम काढणं तो एक खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. मग मी शाळा सुटल्यानंतर त्यांना मोजक्या पोरांना सिलेक्ट

0: पोरांना इंटरेस्टेड पोरांना मी घ्यायची आणि मग त्यांना मी आपलं हँडबॉल सुरुवात केली. काही पॅरेंट्स मग ते अभ्यासाला घेऊन राहतात, मग त्यांना समजवणं की नाही आपला एक टाइमटेबल असतो, खेळायला जेवढा वेळ दिला तसंच अभ्यासाचा वेगवेगळा सोट, म्हणजे अशी समय सारणी करून त्यांना समजून देणं हा मला खूप मोठा एक प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस झाली.
1: म्हणजे थोडंसं काउन्सिलिंग, थोडंसं खेळाकडे लक्ष देणं, कुठला प्लेअर कुठली गोष्ट चांगली करू शकतो, कुठल्या खेळातला बारकावा पटकन उचलू शकतो, हे एका प्रशिक्षकाच्या भूमिकेला खूप महत्वाचं ठरतं.
0: आपल्याला प्रशिक्षकासोबत त्यांचे आई वडील पण बनावं लागतं.
1: बरोबर.
0: कारण हे मुलं म्हणूनच प्रत्येक शाळेमध्ये म्हणा, प्रत्येक कॉलेज, इव्हन इंडियाचे कोच मध्ये म्हणा, जितके स्पोर्ट्स पर्सन आपल्या आई वडिलांशी जेवढे फ्री राहत नाही ना, तेवढे स्पोर्ट्स टीचर सोबत फ्री राहतात. कारण प्रत्येक स्पोर्ट्स टीचर हा एक आई वडिलांची भूमिका जास्त निभवतो कोचेसपेक्षा. कारण त्या कोचला पहिले हे बघायचं की हा मुलगा ही मुलगी कुठल्या वातावरणामध्ये येते, त्याच्या घरचं वातावरण कसं आहे, त्याच्या घरी तो, कारण ते पोरं बिचारे सँडविच बनतात. आपण इकडनं त्यांना म्हणत राहतो, ते घरचे लोक त्यांना वेगळे म्हणत राहतात, टीचर्स लोक वेगळे म्हणत राहतात, इतर पॅरेंट्स लोक वेग, तो मध्ये असा गुंफलेला असतो. आपल्याला त्याला प्रत्येक त्याला गुंफण्यामध्ये त्याला एक एक काढावं लागतं, त्याला ते पटतं की नाही आपण असं केलं. मग त्याला की नाही, अगर आपने हर चीज में आप पढाई भी करो, अपने घर के काम भी करो, अपने माँ बाप की भी बात सुनो, टीचर्स की बात सुनो स्कूल में, और अपने कोचेस की, और डिसिप्लिन में रहो, तो बोली कोई भी तुमको तंग नहीं करेगा या कोई भी तुमको डांटेगा नहीं. तर असं जेव्हा त्यांना कळतं की आणि ते करून पाहतात ना, मग अरे मग तेच टीचर त्यांची तारीफ, अरे देखो खेलता भी है और इसने मार्क्स भी बहुत अच्छे लाया है, ये तो पढ़ने में अच्छा है मैडम, इसकी कोई प्रॉब्लेम नहीं है. तर मग जेव्हा त्यांना कळतं की आणि त्यांना मुलांना काय दोन प्रेमाचे शब्द मिळाले, खुश होतात ते बिचारे. त्यांना प्रेमाने तुम्ही त्यांना उपाशी पण ठेवलं ना, ते उपाशी राहत का की नाही नाही अपना काम हो गया, अपने को ये मिलने वाला है, अपने को ये बताया गया, अपने को परमिशन मिल गई है, कोई बात नाही आज दोन एक रोटी खायगे. तर ते प्रेमाचे भूकेले असतात
1: आणि टीचर्स आणि मुलांचं एक बॉन्डिंग असतं,
0: बॉन्डिंग असतं,
1: सांभाळणं खूप
0: गरजेचं आहे. आणि जेव्हा त्यांना कळतं ना खरं तर ते कोच मध्ये बघतात की अरे कोच तो अपने को पढाई के साथ खिलाता भी है, मारता भी है, डांटता भी है और हमको हेल्प भी करता है.
1: बरोबर.
0: जेव्हा तो एक समजू लागतो ना
1: तेव्हा ते गणित सोपं होऊन जातं, खेळ
0: गणित सोपं होतं, दोघांसाठी सोपं होतं.
1: बरोबर. तुम्हाला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला, अतिशय महत्वाचा हा पुरस्कार. त्या पुरस्काराविषयी तो क्षण कसा होता, ते अवॉर्ड घेताना तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
0: खूप खूप चांगला की कारण तो छत्रपती अवॉर्ड आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांच्या वरती तो पुरस्कार. आणि जेव्हा तुम्ही आमची ट्रॉफी बघाल, मुकुट जो आहे तो आम्हाला देण्यात आला, त्यांची तलवार,
1: बरं
0: ते असं. तर विचार करा तुम्ही, जो मुकुट आम्हाला मिळालेला तो खेळाडू किती वरच्या लेवलचा असेल आणि तो जेव्हा आम्ही तो हातात घेतो तर एक आतून एक असं वाटतं की आप एक विरांगणा आहोत आपण, खरंच झाशीची, म्हणजे आपण फक्त इतिहासमध्ये किंवा आपण गोष्टीच ऐकलेल्या आहेत टीव्ही वगैरे मध्ये बघितलेल्या पिक्चरमध्ये, तेव्हा स्वतःला जाणतो की आपण एक वीर योद्धा आहोत, विरांगणा आहोत आपण, की आपण पण काहीतरी करून दाखवलं आपल्या देशासाठी किंवा आपल्या राज्यासाठी आणि आपल्या घरच्या लोकांसाठी, आपल्या लोकांसाठी. तो एक खूप अभिमानाचा क्षण असतो. खरंच मी तर म्हणेन की ज्या व्यक्तींनी, जे मुलं मुली खेळतात त्यांनी हाच एक एम ठेवला पाहिजे की मी माझ्या देशासाठी खेळत आहे तर मी काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि मला माझ्या देशाने काहीतरी दिलं पाहिजे. अशा प्रकार अशी ही जी जेव्हा प्रवृत्ती असते ना तेव्हा नक्कीच तो
1: खेळ दमदार होतो,
0: खेळ दमदारी होतो आणि तो स्टुडंट त्या लेवलवर नक्कीच पोहोचतो.
1: बरोबर. असं एखादा खेळ तुमचा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरची एखादी मॅच आहे, अटीतटीचा तो सामना रंगलेला आहे आणि तुम्ही तो गोल केला, असा एखादा प्रसंग आठवतो?
0: मी जेव्हा खेळत होती तेव्हा आमचं एकदम ऑल झालं होतं, जयपूरलाच नॅशनल सिनियर नॅशनल खेळायला गेलो होतो आणि माझी कॅप्टनशिप होती त्यावेळेला. म्हणजे दरवर्षी आम्ही गोल्ड मेडल घेतो पण तो एक वर्ष असा होता की लास्ट ऑल सुरू होतं आणि पेनॉल्टी मिळाली होती आमची तेव्हा, आणि ती पेनॉल्टी मी लास्टला म्हणजे मी मारली होती आणि तो गोल झाला होता आणि तेव्हा आम्ही जिंकलो होतो. तो एक माझा क्षण की ज्याच्यामुळे आम्हाला पूर्ण टीमला एक मेडल मिळालं होतं आणि तो एक क्षण. आणि कॉमनवेल्थ मध्ये सुद्धा इंटरनॅशनल जेव्हा दिल्लीला मला माझ्या कॅप्टनशिप मध्ये जेव्हा मला आम्हाला मेडल मिळालं होतं तेव्हा सुद्धा अशीच पेनॉल्टी मिळाली होती पण ती पेनॉल्टी मिस झाली होती कारण इतकं ते टेन्शन आणि ते त्याच्यानंतर पुन्हा रिमॅच झाली होती त्याच्यामध्ये मग आम्ही मात्र जिंकलो होतो. पण असा जेव्हा तो एक पूर्ण धुरा आपल्या अंगावर येते आपल्या खांद्यावर येते तेव्हा तो क्षण असा डगमगल्याचा, पण तेव्हा जो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये जो जिंकतो आणि जो शिकतो तो आयुष्यामध्ये खूप वरती नेतो.
1: बरोबर. कारण अगदी कमी वेळात तुम्हाला सगळं ते साध्य करायचं.
0: बिलकुल. अशीच एक आमची डिस्ट्रिक्ट लेवलवर वर्धेला आमची मॅच होती. तर हँडबॉलमध्ये नियमामध्ये असं आहे की कमीत कमी पाच मुलं किंवा पाच स्टुडंट राहिले तरी तुम्ही मॅच खेळू शकता. आता एका टीममध्ये सात खेळणं गरजेचं असतं. पण त्यावेळेला

0: काय झालं होतं, आमच्या क्लबचे फक्त 5 मुली सिलेक्ट झाल्या होत्या आणि बाकीच्या क्लबचे 7 मुली, आणि त्या 7च्या 7 मुलींनी बायकॉट करून दिला होता. वर्धेला आमचे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डिस्ट्रिक्ट मॅचेस होत्या नागपूर डिस्ट्रिक्टच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या, तर आम्ही नागपूर डिस्ट्रिक्टकडनं गेलो होतो. तेव्हा आम्ही पुढच्या टीममध्ये 7 खेळाडू पूर्ण विथ गोलकीपर, आणि आमच्या टीममध्ये आम्ही फक्त 5 त्याच्यामध्ये गोलकीपर.
1: बरं,
0: तर आम्ही एक गोलकीपर आतमध्ये झाला तर आम्ही 4 जण खेळताय समोर. त्या 4 आम्ही या 5 मुलींनी मिळून सगळ्या मॅचेस खेळलो, प्रत्येकाशी खेळलो, नाशिक, पुणे, मुंबई, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, सगळ्यांशी खेळलो. आम्ही फायनलला पोहोचलो आणि आम्ही फायनल सुद्धा वर्धेमध्ये असून वर्धा टीमशी, त्यांची होस्ट टीमला आम्ही 5 मुलींनी मिळून जिंकलेला आहे. तो एक अविस्मरणीय क्षण होता आमचा, आणि तो एक अविस्मरणीय मॅचचा जो एक रोमांचक जो क्षण आहे तो आयुष्यात आम्ही कधीच विसरणार.
1: बरोबर, इतक्या छान गप्पा होत आहेत पण वेळेअभावी आपल्याला इथे थांबायचं आहे. तर जाता जाता तुम्हाला कुठले पुरस्कार मिळाले ते आमच्या मैत्रिणींना सांगा.
0: मला तर स्पोर्ट्समध्ये आपल्या हँडबॉलमध्ये छत्रपती, सगळ्यात महाराष्ट्राचा छत्रपती पुरस्कार मिळाला, शिवछत्रपती पुरस्कार. केंद्रीय विद्यालयामध्ये आल्यानंतर मला बेस्ट स्पोर्ट्स टीचरचा एक इन्सेंटिव्ह अवॉर्ड मिळाला जो जबलपूरला मिळाला, आणि त्याच लेवलला नॅशनल लेवलचा पण मिळाला, ऑल इंडियामधनं बेस्ट स्पोर्ट्स टीचर म्हणून मिळाला, जो दिल्लीला मला स्मृती इराणीच्या हाताने मिळालेला होता. याच कारकिर्दीत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, साईकडनं, स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं मला गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर म्हणजे गव्हर्नमेंट इंडियाची टीम सिलेक्ट करण्याचा पण खूप मोठा मला मान मिळालेला आहे.
1: खूप छान.
0: जो ज्याच्यामुळे मी राष्ट्रपती भवनमध्ये जे 29 ऑगस्टला जो आपला स्पोर्ट्स डे असतो मेजर ध्यानचंदच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्या दिवशी आपल्या राष्ट्रपती भवनमध्ये तिथे आम्हाला सगळे जे गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर होते त्यावेळेला माझ्यासोबत पीटी उषा वगैरे पण होती, तेव्हा आम्ही सगळ्यांना आम्हाला तिथे निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि तिथे सुद्धा खूप मोठा मान आम्हाला राष्ट्रपतीद्वारे देण्यात आला होता.
1: छान. अर्थात सगळी तुमची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही हे यश गाठलेलं आहे आणि आपल्यासारख्या प्रशिक्षकाची मदत इतर विद्यार्थ्यांना मिळते, ते विद्यार्थीही चमकत आहेत. तुमच्या पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. खूप छान तुम्ही मनमोकळा संवाद साधला. तर लवनीत मॅडम, तुम्ही इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. जाता जाता कार्यक्रमात कुठलं गीत?
2: क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉलपटू लवनीत कौर रंधावा यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. ऐकूया इंद्रधनु या मालिकेत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे करिअर नेव्हिगेशन.
3: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या इंद्रधनु या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सध्या पालक आणि विद्यार्थी करिअरला घेऊन खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत, कारण करिअर आपल्या यशस्वी आयुष्याचा एक महत्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपण त्याला जास्त महत्व देतो. पण त्यातही ते निवडताना बरेचदा कळत नाही की नेमकं काय करावं. मग कधी दुसरे म्हणतात म्हणून निवडलं जातं, तर कधी कधी परिस्थिती नाही म्हणून करिअर निवडलं जातं आणि ते काम आर्थिक स्थैर्य तर देतं पण मानसिक समाधान देत नाही. खरं तर आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांचा आणि क्षमतांचा विचार करूनच आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण काम करायला हवं. मैत्रिणींनो, आपलीही मुलं सध्या याच वळणावर आहेत की करिअर करायचं आहे पण ते निवडायचं कसं किंवा कोणतं निवडायचं. तर आज याच छानशा विषयावर म्हणजेच करिअर नेव्हिगेशन या विषयावर आपल्या इंद्रधनु या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय करिअर काउन्सिलर असलेले मुकुल चिमोटे यांना. तर मुकुल चिमोटे, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
4: नमस्कार मॅडम.
3: सर, हल्ली आपण बघतोय की करिअरला खूप जास्त महत्व दिले जाते आणि जेव्हा घरात एखादं मूल आहे तर पालक मात्र त्याच्या करिअरच्या बाबतीत खूप सजग असतं. अगदी लहानपणापासूनच त्यांचं सुरू असतं की याला काय करायचं किंवा कोणत्या फील्डमध्ये टाकायचं, याचं करिअर कसं छान करता येईल याचा विचार ते अगदी लहानपणापासूनच करत असतात. तर करिअर नियोजनाची सुरुवात नक्की कोणत्या वयापासून करायला हवी?
4: बेसिकली तसं पाहिलं तर 8th onwards म्हणजे जेव्हा मुलगा 8वीत असतो, दॅट इज अ राईट टाइम की तेव्हा तुम्ही करिअर नेव्हिगेशन आणि त्याच्या पर्सनॅलिटी अनालिसिस अकॉर्डिंगली त्याच्या करिअर बद्दल तुम्ही विचार करणं सुरू करायला हवं. 8th हा राईट टाइम असतो. आणि तसं पाहिलं तर आजकाल 5th onwards 7th पर्यंत पण मुलांना त्यांचे एप्टिट्यूड कसे आहेत, त्यांच्यामधल्या स्किल्स काय आहेत हे पण आयडेंटिफाय आजकाल करतात फिफ्थ ऑनवर्ड्स. तर तसं स्किल आयडेंटिफिकेशन हे फिफ्थ पासून करायला पाहिजे, पण करिअर अनालिसिस

0: आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आपण 8th ऑनवर्ड्स द्यायला पाहिजे.
1: अच्छा, मग बरेचदा असं होतं की काही विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये करिअर करायचं असतं, कारण आपण हल्ली बघतोय की आपली मुलं म्हणा किंवा दुसऱ्यांची मुलं, कधी त्यांना MBBS करायचं असतं तर कधी इंजिनिअरिंगकडे जायचं असतं किंवा कधी दुसरा विषय निवडायचा असतो. मग अशा वेळी काय करायला हवं, नेमकं करिअर कसं चूज करायला हवं?
0: बेसिकली हे नॅचरल आहे की कन्फ्युजन होणं एक नॅचरल प्रोसेस असते, की जेव्हा तुम्ही त्या वयात असता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो आणि तुम्ही मल्टिपल गोष्टींचा विचार करत असता, आणि म्हणूनच सायंटिफिक करिअर प्लॅनिंग एक खूप मोठं एक त्याला हेल्प करू शकतं मुलाला त्याचं करिअर आयडेंटिफाय करायला. जनरली करिअर आयडेंटिफाय करताना त्याची पर्सनॅलिटी कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे, त्याचं थिंकिंग प्रोसेस कसं आहे, या सगळ्या पॅरामीटर्स, त्याचा एप्टिट्यूड हा कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करायला हवा. फक्त स्किल असून करिअर होत नसतं, है ना. फक्त तुमच्याकडे स्किल आहे पण तुमची पर्सनॅलिटी त्याला समजा मॅच करत नाहीये तर ते करिअर बरोबर होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की एखादा व्यक्ती असेल तो इंट्रोवर्ट असेल आणि त्याला MBA मार्केटिंग करायची इच्छा असेल किंवा त्याला वाटत असेल की कोणी MBA मार्केटिंग आपण करावं, तर ते त्याच्यासाठी योग्य नाहीये. कम्युनिकेशन स्किल एक बेसिक आहे त्या गोष्टीसाठी लागण्यासाठी, आणि आजकाल इंटरडिसिप्लिनरी करिअर्स पण खूप आलेले आहेत.
1: खरंच तुम्हाला काय वाटतं सर की कोणत्या बाबींचा विचार करायला हवा?
0: बेसिकली माझ्या हिशोबाने 5 पॅरामीटर्स असतात एक करिअर तुमचा पाथवे तय करण्यासाठी. त्यातलं सगळ्यात पहिले असतं पर्सनॅलिटी अनालिसिस. बेसिकली तुमचं कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे हे फार मोठी गोष्ट आहे, की कोणी कोणी एंटरप्राइझिंग असतं, कोणी कोणी एक्स्ट्रोवर्ट नेचरनी असतं, कोणी इंट्रोवर्ट असतं, कोणी कोणी लॉजिकली गोष्टींचा विचार करत असतं, कोणी फार इमोशनल असतं, तर कोणी कोणी फार इंट्युटिव्ह असतं त्याचं, आणि त्याला काही वेगळे नवीन गोष्टी करायला आवडतात. तर व्हॉट काइंड ऑफ पर्सनॅलिटी तुमची आहे हे आयडेंटिफाय करणं पहिलं पॅरामीटर. जसं मी तुम्हाला पहिले पण उदाहरण दिलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये, जसं आपण एक लॉचं एक उदाहरण घेऊ की लॉ मध्ये कोणी लॉयर्स असतात दोघांकडे पण डिग्री असते, कोणी लॉयर्स फारच जास्त सक्सेस असते त्यांना त्यांच्या प्रोफेशनमध्ये, त्यांना आर्ग्युमेंटचे सिनियर अॅडव्होकेट लेवल्सवर चालले जातात, त्यांना खूप सारे आर्थिक पण त्यांना फार चांगले, त्यांच्या फीस वगैरे त्यांना रिम्युनरेशन खूप हाय असतं त्यांचं, आणि काही अॅडव्होकेट्स कंटिन्युअसली स्ट्रगल करत असतात. हे एक उदाहरण देतो मी, दोघांकडे पण डिग्री आहे, मग फरक असतो तुमच्या स्किल्सचा तुमच्या व्यक्तिमत्वाचा, है ना. हे एक उदाहरण तुम्हाला दिलं, त्यामुळे फर्स्ट थिंग इज पर्सनॅलिटी अनालिसिस. सेकंड मग असतं की करिअर अनालिसिस आणि स्ट्रीम अलाइनमेंट त्याला करणं. करिअर अनालिसिस म्हणजे काय, प्रत्येक करिअरचं एक विशिष्ट स्वरूप असतं. काही काही इन्व्हेस्टिगेटिव्ह जॉब्स असतात की ज्याच्यामध्ये रिसर्च हा पार्ट खूप डेप्थ मध्ये रिसर्च असतो, डॉक्टर्ससाठी झालं, रिसर्चर्ससाठी झालं, एक स्पेसिफिक फॉरेन्सिक मध्ये कोणी काम करतं ते एक इन्व्हेस्टिव्ह टाईप असतं. काही काही करिअर्स हे फार सोशल असतात, है ना, की त्याच्यात सोशल सर्व्हिस इन्वॉल्ड असते, सोशल समाजाशी तुमचा संबंध इन्वॉल्ड असतो, इंटरॅक्शन इन्वॉल्ड असतं, मास कम्युनिकेशन घ्या किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही पॉलिटिकल सायन्स घ्या किंवा काही करायचं ज्याच्यामध्ये तुम्हाला समाजाशी जुळून तुम्हाला काम करावं लागतं. तसंच काही काही जे असतात ते बेसिकली रिअलिस्टिक करिअर्स असतात आणि काही कन्व्हेन्शनल करिअर्स असतात. कन्व्हेन्शनल म्हणजे ज्यांना नंबर्सशी खेळायला आवडतं, डेटा अनालिसिस करायला आवडतं, जसं शेअर मार्केटचं अनालिसिस करतोय, फायनान्शियल अनालिसिस करतोय, असं त्याला कन्व्हेन्शनल म्हणतात. रिअलिस्टिक म्हणजे कोणाकोणाला टूल्स सोबत काम करायला आवडतं, मशीन सोबत काम करायला आवडतं, फिरायला आवडतं, रिअलिस्टिक, अशा याला म्हणतात करिअर अनालिसिस. पहिले पर्सनॅलिटी अनालिसिस, मग करिअर अनालिसिस, मग त्याला स्ट्रीम आयडेंटिफाय करायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये काय आहे, एक खूप मोठा गैरसमज आहे ट्रेडिशनली. पहिले आपण डिग्री करतो आणि नंतर आपलं करिअर आपण त्याला अलाइन करायचा प्रयत्न करतो. टेक्निकली पहिले तुम्ही करिअर तुमचं बघायला पाहिजे आणि नंतर त्याला सब्जेक्ट तुमचे किंवा तुमचा स्टडी जो आहे तो त्याला अलाइन करायला पाहिजे. एक सायंटिफिक आहे. तर हा सला सेकंड पॅरामीटर. थर्ड आहे की तुम्ही कुठनं शिकायला पाहिजे. कुठलीही स्ट्रीम ही चांगली किंवा वाईट नसते. म्हणजे कोणाला असं वाटतं की सायन्सच चांगलं आहे, कॉमर्स वाईट आहे, किंवा असं बिलकुल नाही आहे. तुम्ही कुठनं शिकताय त्या एज्युकेशन सिस्टमचा, त्या इन्स्टिट्यूशनचा फार मोठा रोल असतो एका व्यक्तीच्या डेव्हलपमेंटमध्ये. IIT मधनं कोणी इंजिनियर बनतं त्याला वेगळा एक्सपोजर आहे, आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं कोणी इंजिनिअरिंग करताय त्याला वेगळं एक्सपोजर आहे. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स पण कराल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं करताय आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं करताय, तर तुम्हाला एक्सपोजरचा, क्वालिटी ऑफ टीचिंगचा, रिसर्चचा हा फरक असतो. तर त्यामुळे कुठलीही डिग्री ही चांगली किंवा वाईट नसते स्ट्रीम. कॉलेज इन्स्टिट्यूशन आपण कुठे झालं पाहिजे हे असलं पाहिजे आपल्याला. हे थर्ड झालं. चौथं आहे मग कसं पोहोचायचं तिथे. समजा आपल्याला तिथे जायचं आहे तर आपल्याला काय काय प्रिपेरेशन करावं लागेल, काय काय पॅरामीटर्स पूर्ण करावं लागतील हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. जॉब प्रॉस्पेक्ट्स त्याच्यामध्ये काय आहे, करिअरमध्ये ते आपल्याला माहिती असले पाहिजे की येणाऱ्या 10 वर्षामध्ये त्याच्यात काय काय चाललंय, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, काय

0: प्रोस्पेक्ट्स आहेत या पण गोष्टी बघायला पाहिजे. आणि नंतर मग आहे एक्झिक्युशन पार्ट.
1: अच्छा,
0: मग पॅरेंट्सचा खूप मोठा रोल येतो याच्यामध्ये की मॉरल सपोर्ट आणि फायनान्शियल प्लॅनिंग त्या करिअर लागण्यासाठी पालकांना पहिलेपासून सगळ्या माहिती असलं, क्लॅरिटी असली पाहिजे की मला माझ्या मुलाला समजा एमबीबीएस करायचंय किंवा काही करायचंय, त्याला किती पैसा लागणार आहे, किंवा चांगला एमबीए करायचंय किंवा परदेशातनं शिक्षण घ्यायचंय तर काय पैसा लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आणि मॉरल सपोर्ट

0: या सगळ्या गोष्टींचं आणि मॉरल सपोर्ट हे पाहिजे असतं. या सहा बाबी फार इम्पॉर्टंट आहे ज्याचा प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करून मग आपलं करिअर प्लॅन करायला पाहिजे.
1: खरंच सर, सध्या AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे करिअर विश्वात अनेक बदल झालेले आपण बघतोय आणि मुलं सध्या AIचा खूप अवलंब सुद्धा करतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत सध्या. तर कुठले कुठले बदल होतात आहे सध्या म्हणजे करिअर चूज करताना?
0: बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते ऍक्च्युली पाहिलं तर आपल्यासाठी जास्त ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करत आहे. वर्क मधली इफिशियन्सी वाढते, ठीक आहे. तुमची तुम्हाला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये AIचा यूज आहे, म्हणजे असं वैद्यकीय क्षेत्रामध्ये यूज आहे. कुठली डायग्नोसिस वगैरे करायचं असेल तर त्याच्यामध्ये AI रोल प्ले करत आहे. आज तुम्ही कंटेंट रायटिंग करता किंवा आज तुम्ही एडिटर म्हणून कुठे तुम्ही काम करताय, जर्नलिस्ट म्हणून, तिथे पण AI तुम्हाला हेल्प करू शकतं. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये AIचा फार मोठा रोल आहे. असं कुठलंही क्षेत्र नाही आहे जिथे AI रोल प्ले करत नाहीये. पण असं नाहीये की AI तुम्हाला अनएम्प्लॉय करून टाकेल. माझं म्हणणं हे की शेवटी मनुष्याच्या बुद्धीनेच कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केलेली आहे, तर AI हे आपल्याला सहाय्यक आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला जेव्हापर्यंत विषयाचं ज्ञान नाहीये, कुठल्याही क्षेत्राचं डोमेनचं नॉलेज नाहीये, तोच व्यक्ती AIचा चांगला वापर करू शकतो ज्याला त्याचा डोमेनचं किंवा त्या सब्जेक्टचं परिपूर्ण नॉलेज आहे. AI ला फीड देता आलं पाहिजे, त्याला त्या AI कडनं काय पाहिजे हे त्याला माहिती असलं पाहिजे. ते जेव्हा तो त्याला विचारतो एक स्पेसिफिक गोष्ट, तेव्हा AI ते तुम्हाला फारच इझी स्वरूपामध्ये आणि लवकर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. तर म्हणूनच आजकाल असं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा जाता आणि आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी NEP आहे 2020 मध्ये जे काही आपल्याला सांगितलंय की इंटर डिसिप्लिनरी किंवा मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन आणि स्किल आयडेंटिफिकेशन या दोघांवर फार त्यांनी एम्फसिस केलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताय तर तुम्ही साईड बाय साईड AI बद्दलचं नॉलेज किंवा रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत ते पण ऍडिशनल करायला पाहिजे, किंवा एक मेजर आणि एक मायनर असं तुम्ही कराल तर तुम्हाला इंटरडिसिप्लिनरी करिअर्स भरपूर मिळतील. तर हा जमाना फक्त एक डोमेन करिअर करायचा नाहीये, तुम्हाला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच ठेवून करिअरचा प्लॅनिंग करायची ही योग्य वेळ आहे. तर AI ला घाबरू नका, AI ला एक्सेप्ट करून है ना तेसा तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंट साठी उपयोग करू.
1: खरंच खूप छान. सर, करिअर निवडताना बरेचदा पालक आणि विद्यार्थी कुठल्या चुका करतात बरेचदा, आणि यात पालकांची भूमिका कशी असते?
0: बेसिकली ट्रेडिशनली तुम्हाला सांगतो मॅडम की भारतामध्ये ट्रेडिशनल करिअर्स 7-1 करिअर्स लोकांना माहिती आहेत की प्रत्येकाला असं वाटतं की मी MBBS करावं, डॉक्टर बनावं, है ना, किंवा त्याला असं वाटतं म्हणजे MBBS डेंटल वगैरे सगळं आलं त्याच्यात, मग त्याला असं वाटतं की मी इंजिनिअरिंग करावं किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी करावी, CS करावं, किंवा त्याला डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये UPSC वगैरे सगळं त्याला करायचं आहे, MBA करायचं आहे, लॉ करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त लोकांना आपल्या सोसायटीमध्ये करिअर्स बद्दल माहिती नाहीये आणि 13,000 जास्त करिअर्स आता मुलांना अवेलेबल आहेत. तर सगळ्यात मोठी चूक पालक हे करतात, आपल्या सोसायटीमध्ये हे बघितलंय की ओपिनियन ड्रिव्हन मुलांची करिअरची निवड, आपलं हे बघतच नाही की त्या मुलाचं
1: त्याला काय वाटतं,
0: त्याला काय वाटतं किंवा त्याची त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याचा एप्टिट्यूड त्याच्या स्किल्स सेटला आपण बघतच नाही, आपण त्याच्यावरती ओपिनियन्स थोपवतो. हे सगळ्यात मोठी चूक आहे. पियर प्रेशरमुळे आपल्याकडे करिअर्स मुलांना दिले जातात आणि त्याच्यामुळे समजा नॉन अलाइनमेंट ऑफ करिअर असेल म्हणून डिप्रेशन, सुसाइडल टेंडन्सीज, लॅक ऑफ सक्सेस, लॅक ऑफ हॅपीनेस, स्ट्रेस लेवल खूप वाढणे, डिप्रेशनच्या केसेस होणे, ह्या सगळ्या त्याच्यामुळेच आहे की मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि एक प्रोफेशनल आणि एक सायंटिफिक रित्या करिअर चूज केलं जात नाही. एक मध्ये सर्वे केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 90% ऑफ द स्टुडंट इन इंडिया यांना योग्य करिअर गायडन्स मिळतच नाही.
1: खरंच सर, पण जेव्हा विद्यार्थी आणि पालकांना योग्य करिअर कोणतं निवडावं हा प्रश्न पडत असेल तर कौन्सिलरची मदत घेणं गरजेचं आहे का? तुमच्या अनुभवांवरून काय सांगणार, कारण तुम्ही एक करिअर कौन्सिलर म्हणून बरेच वर्ष काम करताय.
0: हो, माझा जसा तुम्हाला अनुभव सांगतो मी तुम्हाला, काही मुलांचे पण मला काही एक दोन शेअर करायला नक्की आवडेल. जसा माझाच मुलगा एक आहे, माझा मुलगा सोहम, वेगळ्या प्रकारचा त्याचं नेचर होतं, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल एबिलिटी किंवा त्याचं गणित चांगलं होतं पण त्याचं फिजिक्स वगैरे जास्त चांगलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये मार्केटिंग स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स वगैरे फार चांगल्या होत्या. आता त्याला कोर ब्रांचेस किंवा इंजिनिअरिंग कडे पाठवणं, त्याला ते जमेल की नाही याच्याबद्दल मला पण हे नव्हती. मी त्याच्या सायकोमेट्रिक अनालिसिस किंवा जे टूल्स आहेत ते पण मी केले त्याच्यासाठी. आणि मग त्याच्या स्किल्स बघून त्याचा नेचर बघून खूप इनोव्हेटिव्ह आहे तो मुलगा, तर त्याला आम्ही बिझनेस अँड इंजिनिअरिंग कडे पाठवलं. आता हे बिझनेस अँड इंजिनिअरिंग म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं इंटरडिसिप्लिनरी. आता तो जर्मनीला वगैरे गेला, फ्री एज्युकेशनला गेला तिकडे, पण बिझनेस

0: इंजिनिअरिंग मध्ये कॉम्बिनेशन ऑफ मॅनेजमेंट बिझनेस आणि इंजिनिअरिंग. आता याच्यामध्ये त्याला मेजर इंजिनिअरिंग करायचं असेल तोही चॉईस आहे, किंवा त्याला मेजर बिझनेस मध्ये करायचं आहे तोही चॉईस आहे. त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांनी दोन सेमिस्टर्स वगैरे केल्या आणि त्यांना मग ऑपॉर्च्युनिटी असते, त्यांनी तेव्हा बिझनेस मध्ये मेजर घेतलं, इंजिनिअरिंगला मायनर ठेवलं. आणि मग त्याच्यासोबत एआयची टूल्स शिकला, ब्रँड मॅनेजमेंट वगैरे सगळं त्यांनी केलं आणि आज तो एक सक्सेसफुल करिअर मध्ये आता 25 पण खूप चांगल्या पोझिशनवर तो आता काम करतोय. हे उदाहरण, एक मुलगा होता ज्याला आई वडिलांचा पियर प्रेशरमुळे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये तो गेला. इंजिनिअरिंग त्याला जमत नव्हतं पण कसा बसा त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि तो फार असा डिप्रेस होता की त्याला ते आवडायचंच नाही, हे माझा स्किलच नाहीये. मग त्याच्याशी जेव्हा माझे काही काउन्सिलिंग सेशन झाले काय झाले, आज मला तुम्हाला आनंद होतो सांगायला, ही इज अ फेमस इंटरनॅशनल फोटोग्राफर.
1: अरे वा.
0: आणि खूप आनंद
1: आवड होती
0: त्याला फोटोग्राफी मध्ये आणि तो करत होता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी होती सगळं होतं. हे काही मी उदाहरण दिलं तुम्हाला. जसं आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपण चार्टर्ड अकाउंटंट कडे जातो.
1: बरोबर.
0: कुठलाही वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे आपल्याला तर आपण डॉक्टरकडे जातो. स्वतः सेल्फ मेडिकेशन हे हार्मफुल असतं. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट आपण कुणी अशा माणसाला विचारलं की ज्याला काही समजत नाही इन्व्हेस्टमेंटचं तर आपली रॉंग इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. तसंच आपण करिअर ही अशी गोष्ट आहे जी तुमचं आयुष्य घडवते आणि त्याच्यासाठी कॉन्सिलरच्या थ्रू तुम्ही हेल्प घेताय. एक सायंटिफिक अप्रोचनी तुमच्या व्यक्तिमत्व तुमच्या मुलामध्ये काय चांगलं आहे किंवा काय मिसिंग आहे या गोष्टी समजा तुम्ही एक अनालाइज करू शकता, इव्हॅल्युएट करू शकता, तर त्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करायला पाहिजे. त्यांनी हेल्प हे होईल, हॅपीनेस आपला सोसायटीमधला वाढेल, आपल्याकडे एक चांगली डोमेन एक्सपर्टाईज क्रिएट होईल ज्याने नेशन बिल्डिंगला हेल्प होईल. थर्ड आहे, सक्सेस त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या स्किलमुळे जास्त मिळेल, त्यांच्या अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज जागतिक पातळीवरती वाढतील सगळीकडे आणि डिप्रेशन सोसायटीमधलं कमी होईल.
1: हो खरंच आहे.
0: तर हे त्याचा फायदा आहे
1: खरंच सर. पण यासाठी मानसिक चाचण्या करणं सुद्धा गरजेचं आहे का? मग
0: बिलकुल असतं.
1: कशा पद्धतीने?
0: जसं तुमचा इमोशनल इक्यू तुमचा कसा आहे याचा पण फार मोठा रोल आहे आणि याच्यामध्ये स्टडी पॅटर्न पण आपण चूज कशा प्रकारचं त्याची स्टडी स्टाईल आहे हे पण आपण बघायला पाहिजे. नाही तर आपण म्हणतो मुलाला मार्कच मिळत नाहीये, तो शाळेमध्ये जातो तो सक्सेसच होत नाहीये, अशातला भाग नाहीये. बेसिकली काही काही मुलं रिडिंग रायटिंगनी त्यांना जास्त मेमराईज होतं, काही काही मुलांना प्रॅक्टिकल कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात की त्यांनी ते टचनी किंवा प्रॅक्टिकल्सनी ते शिकतात. काही काही लोक ऑब्झर्वेशन खूप चांगलं असतं है ना, तर ते बघून शिकतात गोष्टींना. असं वेगळ्या वेगळ्या हे असतात ते पण बघायला पाहिजे. सेकंडली त्याचं फोकस लेवल काय किंवा त्याच्या मेंटल अबिलिटीज काय, त्याची न्युमेरिकल अबिलिटी कशी आहे, त्याचं लॉजिक कसं आहे ना, लॉजिकल अबिलिटी कशा कसं आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी एस्पेक्ट आहे की नाही, ऑर्गनायझिंग स्किल्स आहेत की नाही, कम्युनिकेशन स्किल्स आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार इम्पॉर्टंट असतात. स्किल आयडेंटिफाय करणं, क्रिएटिव्हिटी आहे की नाही त्याच्यामध्ये. इंजिनिअरिंगला पाठवत आहे आणि तुम्ही हे बघतच नाहीये की न्युमेरिकल अबिलिटी आणि मेकॅनिकल अबिलिटी आहे की नाही त्याची,
1: हे बघणं खूप गरजेचं आहे,
0: आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी फार बघायच्या आहेत. तसंच काही मुलं स्लो लर्नर्स असतात आणि काही मुलं एडीएचडी पण असतात, अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी सिंड्रोम, लर्निंग डिसॅबिलिटीज काही मुलांना असतात, सगळं असतं. मग हे सगळं कसं कळणार, मुलं का नाही करतात? एका वर्गामध्ये एक टीचर शिकवतो, कोणी खूप चांगलं शिकतं, कोणाला बिलकुल मार्क्स मिळत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये क्षमता नाही. मार्क बेस्ड सिस्टम वरती इव्हॅल्युएशन ऑफ अ पर्सन हे मुळात बरोबर नाही. याच्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाला नक्की पाहून त्याला सजेसा प्लॅनिंग आपण समजा दिलं
1: तो जास्त तो
0: कॉन्ट्रीब्युट करू शकेल आणि सच सक्सेस त्याला मिळू शकेल. हे फार इम्पॉर्टंट आहे
1: खरंच. तर मैत्रिणींनो, आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया. सर, तुम्ही खूप छान गाता असं आम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला कुठलं गीत आवडतं आणि त्याच गाण्याच्या चार ओळी आम्हाला म्हणून दाखवा ना.
0: आता आपला जो विषय आहे त्याला धरून मी घेतो की रुख जाना नहीं तू कभी हार के

0: तर मैत्रिणींनो या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी मुकुल चिमोटे यांच्याशी आपण गप्पा करतोय. सर, आणि गुणांच्या आधारे सुद्धा विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवलं जाऊ शकतं का? कारण हल्ली आपण बघतो ना की मार्क्स किंवा गुणांना खूप जास्ती महत्व आलेलं आहे, तर काय सांगणार? म्हणजे
1: हो, आपली सिस्टम अनफॉर्च्युनेटली आपल्या इंडियन सिस्टम मध्ये मार्काला तर फार महत्व आहे. मार्क्स असल्याशिवाय, जसं तुम्ही आता कोणी नीट परीक्षा देत आहे, कोणी जेई परीक्षा देत आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहेत, पर्सेंटेज आहे, आपल्याकडे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मार्किंग सिस्टम आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की या सगळ्या परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह परीक्षा किंवा मार्क त्यांना चांगले मिळू शकतात, मिळतात जनरली, की ज्यांचं बेसिकली जे स्ट्रेस मॅनेज व्यवस्थित करतात किंवा जे स्किलफुली पेपर्सला देतात. स्पेसिफिकली मी निगेटिव्ह मार्किंग वगैरेचे जे पेपर असतात, खूप मुलांना मी आत्महत्या करताना वगैरे आपण पेपरमध्ये वाचतो की कोट्यामध्ये यांनी आत्महत्या केली, हे केलं, नीट रिपीट करतोय म्हणून आत्महत्या केली, जेई मध्ये असं झालं, तर हे मुलांना सांगू इच्छितो की तुम्ही घाबरू नका की तुम्हाला कमी मार्क मिळतात आहे. तुम्ही सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमचे स्किल आयडेंटिफाय करा, त्याच्या अकॉर्डिंगली करिअर प्लॅन करा, तर तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्ही त्या क्षेत्रात नक्की एक्सेल कराल.
0: बरोबर.
1: सेकंड आहे की मार्क वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे याच्या पण काही स्ट्रॅटेजीज असतात.
0: अच्छा.
1: आणि त्या स्ट्रॅटेजीजनी स्किलफुली समजा आपण प्लॅनिंगनी पेपर्स दिले, जेव्हा आमच्याकडे मुलं येतात तेव्हा आम्ही त्या स्किल्स बद्दलही मुलांना सांगतो की कशा प्रकारचा अप्रोच तुम्ही ठेवायला पाहिजे पेपर्स मध्ये, जेणे तुमचे त्या क्षेत्रामधले मार्क वाढतील पर्टिक्युलरली, तर ते नक्की साध्य करता येतं. पण मार्क बेस्ड सिस्टम तर आहे आपल्याकडे, हे आहे आपल्याकडे, पण परदेशात वगैरे शिक्षणाला फक्त मार्कांना महत्व नाहीये, आज बाकी पण गोष्टींना महत्व आहे, की त्याचं अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, त्याचं नॉन अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, तो गेम्स मध्ये, सोशल सर्व्हिस मध्ये किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय कॉन्ट्रीब्युशन केलंय, काय काय काम तो करतोय, याला फार मोठं महत्व आहे. आणि तुम्हाला समजा एक मुलगा आहे की ज्याला खूप जास्त मार्क आहे आणि त्याला टॉप मोस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन मिळत आहे किंवा कुठल्या मॅनेजमेंट मध्ये मिळत आहे, तुम्हाला मीडियम लेवलचे मार्क्स आहेत, तुम्ही एक मेडिकल एज्युकेशन घेताय, पण समजा तुमच्यामधला लाईफ स्किल जास्त चांगले आहेत, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, तुम्ही तुमचं प्रोफाईल मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचनी समजा चांगलं ग्रो केलेलं आहे, तर तुम्हाला करिअरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त सक्सेस मिळू शकतं. तर तुम्हाला नर्वस व्हायची बिलकुल गरज नाहीये.
0: खरंच सर, एका यशस्वी माणसाच्या मागे कुणाचा तरी हात असतो असं म्हणतात, म्हणजे एखादा गुरु असतोच आपला आयुष्यात. गुरुला खूप महत्व आहे आणि मोठं स्थान सुद्धा आहे, तर करिअर मध्ये सुद्धा मेंटरशिप महत्वाची आहे का?
1: पहा, सचिन तेंडुलकर कधी बनला? जेव्हा का रमाकांत आचरेकरांनी त्याला हेरलं आणि त्याला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा, कसं खेळायचं, त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली, त्याला त्याच्या मनावरती त्याला योग्य संस्कार दिले की ज्यांनी त्याचा व्हॅल्यू बेस खूप स्ट्रॉंग झाला आणि तो एवढा मोठा खेळाडू झाला. हे की मी उदाहरण कोट करतो. तर मेंटरचा आपल्या एन्शियंट नॉलेज सिस्टम मध्ये चाणक्य होते म्हणून चंद्रगुप्त मौर्य यांनी पूर्ण जगावरती विजय मिळवला, पूर्ण भारतावर. शिवाजी महाराजांना रामदास स्वामींसारखे गुरु होते म्हणून त्यांनी एवढं सगळं ते साध्य करू शकले.
0: बरोबर.
1: तर मेंटरचा तर रोल फार इम्पॉर्टंट असतो. मेंटर तुम्हाला पूर्ण एक तुमचं इव्हॅल्युएशन करू शकतो, तुमच्यामध्ये काय बाबी चांगल्या आहेत आणि काय गोष्टी मिसिंग आहेत हे तुम्हाला सांगू शकतो, तुमचं एक करिअर प्लॅन करायला तुम्हाला मदत करू शकतो, तुम्ही एखादं करिअर चूज केलं तर ते बरोबर आहे की नाही हे इव्हॅल्युएट करू शकतो. ते अचीव्ह करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या साध्य करण्यासाठी पण तुम्हाला हेल्प तो गायडन्स करू शकतो.
0: बरोबर
1: आहे ना. तर तसंच करिअरमध्ये मेंटरचा फार मोठा रोल आहे. करिअर आयडेंटिफिकेशन, त्यानंतर अकॅडमिक अँड नॉन अकॅडमिक प्रोफाईल बिल्टअप करण्यासाठी, प्लस काही ट्रेनिंग पाहिजे असतील तुम्हाला त्याच्यासाठी, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन तुम्हाला मिळो याच्यासाठी, तुमचा सर्वांगीण विकास कसा होईल सो दॅट तुम्ही एक मोठ्या पोझिशनवर कसं काम कराल किंवा मोठा बिझनेसमॅन कसा व्हाल, एंटरप्राइझिंग कसं व्हाल, याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टींना मेंटर असेल तर जास्त चांगलं प्रकारे तुम्ही ते करू शकता. आणि नंतर जे आहे की तुम्हाला ऍडमिशन्स प्रॉपर जागी ऍडमिशन्स मिळणे, तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळणे, तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग होणे, या सगळ्या गोष्टींमध्ये मेंटरचा फार मोठा रोल असतो. तर ऑफकोर्स मेंटरचा रिप्लेसमेंट नाही आहे आज.
0: हो. आणि सर, भविष्यात नवीन करिअर्स कोणती असू शकतात तुम्हाला काय वाटतं? कारण आता सध्याचं जे आपण एआयचं जे युग बघतो आहे, तर काय असू शकतं?
1: आता प्रत्येक क्षेत्रामध्ये खूपच चांगले चांगले करिअर्स आहेत. जसं आता पहिले आपण इंजिनिअरिंग करू. इंजिनिअरिंग मध्ये आजकाल कसं आहे की इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेस मुलांना करणं फार चांगलं राहू शकतं.

0: जसं मेकॅट्रॉनिक्स झालं की ज्याच्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्सेस या तिन्हीचा त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. रॉबोटिक्स विथ AI झालं.
1: अच्छा,
0: आज सगळं काही चायनाने तुम्ही बघा की चायना डिफेन्स सिस्टम्स मध्ये रोबोट आणते. आजकाल रोबोटिक सर्जरीज व्हायला लागलेल्या आहेत, सगळं व्हायला लागलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये या फार चांगल्या प्रचलित गोष्टी आहेत. तसंच आजकाल सेमी कंडक्टर भारत फार मोठं क्षेत्र इथे होऊन राहिलेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही कोर्सेस करू शकता. फुल स्टॅक डेव्हलपमेंट झालं, इंटरनेट ऑफ थिंग्स झालं, बिझनेस अँड इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर लॉजिस्टिक्स इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट झालं. लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन वर पूर्ण वर्ल्ड चाललेलं आहे आज, है ना. आज तो फार मोठा लॉजिस्टिक आणि सप्लाय चेनचा फार मोठा रोल आहे आज वर्ल्डमध्ये. त्याच्याशी रिलेटेड काही कोर्सेस तुम्ही करू शकता. मरीन इंजिनिअरिंग झालं, असे फार फार चांगले कोर्सेस मुलांना आजकाल आलेलं आहे. क्वांटम फिजिक्स फार मोठा एक रोल प्ले करत आहे आजकाल. तर असे खूप चांगले चांगले कोर्सेस आहे. सायबर सिक्युरिटीचा फार मोठा रोल आहे आजकाल. बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे, तर त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स बायोलॉजी फील्डमध्ये फार इम्पॉर्टंट रोल एक प्ले करतं. फक्त तुम्ही समजा असा विचार करत असाल की बा बायोलॉजी म्हणजे मला तर डॉक्टरच बनायचं आहे, नंतर मला काही अव्हेलेबलच नाहीये माझ्यासाठी, तर असं बिलकुल तुम्हाला डिप्रेस व्हायची गरज नाही. खूप चांगले चांगले तुम्हाला कोर्सेस आहेत आणि तुम्ही करू शकता. आता लॉ, आता कोणी म्हणतं मला लॉयर व्हायचंय, तर फक्त लिटिगेशन नाहीये,
1: बरोबर.
0: आज आर्बिट्रेशन आणि डिस्प्यूट रिझोल्युशन झालं, त्यानंतर आज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ झालं, कॉर्पोरेट लॉ झालं, आज कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंग झालं, सायबर क्राईम झालं. ते इतके सारे लॉ मध्ये पण तुम्हाला इतकं वेगळ्या सगळ्या काही गोष्टी अव्हेलेबल आहेत की तुम्हाला त्याला धरून तुम्हाला आता तुम्ही बाहेर जाता युरोपियन लॉ वेगळा असतो. तर असं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आता आर्ट साठी तुम्हाला सांगतो की ह्युमॅनिटीज मध्ये आता बेसिकली बरेचदा आपल्याकडे असं होतं की ड्रॉइंग खूप सुंदर असतं मुलाचं, मुलीचं इतकं सुंदर क्राफ्ट वर्क, ड्रॉइंग वर्क, त्याला जेव्हा आपण विचारतो की तू, तर 9वी नंतर सोडून दिलं कारण की 10वी होती, लक्षच नाही दिलं, मी हे सगळं करायचो काही केलं खरंच नाही. तर डिझायनिंग करिअर्स जे आहेत, बॅचलर ऑफ ग्राफिक डिझाईन, बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाईन, बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन अँड कम्युनिकेशन, इंडस्ट्रियल डिझाईन, ऑटोमोबाईल डिझाईन, असे वेगळे डिझायनिंग कोर्सेस आहेत तुम्हाला. तर असे खूप सारे आर्ट्स मध्ये पण इतके निरनिराळे चांगले करिअर्स आज अव्हेलेबल आहे तुम्हाला की तुम्ही नक्कीच त्याचा विचार करायला पाहिजे.
1: खरंच आहे सर. ग्लोबल शिक्षणाच्या वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणाचा निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या?
0: हा, सगळ्यात पहिले तर असं आहे की क्वालिटी ऑफ एज्युकेशन, की आपण जेव्हा जातो तर फक्त मुलांना क्रेज पाहिजे बाहेर नाही झालं पाहिजे. तुम्ही जे जाताय तुम्हाला एक करिअर गोल तुमचा फिक्स असला पाहिजे की का बरं तुम्ही जाताय हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे माइंडमध्ये. हे सगळ्यात पहिली बाब आहे. तर करिअर प्लॅन असलं पाहिजे तुमच्याकडे लॉंग टर्म, कारण तुम्ही पैसा पण इन्व्हेस्ट करताय बाहेर जाताना. सेकंड असतं की तुम्ही जो काही सब्जेक्ट करताय तेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटी कशा आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, तुमच्या अकॅडमिक जे काही तुमचे क्रेडेन्शियल्स आहेत आणि त्या युनिव्हर्सिटीची रिक्वायरमेंट आहे त्या प्रोग्रामच्या, त्या मॅच होतात आहे की नाही हे सगळं पहिले बघायला पाहिजे. आणि तुम्ही जो काही प्रोग्राम करायचा आहे तुम्हाला त्याचं तुम्ही कोर्स वर्क वाचायला पाहिजे नेहमी, फक्त डिग्रीच्या नावावर नाही झालं पाहिजे. त्या कोर्समध्ये काय काय कंटेंट आहेत ते तुम्ही बघायला पाहिजे. तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहेत, इंटर्नशिप्स मिळणार आहेत की नाही, रिसर्चच्या काही काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजे. डेस्पिरेशन मध्ये निर्णय नका घेऊ, अभ्यासपूर्ण शांत मनाने आणि योग्य सल्ल्याने निर्णय घ्या.
1: बरोबर सर. जाता जाता तुम्ही काय सांगणार आपल्या मैत्रिणींना?
0: सगळ्या मैत्रिणींना, कारण की मातृशक्तीला तर सगळ्यात पहिले माझा सलाम आहे.
1: खरंच
0: की आज मातृशक्ती आहे म्हणून हा समाज आहे हे माझं खरोखरच, म्हणजे माझ्यावरती माझ्या आई होती माझी, म्हणून मी आज जे काही ते इथे घडलो. तर त्यामुळे तुम्हाला एक आई म्हणून मी जे काही तुमच्याशी शेअर केलंय याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही करायला पाहिजे. की सगळ्यात पहिले तुमचे पण जे पण तुमचे समजा मुलं आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, तुमचे रिलेटिव्ह आहेत, आणि मुलं असो किंवा मुली असो, मुलींमध्ये जास्त डायनॅमिझम आहे, मुलींमध्ये जास्त आज लिडरशिप क्वालिटीज आहेत, लॉयल्टी जास्त आहे, त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग अबिलिटीज मुलींमध्ये चांगल्या आहेत, त्यांना पण तुम्ही योग्य संध्या दिला पाहिजे हे माझं पहिले सांगणं आहे. दुसरं आहे की तुम्हाला बिलकुल एक प्लॅनिंगनी प्रॉपर प्लॅन करून तुमच्या मुलांचं किंवा तुमच्या जे पण निअर अँड डिअर वन्स आहेत ज्यांना तुम्ही जाणता किंवा तुम्ही नाही जाणत, तुमची त्यांच्याप्रती पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे.
1: बरोबर.
0: तर कारण की आपण युवा पिढीला जेव्हा गाईड करू, असं म्हणतात की भारताकडे सगळ्यात जास्त युवा एनर्जी आहे आज, सगळ्या वर्ल्ड मधली हायएस्ट युथ आपल्याकडे, पण ते मिसगाइडेड आहेत. त्यांच्या एनर्जीला प्रॉपर आपल्याला चॅनलाइज करायला पाहिजे. म्हणून तुम्ही करिअर एक फार इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे मुलाच्या आयुष्यातली, जी मुलाला तर घडवते, कुटुंबाला पण घडवते, पण देशालाही घडवते. आणि म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मुलांना

0: योग्य करिअर मार्गदर्शनासाठी मदत करा. सायंटिफिक अप्रोच किंवा आमच्यासारखे करिअर कॉन्सिलर्स जे असतात त्यांची पण तुम्ही मदत घेऊ शकता. काही गरीब मुलं असतील काही हरकत नाही, गरीब मुलांना पण खूप सोयी आहेत आज सगळ्या गोष्टी, त्यांना पण चांगल्यात चांगलं शिक्षण घेता येतं, खूप त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांच्यासाठी वेगळे वेगळे बॅकअप प्लॅन्स पण आहेत सगळे. आणि प्रॉपर एक ऍडवाइस घेऊन तुम्ही तुमच्या मुलांना प्रॉपर त्यांचं करिअर घडू शकता. आणि इन्स्टिट्यूशन लेवलवरती पण या गोष्टी सगळ्या इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, हे फार एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की आपल्या स्कूल लेवलवरती कॉलेज लेवलवरती करिअर डेव्हलपमेंट सेंटर्स काढणं आणि त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग समजा क्लासेसमध्ये आणि या सगळ्या समजा आपण प्रोव्हाइड केली तर एक खूपच चांगली ऊर्जा समाजामध्ये निर्माण होईल आणि आपल्या भारताला डोमेन एक्सपर्टाईज मिळेल आणि एक चॅनलाइज युथ फोर्स मिळेल की ज्यांनी आपल्या देशाची प्रगती होईल समाजाची प्रगती होईल.
1: खरंच खूप छान सांगितलं सर तुम्ही आणि आपल्या मैत्रिणींच्या हे नक्कीच कामात येईल अशी आपण अपेक्षा पण करूया. तर मुकुल चिमोटे आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इंद्रधनु या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
2: इंद्रधनु या मालिके अंतर्गत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता करिअर नेव्हिगेशन. मैत्रिणींनो, या मालिकेबरोबरच आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे, ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. नमस्कार.

0: इकबाल कुरैशी का संगीत था इस फिल्म में लव इन शिमला का। ये गाना आपने सुना मोहम्मद रफ़ी और साथियों की आवाज़ों में। और हमने जो गानों के का जिक्र किया था कि ऐसे
1: दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत जपान 16व्या शिखर परिषदे अंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन। मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाइची यांच्याबरोबर वार्षिक शिखर परिषदेमध्ये चर्चा करतील। जपानच्या प्रधानमंत्री ताकाइची यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं। राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज त्यांना पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली। मोदी त्यावेळी उपस्थित होते। जपानी प्रधानमंत्री 16व्या भारत जपान शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी आले आहेत। त्यांच्या या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताकाइची यांचं स्वागत करताना भारत आणि जपान इंडो पॅसिफिक तसंच जागतिक स्तरावर शांतता स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यात विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं। मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही यावेळी उपस्थित होते। यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं। जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे। मनरेगा आणि VBG रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
2: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा। और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में

0: केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया।
1: महाराष्ट्रात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशा प्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली। अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली। विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली। संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं। यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगाने सुरू असून डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचं काम पूर्ण होईल। तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली। विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली। यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले। विविध साहित्यिकांच्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले। अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं। लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं। ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला। शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, क्षेत्रस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जत्थ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला। यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा यांनी भाविकांना सुरक्षित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या। 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील। कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला जत्था आज पहाटे जम्मू इथून रवाना करण्यात आला। काश्मीर खोऱ्यातल्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून ठिकाणी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरएफआयडी ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे। दहशतवादाचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन केलं जाऊ शकत नाही आणि ही समस्या मुळापासून नष्ट व्हायला हवी या आपल्या ठाम भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला आहे। संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी धोरणाच्या 9व्या आढावा बैठकीत संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वतनिनी म्हणाले की भारताने अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा सामना केला आहे, म्हणूनच दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा निषेध करण्यावर भारत ठाम आहे। दहशतवाद विरोधी लढ्यात सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे आणि सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन पर्वतनिनी यांनी यावेळी केलं। प्रभावी जागतिक सहकार्यासाठी एक सर्वत्रिक कायदेशीर चौकट आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादावरच्या सर्वसमावेशक कराराचा लवकरात लवकर अवलंब करण्याच्या भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला।

युक्रेनची राजधानी कीव इथं रशियाच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 जण मरण पावले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. काल रात्रभर कीवमधून स्फोटाचे आवाज येत होते असं स्थानिक वृत्तसंस्थेने सांगितलं. गेल्या आठवड्यात युक्रेननं मॉस्कोवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरात काल रशियानं कीववर हल्ले केले. उत्तर प्रदेशात बरेली इथल्या रेल्वे यार्डात महत्वाच्या दुरुस्ती कामासाठी 30 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी बरेली लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी 11 जुलै ते 3 ऑगस्ट या काळासाठी रद्द करण्यात आली आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवून जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कांगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार

0: स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका 0-0 अशी बरोबरीत आहे. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: नहीं वर्षा के बाशिंदों को दुआ भेजिए जी, जरूर वहां बारिश होगा. क्या बात है भाई, हम तो बिल्कुल भेज रहे हैं अपने उन सभी श्रोताओं के लिए, ठंडे ठंडे बादल वहां तक पहुंचे. और अब ये गाना आप सबके लिए, जरा इस गीत को सुनिए. फिल्म का नाम और प्रमुख कलाकारों के नाम बताइए.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि व्हीबी जी रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हास्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिष्णोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. सर्व सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. संबंधित सदस्यांनी सरकारला किंवा अध्यक्षांना या प्रकरणाची सविस्तर माहिती द्यावी, त्यावर आवश्यक ती कारवाई करू असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हास्तरावर हे काम फक्त जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित राहू नये यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध भाषांमधल्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं.

0: लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
1: मराठी भाषेचं जतन आणि सातासमुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी निवेदनात दिली. विक्रम काळे आणि इतरांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या न दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली. किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा संस्था अथवा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानांमधून खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे निर्देश 15 एप्रिल रोजीच्या परिपत्रकात दिले आहेत अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली. ज्या शाळा असं करतील त्या शाळांची यादी सभासदांनी द्यावी, त्या सर्व शाळांवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत चेंबूर इथं झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक अभियंता योगेश पार्टे यांना निलंबित केलं आहे. झाडाच्या लगतच्या असलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं यासंबंधीच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. मुंबई शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शाळा, महाविद्यालयं, गृहनिर्माण संकुलं, रुग्णालयं यांच्या आवारातल्या तसंच प्रमुख वाहतूक चौकांजवळच्या झाडांची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. छाटणी केलेल्या झाडांच्या रचनात्मक स्थिरता तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रस्त्यात झाडांच्या फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितलं आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरजोळी उक्षी मार्गावर शिळगावाजवळ आज सकाळी 2 एसटी बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात 11 महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एका बसचा चालक जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करून सोडण्यात आलं. एका बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. T20 विश्वचषक स्पर्धेत लंडन इथं केनिंग्टन ओव्हल मैदानावर आज इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना रात्री 11 वाजता सुरु होईल. येत्या रविवारी 5 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर उपांत्य फेरी जिंकलेल्या संघाचा सामना अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसानं पुन्हा एकदा वेग घेतल्यानं काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या तर उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यानं नागरिकांचं जीवन प्रभावित झालं. गेल्या 24 तासात शहरातल्या काही भागांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आज रात्री 1:30 सुमाराला समुद्राला उधाणाची भरती येऊन सुमारे 4.25 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिल्यानं आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हवामानशास्त्र विभागानं आजही मुंबई ठाणे पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात 50 ते 60 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात

पावसामुळे नद्यांची पाणी पातळी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं शीळ धरण 100% भरलं असून त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राधानगरी, दूधगंगा, कासारी, कुंभी, पाडगाव, घटप्रभा, सरफनाला, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 13 फुटांवर पोहोचली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून December 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या यू आणि कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे. मित्रांनो, खर तर प्राचीन काळापासूनच आपल्याकडे वृक्षपूजा होत आलीये. तुकाराम महाराजांनी सुद्धा वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं सांगून पर्यावरणाला आपले नातेवाईक म्हटलंय. बालपणीच्या पाळण्यापासून मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्या सोबत असतात, म्हणूनच वृक्षांना आपल्या जीवनाचं प्रमुख अंग म्हटलं जातं. अन्न, वस्त्र, निवारा, शुद्ध हवा हे सगळं आपल्याला वृक्षांकडूनच तर मिळतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे सगळं मी आज का सांगतेय. तर मित्रांनो, देशात वृक्षारोपणाची चळवळ उभी राहावी आणि लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी या हेतूने भारताचे तत्कालीन अन्न आणि कृषी मंत्री KM मुन्शी यांनी 1950 साली वन महोत्सवाची सुरुवात केली. वन महोत्सव हा भारतामध्ये दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळ्याला सुरुवात झालेली असते. मातीत पुरेसा ओलावा असतो जो नवीन रोपं लावण्यासाठी आणि ती रुजण्यासाठी अगदी योग्य असतो. म्हणूनच या वन महोत्सवासाठी हा काळ निवडण्यात आलाय. या महोत्सवात वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरणाचं संतुलन कसं राखायचं, वाढतं प्रदूषण कमी करणे, जमिनीची धूप थांबवणे आणि जंगलाचे क्षेत्र वाढवून निसर्गाचा समतोल राखणे यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जातं. सोबतच ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे असा संदेश सुद्धा याद्वारे दिला जातो. मित्रांनो, ज्येष्ठ कवी बाभ बोरकर त्यांच्या एका कवितेत असं म्हणतात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने बांधलेले सुंदराचे सोहळे. आणि म्हणूनच शेवटी मला इतकंच वाटतं की आपणही सगळ्यांनी मिळून वृक्षारोपण करूया, या मंगल कार्यात सहभागी होऊयात आणि आपल्या वसुंधरेचं संरक्षण करूया.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या युववाणी कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवळ ही मालिका रूपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी रूपल तुम्हा सर्व श्रोत्यांचं सांजवेळ या मालेत मनपूर्वक स्वागत करते.

तुम्ही कधी संध्याकाळच्या वेळी आकाशाकडे शांतपणे बघितलंय का? सूर्यास्ताचे रंग, घरी परतणारे पक्षी, मंद वारा आणि वातावरणात पसरलेली प्रसन्न शांतता, हा क्षण म्हणजेच संधी प्रकाश. मित्रांनो, या संधी प्रकाशाला भारतीय शास्त्रीय संगीतात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचं स्थान आहे. यावेळेस गायले जाणारे राग केवळ आपल्याला आनंद देत नाहीत तर मनालाही नीरव शांतता देतात. म्हणूनच आज मी तुमच्या सोबत संधी प्रकाश राग या विषयावर संवाद साधणार आहे. संधी प्रकाश म्हणजे दिवस आणि रात्र यांच्यामधला संक्रमणाचा काळ. पहाटे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा क्षण आणि संध्याकाळी प्रकाशातून अंधाराकडे जाणारा क्षण, या दोन्ही वेळांना संधी प्रकाश असे म्हणतात. निसर्गात यावेळी शांतता, स्थिरता आणि एक वेगळाच भाव अनुभवायला मिळतो. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये प्रत्येक राग गाण्यासाठी विशिष्ट वेळ सांगितलेली आहे. त्यामागे केवळ परंपरा नाही तर मानवी मन, निसर्ग आणि स्वर यांचा अतिशय महत्वपूर्ण संबंध आहे. संधी प्रकाशाच्या वेळी सादर केले जाणारे राग संधी प्रकाश राग म्हणून ओळखले जातात. या रागांमध्ये गंभीरता, अंतर्मुखता, शांतता आणि आध्यात्मिक भाव जाणवतो. दिवसभराचा गोंगाट मागे पडून मन शांत होऊ लागतं. त्यामुळे या वेळेला गायलेले राग मनावर विशेष परिणाम करतात. संध्याकाळच्या संधी प्रकाशातील काही प्रमुख राग म्हणजे यमन, मारवा, पुरिया, पुरिया धनाश्री आणि श्री. पहाटेच्या संधी प्रकाशात भैरव, रामकली, ललित आणि जोगिया या रागांचे वैशिष्ट्य म्हणजे स्वरांची मांडणी, त्यातील गंभीरता आणि भावपूर्ण सादरीकरण. प्रत्येक रागाची स्वतःची वेगळी ओळख असते, स्वतःचा वेगळा स्वभाव असतो आणि स्वतःचा वेगळा रंग असतो. योग्य वेळी योग्य राग ऐकल्यास मन प्रसन्न होते, एकाग्रता वाढते आणि मानसिक शांतता मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण मानसिक तणाव अनुभवतो, अशा वेळी काही मिनिटे संधी प्रकाश राग ऐकले तर मनाला विलक्षण शांतता मिळते. म्हणूनच संगीताला औषध असेही मानले जाते. संधी प्रकाश राग आपल्याला निसर्गाशी जोडतात, मनाला स्थिर करतात आणि जीवनात सौंदर्य अनुभवण्याची दृष्टी देतात. ते केवळ मनोरंजन नसून आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अमूल्य वारसा आहेत. तर चला, आज आपणही अशाच संधी प्रकाश रागावरील एक गाणं ऐकूया.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकलीत रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूया तरुणाई या मालिके अंतर्गत रिबिल्डिंग इंडिया या विषयी अश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: तरुणाई या मालिकेमध्ये आज आपल्याशी एक मैत्रीण, तिचं एक टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट, ते आपल्या समोर ती सांगण्यासाठी

0: आलेली आहे. तर आश्लेषा पाठक, आजच्या कार्यक्रमात मी तुझं खूप खूप स्वागत करते मनापासून. नमस्कार.
1: नमस्कार
0: आश्लेषा. तर साधारण मला सांग की तुझं शिक्षण काय झालेलं आहे?
1: तो माझं MSc बायोटेक्नॉलॉजी झालेलं, नागपूरहूनच झालेलं आहे. आणि मी मागच्या 2 वर्षापासून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते.
0: मला सांग, साधारण आमच्या विद्यार्थ्यांचा आपण कल बघतो तो इंजिनिअरिंग ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळतो, मेडिकल म्हणा या ठिकाणी जास्त बघायला मिळतो. तुझं MSc

0: या ठिकाणी जास्त बघायला मिळतो. तुझं एमएससी बायोटेक आहे, सध्या एका चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहेस, तर तू हे फील्ड निवडण्याचं नेमकं कारण काय होतं?
1: मुख्यतः जसं मी म्हटलं, दर 10 पैकी 9 मुलांप्रमाणे मी पण बायोटेक्नॉलॉजी घेतलं, कारण की माझं पण मेडिकल नाही झालं पहिल्या अटेम्प्टमध्ये. मी पण बीएससीच्या पहिल्या वर्षी परत एकदा नीट दिली होती. साधारणतः सगळ्या मुलांचं हेच कारण असतं, जर दुसरा पर्याय असतो की हे नाही झालं म्हणून ते. माझा पण सुरुवात तरी माझी तशीच होती, पण माझ्या शिक्षणाच्या दरम्यानच आपल्याला पॅन्डेमिक पाहायला मिळालं आणि त्या पॅन्डेमिकमध्ये मला सुद्धा या प्लेन सायन्स फील्डचं महत्व खूप छान कळलं आणि माझं घरून सुद्धा पूर्ण बायोलॉजी बॅकग्राऊंडच आहे, तर हे क्लोज जेवढं मेडिकलच्या जवळ असेल तेवढी जवळ ही फील्ड आहे म्हणून बायोटेक.
0: आणि वेगळी अशी फील्ड आहे आणि यातही यालाही तितकंच महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल.
1: आता खूप वाढलेलं आहे, म्हणजे असं व्हायला नको होतं की पॅन्डेमिक लागला, पण पॅन्डेमिक झाल्यामुळे आपल्याला कळलंय की प्लेन सायन्स आणि रिसर्चला पण पुष्कळ महत्व आहे
0: आणि लोकांमध्ये पण त्याची जागृती आलेली आहे, त्यामुळे लोकही अवेअर झालेले आहेत त्याच्याबद्दल.
1: करेक्ट.
0: अच्छा, तर आता आज आपण खास तुला आपल्या कार्यक्रमात जे आमंत्रित केलेलं आहे ते यासाठी की तू एक सुंदर असतं पुस्तक लिहिलेलं आहे, जे तुझ्या वयाला बघता एक पुस्तक लिहिणं ही फारच कौतुकाची गोष्ट आहे असं म्हणता येईल. तर साधारण रिबिल्डिंग भारत या असं तुझ्या पुस्तकाचं नाव आहे आणि अ जर्नी फ्रॉम नो भारत टू नो भारत असं तुझं ब्रीद वाक्य आहे असं आपण म्हणूयात. तर मला सांग की सर्वप्रथम तर या वयात, म्हणजे जिथे मुलींना बऱ्याच गोष्टींची म्हणजे आवड असते, म्हणा की नटण्या थटण्याची आवड असते, फिरण्याची आवड असते, बरेच वेगवेगळे छंद असतात, तर या वयात तुला पुस्तक लिहावं असं का वाटलं सगळ्यात महत्वाचं?
1: फिरण्याची आवड मला पण आहे आणि पुस्तकाचं असं की ब्रेन ड्रेन हा विषय मला खूप आधीपासून होता माझ्या डोक्याशी. हा विषय होता की लोक भारत सोडून बाहेर का जातात, शिक्षणासाठी जातात, काही संधी मिळतात त्याच्यासाठी जातात, गडबडी होते की ते वापस येत नाहीत, त्यांना काही कारणांमुळे वापस येता येत नाही बरेच वर्ष. तर मला हा प्रश्न खूप होता की बाहेर जाऊन जे करता येत ते इथे का नाही करता येत, तर शोधत तर मी नेहमीपासून होते. आणि जानेवारीच्या दरम्यान आयव्ह्यू एंटरप्राइज जे माझे पब्लिशर आहेत त्यांच्या रश्मी सूर्यवंशी म्हणून मॅडम आहेत, आम्ही बरेच वर्षांपासून टचमध्ये होतो. त्यांनी मला फोन केला एकदा की असं असं एक आपला कार्यक्रम आहे, आपण जवळपास 15 महिला लेखिकांना आपण एकत्र एका जागेवर आणणार आहोत असं, आणि त्या खूप वेळ सांगतच होत्या. मग मी त्यांना म्हटलं, मॅम तुम्हाला काही मदत हवी का माझी, कारण मला एक्सपेक्टेड नव्हतं. मग त्या मला म्हणाल्या की नाही मदत नाही, मला माझी इच्छा आहे की तू पुस्तक लिहावं.
0: अच्छा.
1: तर मी पहिले तर त्यांना म्हटलं, मॅडम माझं कायच वय हो, मी काय लिहिणार, आणि विषय तर माझ्या डोक्याशी तेव्हाही होताच. पण मग त्यांनी खूप मला एनकरेज केलं की नाही नाही लिही तू, आपल्याला युवा महिला लेखिकाच हव्या आहेत म्हणून. तर मग मी पण घेतला विषय सिरियसली, म्हटलं चला ठीक आहे लिहूयात. आणि मग ब्रेन ड्रेन मनात तर माझं ठरलं होतं की लिहायचं तर ब्रेन ड्रेनवरच, पण वेळ खूप कमी होता. म्हणजे जानेवारी 15 आसपास त्यांनी मला सांगितलं असेल आणि फेब्रुवारी एंडला आम्हाला सबमिट करायचं होतं,
0: बापरे,
1: तर वेळ तर खूपच कमी होता. म्हणून मला अजूनही वाटतं की विषय खूप छान हा अजून मांडला जाऊ शकतो. तर आय होप की याचे अजून 4 पुस्तकांची ही सिरीज असू शकते. त्याचं कारण असं की मी नेस्ट भारत नावाच्या एका ग्रुप सोबत कार्यरत आहे. नेस्ट इज निवेदिता एंडेवर फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन. आणि त्याचं ध्येयवाक्य आहे, आम्ही रोज म्हणतो ते, भारत को मानो, भारत को जानो, भारत के बनो और भारत को बनाओ. तर मी जुलै 2025 पासून पण यांच्यासोबत कार्यरत होतेच. तर ते भारत को मानो पण थोडं कठीण झालं आजच्या जनरेशन मध्ये. लोकांना पहिले एक्सेप्टच करायला वेळ लागतो की आपण किती चांगल्या देशात राहतो, आपण विसरून गेलोय आपण काय होतो आधी, आपल्याकडलं शिक्षण केवढं चांगलं होतं, आपल्याकडे किती चांगली इंडस्ट्री होती, हे आपण सगळं विसरून आता फक्त बाहेर जायला पाहतोय. तर याच सगळ्या कंटेक्स्टवरती हे पुस्तक लिहिलं गेलं, रिबिल्डिंग भारत. आणि याचं एम हेच आहे की 14-15 वर्षाच्या वयात जर का हे पुस्तक वाचलं गेलं कुठलं विद्यार्थ्याकडून, तर त्यांना अटलिस्ट एक आपण ओळख करून द्यावी की आपण काय होतो आधी. त्यांना कदाचित त्या गोष्टी आता माहिती नाही, त्यांच्या आजी आजोबांकडून ऐकल्या गेल्या नाहीत किंवा काही कारण असतील, पण या गोष्टी परत सांगितल्या गेल्या पाहिजेत. तर हे या पुस्तकाचं मेन आहे. याच्यातून अगदी खूपच छोटं पुस्तक आहे, 120 पानांचं पुस्तक आहे, पण त्या गोष्टींमधून लहान मुलांना कळेल की आपण काय होतो आधी. हा त्याचा मागचा हेतू.
0: तर मला असं सांग की लिखाणाची तुला आवड आहे का, म्हणजे तू पुस्तकच लिहिलेलं आहेस, तर मग तुला कसं वाचन लिखाण, तुला याची आवड आहे का?
1: वाचनाची खूप आहे, लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आहे. लिहिताना मला असं वाटलंय की मला लिहायला आवडेल अजून, पण वाचनाची खूप आहे. लिहिण्याचा अटेम्प्ट पहिला आहे म्हणून मी एकदम असं म्हणणार नाही की लिहिण्याची आवड आहे का. वाचायला मला खूप आवडतं.
0: तू जो विषय घेतलेला आहेस, ज्या विषयाला तू हात घातलेला आहेस, तो खूपच वास्ट विषय आहे तसं पाहता. आणि खूप खोलवर जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलो तर नक्कीच या सगळ्या गोष्टींशी अवेअरनेस म्हणा

0: आपल्या पालकांसोबतच त्या मुलांनाही असायला पाहिजे. सुरुवातीला तर पालकांना असायला हवी, तेव्हाच ते आपली जी शिकवण आहे ती आपल्या मुलांमध्ये रुजवतील. तर मला सांग की ह्या पुस्तकामध्ये एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे जसं काही पार्ट त्याच्यामध्ये तू आहेस असं म्हणालीस, तर काय आहे सुरुवातीला?
1: पुस्तकाचं मेन दोन पार्ट आहेत. पहिला पार्ट असा आहे की ज्याच्यामध्ये मी हा प्रॉब्लेम जो आहे ह्याला इंट्रोड्यूस केलेलं आहे, याची खोली जाणवून दिलेली आहे थोडीशी. आधी असं होतं की आपण जवळपास स्वातंत्र्याच्या काळाचा विचार करूया, 1900 आसपास एखाद्यानी घरच्या पुलांनी देशाबाहेर शिकायला जायचं, सावरकरही देशाबाहेर शिकायला गेले होते पण ते वापस आले. आणि त्या काळात असं होतं की कोणी बाहेर जायचं हा पूर्ण कुटुंबाचा, अजून आजूबाजूचं 2-3 लोकांचा, सगळ्यांचा मिळून निर्णय असायचा की अरे बापरे आता बाहेर जाणार, दूर जाणार, मग बोलणं होणार नाही, बरेच वर्ष कळणार नाही कुठे आहे काय. आणि मग त्यांचं तेव्हा ठरलं जायचं की या वेळ वापस येणार, इथे येऊन मग इथे पुढचं काम करणार. कट टू आता 2025, जिथे आपण पाहिलं तर कुटुंबातले कित्येक भाऊ बहीण बाहेर आहेत, मैत्रमैत्रिणी कित्येक बाहेर आहेत. ही आता एवढी कॉमन गोष्ट झाली आहे ना की कोणी आपल्याला म्हटलं की हा माझा ना मास्टर्सचं युएसला होत आहे, मला जॉब मिळाला, ग्रीन कार्ड मिळालं, आपली इन्स्टंट रिएक्शन असते की अरे वा काँग्रेट्स, अरे वा खूप खूप अभिनंदन, अरे वा मग सेट आहे आता, आता तिथेच. हे खूप कॉमन झालं, आम्ही विसरून गेलो आहे की आपण का थांबायचो इकडे. तो डिसिजन किती कलेक्टिव्ह असायचा सगळ्यांचा. तर फर्स्ट पार्ट मध्ये हा प्रॉब्लेम इंट्रोड्यूस केलेला आहे, त्याची थोडी स्केल सांगितली आहे की किती लोक वर्षाला बाहेर जात आहेत, किती लोक आपला भारतीय पासपोर्ट गिव्ह अप करतात, सिटिझनशिप सुद्धा सोडतायत. म्हणजे एनआरआय एक गोष्ट आहे आणि मग काही असं जे पीआयओ म्हणतात त्याला, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणतात, की ज्यांनी सिटिझनशिप सुद्धा आता तिथली घेतलेली आहे, तर त्यांचे नंबर्स पण याच्यात मेन्शन आहेत. आणि असं होतं की एखादं कुटुंब किंवा एक व्यक्ती जेव्हा बाहेर जातो तेव्हा नुसता तो जात नाही, त्याची बुद्धी पण बाहेर जाते, त्याच्यासोबत येणारी संपत्ती पण बाहेर जाते. या दोन्हीचा पण आपण नंबर्स घेतले आहेत की किती याचं नुकसान असू शकतं आपल्याला. आणि मग दुसरा पार्ट जो माझा सगळ्यात आवडता आणि मी खूप मनापासून लिहिलेला पार्ट आहे, तो आहे आपुलकी कशी निर्माण करते. कारण देशाबाहेर जी लोक असतात ती फक्त आईवडिलांना फोन करण्यापुरते असतात, त्यांचं आईवडिलांची खूप, म्हणजे आपण का फोन करतो शेवटी आईवडिलांना, कारण प्रेम असतं, एक आपुलकी असते, त्यांची काळजी असते. ती काळजी ही फक्त आईवडिलांपुरती नाही तर पूर्ण देशासाठी असली पाहिजे. म्हणजे माझं घर हे फक्त माझं घर नाही तर पूर्ण देशच माझं घर आहे, की आपुलकी कशी निर्माण करता येईल, कारण ते असेल तरच बाहेर जायला कोणी बघणार नाही. ज्याच्यासाठी आपुलकी आहे ना आपण त्याच्याच साठी वापस होतो, त्याच्याच साठी काम करतो.
0: बरोबर.
1: तर ती आपुलकी निर्माण करणं आणि मग ती मुख्यतः कशी करायची, तर त्याच्यात माझ्या लहानपणीचं इन्स्पिरेशन आहे, माझे दोन्ही साईडचे आजी आजोबा, आई वडील आणि या पुस्तकाचं नाव ठेवणारे मनमोहनजी, सगळ्यांनी मला एवढ्या गोष्टी सांगितल्यात ना नेहमी. मी काय, माझी बहीण काय, आम्ही कधी घरी कुठला प्रश्न विचारल्यावर ना आम्हाला कोणी नाही नाही म्हटलं की हा आम्ही मोठ्यांनी सांगितलं असं करायचं म्हणजे करायचं, असं नव्हतं कधीच. आम्हाला त्या प्रश्नाचं नीट उत्तर मिळालेत नेहमी, की आपण का करतोय, महालक्ष्मी आपण का करतोय, गणपती का करतोय, त्याच्या मागे तुमचं आणि समाजाचं काय कनेक्शन आहे, ताट जे वाढलं असतं आपलं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट किती सायंटिफिक असते. या सीझनमध्ये हेच का खाल्लं पाहिजे, संक्रांतीला तिळगुळच का खाल्लं पाहिजे, तर हे सगळे कारण आम्हाला लहानपणीपासून सांगितलं गेलं. म्हणून मी आणि ताईंनी कधी फॉलो करायचं म्हणून एखादी गोष्ट फॉलो नाही केली, आम्हाला त्याचा आदर होता कारण आम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकलो. तर अशा गोष्टी जोपर्यंत आपण नीट सांगणार नाही आमच्या पुढच्या जनरेशनला, तोपर्यंत त्यांना तो सेन्स ऑफ बिलॉंगिंग, ती आपुलकी त्यांना नाही होणार. आणि ती झाली जर का, तर मग त्यांनाही वाटेल की नाही मग बाहेर कशाला जाऊ, मी काहीतरी काम करून हे इथे गोष्टी इम्प्रूव्ह करेल, याच्यासाठी काम करेल. तर तिसरा पार्ट मेनली त्याच्यावर फोकस करतो.
0: अच्छा, तर मला सांग की हे पुस्तक आता जसं तुझं झालं आहे पब्लिश, तर याच्यामध्ये तुला कोणी कोणी मदत केली, घरच्यांची कशी त्याच्या मागे भूमिका होती आणि बाहेर तुला लोकांनी कशी मदत केली?
1: घरच्यांची तर पूर्णच भूमिका, म्हणजे या पुस्तकात ऍज गुड ऍज माझी पूर्ण पर्सनॅलिटी मी ओतलेली आहे आणि ती शेप करणारे घरचे होते, त्यामुळे त्यांचा कंटिन्युअस सपोर्ट होता. आयव्ही एंटरप्राइजला मी मेन्शन करेल नक्कीच, कारण रश्मी मॅडम ज्यांचं मी नाव घेतलं, रश्मी सूर्यवंशी, त्यांचा सपोर्ट नसता तर मला थोडं कठीण झालं असतं, कारण वेळ खूप कमी होता. त्यांनी मला टाइम टू टाइम खूप एनकरेज केला आणि मुख्यतः त्या स्वतः सुद्धा बाहेर राहून आलेल्या आहेत, त्यांच्या घरचे बरेच लोक बाहेर राहून आले आहेत आणि जेवढं त्यांचं काम आजच्या दिवशी भारतासाठी म्हणून आहे ते खरंच वाखाणण्याजोगं. तर त्यांचा खूप जास्त सपोर्ट होता मुख्यतः पुस्तकासाठी. आणि माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत, मी त्यांची नावं पण याच्यात मेन्शन केलेले आहेत. पुस्तक लिहिताना सुरुवातीला असं झालं होतं की हे खूप बायस्ड पुस्तक होत होतं, की नाही लोक चाललेच आहे चाललेच आहे चाललेत. माझे मित्रमैत्रिणी जे वेळ वाचत होते, दररोज मी एक चॅप्टर लिहिला की रोज वाचून काढणारे खूप मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी मला म्हटलं की अरे असं एकाच बाजूनी म्हणून कसं चालेल, लोक वापस पण येतात. कारण आता त्यामध्ये पुष्कळ बदललेलं आहे. 2012-14 एक वेळ होता जेव्हा सगळे लोक जायलाच पाहत होते बाहेर. आता असं आहे की बरेच लोक वापस येत आहेत, काही कारण असतं असो पण येत आहेत वापस. असं झालं की

0: मग तो बुक चॅप्टर पूर्ण बदलायचा की अरे नाही लोक तर वापस पण येत आहेत. तर त्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा पण खूप जास्त सपोर्ट आहे.
1: म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की एक स्टॅटिस्टिकली तू त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, वास्तव स्थिती काय आहे याचा विचार करून तू त्या सगळ्या गोष्टींना तुझ्या पुस्तकामध्ये सामावण्याचा प्रयत्न केलेला आहेस.
0: एका बाजूला झुकून नाही दिलेलं, बॅलन्स्ड ठेवलंय की लोक वापस पण येत आहेत.
1: आणि मला असं म्हणायचं होतं की जी वास्तव परिस्थिती आहे, फॉर एक्झाम्पल की एका पर्टिक्युलर रेशो मध्ये लोक चालले आहेत बाहेर, बरोबर आहे, आणि ते बाहेर किती जात आहेत, तिथनं कोणी कोण किती वापस येत आहे, आणि आपण एरा वाईज जर आपण विचार केला तर त्या पर्टिक्युलर त्या काळामध्ये किती लोक गेले, किती लोक आले, त्याच्यानुसार त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे छोटा छोटा अभ्यास करून तू याच्यामध्ये पूर्ण नमूद केलेला आहे.
0: बरोबर. याच्यात संजय बारू म्हणून एक ऑथर आहेत, त्यांचं पुस्तक आहे सिसेशन ऑफ द सक्सेसफुल नावाचं.
1: अच्छा.
0: त्याचा मी पुष्कळ अभ्यास केला कारण त्याच्यामध्ये हे जे एक्झॅक्ट तुम्ही आता म्हणालात की कुठल्या वेळी लोक कधी गेले, स्वातंत्र्याच्या आधी पण गेले, नंतर पण गेले, आणि आता एक त्यांनी वेव्ह ऑफ मायग्रेशन असं त्याला म्हणतात.
1: बरोबर.
0: तर ते त्या पुस्तकात खूप छान मेन्शन आहेत, त्याचा पण सपोर्ट याला आहे.
1: अच्छा. तर मला असं सांग की याच्यामध्ये आता जसं तू मला आता बोलता बोलता सांगितलंस की तुझा एक चॅप्टर झाला की तू तुझ्या मित्रमैत्रिणींना तो वाचायला द्यायचीस, तर त्यांच्याकडून तुला कसा प्रतिसाद होता, आणि आता हे पुस्तक जे तुझं पब्लिश झालेलं आहे तर याला कसा रिस्पॉन्स आहे, आणि पहिल्यांदा ज्यांनी वाचलं म्हणा की त्यांचा काय प्रतिक्रिया होती त्याच्यावर?
0: एक दोन जण होते ज्यांनी स्पेशली पहिल्या चॅप्टर वरती खूप छान प्रतिक्रिया मला मिळाल्या, कारण त्याच्यात खूप असं विचार करून विणलंय, असं अगदी नॉर्मल कॉन्व्हर्सेशन सुरू असताना अचानक त्या प्रॉब्लेमची जाणीव ते करून देतं, टोचऱ्या प्रॉब्लेमची जाणीव, तर जी आधी लोकांना नव्हती, त्यांनी म्हटलं की आम्हाला आत्ता लक्षात येत आहे खरंच ग असंच आहे बघ. तर मग त्या अशा मेजर प्रतिक्रिया होत्या की अरे हो यार, आम्ही तर कधी विचारच नाही केला की हा एवढा मोठा प्रॉब्लेम असेल किंवा बॅलन्स नसेल. तर एक एक जण म्हणजे मी तर ऑनेस्टली स्पीकिंग एव्हरीबडी हू लिव्ह इंडिया, माझ्यासाठी इट्स अ पर्सनल लॉस. म्हणजे मला मागच्या बऱ्याच वर्षापासून असं वाटतं की एक एक जण जाणारा माझा पर्सनल लॉस आहे, यांनी नव्हतं जायला हवं, मी काहीतरी करायला हवं यांच्यासाठी की ज्यांनी हे थांबतील. त्याच्यात मनमोहनजींनी मला सांगितलेली एक गोष्ट आहे आणि त्याच्यावर सगळ्या लोकांच्या खूप छान प्रतिक्रिया होत्या, आय होप की ते इतर लोकांपर्यंतही पोहोचावं म्हणून ती गोष्ट सांगेन की आपण नेहमी गाणं म्हणतो पहा सारे जहाज अच्छा हिंदुस्तान हमारा, पुढली लाईन काय, हम बुलबुले है इसकी ये गुलसेता हमारा, गुलसेता म्हणजे बगीचा, बुलबुल म्हणजे पक्षी. बगीच्याला आग लागल्यावर सगळ्यात पहिलं कोण जातं? बुलबुल. तर आपण चुकीचं आहे, आपण नको म्हणायला मग असं. तर या पुस्तकाचं एंड एका बंगाली गाण्यावर होतं, त्याचं नाव आहे अमार जन्मभूमी. खूप सुंदर गाणं आहे, सगळ्यांनी ऐकायला हवं. त्याच्यात एक लास्ट लाईन आहे की आम्ही येते शेते जन्मो जनी येते शेते मोरी, माझा जन्म इथेच झाला आणि मी इथेच स्मरण पावणार, तरच मी धन्य आहे, तर माझं आयुष्य धन्य आहे, अशी माझी जन्मभूमी. त्या गाण्यावर मुख्यतः याचं एंड केलेलं आहे पुस्तकाचं, की विचार करायला लावावं. आणि जेवढ्यांनी वाचलं त्यांनी मला सगळ्यांनी म्हटलं की आम्ही गाणं ऐकलं, मग आता पुस्तक संपलं ते गाणं ऐकायचा इम्पॅक्ट जो होता, त्यांना सगळ्यांना कुठेतरी ती जाणीव झाली की हो हा प्रॉब्लेम आहे आणि आपण काहीतरी करायला हवं. ते स्वतः जरी जात नसले तरी ते सगळ्या लोकांना काँग्रेस काँग्रेस म्हणत होते बाहेर जाताना. आता ते काँग्रेस म्हणायच्या आधी विचार करतील. अजून तरी माझी इच्छा आहे की एखाद्या 14 किंवा 15 वर्षाच्या मुलाचा मला रिव्ह्यू मिळावं, ज्याला काहीच माहिती नाही, त्यांनी वाचून मला सांगावं. तर कोणी 14-15 वर्षाचं मुलं ऐकत असेल तर प्लीज माझं पुस्तक वाचा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतं, कारण पुस्तक इज एम्ड फॉर 13-14-15 वयाच्या मुलांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे. सध्या तरी सगळ्या मोठ्यांनी वाचलंय.
1: बरोबर. असं म्हणता येईल आपल्याला की हे पुस्तक तू प्रकाशित केल्यानंतर तुला त्याचा फीडबॅक असा मिळतोय की तुला त्याच्यातून समाधान वाटतंय?
0: थोडस. मला अजून मोठं पुस्तक लिहायला नक्की आवडेल. मी म्हटलं ना भारत को मानो भारत को जानो, तर भारत को जानोचं पुस्तक झालंय, पण भारत को मानो भारत के बनो आणि भारत को बनावचं पुस्तक होईल त्या दिवशी मला समाधान मिळेल.
1: आता मला असं सांग, ह्या सगळ्या मागे कुठेतरी देशभक्ती जी आपल्या मनात लहानपणापासून जी रुजते आहे ती कुठेतरी कमी पडते असं तुला वाटतं का?
0: कमी पडते म्हणता नाही येणार, कदाचित आपण ओळखच करून दिलेली नाही त्या देशभक्तीची.
1: आपल्या जनरेशनला जर आपण विचार केला तर आपण त्या सगळ्या स्टोरीज आणि ते त्याच्यामध्ये रमणारा आपलं एक जनरेशन होती मला असं वाटतं, पण आताचे जे युथ आहेत म्हणजे जे जो वयोगट आपण घेतला जे 14-15 वर्ष वगैरे वगैरे, तर साधारण त्यांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो स्ट्रगल आई वडिलांचा सुद्धा त्यांना तो स्ट्रगल बघावा नाही लागलेला आहे तसं पाहिलं तर. तर साधारण असं तुला वाटतं का की नेमका हाच तो प्रॉब्लेम इथनच तो क्रिएट होतो असं तुला वाटतं का?
0: नक्कीच इथूनच क्रिएट होतो, कारण अजून त्यांना ती खोली कळलेली नाही या गोष्टींची, ती कळायला हवी. मग त्याच्यासाठी काही इंटर्नशिप करू देत, काही अजून काम करू देत, काम करायला गेलं की पटापट कळतात या गोष्टी.
1: बरोबर. म्हणजे तेच प्रात्यक्षिकाचं महत्व जास्त आहे.
0: बरोबर.
1: अच्छा, आता मला सांग, ही तुझ्या या रिबिल्डिंग भारत या पुस्तकाची ही जी आवृत्ती आहे, याच्यानंतर तुला काय वाटतं की आणखी तुझ्या किती आवृत्ती येतील आणि तू किती इच्छुक आहे लिहिण्यासाठी आणि आम्हाला आणखी कुठलं तुझं पुस्तक पुढे म्हणजे वाचायला मिळेल?
0: भारत को मानो आणि

0: भारत के बनो बनाओ या गोष्टींवरती जे लिहायचं तर मुख्यतः भारत के बनो आणि बनाओ या दोन पुस्तकांमध्ये मी अशा गोष्टी म्हणजे अशा गोष्टी कव्हर करायचा विचार केलाय. काही लोक असे असतील जे खरंच बाहेर राहून वापस आले आणि इकडे काहीतरी खूप महत्वाचं काम करतायत ज्याच्यामुळे कदाचित कोणी दुसरं बाहेर जाणार नाही अशा काही लोकांना मी ओळखते, त्यांच्या गोष्टी कव्हर केल्या जातील त्या पुस्तकात, दोन्ही पुस्तकांमध्ये. आणि भारत को मानो मध्ये अजून याच्यात ज्या जे विषय आहेत त्यांना अजून खोलीत घेतलं जाईल. सध्या या पुस्तकात फक्त असं वरवरून अंदाज दिलेला आहे की आपल्याकडे शिक्षण किती चांगलं होतं, आपल्याकडे आधी इंडस्ट्री किती चांगली होती, यांचा प्रत्येक एकाएकावरती त्याच्यात अजून खोल अभ्यास असेल भारत को मानो मध्ये. आणि जसं त्याचं नाव टायटल आहे त्याचा उद्देश पण तोच आहे की लोकांनी भारताला मानव की भारत काय होता आधी ते पुस्तक सांगेल. याच्यात प्रॉब्लेम आहे होईल आहे या पुस्तकात जो प्रॉब्लेम आहे तो, आणि बनो आणि बनाव मध्ये कदाचित त्याचं सोल्युशन मी सांगू शकेन.
1: आणि नक्कीच तुझे हे जे पुस्तक तू आता प्रकाशित करणार आहेस आणि ही पण तुझी जी आवृत्ती आहे ही नक्कीच याला खूप मोठी मदत करेल मला असं वाटतं. आणि हा जो तुझा प्रवास होता तुझा पुस्तक लेखनाचा, तर मला असं वाटतं की म्हणजे ही कुठेतरी कशाची तरी काही गोष्टींच्या क्रांतीची सुरुवात आहे असं मी म्हणेल. कारण नक्कीच तुझा हा जो विषय आहे आणि तुझं या विषयावरचं जे ज्ञान आहे आणि तू स्वतः यूथ असून सुद्धा तू या सगळ्या गोष्टींचा इतका विचार इतक्या सुंदर पद्धतीने तू मांडते आहेस, तर नक्कीच ही फारच कौतुकाची आणि तुझ्यात वाखाणण्यासारखी ही गोष्ट आहे. तर मला सरतेशेवटी असं सांग की तू यूथ आहेस तर आता तू लेखिका सुद्धा आहे, तर आपल्या तू यूथला तू काय संदेश देशील आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून?
0: अशाच अजून खूप साऱ्या गोष्टी त्यांनी वाचाव्यात. आई वडिलांना प्रश्न नेहमी करा, विचारा की आपण का करतोय, नक्की का करतोय, कोणतरी सापडेल जो नीट उत्तर देईल आणि त्या उत्तरातून त्यांना अजून शोधता येईल की भारत नक्की काय आहे आणि त्यांचं भारताशी काय कनेक्शन आहे आणि ते का महत्वाचं हे त्यांनी नक्की शोधून काढावं कोणा ना कोणाला प्रश्न विचारून. मुख्यतः हे एक सजेशन राहील आहे. आणि इथे रुजले ना तर मग अजून काहीतरी काम करावं ज्याने इतर लोक बाहेर जाणार नाहीत.
1: तर मित्रमैत्रिणींना आजच्या आपल्या तरुणा या मालिकेत आपल्या बरोबर होती आश्लेषा पाठक, जी एका पुस्तकाची लेखिका आहे. अतिशय कमी अशा वयात रिबिल्डिंग भारत असं तिच्या पुस्तकाचं नाव. तेव्हा आज आपण तिच्याशी बातचीत केलीत आणि तिचे विचार जाणून घेतलेत. तर आश्लेषा, आज तू आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेली आहे, तुझे विचार आमच्या बरोबर शेअर केलेस, आपल्या युथला इतका छान संदेश दिलास आणि तुझ्या पुस्तकाच्या माध्यमातून आज तू युथशी जो संवाद साधणार आहेस किंवा याच्यातून तू लोकांना जे प्रेरित करणार आहेस त्यासाठी तुझं आकाशवाणीतर्फे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल.
1: धन्यवाद.
2: मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालिकेत रिबिल्डिंग इंडिया या विषयी अश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवाने कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

गीतबाहेर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत उंबरठा या चित्रपटातल्या लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं सुरेश भट यांचं गीत.

0: लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतवहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

यानंतर संध्याकाळी 6:20 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कामगार सभेचा कार्यक्रम.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रुती हो, आजच्या कामगार सभेच्या या कार्यक्रमात आपल्या भेटीला आल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणाऱ्या एस्कॉल फर्नांडिस. मंडळी, या बचत गटाचं काम कशा प्रकारे चालतं आणि त्याद्वारे महिलांचं सक्षमीकरण कशा प्रकारे केलं जातं हे आज आपण एस्कॉल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर एस्कॉलजी, या आकाशवाणीच्या स्टुडिओत आणि कामगार सभा या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद हर्षदा मॅडम. मी आशा किरण कम्युनिटी सेंटर वाकोला म्हणजे मुख्य विभाग सांताक्रूज, तसे नंतरनी चर्च जी एनजीओ आहे त्याच्यामध्ये मी काम करते.
0: बर,
1: हा तर मी तिथं फील्ड ऑफिसर म्हणून गेली 18-19 वर्षे काम करत आहे. आणि आमचा मुख्य एकच हेतू असतो की महिला सक्षमीकरण, म्हणजे ज्या गरजू महिला आहेत, वस्तीत राहतात, त्यांना काहीच माहिती नाही आहे. आता काही जणांना तर अजूनपर्यंत हे बचत गट म्हणजे सुद्धा काय माहिती नाही.
0: बरं,
1: पण आमचा मुख्य हेतू आहे काय, हे बीएमसी कडून जे बचत गट होतात आणि त्या बचत गटातून महिलांना फायदा होतो तो व्हावा म्हणून आम्ही त्यांच्या मागून काम करत असतो.
0: बरं, पण हे काम आता नेमकं तुम्ही पहिलं सुरू कधी केलं,
1: सुरू
0: आणि कसं केलं?
1: हा, पण ह्या संस्थेला झाली 25 वर्षे, पण मला झाली 18 वर्षे. पण जेव्हा मी जॉईन झाली ना तेव्हाचपासून माझ्या हातात हे काम आलं, बचत गट बनवायचं. तर मला ते ट्रेनिंग दिलं गेलं तिथून, एक तर सेंटर मधून मला ट्रेनिंग दिलं आणि दुसरं म्हणजे बीएमसी मधून सेंटर दिलं.
0: म्हणजे सगळं हे तुमचे बचत गट येतात ते महापालिकेच्या अंतर्गत येतात?
1: होय होय, महापालिका म्हणजे ते प्रायव्हेट नाही आहेत, प्रायव्हेट नाहीत म्हणजे महापालिकेच्या म्हणजे सरकार मार्फत आहेत ते, म्हणून आम्ही ते बनवतो. तर मग त्याच्यासाठी काही फॉर्मॅलिटी आहे, तर त्याच्यात वयाची अट असते, 18 वर्षाच्या वर आणि 60 वर्षाच्या खाली.
0: पण तुम्ही काम कसं सुरू केलं?
1: हा, सुरू कसं केलं तर म्हणजे जेव्हा आम्हाला सांगितलं ना तुम्ही हे काम करा, तर आम्ही काम केलं तर आम्ही मग एक विचार केला की गावात गेल्यावर म्हणजे एरियामध्ये गेल्यावर ज्या महिला गरजू आहेत, घरातून बाहेर पडत नाहीत, अशा महिलांची आम्ही भेट घेतली. सुरुवातीला भेट घेतली, घर घर जाऊन व्हिजिट केली आम्ही आणि त्या महिलांची पहिली ओळख केली. ओळख करता करता आम्ही त्यांना हे बचत गटाचा विषय काढला. विषय काढल्यावर काही महिला बोलतात काय हे बचत गट, आम्हाला माहिती नाही, आणि समजा आम्ही पैसे भरले तर ते आम्हाला मिळणार काय? कारण याच्यापूर्वी काही लोक म्हणजे प्रायव्हेट गट बनवायचे, प्रायव्हेट गट बनवायचे आणि त्यांचे पैसे जमा करायचे पण बँकेत नाही भरायचे.
0: बरं,
1: हा, स्वतः ते आपल्याकडे ठेवायचे. पण हे कसं आहे, आम्ही आशा किरण सेंटरमध्ये काम करतो, स्टाफ आहे, त्यांना आम्ही जबाबदारीने काम करतो हे दाखवून देतो. समजा तुमच्या पैशाचा काय घोळ झाला, काय झालं, तुम्ही आशा किरणमध्ये येऊन विचारू शकता.
0: बरोबर,
1: हा, मग त्या महिला तयार झाल्या. तयार झाल्यावर आम्ही त्यांना सांगितलं असं बृहन्मुंबईचे जे बचत गट आहेत त्याच्यात बराचसा फायदा आहे, तुम्ही व्हाल काय? तर त्या मग तयार झाल्या. मग आम्ही सुरुवात कशी केली, 10 महिलांना एकत्र केलं आणि त्यांना बचत गटाची माहिती दिली.
0: बरं,
1: माहिती दिली तर दर महिन्यात तुम्ही 100 रुपये भरा, मग तुम्ही 5 वर्षाने ते तुम्हाला किती मिळतील. हा, आणि कंटिन्यू भरलं की 6 महिन्याने तुम्हाला बीएमसी कडून अनुदान भेटणार आहे फ्रीमध्ये 2-2 हजार, ते परत तुम्हाला करायला नको. हा, तेव्हा महिला तयार झाल्या. मग त्यांचे आम्ही ग्रुप बनवला, परत त्यांना आम्ही सांगितलं आता अकाउंट खोलायचं आहे तर तुमच्यामधून 3 पदाधिकारी निवडायचे, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, ह्यांची जबाबदारी राहील की बँकेमध्ये जायचं, पैसे भरायचे, काढायचे, चेकवर सही करायची सुद्धा त्यांची जबाब. नंतर बायका तयार झाल्या. तयार झाल्यावर आम्ही त्यांना बीएमसीमध्ये नम्रता जुळे म्हणून मॅडम आहेत त्यांना जाऊन भेट दिली आणि तिथे सर वगैरे आहेत भेट दिली, तर त्यांनी त्यांचं सगळं डॉक्युमेंट्स पाहिलं. त्याला मेन आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि फोटो लागतात.
0: बरं,
1: आणि रेशन कार्ड कसं पाहिजे तर ऑरेंज, त्यालाच त्याच्यात एंट्री आहे. व्हाईट रेशन कार्ड आहे, जास्त उत्पन्न आहे, त्याला बचत गटामध्ये एंट्री नाही आहे. तर मग त्यांनी सुरुवात केली. सुरुवात केल्यावर आम्ही त्यांना अकाउंट खोलून दिले. दर महिन्यात त्यांची मीटिंग घेतो, पैसे जमा करतात, स्लिप भरून बँकेत भरतात. पहिल्या बोलायच्या नाही मला जमणार, काय बँकेत जाणार वगैरे, पण आज त्याच महिला बँकेची कामं स्वतः करतात. हा, आणि पहिल्या कशा, आता त्या आमची आठवण पण काढायला लागल्या का, तर पहिल्यांदा बहेरून कर्ज घ्यायचे 5% 10%.
0: बापरे,
1: आणि गरीब महिला अजून गरीब व्हायच्या.
0: हो, बरोबर.
1: तर आता कसं आहे, हे

0: कायदेशीर सगळे बचत गट आहेत तर त्याच्यात त्यांना फक्त 2% पैसे घेता येतात आणि दर महिन्यात थोडे थोडे थोडे थोडे भरायचे.
1: बर
0: हो, तर त्या महिला आता खूप खुश आहेत आणि तसं ते सगळं करतात. पण दर महिन्यात त्यांचं बसून सगळं काही हिशोब घेतला जातो, म्हणजे कुणी कुणाला फसवू शकत नाही आणि पैसे कुणाच्या घरात नाही, पैसे सगळे बँकेत जातात.
1: बरोबर.
0: मग बचत गट झाला सुरू की 6 महिने कंटिन्यू भरले आहेत पैसे, त्यांचं रेकॉर्ड बघितलं जातं, मिनिट्स लिहितात ते बघितलं जातं आणि बीएमसी कडून त्यांना अनुदान येतं. 10 महिला असल्या तर 20,000, 15 असल्या तर 30,000. तर असं जे अनुदान आलं, अनुदान चेक मार्फत त्यांच्या अकाउंट मध्ये येतं. मग ते आल्यावर त्या महिला त्यातून कर्ज घेतात. आणि हे जे पहिलं जे अनुदान दिलं जातं आणि काही 1-2 वर्ष झाले गटाला की त्यांना सबसिडी मिळते, सबसिडी घेऊन त्या बँकेत ठेवून 5-5 लाखाचं लोन काढून बिझनेस करतात.
1: बरोबर.
0: हो, आणि आज काही महिला बिझनेस करतात, म्हणजे कोणता मोठमोठा, कोण पापड बनवतात, कोण डेकोरेशन करतात, म्हणजे ते डेकोरेशन बलून वगैरे डेकोरेशन, त्याच्यासाठी त्यांना लोन मिळतं. आणि जी बीएमसी मधून जी सबसिडी मिळते ना, ती त्यांना परत द्यायला नको. लोन घेतात ना, ते परत द्यायचं.
1: बरोबर.
0: हा, आणि ग्रुप जे बनवतात, पहिला 10 जणांचा होता, तर आता त्यांनी उद्योगासाठी 5 जणांचा बनव, करणाऱ्या नाही करणाऱ्या नाही, तर ते सबसिडी फक्त 5 जणांना भेटणार, बाकीच्यांना भेटणार नाही असं आहे. आणि तसंच बीएमसी कडून त्यांना ट्रेनिंग्स मिळतात, यंत्र सामुग्री मिळते, दरवर्षी ना फॉर्म भरले जातात, घरघंटी मशीन, इलेक्ट्रिक मशीन, असे कितीतरी महिलांना भेटलेले आहेत.
1: बरोबर.
0: हो, तर हे सगळं काम आम्ही करतो, म्हणजे कशाला, आम्हाला आमच्या रक्तात थोडं सोशल वर्क पण आहे, म्हणजे पैशाच्या.
1: म्हणजे मी तुम्हाला तेच विचारणार होतं की हे एवढं सगळं आता, म्हणजे आपण लष्कराच्या भाकऱ्या म्हणतो तर ते करण्याचं, सगळं एवढं करण्याचं तुम्हाला करावंसं का वाटतं?
0: कारण ना, एखाद्याच्या खानदानात असतं ते सोशल वर्क, एखाद्याच्या खानदानात. पण काही जण पगारासाठी करतात, तर मी ना ह्या जॉबला नव्हती तेव्हा पण सोशल वर्क करायची.
1: बरं.
0: हा, आणि कसं करायची तर मला काय माहिती पण नव्हतं. कुणाला घर दाखवलं, त्याने घर घेतलं, कुणाला भाड्याला घर पाहिजे, त्याच्यावर जे कमिशन खातात ते आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे लोक कसे आता ते उद्योग करतात ना, फक्त दाखवलं, जा बाबा तिथे घर आहे तू घे, असं करायचं. पण त्याच्यामुळे लोकांची आम्ही सेवा करतो ते, म्हणजे असं स्वार्थ करत नाही, पण देवाने खूप दिलेलं आहे, म्हणजे देव आम्हाला देतो. हो, आणि एक असा अनुभव आहे, हे बचत गट बनवता बनवता महिलांशी आमचा संपर्क साधला जातो, काही महिलांना बरीचशी वेगवेगळी माहिती देतो आम्ही. तर एक महिला ना जीवाला खूप कंटाळलेली आणि ती जीव द्यायला गेलेली.
1: बरं.
0: हो, तर सेंटरमध्ये अशीच ती आली सहज म्हणून आणि बसली. तर मी बोलली, तू कुठे चाललीस? तर असं समाधान नवरा त्रास देतो, चिठ्ठी लिहून ठेवलेली हातामध्ये, तर का जातेस तू, नको जाऊ, असं करू नकोस. मी तिला समजवलं आणि तिने ना तो हे बदलला आपला विचार. आणि नंतर ती बचत गटात, म्हणजे पैसे थोडेशा हातात घोळायला लागले ना तिच्या. काही लोक पैशासाठी काय काय काय काय करतात बिचारा.
1: बरोबर.
0: घरकाम करतात, लोकांची भांडी घालतात, तरी पण त्यांना पुरासा पगार मिळत नसतो. दुसरी गोष्ट, ह्या आशा किरण सेंटरमध्ये बचत गट बनवल्यापासून ना महिला खूप सुधारलेल्या आहेत. त्यांना बघा, बँकेत जातात, एक तर माझं असा बचत गट आहे ना, अनपढ महिला लाखांचा हिशोब करतात.
1: बरं.
0: त्यांना टेंडर मिळतं, खाऊचं टेंडर मिळतं, ते करतात सगळं. त्यांना आम्ही पहिलं शिकवलेलं, सही करायला पण शिकवलेली. पण आज आमची त्यांना गरज लागत नाही, हे मेन. आणि आमचे जे मॅनेजर आहेत फादर, ते काय बोलतात, तुम्ही फक्त महिलांना सांगून, म्हणजे त्याच्या पाठीमागे लावू नका, शिकवा आणि सोडून द्या, म्हणजे त्या तशा करत जातील.
1: म्हणजे खऱ्या खुऱ्या सक्षम झाल्या पाहिजे,
0: झाल्या पाहिजे. आणि सगळ्या महिला सक्षम झालेल्या आहेत की आता त्यांना आमची गरज पण नाही असं वाटतं. हो, गरज नाही, कारण त्यांना बघा, बँकेत जायला येतं, पैसे काढायला येतात आणि आता ते उद्योग करतात. तर उद्योगासाठी लोन आम्ही HDFC बँकेमधून सुद्धा, आम्हाला आमच्या बचत गटांना लोन दिलं जातं. कसं माहित आहे, ते बचत गटाचं नाव आहे आणि आमच्या अशी अशी दर महिन्यात पैसे बँकेत जातात, लाखो रुपयांचे व्यवहार होतात, त्या उद्देशाने ते आम्हाला 7-8 लाख रुपयापर्यंत लोन देतात.
1: बरं.
0: हो, एक तर असा गट आहे ना, ते बलून डेकोरेशन करतात, म्हणजे त्यात मी पण आहे, म्हणजे जॉबला लागायच्या अगोदर मी त्याच्यात होते. तर तो गट आम्ही 3 वेळा लोन घेतलं, आता पेड करून आमचं हे फक्त 2 हप्ते राहिलेले आहेत, ते संपले की आमचं संपलं. मग असं हो,
1: हे सगळं जे तुम्ही सांगताय काम असं छान तुमचं चालतंय, महानगरपालिकेकडून सुद्धा तुम्हाला मदत येते आणि वेगवेगळी प्रशिक्षण असतात, त्याचा लाभ तुम्ही महिलांना देतात. तर यामध्ये तुम्हाला अडचणी कशा प्रकारच्या जाणवतात?
0: अडचणी म्हणजे काय माहिती आहे, आता बघा, बीएमसी कडून आम्हाला कळवण्यात येतं, एक ग्रुप आहे आमचा, की फॉर्म भरा, तुम्हाला यंत्रसामुग्री भेटणार आहे. आणि मग ती यंत्रसामुग्री सॉडती द्वारा निकालली जाते, म्हणजे काढतात नंबर. तर काही महिला म्हणतात, हा तिला मिळालं, मला नाही मिळालं, म्हणजे असं हे त्यांना वाईट वाटतं.

0: ना की थोड्यांना मिळाल्या थोड्यांना, तर त्यांना आम्ही समजवतो तुम्ही ना आता भरला आला नाही ना पुढच्या वेळी भरा फॉर्म.
1: बरोबर.
0: म्हणजे असं जवळजवळ सगळ्या महिलांना मिळालेलं पण आहे. कधी कधी 10 महिने झाले तरी अनुदान येत नाही. मग त्या बोलतात मॅडम तुम्ही बोललेला 6 महिन्याने अनुदान येतं, तर मग त्यांचा काय अडथळा असतो माहिती आहे? त्यांनी मिनिट्स वगैरे व्यवस्थित लिहिलेलं नसतं. बीएमसीमध्ये चांगलं रेकॉर्ड पाहिजे आणि दर महिन्याचे पैसे दर महिन्यात बँकेत गेले पाहिजे, ह्या महिन्याचे त्या महिन्यात गेले नाही, कारण मॅडम तिथे रेकॉर्ड बघतात.
1: बरोबर.
0: हा जर सगळ्यांचं क्लिअर आहे ना तर 6 महिन्याने अनुदान येतं, आणि जर क्लिअर नाही तर मग उशीर होतो.
1: पण हे सगळं महिलांना समजत नाही, त्यामुळे त्यांना वाटतं अरे इथे तर कामच होत नाही.
0: होय होय असं वाटतं. पण त्यांना आमचे कसं माहितीये, हर महिन्यात आमची मीटिंग घेऊन आम्ही त्यांना समजावतो.
1: बरं.
0: आणि जसं बाकीच्यांसारखं नाही की केलं आणि सोडलं, कारण आमची संस्था कशी करते ते शेवटपर्यंत करत असतो.

0: महिन्याचे पैसे दर महिन्यात बँकेत गेले पाहिजे, ह्या महिन्याचे त्या महिन्यात गेले नाही, कारण मॅडम तिथे रेकॉर्ड बघतात.
1: बरोबर.
0: हा जर सगळ्यांचं क्लिअर आहे ना तर 6 महिन्याने अनुदान येतं, आणि जर क्लिअर नाही तर मग उशीर होतो.
1: पण हे सगळं महिलांना समजत नाही, त्यामुळे त्यांना वाटतं अरे इथे तर कामच होत नाही.
0: होय होय असं वाटतं. पण त्यांना आमचे कसं माहितीये, हर महिन्यात आमची मीटिंग घेऊन आम्ही त्यांना समजावतो.
1: बरं.
0: आणि जसं बाकीच्यांसारखं नाही की केलं आणि सोडलं, कारण आमची संस्था कशी करते ते शेवटपर्यंत करत असतो. आणि शिवाय संस्थेमध्ये ना महिलांचे खूप कार्यक्रम घेतो आम्ही, महिला दिवस, एकता बंधन, त्याच्यात महिला खूप खुश होतात. पहिला स्टेजवर जायला घाबरायच्या, आता ना वर जाऊन नाटक वगैरे करायला लागलं. खूप बरं वाटतं. आणि खूप हॉल भरता आमचं महिलांनी. हो म्हणजे जे त्यांना प्रश्न आहेत ना तेवढे आम्ही सोडवतो. आता तुम्ही म्हणाल फक्त बचत गट नाही, आमच्या संस्थेमध्ये सगळं रेशनिंगचं काम, घरकामगार संघटना, लहान मुलांचे प्रोग्राम, युवांचे प्रोग्राम, सगळं काही केले जातं. परत आता मुली ज्या वयात आलेल्या असतात त्यांच्यासाठी पण आम्ही ट्रेनिंग देतो. त्या पण मुली कुठच्या असतात, बचत गटातील महिलांच्या मुली असतात त्या.
1: बरोबर.
0: हा म्हणजे त्यांना बघा पाळी आली किंवा काय झालं किंवा लोकांचे स्पर्श कसा असतो, चांगला स्पर्श, सगळं काही शिकवतो. या सेंटरमध्ये हर काम होतं, पण जास्त प्रमाणात आम्ही बचत गटच करतो. का त्याचा फायदा आहे ना, फायदा आहे म्हणून महिला येतात. आता दर महिन्या, आता बघा गेल्या महिन्यात एक बचत गटाचं वाटप केलं 7 वर्षांनी, तर प्रत्येकाला त्यांची जी वर्गणी होती ती आली. शिवाय त्यांना एकट्या एकट्याला 22,000 रुपये व्याज मिळालं.
1: बापरे.
0: तर त्यांना असे सगळे गटना 5-5 वर्ष झाले की आम्ही वाटप करतो. आणि मुख्य काय आहे माहितीये, बचत गट झाला ना सुरू की तुम्ही तो 5 वर्षाच्या आधी सोडायचा नाही, सोडला तर त्या बाईला अनुदान भेटणार नाही असा नियम आहे.
1: बरोबर.
0: तर तुला सोडायचं आहे ना तर तुझे पैसे घे, जे जमा आहे ते जा, नाही व्याज भेटणार नाही अनुदान भेटणार. म्हणून त्या महिला 5-5 वर्ष टिकून राहतात. 5 काय 10 वर्षे पण हे गट आम्ही चालवत आहे. आणि मी कामाला लागायच्या अगोदरपासून ते गट चालू आहेत 25 वर्षापर्यंत.
1: बरोबर. जेव्हा हे आता एवढं काम चालतं तर महापालिकेमार्फत सुद्धा वेगवेगळी प्रशिक्षणांचा तुम्ही उल्लेख केला, तर ती कशा प्रकारची असतात?
0: ती आता बचत गट बनवले ना तर महिलांचा काहीतरी म्हणजे पुढे व्हायला पाहिजे, तर ते सर आहेत ना बीएमसीचे सर, सीडीओ वगैरे आहेत, ते लोक ट्रेनिंग ठेवतात. का तर आता तुमचे पैसे जमा झाले ना तर उद्योग करा तुम्ही.
1: बर.
0: उद्योग करा. उद्योग करण्यासाठी ते ट्रेनिंग देतात. आणि ते व्यवसाय करायला काय काय लागतं ना, म्हणजे जसं काय ह्यांना काय नॉलेज पाहिजे व्यवसाय केला, तर ते तुम्ही अमुक व्यवसाय केला तर त्याचे पॅकिंग कसं करायचं, कसं सेल करायचं, ते सगळं शिकवतात. शिकवल्यावर ना महिलांना कळतं. आणि शिवाय तिथून त्यांना ते बोलतात आम्ही तुम्हाला लोन देणार आहोत म्हणून. तर आता हे 4 दिवसाचं एक ट्रेनिंग झालं, त्या दिवशी 4 दिवसाचं झालं, तर ते दिल्लीवरून ट्रेनर आलेले, त्याने महिलांना खूप काही व्यवसायाबद्दलच शिकवलं, म्हणजे तुम्ही कुठचा व्यवसाय करावा आणि कुठच्या व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा भेटणार आहे हे सर्व काही शिकवलं. तर दुसरं ट्रेनिंग आता होणार आहे तेव्हा ते लोनबद्दल काहीतरी बोलतील त्यांना. आणि ते घरघंटी मशीन वगैरे का देतात, तर त्याच्यावर तुम्ही कमवावं पैसे म्हणून.
1: बरोबर.
0: म्हणून ते एक एक फॅसिलिटी काढतात ते लोक. आणि बाकी तसं त्याच्यात विशेष असं काही नसतं, पण त्यांचा सुद्धा खूप हेतू असतो की महिलांचा फायदा व्हा.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: होय हो.
1: एस्कॉलजी, आता हे तुम्ही सांगितलं महिला बचत गटाचं काम तुम्ही करता, तर आता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक डॉक्युमेंटेशन करावं लागतं किंवा ते कसं महिलांपर्यंत पोचलं पाहिजे ते, तर ते काम तुम्ही कशा प्रकारे करता?
0: हा आता महिलांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणजे आम्ही महिला आलेल्या नाही आहेत आमच्या सेंटरमध्ये आलेल्या नाहीत, त्याच्यासाठी आम्ही प्रोग्राम ठेवतो.
1: बरं.
0: हा प्रोग्राम ठेवला ना जसं एकता बंधन, महिला दिवस, तर मग ज्या बचत गटात महिला आहेत ना त्यांना आम्ही सांगतो तुम्ही दुसऱ्या महिलांना पण घेऊन या, म्हणजे त्यांना पण आम्ही माहिती देऊ शकतो. आणि परत त्यांना आम्ही माहिती देतो ते देतो, परत आम्ही त्यांच्या घरीपर्यंत जातो, घर घर व्हिजिट करून आम्ही त्यांना जानकारी देतो आणि त्यांना सांगतो असा असा फायदा आहे तुम्ही याच्यात भाग घ्या म्हणून. तर मग त्या बायका तयार होतात. का? कारण ते एक दुसऱ्याचं बघतात ना आता.
1: बरोबर.
0: पहिला तयार होत नव्हत्या एक दुसऱ्याचं, अरे बापरे ती मीटिंगला जाते, ती आशा किरणमध्ये जाते, तिने चांगलं कपडे वगैरे घालून ती लोक कशी प्रोग्रामला जातात, मग त्या त्याच्यावर येतात. मग तिथून आम्ही सुरुवात करतो. त्यांना एकदा आमच्या आल्या ना की त्यांना आम्ही सोडत नाही, म्हणजे असं सगळं काही सांगूनच सोडतो त्यांना माहिती देऊ. आमचा एकच हेतू असतो की त्यांचा फायदा व्हा, आमचं काय एक नाही, पण आम्हाला पगार मिळतो. आम्ही त्यांना सांगतो आम्हाला पगार मिळतो, तुमच्यामुळे आम्हाला फायदा नाही, पण तुम्ही हा जो गव्हर्नमेंटचा मिळतो ना फायदा तो तुम्ही घ्या असं आम्ही त्यांना सांगून सांगून त्यांना आम्ही तयार करतो. आता दुसरी गोष्ट काय, आता बघा बचत गटात नाही महिला, त्या घरकामगार संघटनेत आहेत, घरकामगार आहेत. घरकामगारांमध्ये आमच्या 110 महिला आहेत घरकामगार वाकोल्यात, तर त्यांना पण आम्ही हे केलं, तर आता त्यांचे पण

0: मी बचत गट बनवतो.
1: वा,
0: हो, बीएमसीकडून आम्हाला मागे हे दिलेलं ऑर्डर की तुम्ही घरकामगार महिलांचा बचत गट बनवा, कारण त्यांना पण फायदे घेऊ दे, मग त्या घेतात.
1: बर, म्हणजे असं वेगवेगळ्या स्तरांवर तुमचं काम चालतं. हा,
0: कशा प्रकारे त्यांना करतो, तर आम्ही आता गेलो ना मीटिंगला, इथं 10 महिला राहतात, तर 11 घराकडे आम्ही राहतो, म्हणजे जिला माहिती नाही ना तिला पण आम्ही सांगतो की, आणि त्या बघतात ना मीटिंग घेताना, मग त्या एक्सेप्ट करतात.
1: म्हणजे सुरुवातीला महिलांचा प्रतिसाद कसा असतो आणि हे समजल्यावर त्या कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करतात.
0: पहिला कसं असतो म्हणजे त्यांच्या दारावर गेलं ना की ते आम्हाला अवॉइड करतात, म्हणजे त्यांना वाटतं का ह्या कशाला आल्या, आम्हाला हे कशाला सांगतात, आम्हाला माहिती आहे. हा, आणि जेव्हा त्यांना आम्ही एकदाच नाही सांगत, 4 वेळा सांगितलं, मग त्यांना आम्ही सांगतो कार्यक्रमाला या, बघा बाकीच्या महिला कशा पुढे गेलेल्या आहेत, तेव्हा नंतर ना ते आल्या की नंतर ते समजून घेतात. पण आज ना आमचा जो एरिया आहे, म्हणजे जसे वाकोल्यामध्ये खूप भाग आहेत, अशोकनगर, यशवंतनगर, शिवाजीनगर, हे सगळे नगर आम्ही कव्हर केलेले आहेत. तर आता तिथे कसं महिला, आता तिला कळलं ना तर ती सांगते, तिला कळत असं करून ना पुरा एरिया आम्ही कव्हर केलेला आहे वाकोल्याचा. तर ह्या आता ज्या महिला आहेत स्वतः सांगतात की आमचा बचत गट बनवा म्हणून. तर त्या दिवशी तर मी गावदेवीला जात होते ना, एक महिला मला हात करते, तर मी तिला ओळखत पण नव्हती, तर ती बोलली मॅडम तुम्ही बोललेला ना तिथे आमचा, तर मी बोलली तुम्ही 10 महिला एकत्र करा आणि मला बोलवा, मी एनी टाईम येते, कारण आमचा जॉबच आहे ना तो. 10 ते 6 दुपारी आम्ही फील्ड बाहेर चाललो, सकाळी फक्त ऑफिसमध्ये असतो, आणि तिथं ना सगळी कामं केली जातात. सिनियर सिटीजन कार्ड बनवतो, या संजय गांधी पेन्शन योजना वगैरे त्याच्यावर काम करतो, सगळी कामं करतो आम्ही.
1: बर बर, म्हणजे हे सगळ्या दृष्टीने ज्या ज्या सरकारी योजना असतात त्या सगळ्या तुम्ही महिलांपर्यंत, म्हणजे अगदी तळागाळापर्यंत पोचाव्या ह्यासाठी तुमचा प्रयत्न असतो. एस्कॉल जी, आता आमचे जे कामगार बंधू ऐकत असतील, श्रोते ऐकत आहेत, तर त्यांना ह्या सगळ्याबद्दल जर तुम्हाला इतकी माहिती आहे, तर या सगळ्याची जर माहिती हवी असेल तर ते तुमच्यापर्यंत पोचू शकाल का? तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या श्रोत्यांना देऊ शकाल का?
0: हा, अवश्य देईन मी नंबर. पण आपण असं रेडिओवर बोललो म्हणजे सगळे विषय त्याच्यात आले ना, तर मी तुम्हाला एकदम खासपणे देऊ शकते गॅरंटी की मी तुम्हाला माहिती देऊ शकते, आणि असे नाही देणार की पूर्ण बचत गट सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याला काय काय लागतं, काय करतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला किती फायदे आहेत. हां, ते माझं कामच आहे. आणि दुसरी गोष्ट, मला ते खूप आवडतं म्हणजे दुसऱ्यांना सांगायला. आम्ही रस्त्यातून चालताना सुद्धा कोण एखादी अनोळखी बाई दिसली, ओळखीची नाही, तिला पण आम्ही ह्या माहिती देतो. आणि एकच, आता तुम्ही कुठच्या विभागात राहता, एच ईस्टमध्ये राहता तर त्या विभागातच तुम्ही करू शकता, अंधेरीला राहता तर त्या विभागात, ते तुम्हाला आम्ही बीएमसीचं हे पण देऊ, म्हणजे माहिती तुम्ही तिथं करू शकता.
1: बरोबर.
0: हां, जर समजा माहीमला राहता किंवा दादरला राहता तर तिकडे पण आमचं सेंटर आहे, तिथं आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देऊ.
1: बरं.
0: आणि जर माहिती मी तुम्ही विचारा, मी सांगू शकते.
1: बरं.
0: तर मी ना माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते, तो तुम्ही लिहून घ्या. 9967 4679 46.
1: परत एकदा सांगा ना आमच्या श्रोत्यांना, म्हणजे जर लिहून घेतलेला नसेल तर अवश्य लिहून घ्या.
0: 9967 4679 46.
1: मंडळी, जर काही शंका असतील तर नक्की तुम्ही एस्कॉल फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधून आपले जे काही प्रश्न असतील त्यांचं त्या अतिशय छान पद्धतीने निरसन करतात, आणि तुमच्या महिला सक्षमीकरणामध्ये त्यांना, म्हणजे खूपच त्यांना इच्छा असते की सगळ्यांना मदत करावी, तर तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क करू शकता एस्कॉल जी. आणि आता शेवटी जाता जाता, आमच्या हे तुम्ही जे महिला सक्षमीकरण एवढं करता, तर कामगार महिलांना तुम्ही काय सांगाल?
0: कामगार महिलांना मी एकच सांगते, बघा आपण कुणाला देत नाही आपल्या पॉकेटमधलं, जर गव्हर्नमेंटकडून मिळत असेल, आणि आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला मिळवून देणं, आणि आम्ही जे मिळवून तुम्हाला देणार आहे ना तुम्ही अवश्य घ्यावे. का? कारण मी माझ्याकडचं देत नाही. मी महिलांना हे पण सांगते, मी तुम्हाला दिलं नाही ते तुम्हाला तिकडून मिळते ते घ्या. कुठून पण आम्हाला माहिती मिळू दे की महिलांसाठी काहीतरी फायदे आहेत, ते आम्ही त्यांना लगेच कळवतो. आणि तुम्ही माझा हा नंबर आहे ना अवश्य फोन करा, मी तुम दोन वेळा करा, कारण पहिला फोन करा, दुसऱ्या वेळी मी लिहून तुम्हाला सगळं काही वाचून दाखवेन.
1: हा,
0: म्हणजे मध्ये मध्ये चुकायला नको. हा, ओके.
1: एस्कॉल जी, खरंच ही आता बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण ह्या संबंधी तुम्ही जितकी सुंदर माहिती सांगितलीत, अगदी म्हणजे नियोजनबद्ध कशा प्रकारे करायचं सगळं काम हे तुम्ही समजावून सांगितलं, त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे तुमचे अगदी मनापासून आभार.
0: हर्षदा मॅडम मला इथे

बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

कामगार सभेचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा उत्तराधिकारी मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न

0: असल्याचं त्या म्हणाल्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषीमंत्री म्हणाले.
1: कुठल्या एखाद्या महिलेच्या नावावरती सातबारा करा, अर्धा एकर करा किंवा कोणाला सातबारा करू नका, हा उद्देश आमचा नाही आहे. आमचा उद्देश एकच आहे की या कृषी क्षेत्राशी संलग्न ज्या ज्या महिला आमच्या शेतमजूर ज्या महिला काम करतात त्यांना शेतकरी म्हणून त्यांना प्रमाणपत्र देणं आणि त्यांना एक स्वतःचे एक ओळखपत्र शेतकरी म्हणून निर्माण करणं हा आमचा खरं तर यामधनं उद्देश आहे. शेतीची ओळख म्हणजे नुसतं प्रमाणपत्र नाही तर महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख आम्हाला करायची आहे. तिला समान ओळख करून समान संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेमध्ये योग्य स्थान हे आमच्या महिलाला मिळून देणं हा आमचा खरं तर उद्देश या विधेयकामध्ये आहे.
0: हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असं ते म्हणाले. यात एकल महिला शेतकऱ्यांवरही विशेष लक्ष दिलं जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी चर्चेदरम्यान केलं होतं. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला आणि विधेयक एकमतानं मंजूर झालं. राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीनं राबवण्यासाठी तसंच यात समाविष्ट केलेल्या जुन्या योजनेतल्या काही बाबी कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्यातल्या गायत संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असं त्यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल. जिल्हास्तरावर भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापन करण्याविषयी सामंत म्हणाले.
2: मराठी भाषेचं जतन आणि सातारा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये हे देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागानं पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती

0: आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं, तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. भिवंडीतल्या चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला जम्मू इथून अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंह आणि मिथुन सिंह यांना बिहारमधल्या पटना इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अधिक पारदर्शक, सुलभ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करावी. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जातवैधता प्रमाणपत्रांचं सुरक्षित डिजिटल पडताळणी व्यवस्थेत रुपांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते आज विधानभवन इथे महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 52व्या बैठकीत बोलत होते. मुंबईत साकी नाका परिसरात आज एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. मॅनहोलवर जाळी बसवण्याचं काम सुरू असताना ही व्यक्ती मोबाईलवर बोलत तिकडून जात होती. त्यावेळी मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत महापौर ऋतू तावडे यांनी जाहीर केली आहे. तर कामात हलगर्जी केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं सहाय्यक आयुक्तांसह 3 अभियंत्यांना निलंबित केलं आहे. येत्या 8 दिवसात सर्व मॅनहोलची पाहणी करून त्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
2: कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
3: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
4: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
3: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
5: के हम खो गए प्यार की रागिनी में.
3: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर.

तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोतो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा.
7: आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
8: आम्ही गप्पाही मारतो,
9: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
10: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
11: दुपारी 12
12: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
13: आपुलकी या घरात.

आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो आजचं विधिमंडळ समालोचन. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे.
1: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात एकमतानं मंजूर. शेतीकामासाठी गाळ, मुरमावरील रॉयल्टी रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधकांचा सभात्याग. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात चर्चेनंतर एकमतानं मंजूर करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक मांडलं. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषी मंत्री भरणे यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामे करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा

दर्जा मिळणार आहे. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल, त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. तर या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधेयकावर बोलताना सांगितलं. हे विधेयक वारसा उत्तराधिकारी मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमा सारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक रुपयाचीही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यानं ग्रामीण भागाचा विकास जलद गतीने व्हावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील जलकुंभ गावतळी शेततळी पाझर तलाव गावनाले महसुली नाले बंधारे मालगुजारी तलाव लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतातून गाळ माती आणि मुरुम काढायला आता पूर्ण मुभा असेल. पावसाळ्यात शेतात आणि शेतरस्त्यांवर होणारा चिखल दूर करणं खड्डे भरणं विहीर खणणं जनावरांचा गोठा बांधणं आणि शेतघर दुरुस्तीसाठी या गौण खनिजाचा थेट वापर करता येईल. या कामासाठी शेतकऱ्याला केवळ स्थानिक तलाठ्याकडे एक साधा अर्ज करावा लागेल. संबंधित मंडळ अधिकाऱ्याने अर्जावर 15 दिवसांच्या आत परवानगी देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तलाव किंवा नाले जलसंधारण विभागाचे असतील तर त्या विभागाचे आणि महसुली नाले असल्यास तहसीलदारांचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य साजिद पठाण यांना बिष्णोई टोळीकडून पुन्हा धमकी देण्यात आल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस सदस्य विधानसभेत आक्रमक झाले. सुरक्षित वाढ करण्याची मागणी करत काँग्रेस सदस्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मंगळवारी एका लक्षवेधी संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिष्णोई टोळीवर निर्णायक कारवाई करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर बुधवारी काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचं काँग्रेस सदस्य नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्यावर या संदर्भात राज्य सरकारला सूचना करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील विधानसभा आमदार विधान परिषद आमदार लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे. पठाण यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेता या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली. लातूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीला आल्याचं सांगत या प्रश्नावर चर्चा करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. पावसाळी अधिवेशन सुरू असताना 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची घटना ही अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगत सरकारने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. मात्र तालिका अध्यक्ष समाधान आवतडे यांनी चर्चेची मागणी नाकारली. त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न वाढतं आर्थिक संकट आणि आत्महत्यांची मालिका यावर सभागृहात सविस्तर चर्चा होणं आवश्यक असताना सरकारनं या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या हा विषय सर्वात प्राधान्याचा असून त्यावर चर्चा नाकारली म्हणून विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. कांदिवली पश्चिमेत माथाडी कामगारांसाठीच्या कापड बाजार आणि दुकान मंडळाच्या 27 एकर भूखंडाच्या हस्तांतरण आणि पुनर्विकासात शर्तभंग झाल्याचं सरकारनं मान्य केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकाम न झालेली 26,900 चौरस मीटरची अतिरिक्त जागा पुन्हा शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत या संदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राष्ट्रीय महामार्ग 52 भूसंपादनात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पदाचा गैरवापर करून बदली झाल्यानंतर मागील तारखांचे आदेश काढत तब्बल 241 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात दिली. 68 कोटी रुपयांचा मूळ निवाडा थेट 310 कोटींवर नेऊन हा भ्रष्टाचार करण्यात आला असून या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून वाटप झालेल्या रकमेची वसुली केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली.
सदस्य प्रकाश सोळंके,

0: काशीनाथ दाते, राजेश क्षीरसागर, नरेंद्र भोंडेकर, धर्मवीर आत्राम, सुधीर मुनगंटीवार, अमित देशमुख, नितीन पवार आणि मोहन मते यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन वाटपातील गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी या मोठ्या कारवाईबाबत माहिती दिली. राज्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत 2388 अनुदानित वसतिगृह चालवली जात असून यात कार्यरत असणाऱ्या 4 संवर्गातील वेतन श्रेणीच्या संदर्भात कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाला आहे. सध्या हा प्रस्ताव वित्त विभागाच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहाला दिली. या वसतिगृहात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी संदर्भात तारांकित प्रश्न सदस्य देवराव भोंगळे यांनी केला होता. त्यावर नितीन राऊत, नाना पटोले आदींनी उपप्रश्न केले.
1: विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलत. लेखन गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे.
0: मराठी भाषेच्या उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती. समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन करणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा. शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार, राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी सकाळी विशेष बैठकीनं झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. नियम 92 अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य उमा खापरे, जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे, मनीषा कायंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यावेळी सामंत बोलत होते. उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेची प्रक्रिया ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार होत असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी इथे मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तसंच प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा भाषा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी 1 महिन्यात करण्यात येईल असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं. मुंबईतील मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून ते डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. ऐरोली इथं 34 कोटी रुपये खर्चून भाषा भवनाचं उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांचं साहित्य विविध भाषांमध्ये पोहोचावं यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ आणि निळोबा राय यांचं साहित्य मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनानं आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं आहे अशी माहिती सामंत यांनी दिली. कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन त्याविषयीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून तो मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत तो समोर ठेवण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात सुरू असलेली ही विद्यालयं मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असून या विद्यालयांचा विकास करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा विचार सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात तिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन केलं जाईल अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही घोषणा

0: केली. तसंच पुढील 3 महिन्यांच्या आत ज्या कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत त्यांना देण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येईल. तसंच ही माहिती पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रलंबित पावत्यांविषयी चर्चा करण्यासाठी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडून चौकशी करून 15 दिवसात त्याचा अहवाल मागवण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यभरात किती कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत याची माहिती घेण्यासाठी एक विशेष समिती नेमण्याविषयी राज्य सरकार सकारात्मकपणे विचार करेल असंही भोयर यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करायला भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबत सदस्य सुधाकर अडवाले यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रश्नाला उत्तर देताना भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही भोयर यांनी नमूद केलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. सदस्य रवींद्र फाटक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 सीसीटीव्ही कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावेत हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले.
1: आपण ऐकत होतात विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे, वाचक स्वर रश्मी पाटकर यांचा. याबरोबरच आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो शेत
1: १०२.९ MHz आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 आहेत. सादर करीत आहोत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचा शेतकरी बांधवांसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 11 आषाढ शके 1948 अर्थात 2 जुलै 2026. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात प्रारंभी ऐकूयात आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 या संदर्भात डॉक्टर निर्मला उद्धवराव ठोके, सहाय्यक प्राध्यापिका आदित्य कृषी महाविद्यालय उद्यान विद्या विभाग यांची दिनेश प्रसाद माकरिया यांनी घेतलेली मुलाखत. राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघानं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी डॉक्टर निर्मला उद्धवराव ठोके, सहाय्यक प्राध्यापिका उद्यान विद्या विभाग आदित्य कृषी महाविद्यालय बीड या आलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याकडून या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. नमस्कार मॅम.
1: नमस्कार सर.
0: 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित करण्याचा मुख्य उद्देश काय आहे?
1: सर, 2026 हे वर्ष महिला शेतकरी वर्ष हे संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. तर त्यामागचा उद्देश असा आहे की कृषी अन्न व्यवस्थेत जे काही आपली अॅग्रीफूड सिस्टीम आहे त्याच्यामध्ये महिलांचं योगदान हे मोठं असून त्यांना मिळणारा कायदेशीर जो दर्जा आहे किंवा सन्मान जो आहे तो अधोरेखित करणं किंवा त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तर महिला शेतकऱ्यांचा सन्मान करणं किंवा त्यांना सक्षम करणं, त्यांना शेतीमध्ये नवीन संधी उपलब्ध करून देणं हा सुद्धा या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 उद्देश आहे. त्याच्यामध्ये मग महिलांचं सक्षमीकरण असेल, आर्थिक सक्षमीकरण, खास करून जे महिला शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांना शेती व्यवसायात नवीन उद्योग व्यापाराच्या संधी मिळून देण्यावर भर देण्यासाठी करण्यात आलं आहे. त्यानंतर महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला शेतकरी वर्ष जे आहे महिलांच्या नेतृत्वाखाली शेती व्यवसाय आणि उपक्रमांना जे काय उपक्रम राबवले जातात शेतीमध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे वर्ष जे आहे 2026 तर संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे.
0: बरोबर आहे. भारतातील महिला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या वर्षाचं महत्व आपण कशा प्रकारे प्रतिपादित करू इच्छिता?
1: सर, जे काही आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष जे आहे 2026 आपल्याला माहितच आहे की आपल्या देशामध्ये असतील, राज्यामध्ये असतील किंवा विविध भागांमध्ये असतील आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत महिला विशेष करून शेतामध्ये राबल्या जातात, परंतु त्यांना त्यांचे महत्व कळत नाही किंवा आपल्या जे काही कायदेशीर मान्यता आहे ती सुद्धा आतापर्यंत महिला शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तर ती कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी हे वर्ष जे आहे ते आपण सेलिब्रेट करण्याचा जे काही राष्ट्रसंघाचा उद्देश आहे त्यामध्ये काय की भारतामध्ये 80%हून अधिक महिलांचा कृषी कार्यात सहभाग असून सहसा जमिनीची मालकी नसलेल्या महिला शेतकरी ज्या आहेत त्या शेतकरी म्हणून मानल्या जात नाहीत. मग या वर्षानिमित्ताने महिलांच्या आश्रमाला कायदेशीर मान्यता देण्यावर भर दिला जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात आपले विशेष धोरण राबवलं जात आहे. तर राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हे आणले जात आहे. या अंतर्गत जमिनीची मालकी नसलेल्या तसेच मत्स्य व्यवसाय असेल किंवा पशुपालनासारखा पूरक व्यवसाय असेल अशा महिलांचा शेतकरी म्हणून समावेश केला जाणार आहे. त्यानंतर सक्षमीकरण आणि संसाधने जे काय आहेत आपल्या महिला शेतकऱ्यांना कर्ज असेल, बियाणे, तंत्रज्ञान आणि सरकारी ज्या योजना आहेत त्याचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी लिंगाधारित तफावत कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी जे काय आपलं महत्व आहे या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 निमित्त राबवलं जात आहे.
0: ग्रामीण शेतकरी महिला ज्या आहेत यांचं महत्व आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे शेतीच्या कामापैकी खूप मोठा वाटा त्या उचलतात, मग यांना ज्या अडचणी येतात याच्याविषयी काय सांगाल?
1: तर सर, ग्रामीण भागातील महिला असतील किंवा इतर स्तरावरील महिला असतील जेव्हा आपण शेती करतो किंवा शेतकरी महिला म्हणून आपण जेव्हा त्यांना उद्देशतो तर त्यावेळेस त्यांना भरपूर अडचणी येतात. जसं की जमीन त्यांच्या नावावर नसणे. आता आपण बऱ्याच भागात बघतो की जास्तीत जास्त जमीन जी आहे ती पुरुषांच्या किंवा जे पुरुष शेतकरी आहेत त्यांच्या नावावर असते, महिलांच्या नावावर नसते. तर हा एक मोठा आपला त्रुटी म्हणता येईल आपल्याला की महिला शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी असतील की त्यांना त्याचा फायदा घेता येत नाही. त्यानंतर जर जमीन नावावर नसेल तर कुठलीही बँक कर्ज त्यांना

0: मिळत नाही किंवा मिळण्यात अडचण येते. त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाची कमी माहिती जी महिलांना आहे आपल्या किंवा महिला शेतकऱ्यांना म्हणता येईल, तर ती माहिती जी आहे ती कमी मिळते किंवा कमी असते. त्यानंतर सरकारी योजनांची माहिती त्यांना लवकर मिळत नाही किंवा त्यापासून त्या दूर असतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याची ह्या ज्या अडचणी आहेत त्या आपल्या महिला शेतकऱ्यांना सहसा येत असतात.
1: मग या महिलांचं सशक्तीकरण करण्यासाठी शासन जे विधेयक आणणार आहेत, तर त्या विधेयकाच्या संदर्भात आपणास काही सांगता येईल का, म्हणजे त्याच्यामध्ये काय तरतुदी असणार आहेत किंवा त्याविषयी?
0: तर शेतकरी महिला सशक्तीकरण जे काय आता आपलं धोरण राबवणार आहेत, तर त्यामध्ये आपल्याला सशक्तीकरण कसं करता येईल महिलांचं याकडे मुख्य उद्देश असणार आहे आपला. तर त्याच्यामध्ये महिलांच्या नावावर जमीन नोंदणी असणे हे महत्वाचं आहे. त्यानंतर शेती प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान, जे काही नवीन तंत्रज्ञान येत आहे, टेक्नॉलॉजी येत आहेत, त्यानंतर शेतीविषयक प्रशिक्षण, शेती कशी करता येईल, कमी जागेमध्ये उत्पादन जास्त कसं काढता येईल, याच्यावर अधोरेखित करून त्यांचं महिलांचं सशक्तीकरण जे आहे ते करण्यामागे करणार आहेत. त्यानंतर महिला बचत गट जे आहे त्या गटाद्वारे आर्थिक मदत महिलांना शेतीसाठी किंवा छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी, शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर बाजारपेठेशी थेट जोड असणारे महिलांची, त्यानंतर स्वयंसहायता गटात महिला ज्या आहेत त्या सहभागी होऊन नवीन शेती तंत्रज्ञान शिकून आणि बाजारपेठेशी थेट जोडून महिला ज्या आहेत आपले सशक्तीकरण करण्याचं हे जे काही विधेयक येणार आहे त्याच्या थ्रू या गोष्टी सशक्तीकरणासाठी महाराष्ट्र शासन करणार आहे.
1: महिला शेतकऱ्यांसाठी शासनाने योजना काही आखल्यात का आणि त्या योजनांसंदर्भात आपण काय सांगू शकाल?
0: सर, महिला शेतकऱ्यांसाठी प्रमुख सरकारी योजना काही आहेत ऑलरेडी, तर परंतु आपल्या शेतकरी महिला ज्या आहेत त्यापासून आतापर्यंत अजून दूर आहेत किंवा त्यांना त्याच्याबद्दल जाणीव नाही आहे. तर ती त्या योजनेची माहिती आज आपण या माध्यमातून देणार आहोत. तर योजना ज्या आहेत या अंतर्गत आपल्या महिला पशुपालक असतील, कुक्कुटपालक आणि शेळी पालकांसाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत. त्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा दिला जात आहे. तर त्यामध्ये पहिली योजना जी आहे सर, महिला किसान योजना. तर या महिला किसान योजनेचा उद्देश जो आहे तो कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे, त्याच्यातून लाभ जो मिळणार आहे आपल्याला, तर तो आहे बियाणे असतील, खते असतील, कीटकनाशके आणि शेती उपकरणांसाठी महिलांना आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे किंवा दिलं जातं. पात्रता जी जर बघितली आपण महिला किसान योजनेसाठी, तर महिलांना, ग्रामीण महिला शेतकरी आपल्याला त्याची पात्रता किंवा त्या महिलेच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
1: ही योजना, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकऱ्यांनी, त्या महिला शेतकऱ्यांनी कुठे?
0: त्यानंतर दुसरी जी योजना आहे त्याच्यामध्ये स्वयं ट्रॅक्टर स्कीम जी आहे की ट्रॅक्टर स्कीम फॉर वुमेन, महिलांसाठी ट्रॅक्टर स्कीम आहे. तर याचा लाभ जे आहे महिला शेतकरी अर्ध्या किमतीत किंवा 50% अनुदानावर ट्रॅक्टर किंवा इतर अवजारे जे आहेत शेतीत वापरण्यासारखे अवजारे ते खरेदी करू शकतात. त्यानंतर तिसरी जी योजना आहे आपली सेल्फ हेल्प ग्रुप, स्वयंसहायता गट ज्याला म्हणतो आपण. तर स्वयंसहायता मदत गट जो आहे, अर्थात त्याला बचत गट सुद्धा म्हणता येईल, तो म्हणजे 10 ते 20 लोकांचा एक, प्रामुख्याने महिलांचा एक छोटा व अनौपचारिक समूह, सदस्य नियमितपणे छोटी रक्कम किंवा एकत्र बचत करतात आणि त्यातून काय होतं की गरजू सदस्यांना व्यवसायासाठी कमी व्याजदराने कर्ज दिलं जातं. तर या योजनेची मुख्य उद्दिष्ट काय, तर बचतीचं सवय होणे. यामध्ये महिलांमध्ये काय होतं, बचतीची सवय वाढते. त्यानंतर आर्थिक स्वावलंबन होणं महिलांचं, ही बँकेच्या मदतीने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून त्यांना देण्यात येतं. त्यानंतर सक्षमीकरण, महिलांचे राहणीमान सुधारते आणि त्यामध्ये त्यांना निर्णय प्रक्रिया जी आहे त्यांची ती सक्षम बनते. त्यानंतर हे जो काही गट आहे सर, स्वयंसहायता गट, याची रचना जी आहे किंवा नियम असतात काही, तर या गटाची रचना जी आहे, तर या गटामध्ये सदस्य संख्या जी आहे साधारण 10 ते 20 सदस्य असतात. पात्रता त्याला सर्व सदस्य एकाच परिसरातील असणं अनिवार्य आहे. समान आर्थिक पार्श्वभूमी असलेले आणि सहसा 18 ते 50 वयोगटातील जे सदस्य आहेत ते यासाठी लागतात. गटाचे जे संचलन आहे ते सदस्यांमधून अध्यक्ष, सचिव किंवा खजिनदार यापैकी ते निवडतात. बैठक जी आहे ती नियमितपणे सदस्याकडून ठरलेल्या बचत जमा केली जाते आणि आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा ही बैठक नियमितपणे घेतली जाते. आणि गटाचे जे आर्थिक व्यवहार किंवा फायदे जे आहेत, तर त्याबाबद्दल बोलायचं झालं तर आंतरकर्ज जे इंटरलेंडिंग आपण ज्याला म्हणतो, तर जमा झालेल्या रकमेतून गरजेनुसार सदस्यांना कमी व्याजदराने कर्ज दिलं जातं. बँक खाते, त्याच्यामध्ये बचत गटांना अधिकृत बँकेत खाते उघडण्याची सुविधा दिली जाते. त्यानंतर बँक कर्ज असेल तर गटाची आर्थिक शिस्त पाहून बँका त्यांना व्यवसायासाठी मोठी कर्ज देतात. त्यानंतर शासकीय योजना व सहाय्य जर असेल तर उम्मेद आणि लखपती दीदी योजना आहे, ज्या या ज्या दोन योजना

0: या गटा या योजने थ्रू या स्वयं सहायता गटाला सहाय्य मिळतो.
1: तर मॅम, या ज्या शासकीय योजना आहेत उमेद आणि लखपती दिदी आपण सांगितलं, तर या संदर्भात आणखी काय माहिती आपण सांगू शकाल?
0: सर, उमेद जी योजना आहे ती आपली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील बचत गटांना विविध उपजीविका किंवा उपक्रमांसाठी व कौशल्य प्रशिक्षणासाठी थेट या उमेद योजने थ्रू मदत केली जाते. आणि हीच जी उमेद योजना आहे ती आपल्या स्वयं सहायता गटाला सुद्धा मदत करते. आणि दुसरी जी योजना आहे ती लखपती दिदी योजना. तर ही लखपती दिदी योजना जी आहे या योजनेअंतर्गत बचत गटामधील महिलांना आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण देऊन त्यांचे वार्षिक उत्पन्न वाढवण्याचे लक्ष असते. तर ही जी योजना आहे ती मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा उद्देश आहे या योजनेचा.

0: भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा उद्देश आहे या योजनेचा. आणि या योजनेअंतर्गत महिलांना विविध कौशल्य प्रशिक्षण आणि 5 लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी किंवा कमी व्याजाचे कर्ज जे आहे ते दिले जाते, जेणेकरून त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपले आर्थिक उत्पन्न जे आहे त्यांचं 1 लाखाच्या वर ते नेऊ शकतील.
1: अच्छा,
0: असा या योजनेचा उद्देश आहे. त्यानंतर आपली दुसरी जी योजना आहे ती महिला समृद्धी योजना आहे, जी की आपल्या महिला शेतकरी भगिनींना मदत करू शकते. तर त्यामध्ये त्याचा या महिला समृद्धी योजनेचा जो उद्देश आहे तो आहे चर्मकार समाजातील महिलांना व्यवसायासाठी मदत करणे. त्याचा लाभ जो आहे तो 4% व्याजदराने 25,000 ते 50,000 रुपयापर्यंत कर्ज आणि ज्यामध्ये काही रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाते. त्यानंतर दुसरी जी योजना आहे त्यामध्ये महिला किसान सशक्तीकरण परियोजना, ज्याला की MKSP असं म्हणतात. तर या सशक्तीकरण परियोजनेचा उद्देश असा आहे की महिला शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ करणे. ही केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना असून ग्रामीण विकास मंत्रालय या योजनेअंतर्गत ग्रामीण महिलांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण व आर्थिक मदत देऊन त्यांना कृषी क्षेत्रात सक्षम करते. आता शाश्वत शेती म्हणजे काय, जे की आपल्याला उत्पन्नाची हमी देऊ शकते जे आणि आपलं उत्पन्न वाढून महिलांना आपल्या सक्षमीकरण किंवा आर्थिक उत्पादनात वाढ निर्माण करून देते. अशी शाश्वत शेतीचं प्रशिक्षण या योजने थ्रू किसान महिलांना दिलं जातं, जे
1: सस्टेनेबल फार्मिंग
0: म्हणतात तेच. यस, आता या जी काही किसान महिला शेतकरी योजना आहे याचं प्रमुख वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट असं आहे की दीनदयाळ उपाध्याय योजनेचा भाग आहे ही. तर ही परियोजना दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचा एक उपघटक आहे. त्यानंतर कौशल्य व प्रशिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेतीची माहिती जी की आजच्या काळाची गरज बनली आहे या महिला शेतकऱ्यांना देण्यासाठी किमान 200 तासाचे विशेष प्रशिक्षण या योजनेथ्रू दिले जाते. त्यानंतर महिला सक्षमीकरण, जसं की बहुतांश महिलांकडे जमीन मालकी नसल्यामुळे त्यांना शेतकरी महिला म्हणून ओळखले जात नाही, तर या योजनेमुळे कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग, उत्पादकता आणि निर्णयक्षमता वाढते. तर या योजनेचे फायदे असे आहेत सर की आर्थिक वाढ होते, त्यामध्ये शाश्वत शेती असेल, पशुसंवर्धन असेल किंवा इतर कामांसाठी मदत करून महिलांचं उत्पन्न जे आहे ते वाढवलं जातं. त्यानंतर अन्न सुरक्षा असेल, कुटुंबासाठी वर्षभर अन्न आणि पौष्टिक सुरक्षितता जी आहे ती सुनिश्चित करण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. त्यानंतर गट तयार करणे विविध, त्यामध्ये बचत गटांमार्फत महिलांना संघटित करून कृषी निविष्ट जसं की बियाणे असतील, खते असतील, या ज्या गोष्टी आहेत त्या सहजरित्या मिळवून देणे. तर सुविधाच्या बाबतीत बोलायचं झालं तर यामध्ये कृषी तंत्रज्ञान असेल, प्रशिक्षण असेल आणि सक्षमीकरणासाठी गुंतवणूक जी आहे ती आपल्याला या योजनेथ्रू करता येते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत 400 महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे कार्य सुद्धा सध्या सुरू आहे.
1: या योजना अंमलात आणण्यासाठी काय कागदपत्र शेतकरी महिलांना आवश्यक असतात?
0: या सर्व योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर सर्वात पहिलं आपण बघितलं सर की महिला शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नसते, तर ती पहिले करून घेणे आवश्यक आहे. महिला शेतकऱ्याच्या नावावर जर जमीन असेल तर त्यानंतर त्यांना आधार कार्ड, त्यांचं रहिवासी प्रमाणपत्र लागेल, 7/12, त्यानंतर 8/12 जमिनीचा पुरावा असलेला जे काही आपले 7/12 आणि 8 पत्र असतील, त्यानंतर त्यांची स्वतःची बँक पासबुक असणे अनिवार्य आहे. तर हे सर्व कागदपत्रे असतील तर ह्या महिला शेतकऱ्यांना या सर्व योजनेचा वरील सर्व योजनेचा फायदा घेता येईल.
1: मॅम, आपण हे जी माहिती दिली यासोबत शेतकरी महिलांना जे कष्ट जे श्रम करावे लागतात शेतीमध्ये, हे श्रम कमी करण्यासाठी काही अवजार शासनाने किंवा कृषी विद्यापीठांनी विकसित केलेली आहेत का, त्याबद्दल आपण माहिती द्यावी?
0: निश्चितच सर, जे काही आपल्या महिला शेतकरी भगिनी आहेत तर ह्या नेहमीच कष्टाची कामं शेतामध्ये करत असतात आणि मग ही कामं करत असताना काय होतं की त्यांना शारीरिक ताण जो आहे तो निर्माण होतो, त्याच्यामध्ये गुडघेदुखी असेल, पाठीच्या कणा मनक्याचे आजार असतील किंवा इतर काही आजार असतील, तर अशा ह्या आजारांना त्यांना सामना करावा लागत असतो. तसेच शेतात कष्टाची कामं देखील त्यांना करावं लागतात. तर ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन तर शेतकरी महिलांचे आपले श्रम कमी करणारे अवजार जे आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत किंवा उपलब्ध आहेत. त्यामध्ये वैभव विळा असेल जो की दातेरी आणि विळ्याची पाते जे आहेत ते दातेरी असतात. यामध्ये आपण जे काही गहू आहे, ज्वारी आहे, गवत आहे इत्यादी कापणीसाठी आपण वापरतो. आणि याचा फायदा असा आहे की सर आपण वैभव वेळाने एका तासात एक गुंठा जे आहे ते आपण इझिली किंवा सोप्या पद्धतीने आपण कापणी करू शकतो. त्यानंतर सायकल कोळपे सुद्धा आहे. तर सायकल कोळपे जे आहे की महिलांना जे वाकून काम करणं जे आहे ते आपण टाळून उभं राहून देखील आपण
1: करता येऊ शकतं,
0: सायकल कोळपणे करू

0: शकतो. त्यानंतर भेंडी कात्री आहे. जसं की भेंडी काढणं जर सोपी आपल्याला वाटत असली तरी काम जे आहे ते अतिशय त्रासदायक आहे भेंडी काढणं. भेंडी कात्री आहे आपल्या बोटांना वगैरे किंवा इतर जर आप काढत असू तर आपल्या बोटांना इजा होऊ शकते. तर हे अवॉइड करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आपण भेंडी कात्रीचा वापर करू शकतो. त्यानंतर शेवगा काढणी अवजार आहे. आता आपण सहसा शेवगा काढण्यासाठी काय करतो की बांबू वापरतात किंवा विळ्याने खालून आपण छाटणी करतो. तर अशा वेळेला काय होतं की शेंगा खाली पडून त्या डॅमेज होतात किंवा त्यांना विजा पोहोचते. तर ह्या गोष्टी आपण काढणीच्या वेळी टाळण्यासाठी शेवगा काढणी अवजार जे आहे ते आपण काढू शकतो. आणि एका तासामध्ये आपण 30 किलो शेंगा कमीत कमी आपण म्हणजे त्या शेवगा काढणी अवजाराने काढू शकतो. त्यानंतर भाजी तोडण्यासाठी मोजे आहेत, जनाई मोजे. तर हे मोजे आपण पारंपरिक पद्धतीने भाजी जर तोडली तर बोटाला काटे टोचणे किंवा खात सुटणे, बऱ्याच महिलांना ॲलर्जी असते जसे भेंडी असेल, गवार असेल, वांगे असतील या गोष्टींची. तर मग ह्या गोष्टी आपण टाळण्यासाठी तर या जनाई मोजेचा आपण जे आहे वापर करू शकतो. त्यानंतर कडबाकुटी यंत्र आहे की सहज आपण सोप्या पद्धतीने वैरण जी आहे ती कट करून आपल्या जनावरांना ते तुकडे करून आपल्याला खाऊ घालता येते. त्यानंतर भुईमुख फोडणी यंत्र आहे. पारंपरिक पद्धतीने आपण भुईमुख ज्या शेंगा आहेत त्या हाताने किंवा दगडाने फोडल्या जायच्या. मग अशा वेळी काय होतं की आपल्या हाताला फोड येणे किंवा महिलांच्या हाताला फोड येणे ह्या गोष्टी घडायच्या. तर ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपण आता भुईमुख फोडणी यंत्र जे आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते आपल्याला इझिली ज्या काही शेंगा आहेत त्या फोडता येतात. त्यानंतर हात कोळपे आहे. तर तन्नयंत्रासाठी महिलांना खुरप्याचा वापर करावा लागायचा बऱ्याच वेळी. मग हे खुरपे सतत हातात धरून हाताला फोड येणे किंवा दुसऱ्या काही गोष्टीची इजा होणे खुरप्यांची ह्या गोष्टी घडायच्या. तर ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आणि तसंच जर खुरप्याचा वापर करायचा असेल तर महिलांना बसून काम करावं लागायचं. तर ह्याच्यामध्ये गुडघ्याचा त्रास असेल, त्यांचा कमरेचा असेल किंवा पाठीचा त्रास असेल तर ह्या त्रासानं त्यांना समोर जावं लागायचं. तर ह्या त्रास कमी करण्यासाठी आपण हात कोळपे जे आहे त्याचा वापर करू शकतो. तर हे सर्व अवजारे जे आहेत आपल्या महिला शेतकरी भगिनींचे जे काही श्रम आहेत ते कमी करणे किंवा त्यांचा शारीरिक ताण कमी करण्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध केलेले आहेत.
1: वा, फारच छान आहे. तर मॅम, आपण जे शासकीय योजना सांगितलं, मी असं ऐकलंय की ड्रोनचं प्रशिक्षण आणि महिलांना ते उडवण्यासाठी त्या संदर्भात शासनाने काहीतरी योजना केलेली, ते काय आहे नेमकं?
0: हो सर, निश्चितच केली, आपण बरोबर ऐकले. तर त्यामध्ये ती जी योजना आहे ती नमो ड्रोन दीदी योजना असं नाव आहे योजनेचं. आणि ही जी योजना आहे ती केंद्र सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. याद्वारे काय केलं जातं सर की बचत गटामधील ज्या काय आपण सेल्फ हेल्प ग्रुप जे स्वयंसहायता बचत गट जे मग आपण बघितला तर त्यामध्ये महिला शेतीसाठी प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये काय होतं की 80% अनुदानावर कमीत कमी म्हणजे कमाल 8 लाखापर्यंत ड्रोन जे आहेत उपलब्ध करून दिले जातात महिलांना. या ड्रोन दीदी योजनेचा जो उद्देश आहे तो महिलांना ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षण करणे किंवा शेतीमध्ये नॅनोखते असतील किंवा कीटकनाशकाची अचूक फवारणी करणे, ज्यामुळे काय होतं की वेळेचा आणि पैशांचा दोन्हीचा बचत होतो. अनेक वेळा आपण काय बघतो की आपण ड्रोनचा वापर न करता जे आपले काही पारंपरिक पद्धती आहेत त्यांनी शेतीमध्ये फवारण्या वगैरे करतो आणि त्यामध्ये काय होतं की मग अचूक प्रमाण न फर्टिलायझर असेल किंवा केमिकलचं अचूक प्रमाण न आल्यामुळे त्याचा साईड इफेक्ट जो आहे तो आपल्या शेतीवर होतो. तर ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आणि अचूक प्रमाणामध्ये कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी या ड्रोनचा उपयोग केला जातो. तर आता या नमो ड्रोन दीदी योजनेमध्ये जे काही अनुदान आहे त्याची माहिती जर आपल्या भगिनींना द्यायची झाली शेतकरी महिलांना, तर ड्रोन खरेदीसाठी 80% किंवा कमाल 8 लाखापर्यंत इतकं अनुदान सरकारद्वारे दिलं जातं आणि उर्वरित जे 20% रकमेसाठी महिला बचत गट बँकेकडून त्या कर्ज घेऊ शकतात. आणि या योजनेसाठी पात्रता आणि निकष याचा जर विचार करायचा झाला तर लाभ घेण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना जी आहे राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत नोंदणीकृत बचत गटाशी जी महिला आहे ती सदस्य असावी लागते आणि गटातील 1 किंवा 2 महिलांची निवड जी आहे ती ड्रोन पायलटच्या प्रशिक्षणासाठी केली जाते सरकारकडनं. तर अशी या नमो ड्रोन दीदी योजना आहे आणि याचे फायदे आपल्या महिला शेतकरी निश्चितपणे घेऊ शकतात.
1: आता हा कार्यक्रम ऐकणाऱ्या महिला शेतकरी भगिनींना आपण काय संदेश देऊ इच्छित?
0: मी जे काय आज महिला शेतकरी आहेत ज्यांच्या नावावर जमीन असेल किंवा नसेल परंतु ज्या दिवस रात्र आपल्या कुटुंबासाठी शेती प्लस घर सांभाळून शेतीला एक पूरक व्यवसायात आपल्या हे मदत करतात तर त्या महिला शेतकऱ्यांना मी असं सांगेल की शिक्षण घ्या, नवीन गोष्टी शिका, स्वतःवर विश्वास ठेवा, आपणही एक यशस्वी शेतकरी होऊ शकाल किंवा होऊ शकणारच असा एक त्यांना मी संदेश देईल. तसेच

0: महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, ज्या विविध योजना राबवत आहे, या योजनांचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे. आणि या सर्व योजनांचा पुरेपूर फायदा या महिला शेतकऱ्यांनी किंवा माझ्या महिला भगिनींनी घ्यावा, असेच मी आज या कार्यक्रमाच्या अंतर्गत सांगेल.
1: धन्यवाद मॅम. आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व महिला शेतकऱ्यांना मोलाची अशी माहिती सोप्या भाषेत करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी बीड केंद्राच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मी आपला आभार मानतो. नमस्कार, धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: शेतकरी बंधूंनो, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष या संदर्भातील सहायक प्राध्यापिका डॉक्टर ठोके निर्मला यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. आता ऐकूयात कृषीवाणी. एकात्मिक तण व्यवस्थापन या संदर्भातील संकलन. तणे मुख्य पिकाबरोबर अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश व जागेसाठी स्पर्धा करतात. मुख्य पिकाव्यतिरिक्त उगवणाऱ्या कोणत्याही वनस्पतीला तण असे म्हणतात. न बोलवलेला पाहुणा जसा असतो तो जसा यजमानाला त्रासदायक ठरतो, तसेच ही तणे शेतकरी बांधवांना त्रासदायक ठरतात. त्यामुळे उत्पादनात घट होते. किडे व रोगाण्या होणाऱ्या घटीपेक्षा या तणामुळे होणारी घट ही जास्त असल्याचं भारतामध्ये आढळून आलेलं आहे. बऱ्याचशा तणांच्या रासायनिक पृथक्करणानंतर असं दिसून आलं की ही तणे पिकांपेक्षा जास्त प्रमाणात अन्नद्रव्य शोषण व साठवण करतात. गुजरात प्रांतामध्ये साळीच्या पिकात आढळणाऱ्या तणामुळे प्रति हेक्टरी 31 किलो नत्र, 19 किलो स्फुरद व 41 किलो पालाश अधिक शोषून घेतल्याचं निदर्शनास आलं. गव्हातील तणामुळे 32.45 किलो नत्र, 5 किलो स्फुरद शोषून घेण्यात आलं असं पोरवाले व गुप्ता यांनी केलेल्या संशोधनात निदर्शनास आलं आहे. अशाच प्रकारचे निष्कर्ष विविध संशोधनामध्ये भारतातील विविध प्रांतामध्ये थोड्याफार फरकाने दिसून आले. तणांची उत्पत्ती ही मोठ्या प्रमाणावर बिया तयार होऊन होते. बऱ्याचशा तणांचे बिया निर्माण करण्याची क्षमता ही फार मोठी असते, त्यामुळे हे तण वर्षानुवर्षे आढळून येतात. काही तणे ही लाखापेक्षा जास्त बिया एका झाडाद्वारे निर्माण करतात. या तणांच्या बियाचा प्रसार शेतमालाबरोबर शेणखतासोबत वाऱ्याद्वारे, पाण्याद्वारे, पक्ष्याद्वारे, मनुष्याच्या त्वचेद्वारे, काड्या धसकटे इत्यादीद्वारे, मशागतीच्या अवजारांद्वारे होतो. हे टाळण्यासाठी मशागतीची अवजारे स्वच्छ करून घेणं आवश्यक असतं. पीक पेरणीपूर्वी उगवलेली तणे वखराच्या पाळीने काढून टाकावीत. शक्य असल्यास तणयुक्त शेताकडून तणमुक्त शेताकडे होणारी जनावरांची ये जा टाळावी. खते पाणी देण्यासाठी पट्टा पद्धत, सरीवरंबा पद्धत इत्यादीचा उपयोग करावा. सतत स्वच्छता मोहीम राबवावी. कंपोस्ट खत वापरताना ते पूर्ण कुजलेले असावे याची दक्षता घ्यावी. पेरणीसाठी प्रमाणित व तणविरहित बियाणं वापरावं. पाण्याचे पाट, शेतातील बांध, धुरे, शेणखत, कंपोस्ट खड्डे इत्यादीजवळ तण उगवू देऊ नये व उगवल्यास फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाकावेत. याच्या निवारणासाठी मशागतीय पद्धत, ज्यामध्ये वेळेवर व योग्य खोली तसेच अंतरावर पेरणी करणे, खताची योग्य मात्रा देणे, हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखणे, नेमके पाणी व्यवस्थापन व निचरा पद्धतीचा अवलंब करणे, कीड व रोग नियंत्रण वेळेवर करणे, आंतरपीक

पद्धतीचा अवलंब करणे हे केलं जातं. यांत्रिक पद्धतीमध्ये निन्नी कोलपणी, पाळी मारणे, तण उपटून टाकणे, आच्छादनाचा वापर इत्यादीद्वारे तण नियंत्रण करता येतं. रासायनिक पद्धतीमध्ये तणनाशक वापरून तण नियंत्रण करण्यात येतं. जैविक पद्धतीमध्ये विविध प्रकारच्या नैसर्गिक बुरशी, जीव, कीटक, वनस्पती याद्वारे तणांचं नियंत्रण होतं. परिस्थितीनुसार योग्य वेळी प्रभावी, किफायतशीर व पर्यावरणास अनुकसानकारक तण नियंत्रणासाठी दोन किंवा अधिक नियंत्रण पद्धतीची सांगड घालून तण नियंत्रण केलं जातं. त्याला एकात्मिक तण नियंत्रण, तण व्यवस्थापन असं म्हटलं जातं. बहुवार्षिक तणे यांचं नियंत्रण करण्यासाठी योग्य वेळी तण नियंत्रणाची आवश्यकता असते. कमी वेळेत प्रभावी तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोळपणीसारख्या कायिक पद्धतीच्या तण नियंत्रण पद्धतीमुळे पुढे उगून आलेल्या तणांचाही बंदोबस्त करता येतो. बरे तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या सदरात एवढंच. पुन्हा आपली भेट पुढील किसानवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

श्रोते हो, रात्रीचे 8 वाजता आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर.
2: आपुलकी या घरात.
4: यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर। टीईटी पेपरफुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक। आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी। आणि आता बातम्या विस्तारानं। भारत जपान संबंध नेहमीच विशेष राहिले असून यापुढे ही भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला ते आज नवी दिल्ली इथं संबोधित करत होते। ते म्हणाले,
1: भारत जापान संबंध वाकई बहुत स्पेशल है। हमारी इकोनॉमिक पार्टनरशिप की सफलता के कई उज्जवल उदाहरण है। अभी अभी हमने हरियाणा के खरखोदा में मारुति सुजुकी के नए प्लांट का उद्घाटन किया। जब जापान की एक्सपर्टीज और इन्वेस्टमेंट भारत के स्पीड और स्केल के साथ जुड़ती है तो पूरी दुनिया को फायदा होता है।
0: भारत ही जगातली सर्वात जास्त वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून गेल्या 12 वर्षांमध्ये सातत्यानं सुधारणा या कायझान तत्वज्ञानाचा अंगीकार करून सरकारने भारताचा आर्थिक डीएनए बदलून टाकला आहे, असंही ते

0: म्हणाले. तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी 16व्या भारत जपान शिखर परिषद स्तरावर चर्चा केली. त्यानंतर विमा, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रातल्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. महत्वाच्या क्षेत्रातल्या भागीदारीमुळे मुक्त आणि पारदर्शी ऊर्जा व्यापार शक्य होईल असा विश्वास ताकाईची यांनी व्यक्त केला. हरियाणात खारखोडा इथल्या मारुती सुझुकीच्या चौथ्या कारखान्याचं उद्घाटन उभय नेत्यांच्या हस्ते झालं. भारत आणि जपान यांच्यातली धोरणात्मक भागीदारी दृढ होण्यासाठी गुंतवणूक हा घटक मुख्यत्वे कारणीभूत ठरला आहे असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीनं आयोजित केलेल्या भारत जपान सामरिक संवादामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या कौशल्यपूर्ण मनुष्यबळासाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत, मात्र सर्वांसाठी समान विकास यावर सरकारचा कटाक्ष आहे असं गोयल म्हणाले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं, तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही करण्यात आलं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि या योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया, और राज्यों का 40% शेयर मिलेगा, तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जथ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं आदि कैलास आणि ओम पर्वत यात्रांसाठी इनर लाईन परमिट देण्याचं काम थांबवलं आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी आशिष जोशी यांनी सांगितलं. हवामानाची स्थिती सुधारल्यानंतर परवाने देण्याचं काम पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापना केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषीमंत्री म्हणाले. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. त्याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असंही ते म्हणाले. संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांना

0: चा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सुरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असंही ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
1: मराठी भाषेचं जतन आणि सातारा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: भिवंडीतील चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दाहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी जम्मू इथून त्याला अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंग आणि मिथुन सिंग यांना बिहारमधील पाटणा इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. कर्नाटकात दक्षिण बेंगळुरूजवळ मडापट्टण दगडखाणीत मोठा खडक 40 फूट उंचीवरून कोसळून त्याखाली 7 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे कामगार मध्यप्रदेश आणि इतर राज्यातून रोजंदारीवर काम करण्यासाठी तिथं गेले होते असं पोलिसांनी सांगितलं. खाण मालकानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख तर जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचं कबूल केलं आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो लोकसंगीताचा कार्यक्रम. अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातला हा पोवाडा. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातला हा ऊर्जेचा पोवाडा. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे.

रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला रंजना जोगळेकर यांच्या स्वरातलं किशोर दीक्षित यांचं गीत.

भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शुभा जोशी यांच्या स्वरातलं राजा बढे यांचं गीत. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 News@9, 9:15 Spotlight, 9:30 Countrywide, 9:45 Insight.

भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शुभा जोशी यांच्या स्वरातलं राजा बढे यांचं गीत. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्रीवाईड, 9:45 इन्साईट्स, रात्री 10 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम, तसंच रात्री 10:30 ICC वुमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट उपांत्य सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून संपेपर्यंत रेडिओ सेट DTH आणि DRM आम्ही सहक्षेपित करू. नियोजित कार्यक्रम केवळ मोबाईल ॲपवर आपल्याला ऐकता येतील. तत्पूर्वी 8:45 समाचार संध्या, 9 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्रीवाईड, 9:45 इन्साईट्स आणि रात्री 10 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

न्यूज ऑन AIR ऍपवर तुम्ही हे प्रसारण ऐकत आहात. आता ऐकूया हवामान वृत्त. रात्री 10:00 नोंदीनुसार कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज येथे अनुक्रमे 27 आणि 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा येथे 24 अंश सेल्सिअस, सांताक्रूज येथे 23 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 92%, सांताक्रूज येथे 87%. पर्जन्यमानाची नोंद कुलाबा येथे 15.8 मिलीमीटर, सांताक्रूज येथे 17.6 मिलीमीटर इतकी नोंदवण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरासाठी 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर तुरळक ठिकाणी आणि अतिजोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. कमाल आणि किमान तापमान 28 ते 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत. हे होतं हवामान वृत्त. न्यूज ऑन AIR ऍप हे प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 11:12 झाले आहेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकलत पंडित देवव्रत चौधरी यांचं सतारवादन राग रागेश्री, त्यांना तबला साथ केली होती आनंदो चॅटर्जी यांनी.
1: श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम.

क्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: न्यूज ऑन AIR ऍप हे प्रसारण तुम्ही आता ऐकत आहात. रात्रीचे 12 वाजतायत. प्रसारित करत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सादर करीत आहोत नभोनाट्य मालिका पैठणी. लेखिका डॉक्टर विजया वाड. सादरकर्त्या उमा दीक्षित. पैठणी. आज ऐकूया या मालिकेचा भाग पहिला.
2: आपलं उभं आयुष्य म्हणजे एक महावस्त्र. सुखाचे आणि दुःखाचे धागे या धाग्यांनी विणलेलं हे महावस्त्र प्रत्येकालाच अपरिहार्य असे हे धागे. तरीही कोणी त्या महावस्त्राला चिंधोळा म्हणतं तर कोणी पैठणी. आपल्या या नभोनाट्य मालिकेची नायिका सुमती जीवनाच्या या महावस्त्राला पैठणी म्हणते आहे. केवळ इतकंच नाही तर त्याला पैठणीचं भरजरी राजस रूप देण्याचा प्रयत्न करते आहे. तिच्या आयुष्यात तिच्या मनासारखं खूप काही आहे असं नाही. तिच्यावर मनापासून प्रेम करणारा पण विक्षिप्त नवरा, मुळात लग्न होत नसलेला आणि लग्न झाल्यावर सगळंच बिनसत जाणारा मुलगा, चित्रपट मालिकांच्या विश्वात वावरणारी तिची लेख, स्वतंत्र वृत्तीची स्वच्छंदी विचारांची या साऱ्यांच्या आयुष्याचे धागे कुठेतरी पार उसवलेले. मात्र ते सांधण्याचा प्रयत्न करणारी अशी सुमती. इतकं सगळं निराशेचं आहे तरीही आयुष्य मात्र तिच्यासाठी पैठणीचं आहे. कितीही संकटं आली तरी ती झेलीत. धीरानं पुढे जाणाऱ्या आपल्या जीवलगाला घेऊन पुढे जाणाऱ्या सुमतीच्या आयुष्याचा प्रवास आपल्यासमोर उलगडतो आहे आजपासून सुरू होणाऱ्या पैठणी या नभोनाट्य मालिकेच्या प्रत्येक भागात.

0: हॅलो. हां, काय ग बसू? अगं काय सांगतेस काय? अगं एवढा 38 वर्षाचा मुलगा हरवेल कसा? नाही, कुठेतरी निघून गेला असेल ग. बर, अहो वसू, आपण जाऊया भेटायला, पण नंतर जाऊया. आज जरा मी गडबडीत आहे बघ. हां, ठेवते हां वसू.
1: काय ग सुमती, कुणाबद्दल बोलत होती तुझी मैत्रीण?
0: काय नाही हो.
1: काय नाही कसं, कोण कोण हरवलंय?
0: चित्रा सहस्रबुद्धीचा आनंद ट्रेकिंगला गेला होता, मिसिंग आहे म्हणे.
1: अरे बापरे, म्हणजे त्या चित्राबाईंची सून, ती संगीता, तिचं सौभाग्य परत धोक्यात आलं की ग? नाही नाही, अगोदरच आनंदनं विद्वेशी लग्न केलं होतं ना.
0: असं काय म्हणताय विश्वनाथ? त्यानं संगीताशी लग्न केलं ते चांगलंच केलं की. तुम्हाला माहितीये, संगीताचा नवरा आनंदचा जीवलग मित्र होता. तो बॉर्डरवर गेला, देशासाठी धारातीर्थी पडला, आणि संगीता बिचारी अगदी एकाकी झाली. अहो, चित्राबाईंच्या आनंदचं मन खरंच किती मोठं. खरं ना?
1: ते खरंय ग. पण बघ हा सुमती, एखाद्याच्या किंवा एखाद्याच्या नशिबात संसाराचं सुख नसेल ना, तर बळजबरीनं ते नाही आणता येत. त्या संगीता पाटीलची संगीता सहस्त्रबुद्धे होऊनही काही फायदा झाला नाही.
0: जय मुक्तिनाथा, जय मुक्तिनाथा, करी दूर आता माझी भवचिंता.
1: हे बरं आहे आपलं, जेव्हा बघावं तेव्हा मुक्तिनाथ.
0: बरं राहिलं, जय मुक्तिनाथाऐवजी जय विश्वनाथा असं म्हणू का? सांगा तसं म्हण.

0: करते हवं तर.
1: अगं तू तू एवढी शांत कशी राहू शकतेस ग?
0: राहावं लागतं शांत विश्वनाथ, मनाची समजूत घालावी लागते. हा वसूचा फोन आला ना, त्याच्या आधीच अक्षताचा फोन येऊन गेला. शशांक आणि नम्रताला घेऊन ती सिद्धिविनायकाला गेली आहे, निघाली आहे आता तिथून. आधीच शशांकचं लग्न जमायला जड जात होत, आजच त्याने रजिस्टर लग्न केलंय. आपण अस्वस्थ झालो तर त्यांच्या आनंदात मिठाचा खडा पडेल, ते मला होऊ द्यायचं नाही म्हणून प्रयत्नपूर्वक शांत राहते मी.
2: खरंय, पण सुमती ही आपली अक्षत आहे ना, गाडी फार रंपाट मारते,
1: मला काळजी वाटते ग.
2: आणि आता हे त्या आनंद सहस्त्रबुद्धेचं ऐकल्यापासून तर फारच.
0: विश्वनाथ, काळजी करून प्रश्न सुटणार आहेत का?
2: तू म्हणजे ना एकदम नोबॉलच टाकतेस.
0: चला, म्हणजे तुम्हाला एक धाव फुकटची मिळाली. 101 रुपये तयार ठेवा, शशांक आणि नम्रतावरून ओवाळून टाकायचे.
2: हो, मी अक्षताला फोन करतो मोबाईलवर, एक्झॅक्ट कुठे आहेत ते कळेल तरी.
0: अहो, गाडी वेगात चालवते असं म्हणालात ना ती.
2: वेगात? अगर रंपाट चालवते असं म्हणालो.
0: मग त्यात मोबाईलवर फोन कशाला?
2: आणखीन एक नो बॉल.
0: 101 रुपये काढताय ना?
2: जशी आज्ञा बाईसाहेब. हा हे घ्या. आता म्हणजे ना तू अगदी सासूबाई दिसायला लागलीस बरं का सुमती?
0: हो का? तरी बरं, मी पांढरी बट अडकवली नाहीये केसात. सासूचा मेकअप हो.
2: तुला कशाला हवाय मेकअप? त्या अक्षतानं लावलाय ना तोंडाला, तेवढा बास झाला. एकटीच राहते आपल्याला सोडून. वर पेपरला गॉसिप पुरवते मित्रांचे, लोकांना काय मजाच हवी बघायला प्रत्येक बाबतीत.
0: तर काय अहो, आणि पुरुष परवडले, टोचून टोचून बेजार तरी नाही करत. बायकांना ते उत्तम जमतं. मला दाखवायला घेऊन येतात पेपरातली कात्रणं, लेकीचे मित्रांबरोबरचे फोटो. पण मी शांत राहते. अशांत होऊन त्यांना आनंद देईन म्हणता मुळीच नाही.
1: या सगळ्यांना दुसऱ्याच्या दुःखात कसला आनंद मिळतो? व्हॉट प्लेजर डू दे गेट?
0: संत सुद्धा म्हणून गेलेत ना हो, लोक तैसा ओक हाती धरवेना.
2: आधी एक ठीक होत ग, नुसती टीव्हीत दिसायची, तेव्हा याच बायकांच्या हेव्याचा विषय होतीस तू, तुझी लेख चम चम चमकते म्हणून. पण पोरीनं मोठ्या पडद्याचा वेळ घेतलं आणि दूध नासून गेलं बघ सुमती. पोरगी स्वतंत्र राहायला लागली. स्वातंत्र्य हवं म्हणे स्वातंत्र्य, जगण्याचं वागण्याचं स्वातंत्र्य.
0: अहो, गाडी आली सोसायटीत. हे काय, डोळ्यात पाणी?
2: नाही नाही, काय नाही काय नाही.
0: विश्वनाथ, आनंदाच्या अशा वेळा आयुष्यात फार कमी असतात, त्यांना मागची दुःख कशाला चिकटवायची?
2: मला कप्प्या कप्प्यानं नाही जगता येत सुमती.
0: विशू प्लीज, पुसा बघू डोळे.
3: आई!
0: अगो बे, अहो मुलं आली बरं का? मी माप ठेवते दरवाज्याशी आणि ओवाळायचं ना त्यांना.
2: हो हो हो हो हो हो.
0: ये बाळ, नव्या घरात तुझं स्वागत आहे.

0: नम्रता आता माप ओलांडा.
1: हाँ का आम्ही कोर्ट मॅरेज केलं हे सगळं कशाला? हा काय सिनेमा आहे का?
2: नम्रता ही तुझी मस्करी आहे असं मी धरून चालतो.
1: नो शशांक, दिस इज नॉट मस्करी, आय एम सीरियस.
2: ओके आई, मी ओलांडतो ना माप. अरे त्यात काय?
0: वाव, केवढे लांबवर पसरलेले तांदूळ.
2: मग
0: शशांक, तू सिक्सरच मारलास हा लग्न करून आल्या आल्या.
3: हा शशांक,
2: हे काय? 101 रुपये? अगं आई, हे बक्षीस आहे का ग माझं?

0: कसं समज?
1: पण काय एअरपोर्ट पर्यंत टॅक्सीला सुद्धा पुरणार नाहीत गे मला.
2: शशांक तुला टॅक्सीच्या खर्चात मी नाही टाकणार.
1: म्हणजे
2: आय विल रीच यू टू द एअरपोर्ट इन माय कार. ओके
1: ओके मग ठीक आहे. मी ना मग याची काय हा मी याची चॉकलेट्स खरेदी करेन.
2: चॉकलेट्स ती सुद्धा मीच देईन तुला.
1: अरे वा मग तर उत्तमच.
2: मग कुठे जात आहे नम्रता हनीमूनला?
3: जिथे तुझ्या सिनेमाचं शूटिंग नसेल तिथे. अर्थात
2: इनफॅक्ट नम्रता मीच तुम्हाला तसं सुचवलं असतं. शूटिंगच्या जागी ना घरच्यांची तोंड काय बघायची. आमच्या घरात तरी माझ्या मागे कोणी माँ किंवा भैया येत नाही शूटिंगच्या सेटवर. आय एम फ्री बाय माय सेल्फ.
1: सिस्टर आय मीन बहिणाबाई, काय तुम्ही जरी चमकती सितारा देवी असलात तरी आजचा दिवस माझा आहे. माझा विसरलात का तुम्ही? म्हणजे कोर्टाचं जरी असलं तरी मॅरेज आहे बहिणाबाई. लग्न अहो लग्न. सो टुडे नॉट यू, आय एम द हिरो.
2: ओ विसरलेस मी ब्रो.
3: नाही काही हरकत नाही ग, पडद्यावरच्या लोकांना नाहीतरी स्वतः पलीकडे काही दिसतच नाही
1: का?
2: हॅलो कोण? वसू मावशी.
3: अक्षर इकडे इकडे दे, मला दे फोन दे. हा हॅलो. अगं वसू, एक अतिशय आनंदाची बातमी पहिल्यांदा तुला देते. शशांकनं कोर्ट मॅरेज केलंय आणि नवी नवरी आत्ताच घरी आली ग. नम्रता नाव तिचं. ठेवते ग वसू.
2: अगं आई तू म्हणजे नाही, वसू मावशीला बोलायला चान्सच नाही दिलास.
3: अगं आत्ता कुठे गप्पा मारत बसू तिच्याशी. घरात नवी सुनबाई आली आहे, तिचं उत्तम स्वागत करायचंय मला. नम्रता या घरात अजिबात परक वाटून घेऊ नकोस बरं. माझ्या घरात उदंड माया आहे आणि ती सगळी देण्यासाठीच आहे. माझा शशांक, मी, तुझे सासरे आणि माझी अक्षता यांच्यात आता तुझी एक हवी हवीशी वाटणारी अशी भर पडली. आणि अक्षता तुझ्या अध्यात्मध्यातही नसेल, ती स्वतंत्र राहते, तेव्हा तू बिलकुल काळजी करू नकोस. या आता या दोघं फ्रेश होऊन ये.
4: गेले एकदाचे आपल्या खोली. सुमती ही नम्रता. अगं हिचं नाव तर आढ्यता असायला हवं होत.
2: नशीब बाबा आता तुला काही प्रत्युत्तर नाही केलं तिने.
4: मला तर वा ही युद्धापूर्वीची शांतता वाटतीय. आणि काय ग सुमती, ते 101 रुपये तू ओवाळून टाकणार होतीस ना, शशूला काय दिलेस?
3: नाही वाटले ओवाळून टाकावेसे.
4: छा फटाका आहे नुसता. कशी बोलली, मापटो ओलांड्याला हा काय सिनेमा आहे? आमच्या लाडक्या लेकीला टोला.
3: अक्षता तू मनाला लावून घेतलं नाहीस ना?
2: नाही गई, ऍक्च्युली आय वॉज अनालायझिंग हर बिहेवियर. जेव्हा माणसं सिनेमावाल्यांबद्दल एकसारखे टाकून बोलतात ना, तेव्हा त्यांना निश्चितपणे जळाऊ लाकडाची वखार हे विशेषण लागू पडतं.
4: हळू बाई हळू.
2: जळूबाई जळू म्हण बाबा. आणि तू काळजी नको करूस, त्यांच्या खोलीचं दार बंद आहे, दोघं आत्मानंदात विलीन आहेत.
3: अगं अक्षु वसूने फोन केला होता.
2: अगं आई असं काय करतेस, मीच दिला ना तुला फोन.
3: नाही नाही तुम्ही यायच्या आधी तिने फोन केला होता.
2: हा मग काय म्हणाली ती? यावेळी तिला माझ्या सिनेमाच्या प्रीमियरला नक्की घेऊन या आई. गेल्या वेळी तिला नेता आलं नाही म्हणून रुसली होती वसू मावशी.
3: अगं म्हणजे काय प्रेम करते तुझ्यावरती, इतरांसारखी नाही, जळाऊ लाकडाची वखार. बरं अक्षु हे बघ, वसूचा फोन आला होता तो एका फार सिरियस कारणासाठी.
2: काय ग काय झालं?
3: आनंद आठवतो तुला?
2: चित्रा मावशीचा आनंद ना. अगं आई आठवतं का म्हणून काय विचारतेस मग? सिनेमात गेले म्हणून माणसं विसरेन का मी? तो चक्रम हायकर्सचा लीडर ना.
3: हो ग तोच. गेली कितीतरी वर्ष हाईक्सना जातोय तो.
2: मग त्याचं काय झालं?
3: त्याचं म्हणजे जरा काळजीचंच आहे ग. हरवलाय तो, कळसुबाईवर गेला होता ट्रेकला.
2: काय सांगतेस काय?
3: हो ना, तेच सांगायला वसूचा फोन

0: होता, तिला नंतर बोलते म्हटलं मी.
1: मग कर ना आता फोन.
2: संसार सुख नशिबात नाही, त्याची बायकोच त्याच्या जाण्याला कारणीभूत आहे. अगोदरचा तिचा नवरा युद्धात कामी आला आणि हा असा. संगीता इज द रूट कॉज.
1: त्याच्या 4 इंच कपाळावर त्याचं विधिलिखित लिहायला तुझ्या परमेश्वराला अजिबात वेळ मिळालेला नाही. भारतातली लोकसंख्या इतकी अरब खरब वाढली आहे ना की प्रत्येक 7व्या सेकंदाला एक नवीन मूल जन्माला येत आहे. सपाटाच लावला लोकांनी. आणि तो तुमचा परमेश्वर कुणाकुणाची कपाळ भरणार बाबा? परमेश्वरानं त्या कामाला आता सुट्टी दिली
0: आहे. शू पुरे पुरे चर्चा नको. मी जरा फोन करू का शांतपणे?
1: हो कर.
3: ए आई, मला ना सॉलिड भूक लागली आहे.
1: झालं का तुमचं?
3: ए एवढ्यात कसं होईल, आत्ता कुठे सुरुवात आहे. ए आणि हे काय, हे काय, हे तांदूळ अजून असेच फरशीभर?
0: अरे हो हो हो हो. अरे शशांक,
3: काय
0: तू कोणचा नको हातात घेऊस? हे
1: बघ, नया नवेला दुला आहे तू.
0: हे बघ शशांक, तो कुंचा बाजूला ठेव.
3: अगं
0: ते कुंचानी नसतात गोळा करायचे,
3: मग
0: हाताने गोळा करायचे असतात. आहो ते जरा माप द्या बघू माझ्याकडे.
2: कुठे माप? हा हे घे माप.
1: द्या बघू, मी गोळा करते. केवढ्या जोरात उडवलंस रे माप शशांक, घरभर पसारा झाला नुसता.
3: वाक वाक जरा वाक, घरभर वाकून गोळ्या कर सिस्टर. काय हा व्यायाम बारीक आणि लवचिक कमरेसाठी सर्वोत्तम आहे.
1: ए गप्प बस. नया दुला आहेस ना म्हणून सारखं माफ नाही करणार मी तुला. फटकाच देईन, एक
3: फटक्या देईन. मार ना, मार मार मार. ए आई, ए आज काय गोड केलायस ग तू? हे माझ्या आवडीचा शिरा केलायस?
0: तो तर केलाच आहे.
3: हा
0: पण नम्रताच्या आवडीची रसमलाई सुद्धा आणून ठेवली आहे समृद्धी मधून.
3: वाव दॅट्स वंडरफुल. ए नम्रता, ए नम्रता, अगं बाहेर ये. आईने रसमलाई मागवली आहे खास तुझ्यासाठी.
4: माझं डोकं दुखतंय.
1: या घरातली माणसं बघून की काय.
0: अक्षू असं बोलू सुद्धा नकोस. किती थोडा वेळ आपण एकत्र असतो, असे तीव्र शब्दांचे बाण भात्यातच ठेवावेत.
1: असं तुझे मुक्तीनाथ सांगतात का?
0: कर तू कर माझी थट्टा, त्यानं माझ्या श्रद्धेला काहीही इजा पोचणार नाही. शशांक मी शिरा पटकन मायक्रोवेव्ह मध्ये गरम करते, तू नम्रताला रसमलाई नेऊन दे. गोड खाल्लं ना की डोकं दुखायचं थांबेल बघ तिचं.
1: आई स्वयंपाकघरात घुसली सुद्धा. चल निघते मी.
0: थांब ग, आलीस काय आणि लगेच चाललीस काय? ए बघ तुझ्यासाठी शुगर फ्री टाकून शिरा करते, 10 मिनिटात होईल.
1: नको ग. हे काय नवीन लग्न झालेलं घर वाटतंय का तुला?
0: हो मला वाटतंय.
1: घरभर अक्षता पडल्या म्हणून?
0: हा एक नव माणूस या घरात आलंय म्हणून, आणि ती सुद्धा मुलगी. अक्षता तू स्वतंत्र राहायला लागलीस ना आणि हे घर ओकबोक झालं बघ. मायेच्या झऱ्याने जणू दडीच मारली.
1: ही मुलगी आई, ही तुला काय माया देणार ग?
0: ती न देव मी देईन. घे हा थोडासा शिरा खा शकुनाचा. अग खा ग
1: आई. अग
0: एक दिवस डायटला थोडी रजा.
2: अग ऐकलंस का ग सुमती?
0: हा
2: मी वसुताईंना फोन केला होता.
0: ओ बरं केलं. काय काय म्हणाली वसू?
2: नाही त्यांच्या घरी कोणीच नव्हतं, नुसता मेसेज वाचतोय. मग मी चित्राबाईंकडे फोन केला होता.
0: हा
2: म्हणजे वाईट न्यूज आहे.
0: काय बाबा काय सांगता?
1: आई अगं रडू नकोस ना बाबा.
2: मी म्हटलो होत त्या संगीताच्या नशिबात संसार सुख नाही, एक गेला दुसरा गेला, एक युद्धभूमीवर दुसरा पर्वतावर.
1: तरी काय काय बोलताय का बाबा तुम्ही? बाबा तुम्ही तुम्ही गप्प बसा आधी. आई आई तू शांत हो. चल मी येते तुझ्या बरोबर चित्रा मावशीकडे.
0: मी शशांकला शिरा देऊन येते.

0: છશાન.
1: આઈ
0: જય રાજા શ્રી રાખા.
1: અરે વાહ,
2: રસમલાઈ છાને હા?
0: હો ને, તુજી ડોકે દુખી થાંબલી કા ગર નમ્રતા?
2: પુષ્કળશી.
1: આઈ અશી કાય દિસતેસ તું? તુજા તુજા ચહેરા અસા કા દિસતોય?
2: કુઠે કાય
1: મંજે?
0: અરે નહીં, ખરંચ કાહીચ નહીં.
2: મી યા ઘરી આલ્યામુળે ઇતકં વાઈટ વાટતંય કા તુમ્હાલા?
1: નમ્રતા,
0: નમ્રતા, अगं तुझ्या येण्यानं या घरात लेकीचं आगमन झालंय, सुनेचं नाही, विश्वास ठेव. हे बघ, पण आज माझ्या मैत्रिणीच्या घरात घडून हे ते घडलंय.
2: माझं पाऊल घरात पडलं आणि तुमच्या मैत्रिणीच्या घरात अशुभ घडलं असं नाही ना मनात आलं तुमच्या?
0: काय नाही ग, मुळीच नाही.
2: नक्की?
0: असे प्रश्न माझ्या मनात कधी उभे राहत नाहीत नम्रता. अगं तुझ्या आयुष्याचा प्रवाह वेगळा, त्यांचा वेगळा. माझ्या मैत्रिणीचा मुलगा मुक्तीनाथाने त्याला बोलवून घेतलं.
1: कोण ग आई?
0: आनंद रे, चित्रा मावशीचा आनंद.
1: काय?

0: पैठणी या नभोनाट्य मालिकेचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकला. लेखिका होत्या डॉक्टर विजया वाड. यातील भूमिका आणि कलावंत विश्वनाथ मिलिंद सफई, अक्षता पल्लवी वैद्य, शशांक प्रसाद पणसे, नम्रता अनुपमा ताकमोहे, वैजनाथ आकाश आणि टॅक्सीवाला सुनील होळकर, मोहन अक्षय पेंडसे आणि सुमती इला भाटे. निर्मिती सहाय्य केलं होतं लीना चाळसकर यांनी आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम. आता ऐकूया पामेला जैन आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान गीत.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण हे प्रसारण ऐकत आहात. रात्रीचे 12:30 वाजतायत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत

आताच आपण ऐकलत आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. यानंतर ऐकूया उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लिहिलेलं गीत.

आताच आपण ऐकलत आशा भोसले आणि अनुराधा पडवाल यांनी गायलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं, सुधीर मोघे यांचं गीत.

आताच आपण ऐकलं चंद्रशेखर गाडगीळ आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं, ऋषिराज यांनी संगीतबद्ध केलेलं मुरलीधर कोडे यांचं गीत. यानंतर आपण ऐकणार आहोत कुणाल गांजावाला यांनी गायलेलं, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं दासू यांचं गीत.

आताच आपण ऐकलात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. न्यूज ऑन AIR ॲपवर आपण हे प्रसारण ऐकत आहात. रात्रीचा 1 वाजलाय. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

आद ब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित प्रभाकर कारेकर यांचं शास्त्रीय गायन राग गुणिकंस. विलंबित गत रूपक तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत अकबर के दरबार आणि द्रुतगत एक तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत तराणा. त्यांना तबला साथ केली आहे अनिश प्रधान यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे प्रभाकर पेंडणेकर यांनी. तर ऐकूया पंडित प्रभाकर कारेकर यांचं शास्त्रीय गायन राग गुणिकंस.

आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित प्रभाकर कारेकर यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. राग गुणिकंस, त्यांना तबला साथ केली होती अनिश प्रधान यांनी.

0: आणि हार्मोनियम साथ केली होती प्रभाकर पेंडणेकर यांनी. आताच आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म ऐकलात. न्यूज ऑन AIR ॲपवर हे प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 1:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेल्या काही लावण्या ऐकणार आहोत. अर्थात वसंत प्रभू यांचं नाव घेतल्यानंतर त्यांनी ज्या भावगीतांना संगीत दिलं ती भावगीतं आपल्याला पहिल्यांदा आठवतात. विशेषतः वसंत प्रभूंचं नाव घेतल्यानंतर आपल्याला गंगा जमुना डोळ्यात उभा का यासारखी गाणी आपल्याला आठवतात. पण काही चित्रपटात त्यांनी लावण्यांना देखील संगीतबद्ध केलेलं आहे. मूळ नाव त्यांचं व्यंकटेश कृष्णराव प्रभू. वसंत प्रभूंचं मूळचं घराणं हे मंगळूरजवळचं पाणे मंगरुळ हे होतं. त्यांच्या वडिलांचं मुंबईमध्ये हॉटेल होतं. एकेकाळी त्यांच्या वडिलांची मुंबईमध्ये 14 हॉटेल होती. पण वैभवात असणाऱ्या वसंत प्रभूंची परिस्थिती पुढं बिघडली आणि ते परत परळ इथं चाळीमध्ये राहायला आले. त्यांच्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी ऐकूया. रचना पी सावळाराम यांची आहे.

0: नांदायला जाते नांदायला जाते बाई मी
1: आहा
0: अरे हट

Tá tudo passar.

लहान वयामध्येच असताना वसंत प्रभू हे भरत सेना या मेळ्यामध्ये गेले. मेळ्यामध्ये नृत्यगीतं, गाणी, कसरतीचे प्रयोग, ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकांचे छोटे छोटे प्रवेश असं ते करत होते. पुढं वसंत प्रभूंचा आवाज गोड आहे हे कळल्यावर त्यांना गाणी द्यायला सुरुवात झाली. घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे वसंतचे मोठे भाऊ देखील चित्रपटामध्ये काम करू लागत. वसंत पवार देखील चित्रपटामध्ये बालनट म्हणून काम करत होते आणि त्याच वेळेला ते व्यंकटेश या नावावरून वसंत झाले. त्यांच्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी त्यांनी संगीतबद्ध केलेली नांदायला जाते चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी ऐकूया. रचना पी सावळाराम यांची आहे.

वसंत पवार सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या मेळ्यांमध्ये गाणी गात असत. एका मेळ्यामध्ये त्यांच्या गाण्याला 26 वेळेला वन्समोर मिळाला आणि तेच गाणं गाऊन गाऊन सलग 26 वेळेला गाणं गायल्यामुळं त्यांचा आवाज फाटला. मग पुढं त्यांनी नृत्य शिक्षक मोरे यांच्याकडं वसंत प्रभू यांना पाठवलं आणि शास्त्रशुद्ध नृत्य शिकवलं. त्यांना अभिनयाचं अंग होतंच. 1940 सुमाराला काही नाटक मंडळ्या बंद पडल्या, काही नट निराधार झाले, पण परळीतल्या सहकारी मनोरंजन मंडळानं अनेक कलावंतांना मदतीचा हात पुढं दिला आणि त्यावेळी सादर होणाऱ्या संगीत नाटकासाठी वसंत प्रभू यांची भरपूर मदत घेत 1947 साली गंमत म्हणून त्यांनी अगं पाटलाच्या पोरी जरा जपू नग ही ध्वनिमुद्रिका तयार केली आणि मग HMV वसंत कामेरकरांशी वसंत प्रभूंची ओळख झाली. मग वसंतरावांची योग्यता त्यांनी ओळखली आणि त्यांना तिथंच संगीत दिग्दर्शनाची कामगिरीही दिली. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं काळी बायको या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. सुहासिनी कोल्हापुरी यांनी गायलेली अतिशय सुंदर अशी ही लावणी जगदीश खेबुडकरांनी लिहिली आहे. कळदंडाची अजून जाईना घालू कशी मी चोळी, कुणी ग बाई मारली कोपर खळी.

चढ़ू कशी मी चोळी कुणी ग बाई मारली को परखळी कुणी ग बाई मारली को परखळी कुणी ग बाई मारली को परखळी।

प्रतिभावंत स्वरूपासक होते, तर लता मंगेशकर यांचा आवाज म्हणजे वीणेचा झंकार होता. महाराष्ट्रात असा एकही लग्न समारंभ होत नसेल की ज्यामध्ये गंगा जमुना गाणं वाजवलं गेलं नाही. पी सावळाराम यांच्या प्रतिभेतून अवतरलेल्या आणि वसंतरावांच्या स्वरांनी खुललेल्या असंख्य भावगीतांनी भक्तिगीतांनी 1950 ते 1960 हे दशक दुमदुमून गेलं होतं. वसंत प्रभू यांनी 110 भावगीतांना संगीत दिलं. वसंत प्रभू यांनी अवघ्या 22 चित्रपटांना गाणी दिली. घरबार या एका हिंदी चित्रपटालाही संगीत दिलं आणि 5 नाटकांनाही संगीत दिलं. या महान अशा संगीतकाराचं वयाच्या अवघ्या 43व्या वर्षी निधन झालं. खरोखरच हे मराठी माणसाचं दुर्दैवच म्हणावं लागेल, कारण अशीच एकाहून एक नितांत सुंदर गाणी आणखीनही आपल्याला मिळाली असती. मानसीचा चित्रकार तो हे मधु पोद्दार यांनी लिहिलेलं वसंत प्रभूंचं चरित्र खूपच प्रसिद्ध असं आहे. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली, लता मंगेशकर यांनी गायलेली पी सावळारामांची एक लावणी आपण ऐकूया, डाव तुम्हें टाका नजर माझी जिंका.

श्रोतेहो, लावण्यरंग कार्यक्रमात आता संगीतकार वसंत प्रभू यांच्याकडून संगीतकार पांडुरंग दीक्षित यांच्याकडे आपण वळूया. पांडुरंग सखाराम दीक्षित. दीक्षित हे कुटुंब मूळचं डहाणू या परिसराचं वतनदार, तिथले ते जहागीरदारच. पांडुरंग दीक्षित आषाढी एकादशीला भजनाच्या गजरातच जन्मले आणि त्याच वेळेला त्यांचे आजोबा म्हणाले की हा मुलगा आता आयुष्यभर असाच गात राहणार. आषाढी एकादशीला त्यांचा जन्म झाल्यामुळं त्यांचं नावही पांडुरंग ठेवलं. श्रोतेहो, पांडुरंग दीक्षित यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यापूर्वी जिद्द या चित्रपटातली त्यांनी संगीतबद्ध केलेली ही ढंगदार अशी लावणी ऐकूया.

0: बरे दर्शवते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग आताच आपण ऐकलात कार्यक्रम मालिका विशेष. न्यूज ऑन AIR ऍपवर हे प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 2 वाजलेत. आता ऐकूया कामगार बांधवांसाठी कार्यक्रम कामगार सभा.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: आता ऐकूया कार्यक्रम कामगार सभा.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रुती हो, आजच्या कामगार सभेच्या या कार्यक्रमात आपल्या भेटीला आल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणाऱ्या एस्कॉल फर्नांडिस. मंडळी, या बचत गटाचं काम कशा प्रकारे चालतं आणि त्याद्वारे महिलांचं सक्षमीकरण कशा प्रकारे केलं जातं हे आज आपण एस्कॉल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर एस्कॉल जी, या आकाशवाणीच्या स्टुडिओत आणि कामगार सभा या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद हर्षदा मॅडम. मी आशा किरण कम्युनिटी सेंटर वाकोला, म्हणजे मुख्य विभाग सांताक्रूज, तसेन त्यांनी चर्चचं जी एनजीओ आहे त्याच्यामध्ये मी काम करते.
0: बरं.
1: हां, तर मी तिथं फील्ड ऑफिसर म्हणून गेली 18-19 वर्षे काम करत आहे. आणि आमचा मुख्य एकच हेतू असतो की महिला सक्षमीकरण. म्हणजे ज्या गरजू महिला आहेत, वस्तीत राहतात, त्यांना काहीच माहिती नाही आहे. आता काही जणांना तर अजूनपर्यंत हे बचत गट म्हणजे सुद्धा काय माहिती नाही.
0: बरं.
1: पण आमचा मुख्य हेतू आहे काय, बीएमसी कडून जे बचत गट होतात आणि त्या बचत गटातून महिलांना फायदा होतो तो व्हावा म्हणून आम्ही त्यांच्या मागून काम करत असतो.
0: बरं. पण हे काम आता नेमकं तुम्ही पहिलं सुरू कधी केलं,
1: सुरू
0: आणि कसं केलं?
1: हा, पण ह्या संस्थेला झाली 25 वर्षे.
0: बरं.
1: पण मला झाली 18 वर्षे. पण जेव्हा मी जॉईन झाली ना तेव्हाचपासून माझ्या हातात हे काम आलं, बचत गट बनवायचं. तर मला ते ट्रेनिंग दिलं गेलं तिथून, एक तर सेंटरमधून मला ट्रेनिंग दिलं आणि दुसरं म्हणजे बीएमसी मधून सेंटर दिलं.
0: म्हणजे सगळं हे तुमचे बचत गट येतात ते महापालिकेच्या अंतर्गत येतात?
1: होय होय. महापालिका म्हणजे ते प्रायव्हेट नाही आहेत. प्रायव्हेट नाहीत म्हणजे महापालिकेच्या, म्हणजे सरकार मार्फत आहेत ते, म्हणून आम्ही ते बनवतो. तर मग त्याच्यासाठी काही फॉर्मॅलिटी आहे, तर त्याच्यात वयाची अट असते, 18 वर्षाच्या वर आणि 60 वर्षाच्या खाली.
0: आणि पण तुम्ही काम कसं सुरू केलं?
1: हा, सुरू कसं केलं तर म्हणजे जेव्हा आम्हाला सांगितलं ना तुम्ही हे काम करा, तर आम्ही काम केलं तर आम्ही मग एक विचार केला की गावात गेल्यावर, म्हणजे एरियामध्ये गेल्यावर ज्या महिला गरजू आहेत, घरातून बाहेर पडत नाहीत, अशा महिलांची आम्ही भेट घेतली. सुरुवातीला भेट घेतली, घर घर जाऊन व्हिजिट केली आम्ही आणि त्या महिलांची पहिली ओळख केली. ओळख करता करता आम्ही त्यांना हे बचत गटाचा विषय काढला. विषय काढल्यावर काही महिला बोलतात काय हे बचत गट, आम्हाला माहिती नाही, आणि समजा आम्ही पैसे भरले तर ते आम्हाला मिळणार काय? कारण याच्यापूर्वी काही लोक म्हणजे प्रायव्हेट गट बनवायचे, प्रायव्हेट गट बनवायचे आणि त्यांचे पैसे जमा करायचे पण बँकेत नाही भरायचे.
0: बरं.
1: हां, स्वतः ते आपल्याकडे ठेवायचे. पण हे कसं आहे, आम्ही आशा किरण सेंटरमध्ये काम करतो, स्टाफ आहे, त्यांना आम्ही जबाबदारीने काम करतो हे दाखवून देतो. समजा तुमच्या पैशाचा काय घोळ झाला, काय झालं, तुम्ही आशा किरणमध्ये येऊन विचारू शकता.
0: बरोबर.
1: हां, मग त्या महिला तयार झाल्या. तयार झाल्यावर आम्ही त्यांना सांगितलं असं, बृहन्मुंबईचे जे बचत गट आहेत त्याच्यात बराचसा फायदा आहे, तुम्ही व्हाल काय? तर त्या मग तयार झाल्या. मग आम्ही सुरुवात कशी केली, 10 महिलांना एकत्र केलं आणि त्यांना बचत गटाची माहिती दिली.
0: बरं.
1: माहिती दिली तर दर महिन्यात तुम्ही 100 रुपये भरा, मग तुम्ही 5 वर्षाने ते तुम्हाला किती मिळतील. हां, आणि कंटिन्यू भरलं की 6 महिन्याने तुम्हाला बीएमसी कडून अनुदान भेटणार आहे फ्रीमध्ये, 2-2 हजार, ते परत तुम्हाला करायला नको. हां, तेव्हा महिला तयार झाल्या. मग त्यांचे आम्ही ग्रुप बनवला, परत त्यांना आम्ही सांगितलं आता अकाउंट खोलायचं आहे तर तुमच्यामधून 3 पदाधिकारी निवडायचे, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, यांची जबाबदारी राहील की बँकेमध्ये जायचं, पैसे भरायचे, काढायचे, चेकवर सही करायची सुद्धा त्यांची जबाब. नंतर बायका तयार झाल्या. तयार झाल्यावर आम्ही त्यांना बीएमसीमध्ये नम्रता जुळे म्हणून मॅडम आहे त्यांना जाऊन भेट दिली आणि तिथे सर वगैरे आहेत भेट दिली, तर त्यांनी त्यांचं सगळं डॉक्युमेंट्स पाहिलं. त्याला मेन आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि फोटो लागतात.
0: बरं.
1: आणि रेशन कार्ड कसं पाहिजे तर ऑरेंज, त्यालाच त्याच्यात एंट्री आहे. व्हाईट रेशन कार्ड आहे, जास्त उत्पन्न आहे, त्याला बचत गटामध्ये एंट्री नाही आहे. तर मग त्यांनी सुरुवात केली. सुरुवात केल्यावर आम्ही त्यांना अकाउंट खोलून दिले. दर महिन्यात त्यांची मीटिंग घेतो, पैसे जमा करतात, स्लिप भरून बँकेत भरतात. पहिल्या बोलायच्या, नाही मला जमणार, काय बँकेत जाणार वगैरे. पण आज त्याच महिला बँकेची कामं स्वतः करतात.
0: वा.
1: हां. आणि पहिल्या कशा, आता त्या आमची आठवण पण काढायला लागल्या का, तर पहिल्यांना बाहेरून कर्ज घ्यायचे, कर्ज घ्यायचे 5% 10%.
0: बापरे.
1: आणि गरीब महिला अजून गरीब व्हायच्या.
0: हो बरोबर.
1: तर आता कसं आहे, हे कायदेशीर सगळे बचत गट आहेत तर त्याच्यात त्यांना फक्त 2% पैसे घेता येतात आणि दर महिन्यात थोडे थोडे थोडे थोडे भरायचे.
0: बर.
1: हो, तर त्या महिला आता खूप खुश आहेत आणि तसं ते सगळं करतात. पण दर महिन्यात त्यांचं बसून सगळं काही हिशोब घेतला जातो, म्हणजे कुणी कुणाला फसवा.

0: होऊ शकत नाही आणि पैसे कोणाच्या घरात नाही, पैसे सगळे बँकेत जातात.
1: बरोबर.
0: मग बचत गट झाला सुरू की 6 महिने कंटिन्यू भरले आहेत पैसे, त्यांचं रेकॉर्ड बघितलं जातं, मिनिट्स लिहितात ते बघितलं जातं आणि बीएमसी कडून त्यांना अनुदान येतं. 10 महिला असल्या तर 20,000, 15 असल्या तर 30,000. तर असं जे अनुदान आलं, अनुदान चेक मार्फत त्यांच्या अकाउंटमध्ये येतं. मग ते आल्यावर त्या महिला त्यातून कर्ज घेतात. आणि हे जे पहिलं जे अनुदान दिलं जातं आणि काही 1-2 वर्ष झाले गटाला की त्यांना सबसिडी मिळते, सबसिडी घेऊन त्या बँकेत ठेवून 5-5 लाखाचं लोन काढून बिझनेस करतात.
1: बरोबर.
0: हो. आणि आज काही महिला बिझनेस करतात, म्हणजे कोणता मोठमोठा, कोण पापड बनवतात, कोण डेकोरेशन करतात, म्हणजे ते डेकोरेशन बलून वगैरे डेकोरेशन, त्याच्यासाठी त्यांना लोन मिळतं. आणि जी बीएमसी मधून जी सबसिडी मिळते ना, ती त्यांना परत द्यायला नको. लोन घेतात ना ते परत द्यायचं.
1: बरोबर.
0: हा. आणि ग्रुप जे बनवतात, पहिला 10 जणांचा होता तर आता त्यांनी उद्योगासाठी 5 जणांचा बनव, करणाऱ्या नाही करणाऱ्या नाही, तर ते सबसिडी फक्त 5 जणांना भेटणार, बाकीच्यांना भेटणार नाही असं आहे. आणि तसंच बीएमसी कडून त्यांना ट्रेनिंग्स मिळतात, यंत्र सामुग्री मिळते, दरवर्षी ना फॉर्म भरले जातात, घर घंटी मशीन इलेक्ट्रिक मशीन असे कितीतरी महिलांना भेटलेले आहेत.
1: बरोबर.
0: हो. तर हे सगळं काम आम्ही करतो, म्हणजे कशाला, आम्हाला आमच्या रक्तात थोडं सोशल वर्क पण आहे, म्हणजे पैशाच्या.
1: म्हणजे मी तुम्हाला तेच विचारणार होतं की हे एवढं सगळं आता, म्हणजे आपण लष्कराच्या भाकऱ्या म्हणतो तर ते करण्याचं, सगळं एवढं करण्याचं तुम्हाला करावंसं का वाटतं?
0: कारण ना एखाद्याच्या खानदानात असतं ते सोशल वर्क, एखाद्याच्या खानदानात. पण काही जण पगारासाठी करतात, तर मी ना ह्या जॉबला नव्हती तेव्हा पण सोशल वर्क करायची.
1: बरं.
0: हा. आणि कसं करायची तर मला काय माहिती पण नव्हतं, कुणाला घर दाखवलं, त्याने घर घेतलं, कुणाला भाड्याला घर पाहिजे, त्याच्यावर जे कमिशन खातात ते आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे लोक कसे आता ते उद्योग करतात ना, फक्त दाखवलं जा बाबा तिथे घर आहे तू घे असं करायचं. पण त्याच्यामुळे लोकांची आम्ही सेवा करतो ते, म्हणजे असं स्वार्थ करत नाही, पण देवाने खूप दिलेलं आहे, म्हणजे देव आम्हाला देतो. हो. आणि एक असा अनुभव आहे, हे बचत गट बनवता बनवता महिलांशी आमचा संपर्क साधला जातो, काही महिलांना बरीचशी वेगवेगळी माहिती देतो आम्ही. तर एक महिला ना जीवाला खूप कंटाळलेली आणि ती जीव द्यायला गेलेली.
1: बरं.
0: हो. तर सेंटरमध्ये अशीच ती आली सहज म्हणून आणि बसली, तर मी बोलली तू कुठे चाललीस? तर असं असं माझा नवरा त्रास देतो, चिठ्ठी लिहून ठेवलेली हातामध्ये, तर का जातेस तू, नको जाऊ असं करू नकोस. मी तिला समजवलं आणि तिने ना तो हे बदलला आपला विचार. आणि नंतर ती बचत गटात, म्हणजे पैसे थोडेशा हातात घोळायला लागले ना तिच्या. काही लोक पैशासाठी काय काय काय काय करतात बिचारा.
1: बरोबर.
0: घर काम करतात, लोकांची भांडी घालतात, तरी पण त्यांना पुरासा पगार मिळत नसतो. दुसरी गोष्ट, ह्या आशा किरण सेंटरमध्ये बचत गट बनवल्यापासून ना महिला खूप सुधारलेल्या आहेत. त्यांना बघा, बँकेत जातात, एक तर माझं असा बचत गट आहे ना, अनपढ महिला लाखांचा हिशोब करतात.
1: बरं.
0: त्यांना टेंडर मिळतं, खाऊचं टेंडर मिळतं, ते करतात सगळं. त्यांना आम्ही पहिलं शिकवलेलं, सही करायला पण शिकवलेली, पण आज आमची त्यांना गरज लागत नाही, हे मेन. आणि आमचे जे मॅनेजर आहेत फादर, ते काय बोलतात, तुम्ही फक्त महिलांना सांगून, म्हणजे त्याच्या पाठीमागे लावू नका, शिकवा आणि सोडून द्या, म्हणजे त्या तशा करत जातील.
1: म्हणजे खऱ्या खुऱ्या सक्षम झाल्या पाहिजे,
0: झाल्या पाहिजे. आणि सगळ्या महिला सक्षम झालेल्या आहेत की आता त्यांना आमची गरज पण नाही असं वाटतं. हो. गरज नाही, कारण त्यांना बघा बँकेत जायला येतं, पैसे काढायला येतात, आणि आता ते उद्योग करतात, तर उद्योगासाठी लोन आम्ही HDFC बँकेमधून सुद्धा आम्हाला आमच्या बचत गटांना लोन दिलं जातं. कसं माहित आहे, ते बचत गटाचं नाव आहे आणि आमच्या अशी दर महिन्यात पैसे बँकेत जातात, लाखो रुपयांचे व्यवहार होतात, त्या उद्देशाने ते आम्हाला 7-8 लाख रुपयापर्यंत लोन देतात.
1: बरं.
0: हो. एक तर असा गट आहे ना, ते बलून डेकोरेशन करतात, म्हणजे त्यात मी पण आहे, म्हणजे जॉबला लागायच्या अगोदर मी त्याच्यात होती. तर तो गट आम्ही 3 वेळा लोन घेतलं, आता पेड करून आमचं हे फक्त 2 हप्ते राहिलेले आहेत, ते संपले की आमचं संपलं मग.
1: वा.
0: असं हो.
1: हे सगळं जे तुम्ही सांगताय काम असं छान तुमचं चालतंय, महानगरपालिकेकडून सुद्धा तुम्हाला मदत येते आणि वेगवेगळी प्रशिक्षण असतात, त्याचा लाभ तुम्ही महिलांना देतात, तर यामध्ये तुम्हाला अडचणी कशा प्रकारच्या जाणवतात?
0: अडचणी म्हणजे काय माहितीये, आता बघा बीएमसी कडून आम्हाला कळवण्यात येतं, एक ग्रुप आहे आमचा, की फॉर्म भरा तुम्हाला यंत्रसामुग्री भेटणार आहे. आणि मग ती यंत्रसामुग्री सॉडती द्वारा निकालली जाते, म्हणजे काढतात नंबर. तर काही महिला म्हणतात हा तिला मिळालं मला नाही मिळालं, म्हणजे असं हे त्यांना वाईट वाटतं ना की थोड्यांना मिळालं थोड्यांना. तर त्यांना आम्ही समजवतो, तुम्ही ना आता भरला आला नाही ना, पुढच्या वेळी भरा फॉर्म.
1: बरोबर.
0: म्हणजे असं जवळजवळ सगळ्या महिलांना मिळालेलं पण आहे. कधी कधी 10 महिने झाले तरी अनुदान येत नाही, मग त्या बोलतात मॅडम तुम्ही बोललेला 6 महिन्याने अनुदान येतं, तर मग

0: काय अडथळा असतो माहिती आहे, त्यांनी मिनिट्स वगैरे व्यवस्थित लिहिलेलं नसतं. बीएमसीमध्ये चांगलं रेकॉर्ड पाहिजे आणि दर महिन्याचे पैसे दर महिन्यात बँकेत गेले पाहिजे, ह्या महिन्याचे त्या महिन्यात गेले नाही, कारण मॅडम तिथे रेकॉर्ड बघतात.
1: बरोबर.
0: हा जर सगळ्यांचं क्लिअर आहे ना तर 6 महिन्याने अनुदान येतं, आणि जर क्लिअर नाही तर मग उशीर होतो.
1: पण हे सगळं महिलांना समजत नाही, त्यामुळे त्यांना वाटतं अरे इथे तर कामच होत नाही.
0: होय होय असं वाटतं. पण त्यांना आमचे कसं माहितीये, हर महिन्यात आमची मिटिंग घेऊन आम्ही त्यांना समजावतो.
1: बरं.
0: आणि जसं बाकीच्यांसारखं नाही की केलं आणि सोडलं, कारण आमची संस्था कशी करते ते शेवटपर्यंत करत असतो. आणि शिवाय संस्थेमध्ये ना महिलांचे खूप कार्यक्रम घेतो आम्ही, महिला दिवस, एकता बंधन, त्याच्यात महिला खूप खुश होतात. पहिला स्टेजवर जायला घाबरायच्या, आता ना वर जाऊन नाटक वगैरे करायला लागलं.
1: बरं.
0: खूप बरं वाटतं आणि खूप हॉल भरतं आमचं महिलांनी. हो म्हणजे जे त्यांना प्रश्न आहेत ना तेवढे आम्ही सोडवतो. आता तुम्ही म्हणाल फक्त बचत गट नाही, आमच्या संस्थेमध्ये सगळं रेशनिंगचं काम, घरकामगार संघटना, लहान मुलांचे प्रोग्राम, युवांचे प्रोग्राम, सगळं काही केलं जातं. परत आता मुली ज्या वयात आलेल्या असतात त्यांच्यासाठी पण आम्ही ट्रेनिंग देतो. त्या पण मुली कुठच्या असतात, बचत गटातील महिलांच्या मुली असतात त्या.
1: बरोबर.
0: हा म्हणजे त्यांना बघा पाळी आली किंवा काय झालं किंवा लोकांचे स्पर्श कसा असतो, चांगला स्पर्श, सगळं काही शिकवतो. या सेंटरमध्ये हर काम होतं, पण जास्त प्रमाणात आम्ही बचत गटच करतो. का त्याचा फायदा आहे ना, फायदा आहे म्हणून महिला येतात. आता दर महिना, आता बघा गेल्या महिन्यात एक बचत गटाचं वाटप केलं 7 वर्षांनी, तर प्रत्येकाला त्यांची जी वर्गणी होती ती आली. शिवाय त्यांना एकट्या एकट्याला 22,000 रुपये व्याज मिळालं.
1: बापरे.
0: तर त्यांना असे सगळे घटना 5-5 वर्ष झाली की आम्ही वाटप करतो. आणि मुख्य काय आहे माहितीये, बचत गट झाला ना सुरू की तुम्ही तो 5 वर्षाच्या आधी सोडायचा नाही, सोडला तर त्या बाईला अनुदान भेटणार नाही असा नियम आहे.
1: बरोबर.
0: तर तुला सोडायचं आहे ना तर तुझे पैसे घे, जे जमा आहे ते जा, नाही व्याज भेटणार नाही अनुदान भेटणार. म्हणून त्या महिला 5-5 वर्ष टिकून राहतात. 5 काय 10 वर्षे पण हे गट आम्ही चालवत आहे. आणि मी कामाला लागायच्या अगोदरपासून ते गट चालू आहेत 25 वर्षापर्यंत.
1: बरोबर. जेव्हा हे आता एवढं काम चालतं तर महापालिकेमार्फत सुद्धा वेगवेगळी प्रशिक्षणांचा तुम्ही उल्लेख केला, तर ती कशा प्रकारची असतात?
0: ती आता बचत गट बनवले ना तर महिलांचा काहीतरी म्हणजे पुढे व्हायला पाहिजे, तर ते सर आहेत ना बीएमसीचे सर, सीडीओ वगैरे आहेत, ते लोक ट्रेनिंग ठेवतात. का तर आता तुमच्या पैसा जमा झाले ना तर उद्योग करा तुम्ही.
1: बर.
0: उद्योग करा, उद्योग करण्यासाठी ते ट्रेनिंग देतात. आणि ते व्यवसाय करायला काय काय लागतं ना, म्हणजे जसं काय ह्यांना काय नॉलेज पाहिजे व्यवसाय केला, तर ते तुम्ही अमुक व्यवसाय केला तर त्याचे पॅकिंग कसं करायचं, कसं सेल करायचं, ते सगळं शिकवतात. शिकवल्यावर ना महिलांना कळतं. आणि शिवाय तिथून त्यांना ते बोलतात आम्ही तुम्हाला लोन देणार आहोत म्हणून. तर आता हे 4 दिवसाचं एक ट्रेनिंग झालं, त्या दिवशी 4 दिवसाचं झालं, तर ते दिल्लीवरून ट्रेनर आलेले, त्याने महिलांना खूप काही व्यवसायाबद्दलच शिकवलं, म्हणजे तुम्ही कुठचा व्यवसाय करावा आणि कुठच्या व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा भेटणार आहे हे सर्व काही शिकवलं. तर दुसरं ट्रेनिंग आता होणार आहे तेव्हा ते लोनबद्दल काहीतरी बोलतील त्यांना. आणि ते घरघंटी मशीन वगैरे का देतात तर त्याच्यावर तुम्ही कमवावं पैसे म्हणून.
1: बरोबर.
0: म्हणून ते एक एक फॅसिलिटी काढतात ते लोक. आणि बाकी तसं त्याच्यात विशेष असं काही नसतं, पण त्यांचा सुद्धा खूप हेतू असतो की महिलांचा फायदा व्हा.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: होय हो.
1: एस्कॉलजी, आता हे तुम्ही सांगितलं महिला बचत गटाचं काम तुम्ही करता, तर आता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक डॉक्युमेंटेशन करावं लागतं किंवा ते कसं महिलांपर्यंत पोचलं पाहिजे ते, तर ते काम तुम्ही कशा प्रकारे करता?
0: हा आता महिलांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणजे आम्ही महिला आलेल्या नाही आहेत आमच्या सेंटरमध्ये आलेल्या नाहीत, त्याच्यासाठी आम्ही प्रोग्राम ठेवतो.
1: बरं.
0: हा प्रोग्राम ठेवला ना जसं एकता बंधन, महिला दिवस, तर मग ज्या बचत गटात महिला आहेत ना त्यांना आम्ही सांगतो तुम्ही दुसऱ्या महिलांना पण घेऊन या, म्हणजे त्यांना पण आम्ही माहिती देऊ शकतो. आणि परत त्यांना आम्ही माहिती देतो ते देतो, परत आम्ही त्यांच्या घरीपर्यंत जातो, घर घर व्हिजिट करून आम्ही त्यांना जानकारी देतो आणि त्यांना सांगतो असा असा फायदा आहे तुम्ही याच्यात भाग घ्या म्हणून. तर मग त्या बायका तयार होतात का, कारण ते एक दुसऱ्याचं बघतात ना आता.
1: बरोबर.
0: पहिला तयार होत नव्हत्या एक दुसऱ्याचं, अरे बापरे ती मीटिंगला जाते, ती आशा किरणमध्ये जाते, ती चांगलं कपडे वगैरे घालून ती लोक कशी प्रोग्रामला जातात, मग त्या त्याच्यावर येतात. मग तिथून आम्ही सुरुवात करतो त्यांना. एकदा आमच्या आल्या ना की त्यांना आम्ही सोडत नाही, म्हणजे असं सगळं काही सांगूनच सोडतो त्यांना माहिती देऊन. आमचा एकच हेतू असतो की त्यांचा फायदा व्हा, आमचं काय एक नाही, पण आम्हाला पगार मिळतो. आम्ही त्यांना सांगतो आम्हाला पगार मिळतो, तुमच्यामुळे आम्हाला फायदा नाही, पण तुम्ही हा जो गव्हर्नमेंटचं मिळतं ना फायदा तो तुम्ही घ्या असं आम्ही त्यांना सांगून सांगून त्यांना आम्ही तयार करतो. आता दुसरी गोष्ट काय, आता बघा बचत गटात नाही महिला, त्या घरकामगार संघटनेत आहेत, घरकामगार आहेत.

0: घरकामगारांमध्ये आमच्या 110 महिला आहेत घरकामगार वाकोल्यात, तर त्यांना पण आम्ही हे केलं, तर आता त्यांचे पण आम्ही बचत गट बनवतो. हो, बीएमसी कडून आम्हाला मागे हे दिलेलं ऑर्डर की तुम्ही घरकामगार महिलांचा बचत गट बनवा, कारण त्यांना पण फायदे घेऊ दे, मग त्या घेतात.
1: बरं, म्हणजे असं वेगवेगळ्या स्तरांवर तुमचं काम चालतं. हा,
0: कशा प्रकारे त्यांना करतो, तर आम्ही आता गेलो ना मीटिंगला, इथं 10 महिला राहतात, तर 11 घराकडे आम्ही राहतो, म्हणजे जिला माहिती नाही ना तिला पण आम्ही सांगतो की, आणि त्या बघतात ना मीटिंग घेताना, मग त्या एक्सेप्ट करतात.
1: म्हणजे सुरुवातीला महिलांचा प्रतिसाद कसा असतो आणि हे समजल्यावर त्या कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करतात.
0: हा, पहिला कसं असतो म्हणजे त्यांच्या दारावर गेलं ना की ते आम्हाला अवॉइड करतात, म्हणजे त्यांना वाटतं का ह्या कशाला आल्या, आम्हाला हे कशाला सांगतात, आम्हाला माहिती आहे. हा, आणि जेव्हा त्यांना आम्ही एकदाच नाही सांगत, 4 वेळा सांगितलं, मग त्यांना आम्ही सांगतो कार्यक्रमाला या, बघा बाकीच्या महिला कशा पुढे गेलेल्या आहेत, तेव्हा नंतर ना ते आल्या की नंतर ते समजून घेतात. पण आज ना आमचा जो एरिया आहे, म्हणजे जसे वाकोल्यामध्ये खूप भाग आहेत, अशोकनगर, यशवंतनगर, शिवाजीनगर, हे सगळे नगर आम्ही कव्हर केलेले आहे, तर आता तिथे कसं महिला आता तिला कळलं ना तर ती सांगते, तिला कळत असं करू ना पुरा एरिया आम्ही कव्हर केलेला आहे वाकोल्याचा. तर ह्या आता ज्या महिला आहेत त्या स्वतः सांगतात की आमचा बचत गट बनवा म्हणून. तर त्या दिवशी तर मी गावदेवीला जात होते ना, एक महिला मला हात करते, तर मी तिला ओळखत पण नव्हती, तर ती बोलली मॅडम तुम्ही बोललेला ना तिथे आमचा, तर मी बोलली तुम्ही 10 महिला एकत्र करा आणि मला बोलवा, मी एनी टाईम येते, कारण आमचा जॉबच आहे ना तो. 10 ते 6 दुपारी आम्ही फील्ड बाहेर चाललो, सकाळी फक्त ऑफिसमध्ये असतो, आणि तिथं ना सगळी कामं केली जातात, सिनियर सिटीजन कार्ड बनवतो, या संजय गांधी पेन्शन योजना वगैरे त्याच्यावर काम करतो, सगळी कामं करतो आम्ही.
1: बरं, म्हणजे हे सगळ्या दृष्टीने ज्या ज्या सरकारी योजना असतात त्या सगळ्या तुम्ही महिलांपर्यंत, म्हणजे अगदी तळागाळापर्यंत पोचाव्या ह्यासाठी तुमचा प्रयत्न असतो. एस्कॉल जे आता आमचे जे कामगार बंधू ऐकत असतील, श्रोते ऐकत आहेत, तर त्यांना ह्या सगळ्याबद्दल जर तुम्हाला इतकी माहिती आहे, तर ह्या सगळ्याची जर माहिती हवी असेल तर ते तुमच्यापर्यंत पोचू शकाल का? तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या श्रोत्यांना देऊ शकाल का?
0: हा, अवश्य देईन मी नंबर, पण आपण असं रेडिओ वर बोललो म्हणजे सगळे विषय त्याच्यात आले ना, तर मी तुम्हाला एकदम खासपणे देऊ शकते गॅरंटी की मी तुम्हाला माहिती देऊ शकते, आणि असे नाही देणार की पूर्ण बचत गट सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याला काय काय लागतं, काय करतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला किती फायदे. हा, ते माझं कामच आहे. आणि दुसरी गोष्ट, मला ते खूप आवडतं म्हणजे दुसऱ्यांना सांगायला. आम्ही रस्त्यातून चालताना सुद्धा कोण एखादी अनोळखी बाई दिसली, ओळखीची नाही, तिला पण आम्ही ह्या माहिती देतो. आणि एकच, आता तुम्ही कुठच्या विभागात राहता, एज ईस्टमध्ये राहता तर त्या विभागातच तुम्ही करू शकता, अंधेरीला राहता तर त्या विभागात, ते तुम्हाला आम्ही बीएमसीचं हे पण देऊ, म्हणजे माहिती तुम्ही तिथं करू शकता.
1: बरोबर.
0: हा, जर समजा माहीमला राहता किंवा दादरला राहता तर तिकडे पण आमचं सेंटर आहे, तिथं आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देऊ.
1: बरं.
0: आणि जर माहिती मी तुम्ही विचारा मी सांगू शकते.
1: बरं.
0: तर मी ना माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते, तो तुम्ही लिहून घ्या. 9967467946.
1: परत एकदा सांगा ना आमच्या श्रोत्यांना, म्हणजे जर लिहून घेतलेला नसेल तर अवश्य लिहून घ्या.
0: 9967467946.
1: मंडळी जर काही शंका असतील तर नक्की तुम्ही एस्कॉल फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधून आपले जे काही प्रश्न असतील त्यांचं त्या अतिशय छान पद्धतीने निरसन करतात, आणि तुमच्या महिला सक्षमीकरणामध्ये त्यांना, म्हणजे खूपच त्यांना इच्छा असते की सगळ्यांना मदत करावी, तर तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क करू शकता एस्कॉलजी. आणि आता शेवटी जाता जाता आमच्या हे तुम्ही जे महिला सक्षमीकरण एवढं करता, तर कामगार महिलांना तुम्ही काय सांगाल?
0: कामगार महिलांना मी एकच सांगते, बघा आपण कुणाला देत नाही आपल्या पॉकेटमधलं, जर गव्हर्नमेंटकडून मिळत असेल, आणि आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला मिळवून देणं, आणि आम्ही जे मिळवून तुम्हाला देणार आहे ना तुम्ही अवश्य घ्यावे, का कारण मी माझ्याकडचं देत नाही. मी महिलांना हे पण सांगते, मी तुम्हाला दिलं नाही ते तुम्हाला तिकडून मिळते ते घ्या, कुठून पण आम्हाला माहिती मिळू दे की महिलांसाठी काहीतरी फायदे आहेत, आम्ही त्यांना लगेच कळवतो. आणि तुम्ही माझा हा नंबर आहे ना अवश्य फोन करा, मी दोन वेळा करा, कारण पहिला फोन करा, दुसऱ्या वेळी मी लिहून तुम्हाला सगळं काही वाचून दाखवेन.
1: हा,
0: म्हणजे मध्ये मध्ये चुकायला नको. हा, ओके.
1: एस्कॉलजी खरंच ही आता बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण ह्या संबंधी तुम्ही जी इतकी सुंदर माहिती सांगितलीत, अगदी म्हणजे नियोजनबद्ध कशा प्रकारे करायचं सगळं काम हेच तुम्ही समजावून सांगितलं, त्याबद्दल आमच्या

बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात कामगार बांधवांसाठी कार्यक्रम कामगार सभा. रात्रीचे 2:30 आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

आताच आपण ऐकलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाधो महानवऱ्यांचं गीत. आता यानंतर ऐकूया हंसिका अय्यर यांनी गायलेलं, कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं नाधो महानवऱ्यांचं गीत.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गजेंद्र अहिरे यांचं गीत आताच आपण ऐकलं. यानंतर ऐकूया विला शेंडे आणि स्वप्नील पांदोडकर यांच्या आवाजातील अविनाश विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेची आता समाप्ती होत आहे. भेटूया सकाळी 5:50. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.